सुरेश वडकरणीसह कलाकारांनी गायलेला समर्थ रामदास स्वामींचा अभंग आपण ऐकला. संगीतकार श्रीधर फडके. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 3 अश्विन शके 1948, दिनांक 25 सप्टेंबर इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग ललत.

शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलं होतं. संगीतकार शेखर सेन. मंगलप्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

गीतरचना बांदकर महाराज यांची होती, अजित कडकडे यांनी गायली होती आणि संगीतकार नंदू होनप. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

समूह स्वरातलं गीत आपण ऐकलं. यशवंत देव यांची गीतरचना होती, संगीतकार कानू घोष. आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला.

0: इनके यूट्यूब चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और ओटीटी प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से। तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात।
1: अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत। सकाळचे 6:30 वाजलेत।
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: आज सांगता गणेशोत्सवाची। आगमन, पूजन आणि विसर्जन, उत्पत्ती, स्थिती आणि लय, आपल्याही आयुष्याचा प्रवास असाच सुरू असतो। हा जो मधला काळ असतो ना स्थितीचा, तो अधिकाधिक चांगला करणं हे आपल्या हातात असतं। आणि मग हा चांगला करण्यासाठी, सुखकारक करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये सण, उत्सव, समारंभ यांची योजना केली गेली। ह्या सगळ्यामध्ये श्रोते हो, गती हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला दिसतो। एका जागी अडकून न राहणं, पुढे जाणं, प्रवास करणं, प्रवाही होणं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा। याचं कारण, आपण जर एका जागी थांबलो तर आपली प्रगती खुंटेल, आपला विकास होणार नाही, आपण त्याच त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा गोलगोल फिरत राहू। म्हणून हा प्रवास महत्त्वाचा, हा प्रवाह महत्त्वाचा, ही गती महत्त्वाची। ही जी गती माणसाच्या आयुष्याला आहे, तशीच ती निसर्गातही आहे। निसर्गाच्या हातात हात मिळवून ही गती सांभाळत आपण पुढे जायचंय। आज गणरायांना निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी आपण त्यांना करणार आहोत। आणि श्रोते हो, गंमत बघा, 2027 गणराय यंदाच्या पेक्षा 10 दिवस लवकर येणार आहेत। हो, 4 सप्टेंबर 2027 या दिवशी पुढच्या वर्षी गणरायांचं आगमन होणार आहे। आपण सर्वजण आनंदी राहण्यासाठी, आपलं जगणं सुखकर होण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेऊया।

0: जगुया आनंदी, जगुया आनंदी,
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
2: जगुया आनंदी कार्यक्रमानंतर आता कार्यक्रमांची रूपरेषा, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। ऋषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा 2:00 आंबा उत्पादन वाढीच्या महत्वाच्या बाबी याबद्दलची माहिती आज भाग पहिला। आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 आणि पुन्हा 2:05 हृदयरोग भाग पहिला, तज्ज्ञ डॉक्टर चरण लांजेवार। सकाळी 6:50 आणि पुन्हा 2:10 परिसर निसर्ग पर्यटन भाग पहिला, सहभाग श्री वल्लभ साठे यांचा। सकाळी 7:00 ईसी अक्षरे रसिके पुस्तकांवर बोलू काही या मालेत संजीव वसंत फडके यांच्या प्रभात टॉकीज समोर या ललित लेखांचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला वेध हाच कार्यक्रम 2:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल। प्रायोजित कार्यक्रमांमध्ये सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर आणि आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम 7:45। अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकणार आहोत। सकाळी 9:00 लेखक नितीन साळुंखे, आज भाग 136। गांधीवंदना 10:20 सकाळी 11:05 सहज संवाद सादर करते दिनेश आडावदकर। वनिता मंडळ 12:00 यात सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं लेखिका वैजयंती नांदगावकर आजची रेसिपी प्रसादाची हरभरा डाळ आणि त्यानंतर 26 सप्टेंबर जागतिक आरोग्य दिनानिमित्त निरोगी पर्यावरण समतोल निसर्गाची गरज याविषयी गौरी मिराशी यांची मुलाखत। 1:40 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून लातूर जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी 5:30 लोकशास्त्रीय संगीत गायिका प्राची खोत हिच्याशी गप्पा आणि गाणी। स्वस्थ भारत 6:30 बायपोलर डिसऑर्डर याविषयी डॉक्टर सागर चिद्दरवार यांची मुलाखत। वृत्तविशेष या कार्यक्रमाची वेळ आहे 7:15। माझावर माझ शिवार 7:30 आज राज्यस्तरीय कृषी प्रसारण। आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची मुलाखत। रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स आणि रात्री 10:00 जपान इथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा। हे तीनही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील। आज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सकाळी 10:30 कल्याणी जोगळेकर यांचं गायन राग जोनपुरी, 2:30 अनिरुद्ध देशपांडे यांचं गायन राग मुलतानी, विनोद वखरे यांचं गायन 5:02 राग पुरिया धनाश्री, गीता जावडेकर यांचं गायन राग केदार रात्री 10:30। ही होती कार्यक्रमांची रूपरेषा। आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ राहिलं। कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत नोंदवलं गेलं 33, सांताक्रूज वेधशाळेत 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा 28, सांताक्रूज 27 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेची नोंद आहे 86%। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल, अधूनमधून काही सरी येतील अशी शक्यता आहे। कमाल तापमान 33।

0: तापमान 27 अंश सेल्सियस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा नाही. कार्यक्रमांची रूपरेषा, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आता ऐकूया आंबा उत्पादन वाढीच्या महत्वाच्या बाबी याबद्दलची माहिती, भाग पहिला.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आंबा उत्पादन वाढीसाठी अशा अनेक बाबी आहेत की ज्यांचा वापर करून उत्पादन वाढ करणं शक्य आहे. अशा काही खास बाबींची ओळख आज आपण करून घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं पीक संजीवकांचा वापर हा करण्यात येतो. त्यांचा वापर कसा आणि का करायचा, तसंच वापर करण्याच्या पद्धती, त्यापासून होणारे फायदे तोटे यासंबंधीची माहिती आपण करून घेणार आहोत. आंब्याच्या बाबतीत संजीवकांचा वापर करून आपल्याला फायदा करून घेता येतो. कोयांची उगवण शक्ती आणि उगवण्याचा कालावधी वाढवण्यासाठी संजीवकांचा वापर करता येतो. ताज्या कोयांची उगवण होण्यामध्ये अडचण येत नाही, पण कोया जसजशा जून होत जातात तसतशी त्यांची उगवण शक्ती कमी होत जाते. तेव्हा उशिरानं कोया उगवण्याची वेळ आली तर अशा कोया इंडोल ऍसिटिक ऍसिडच्या 100 PPM द्रावणात 6 ते 12 तास भिजून जर त्या लावल्या तर कोया लवकर आणि अधिक प्रमाणात उगवतात. कलम करायची योग्य अवस्था आणि कालावधी वाढवण्यासाठी याच इंडोल ऍसिटिक ऍसिडचा उपयोग करून घेता येतो. कोवळ्या भागावर म्हणजेच शेंडा जांभळट असेपर्यंतच्या काळामध्ये शेंडा कलम चांगलं जमतं, पण ही अवस्था ओलांडून गेल्यानंतर कलम एकजीव होण्यामध्ये अडचण येते. यासाठी रोपांच्या शेंड्यावर 10 PPM इंडोल ऍसिटिक ऍसिडचा फवारा कलम करण्याअगोदर 5 ते 7 दिवस केल्यास उपयोग होतो. कलम काढीवरील डोळे फुगण्यासाठी मातृवृक्षावर लिहोसिन या संजीवकाचा उपयोग होतो. कलम काड्या काढण्यापूर्वी 4 ते 5 आठवडे अगोदर 500 PPM तीव्रतेचं द्रावण शेंड्यांवर फवारावं. तसंच कलम काड्या मातृवृक्षावरून काढण्यापूर्वी 500 PPM तीव्रतेचं इथ्रेल हे संजीवक 1 आठवडा अगोदर फवारावं. कलम काड्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना अधिक दिवस लागणार असतील किंवा कलम काड्या आणल्यावर लगेच त्या वापरणं शक्य नसेल आणि 4 ते 6 दिवसांनी त्या वापरायच्या असतील, तरीही त्या कलम काड्या काढल्यानंतर एकदा आणि वापरण्यापूर्वी दुसऱ्यांदा 100 PPM तीव्रतेच्या NAA संजीवकाच्या द्रावणात बुडवून घ्याव्या. यामुळे डोळ्यांचा ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते. कलम बांधल्यानंतर खुंटावर येणारी फूट वारंवार काढावी लागते. अशी फूट येऊच नये म्हणून MH40 किंवा टिबा या संजीवकाचा 1000 PPM तीव्रतेचं मेणात बनवलेलं मलम खुंट खोडावर चोळावं. ज्यावेळी गावठी आंब्याचं सुधारित जातीमध्ये रूपांतर केलं जातं आणि ते यशस्वीपणे वाढू लागतं तेव्हा मूळच्या गावठी झाडाची वाढ कमी करून नंतर ती पूर्णपणे काढून टाकावी लागते. मूळ झाडाच्या फांद्या एकदम कापल्या तर झाडाला धक्का बसून ते जायबंदी होण्याची भीती असते. हा धोका टाळण्यासाठी गावठी झाडांच्या फांद्यावर MH40 किंवा टिबा या संजीवक मलमाचे पट्टे चोळले तर त्यांची वाढ हळूहळू कमी होऊन कायमची खुंटते. आंबा उत्पादनात हेक्टरी झाडांची संख्या वाढवण्याबरोबर सर्वच झाडांचा विस्तार मर्यादित ठेवणं आवश्यक असतं. झाडांचा विस्तार आटोपशीर असेल तर शेजारील झाडांचे शेंडे एकमेकापासून मोकळे वाढू शकतात. तसंच वाढ मर्यादित असल्यामुळे पीक संरक्षणाचे उपाययोजना सोपं पडतं. यासाठी झाड विस्ताराच्या आरंभीच्या काळात लिहोसिन 1000 PPM मुळाजवळ तसंच 500 PPM तीव्रतेचं द्रावण पालवीवर फवारणं उपयुक्त ठरतं. नियमितपणे मोहर येण्यासाठी वेगवेगळ्या संजीवकांचा यथोचित वापर करता येतो. त्यासाठी शेंडा वाढ, सूक्ष्म निर्मिती, डोळे अंकुरणं या अवस्था समजून घ्यायला हव्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला नवीन पालवी आल्यावर ती वेळेत पक्व होण्यासाठी वाढ निरोधक संजीवक लिहोसिन CCC वापर उपयुक्त ठरतो. आंब्याचा मोहर येऊनही फळधारणा फारशी होत नाही. मोहरगळ आणि लहान फळगळ मोठ्या प्रमाणात होते. या गळीमध्ये रोग किडीशिवाय संजीवकांचा महत्वाचा भाग असतो. आंबा उत्पादन वाढीच्या विशेष बाबी या विषयीच्या माहितीचा

0: भाग पहिला आज आपण ऐकला.
1: वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. दुपारी 2 वाजता हाच कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 7:15 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, हृदय हा आपल्या शरीरातला अतिशय महत्वाचा असा अवयव आणि तो सतत कार्यरत असतो. संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम हृदयाचं असतं. परंतु ज्या काही कारणांमुळे या हृदयक्रियेमध्ये व्यत्यय येतो किंवा काही अडचण निर्माण होते, त्यावेळी हृदयविकार होतो. मंडळी, या संदर्भातच आपण पुढचे काही दिवस माहिती करून घेणार आहोत. KEM रुग्णालय मुंबई येथील हृदयरोगतज्ज्ञ विभागातील प्राध्यापक डॉक्टर चरण लांजेवार यांच्याकडून. सर, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, 29 तारखेला जागतिक हृदय दिन आपण साजरा करणार आहोत, तर हा जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो, त्यामागचा उद्देश काय हे सुरुवातीला सांगा.
2: हा जो जागतिक दिवस आपण साजरा करतो तो 29 सप्टेंबरच्या दिवशी आपण साजरा करत असतो. प्रत्येक वर्षाला एक ध्येय असतं. ह्या वर्षी आता ध्येय हे आहे की तुम्ही अवेअर तर व्हा, पण अवेअर केल्यानंतर इमिजिएटली हार्टचा प्रॉब्लेम झाला तर काय करायला पाहिजे तर हे लोकांना कळायला पाहिजे. म्हणून त्याचं स्लोगन ह्या वर्षाचं असं आहे की ऍक्ट इमिजिएटली आफ्टर गेटिंग अवेअर दॅट यू हॅव अ हार्ट अटॅक. म्हणजे याचा जो फायदा आहे, हे सगळे आपले जे कॉमन जे पब्लिक आहे त्यांना हार्ट अटॅक काय आहे, त्याची कारणे काय आहेत, ते कसं ओळखावं, त्याच्यानंतर समजा घरी असलं तर त्याच्यानंतर आपण काय काय त्या रुग्णांना आपण काय करू शकतो घरच्या लोकांनी त्यांच्यासाठी, आणि लगेच नेक्स्ट स्टेप काय करावी हार्ट अटॅक आणि याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे, जे सडन कार्डियक डेथ मध्ये आणि हार्ट अटॅक मध्ये काय फरक आहे, तिथे एक्सपर्ट आहेत का, हे सगळे प्रकार त्याच्यात होतो. आणि मग ऍडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये आता सगळीकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये बेसिकली काय काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि पुढे काय करायचं आणि हे होऊच नये नंतर, म्हणजे प्रिव्हेंशन काय काय करू शकतो आपण, आपल्या हा सगळा आलोक त्याच्यामध्ये आहे.
1: अच्छा बरं, आता सर, ह्या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने सर्व श्रोत्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल?
2: तर श्रोते हो, सगळ्यांना हृदयरोग काय आहे, हार्ट अटॅक काय प्रकार आहे, हे सगळ्यांनी ओळखून घ्यायचे. जसं आपल्याला कळलं की बाबा कोणाला आपल्या जवळपासच्या लोकांना रिलेटिव्हला हार्ट अटॅक आलेला असं संभवतो, आणि जर आपल्याला वाटेल की हा हार्ट अटॅक नाही पण हार्ट अटॅक भविष्यात होऊ शकतो, त्या लोकांना मग व्यवस्थित डॉक्टरांकडे पाठवून ECG करणं, स्ट्रेस टेस्ट करणं, इकोकार्डिओग्राफी करणं, ह्याच्यामधूनही आपण नंतर एंजिओग्राफी करणं, ह्या पण टेस्ट तेवढ्याच महत्वाच्या असतात, त्या रुटीन बेसिसवर आपण करू शकतो. तर तुमचा हृदयाचे रोगचे लक्षणं लवकरात लवकर ओळखायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून लक्षणं असतील तर तुरंत डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आणि हृदयरोग होऊच नये त्याच्यासाठी तुमची जीवनशैली बदला, जेवणामध्ये आमूलाग्र बदल करा आणि नियमित व्यायाम करा, त्याच्यामुळे तुमचं हार्ट अटॅकचे प्रमाण निश्चितच कमी होणार.
1: नक्कीच. श्रोते हो, आपण उद्याच्या भागामध्ये तरुण पिढीमध्ये हृदयरोगाचं जे प्रमाण वाढलं आहे त्यामागची कारणं कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत. तेव्हा उद्या भेटूया. नमस्कार.
0: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार. येत्या रविवारी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी आपण जागतिक पर्यटन दिन साजरा करतो आहोत. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वच जण कुठे ना कुठे कधी ना कधी सहलीला जात असतोच. एखादे तीर्थक्षेत्र, एखादं वारसास्थळ ते अगदी पिकनिक स्पॉटपर्यंत आपल्यापैकी सहलींना न गेलेली व्यक्ती शोधून सापडणार नाही. सर्वच वयोगटातील लोकांसाठी हा एक आवश्यक विरंगुळा आहे आणि स्थानिक अर्थकारणही या सहलींशी जोडलेलं आहे, त्यामुळे पर्यटन हा आजघडीचा महत्वाचा व्यवसाय झालेला आपण बघू शकतो. अलीकडील काळात विशेषतः तरुण वयोगटाकडून पर्यटनामध्ये निरनिराळे विशिष्ट स्वरूपाचे कल जोपासले गेलेले दिसतात. सहल ठरवताना विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवला जातो. मौज मजा आणि प्रवास करताना वेगवेगळे हेतू किंवा वेगवेगळे छंद ठरवून त्यानुसार सहली केल्या जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वारसा पर्यटन, अभ्यास सहल असे अनेक सांगता येतील. निसर्ग पर्यटन हा त्यापैकीच एक हेतू. गर्दी टाळण्यासाठी आणि शांत स्वच्छ निसर्गरम्य ठिकाणी निवांत होण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं प्रवास करतात. जंगल भ्रमंती किंवा साहसी क्रीडा अशा माध्यमातून हा कल आता अलीकडे वाढताना दिसतो. समुद्र किनारे, नद्या, बेटे, तलाव, पाणवठे, धबधबे, गवताळ कुरणे, डोंगरमाथे, पठारे, गडकिल्ले, देवराया, जंगले, अगदी वाळवंट सुद्धा, अशा सर्व नैसर्गिक आविष्कारांच्या ठिकाणी निसर्ग पर्यटन होतच. समाज माध्यमातूनही अशा पर्यटनासाठी खूप मोठी प्रसिद्धी मिळते. ही ठिकाणे लवकर व्हायरल होतात. अर्थातच यासोबत त्या त्या परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होत असते, हेही लक्षात घ्यायला हवं. जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसर झपाट्यानं विकसित झाला हे आपण पाहिलंच आहे. आपल्या कोकणात अशा प्रकारच्या निसर्ग पर्यटनासाठी मुबलक संधी आहे हेही आपण जाणतो. रत्नागिरी जिल्ह्याचाच विचार जर केला तर किल्ल्यांमध्ये महिमदगड असेल, रसाळगड असेल असे गिरिदुर्ग दिसतात. टिकलेश्वर, पन्हाळेकाजी असे डोंगर माथे दिसतात. माचाळसारखं नव्यानं विकासाची वाट धरत असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. चिपळूण, पन्हाळेकाजी, खेड अशी गुंफा लेणी आहेत. देवपाट, रानपाट, सवतकडा, सवतसडा, धारेश्वर असे अनेक धबधबेत. अनेक गावांमध्ये देवराई आहेत, तेथील स्थानिक मंदिर आहेत. सडे पठारं आहेत, तिथे पावसाळ्यात होणारा रानफुलांचा गालीचा आकर्षक असतो. शिवाय समुद्र किनारे आहेत, नद्यांमधील नौका पर्यटनाच्या संधी वाढत आहेत, अगदी पक्षी निरीक्षणासाठी देखील अभयारण्य निर्माण होत आहेत. रात्रीच्या मिट्ट काळोखात अवकाशाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी संधी देणाऱ्या जागा निर्माण होत आहेत. आज खरं तर गरज आहे आपल्या परिसराचं या पद्धतीनं योग्य मूल्यांकन करून नवनवीन संधी वाढवण्याची. पारंपरिक नोकरी आणि उद्योग व्यवसाय यासोबतच पर्यटन क्षेत्र डोळेझाक करण्यासारखं निश्चित नाही. त्यातही अधोरेखित करण्यासारखी गोष्ट की पर्यटन व्यवसाय जोपासताना आपण आपसुकच आपली पारंपरिक जीवन पद्धती आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या साधनसंपत्तींनाही जोपासत असतो. त्यामुळेच निसर्ग संवर्धन आणि अर्थकारण, रोजगार निर्मिती या एकाच वेळी साध्य करून देणारा हा व्यवसाय बनू शकतो. यातूनच पारंपरिक ओळख कायम ठेवून आपले जीवनमानही उंचावता येऊ शकतं आणि म्हणून निसर्ग पर्यटनाचा एक संधी म्हणून सखोल विचार व्हायला हवा. याविषयी आपण अधिक चर्चा करायचीच आहे. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार.
0: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत संस्कृत मधून बातमीपत्र. आकाशवाणी

0: प्रमाणे ARV उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
0: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया लेखक संजीव वसंत फडके यांच्या प्रभात टॉकीज समोर या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
5: संजीव वसंत फडके यांनी लिहिलेल्या प्रभात टॉकीज समोर या ललित लेख संग्रहाचे शीर्षक आकर्षक वाटले. नोकरीनिमित्त किंवा काही कारणाने मी देखील प्रभात टॉकीज समोरील ठाणे येथील या विभागात वावरल्यामुळे मला हे पुस्तक अधिक जीवाभावाचे वाटले. हे पुस्तक म्हणजे आत्मचरित्र आहेच, पण एका कुटुंबातील 3-4 पिढ्यांची सांस्कृतिक आणि भौगोलिक स्मृतीयात्रा आहे. ठाण्याचा तलावपालीजवळचा परिसर, प्रभात चित्रपटगृहाची पूर्वीची इमारत, टॉकीज, ती गर्दी, प्रभातला पिंजरा सिनेमा लावलेले पोस्टर, याची अप्रतिम रंगसंगती असलेले मुखपृष्ठ बघूनच ठाण्याची आठवण येते किंवा ठाण्याला जावंसं वाटतं. मनोगतात लेखक असं म्हणतात, मी शहरातला मुलगा पण सुखवस्तू नव्हतो. शहरातल्या मुलांना सगळं काही पटकन मिळतं असा एक चुकीचा समज आहे. जीवन प्रवाहात आलेले प्रश्न, गर्दी, अपघात, नोकरी न मिळणं आणि नोकरी मिळाली तरी ती मनासारखी नसणं, पुढे जीवन जसं समोर आलं तसं मी हसत मुखाने सामोरा गेलो असे लेखक सांगतात. ही कहाणी हलकी फुलकी करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे, पण ती केवळ हलकीच असेल असं नाही, त्याच्यात अन्य काही वजनदार देखील आहे. विशीतल्या मिशीत या नावाने त्यांनी फेसबुकवर आधी या आठवणी टाकायला सुरुवात केली. प्रत्येक लेखक आधी रसिक वाचक असतो आणि नंतर लेखक बनतो. लेखक हे अनुभवी ज्येष्ठ असून त्यांना माणसं वाचण्याचा छंदच आहे आणि या छंदाचा उपयोग त्यांना या स्तंभलेखनात झाला आहे. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम या दोन ओळींनी पुस्तकाची सुरुवात झाली आहे. आयुष्य म्हणजे काय असतं? घडणाऱ्या घटनांचा, स्वप्नांचा साद आणि मानवाने दिलेला प्रतिसाद. त्यामुळे प्रभात टॉकीज समोर हे शीर्षक लेखकाचं आयुष्यच तिकडे गेल्यामुळे समर्पक वाटलं. तलवार जे काम करू शकत नाही ते शब्दाच्या माध्यमातून लेखनी करते असं म्हटलं जातं. आपल्या दैनंदिन आयुष्यातील संघर्ष एक प्रकारे युद्धच असतो आणि ही जीवनाची युद्धगाथा लेखकाने शब्दबद्ध करण्यासाठी लेखणीचा वापर केला आहे. प्रभात टॉकीज समोर यातील पहिल्या प्रकरणात लेखक वाचक आठवणींचं दप्तर उघडून बालपणात प्रवेश करतात. बालपणीच्या आठवणी, त्या काळी नळावर पाणी भरावं लागणं, तिथली भांडणं, चाळीतील राहणी, किल्ल्याजवळच्या तथाकथित भूतप्रेताच्या IQ कथा, एकत्र कुटुंब, त्या काळी खूप विंचू निघायचे त्यामुळे विंचू चावणे, किड्या मुंग्यांनी भरलेली घरं, घरी वारंवार होणारी महिलांची बाळंतपणं, घरात खूप मुलं असणं आणि त्यांचा दंगा, दिवसभर काम करणाऱ्या स्त्रिया, यातून हळूहळू सुधारत जाणारी पुढची पिढी देखील आपल्याला या पुस्तकात समजते. होणारे प्रश्न, कौटुंबिक प्रश्न, आजार, घर बदलण्यासाठी घर शोधणं, हे प्रश्न शहरात देखील तरुणांना असतं. एक लांबलचक रस्ता, दोन्ही बाजूला घरी, अशी एखाद्या कीटकासारखी आळीसारखी दिसणारी वस्ती म्हणून या प्रभात टॉकीज जवळच्या गल्ल्यांना आळी म्हणत असत. 100 वर्षाहून अधिक काळ या आळींमध्ये दहीहंडीचा उत्सव होत असे, विविध सण साजरे होत असत आणि तीच माणसं पिढ्यानुपिढे तिथे राहत असत. लेखकाच्या कुटुंबातील माणसं जिथे जिथे गेली व जिथे जिथे

0: राहिली तिथे तिथे माणसं जोडत राहिली. सांस्कृतिक ठसा स्वीकारत राहिली आणि सांस्कृतिक ठसा कायम ठेवून देखील गेली.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला लेखक संजीव वसंत फडके यांच्या प्रभात टॉकीज समोर या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
3: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
2: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
2: अटी लागू.
4: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
5: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
4: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
5: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
6: 7:07 होत आहे. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतःपासून सुरुवात कर.
3: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता भाविकांच्या गर्दीचा अलोट सागर, गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज. राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालय आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय

0: स्थापन करण्याचा निर्णय आणि सायकलिंगसाठीची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान भारताकडे, यजमानपद पुणे शहराला. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी यासाठी दुष्काळाच्या संहितेचा ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश ताबडतोब काढण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. वाशिम जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर अमरावती इथं चर्चा केली आणि आवश्यक ते निर्देश दिले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 11 सदस्यांची मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या समितीच्या अध्यक्षस्थानी आहेत. शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: शेतीचा प्रश्न आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात निश्चितपणे योग्य त्या प्रकारचा निर्णय आता उद्या परवा आम्ही जाहीर करू. विशेषतः आता आपण कर्जमाफी देखील सुरू केलेली आहे, तीही आपण पूर्ण करू. विजेचं बिल देखील आपण माफ केलं, पण त्यासोबत आता शेतकऱ्याला थेट मदतीची गरज आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत करणं असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, चाऱ्याचा प्रश्न असेल, काही ठिकाणी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल त्यात मदत करणं असेल, काही ठिकाणी अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होईल त्यात मदत करणं असेल, अशा सगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. आणि बँकांनाही आम्ही सांगू, कुठल्याही बँकेला आम्ही वसुली करू देणार नाही. सगळ्या बँकांकडनं हे सगळं जे काही कर्जाची वसुली आहे त्याची पूर्णपणे स्थगिती आम्ही करू. सरसकट नुकसान आहे, त्यामुळे सरसकटच मदत आम्ही करणार.
0: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात धोंडवीर नगर इथं शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. नांदेड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजेवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्बंध घातले आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाच्या 26% तुटीची नोंद झाली आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर 1 लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत असून देखावे पाहण्यासाठी आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गर्दीचा अलोट सागर रस्त्यावर लोटला आहे. 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचं विसर्जनही आज होत असून अनेक घरात काल अनंताचं पारंपरिक पद्धतीनं पूजन करण्यात आलं. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरून 638 गणेश मंडळं मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेसाठी 10,000 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर सुमारे 3,500 CCTV कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 112 ठिकाणी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. मिरवणुकीदरम्यान पुणे शहरात 275 ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. याशिवाय 108 या सेवेमार्फत 19 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील. नागपूरमध्ये 1,702 सार्वजनिक तर 2,04,000 घरगुती गणपतींचं विसर्जन आज होणार आहे. गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेनं चौपाट्या तसंच 383 कृत्रिम तलावांच्या ठिकाणी चोख व्यवस्था केली आहे. पालिकेचे 25,000 कर्मचारी तसंच 24,000 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. 17,000 CCTV कॅमेरे तसंच ड्रोनच्या मदतीनं विसर्जन सोहळ्यावर देखरेख करण्यात येईल. नाशिकमधील विसर्जन मिरवणुकीसह अन्य मिरवणुकीत लेझर लाईट वापरण्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनाई केली आहे. डीजेला बंदी नसली तरी आवाज मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सेवा हाच जीवनाचा मुख्य उद्देश असावा आणि तो प्रत्येक व्यक्तीच्या अंगी बांधलेला असावा असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत वडनगर ते वाराणसी प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेकरूंशी दूरस्थ माध्यमातून संवाद साधताना मोदी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. जनसेवा से देश सेवा या संकल्पनेला अनुसरून हा

0: प्रवास सुरू आहे. विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा से सुशासन या मार्गदर्शक तत्वानुसार अव्याहतपणे काम करत आहे. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया वस्तू आणि सेवा कर प्रणालीविषयीची माहिती.
1: एक देश एक कर प्रणाली ही संकल्पना देशात 17 वर्षांपासून चर्चेत होती. वेगवेगळ्या राज्यातून प्रवास करणाऱ्या एखाद्या उत्पादनाची अंतिम किंमत नेमकी कशी वाढली हे समजणंही अवघड होत असे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक देश एक कर प्रणाली अंतर्गत वस्तू आणि सेवा कर अर्थात GST प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली. याआधी विविध राज्यांनी ज्या कारणासाठी या कर प्रणालीला विरोध केला होता तो मुद्दा म्हणजे राज्यांच्या महसुली नुकसानीची भरपाई. राज्यांना ही महसुली भरपाई देण्यासाठी निश्चित व्यवस्था तयार करण्यात आली आणि जुलै 2017 मध्ये GST लागू झाला. यामुळे वेगवेगळ्या राज्यांच्या करांच्या वेगवेगळ्या पद्धतींची गुंतागुंत कमी झाली आणि कर प्रक्रिया अधिक एकसंध झाली. एक देश एक कर धोरणाअंतर्गत GST प्रणाली लागू होणं देशाच्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी, पुणे.
0: सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या स्तरावर विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना स्थानिक पातळीवर महसूल सेवा जलदगतीनं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालयं आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालयं स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती, सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि नागपूर जिल्ह्यातल्या नागपूर ग्रामीण इथं नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारताला प्रथमच सायकलिंगमधील जागतिक प्रतिष्ठेची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. या स्पर्धेचं यजमानपद पुण्याला मिळालं आहे. पुण्याच्या उमेदवारीचं अंतिम सादरीकरण झाल्यानंतर कॅनडातल्या मॉन्ट्रियल इथं झालेल्या UCI काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पुण्याच्या उमेदवारीच्या समर्थनासाठी महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी मॉन्ट्रियल इथं उपस्थित होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये काल भारतानं एथलेटिक्स, वुशू, नेमबाजी आणि रोईंग या क्रीडा प्रकारांमध्ये 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवली. मनू TS, पोवम्मा MR, विशाल TK आणि विथ्या रामराज यांच्या रिले संघानं रौप्य पदक तर सीमा कुमारीनं 10,000 मीटरमध्ये कांस्य पदक पटकावलं. रोशिबीना देवीनं वुशूमध्ये महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रौप्य पदक जिंकलं तर रोईंगमध्ये सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक तर नेमबाजीत अनंतजीत सिंग नारुका आणि परिनाश धनीवाल यांनी मिश्र सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक आपल्या नावे केलं. भारतानं आतापर्यंत स्पर्धेत 1 सुवर्ण, 7 रौप्य, 9 कांस्य पदकांसह 17 पदकं जिंकली आहेत. हवामान. राज्यात काल कोकणात काही ठिकाणी जोरदार तर विदर्भ, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काल तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आजही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज सांगता. भाविकांच्या गर्दीचा अलोट सागर. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज. राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालयं आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालयं स्थापन करण्याचा निर्णय आणि सायकलिंगसाठीची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान भारताकडे. यजमानपद पुणे शहराला. आकाशवाणी पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध

0: आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ऍप डाउनलोड करा.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. दिनांक 25 सप्टेंबर 1941. प्रभात कंपनीचा संत सखू हा चित्रपट मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला. दिनांक 25 सप्टेंबर 1946. आपल्या विशेष शैलीमुळे गाजलेले भारताचे फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यांचा जन्म. ज्येष्ठ पत्रकार, संपादक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित माधवराव गडकरी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1928. ज्येष्ठ नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक, दिग्दर्शक बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर यांचा जन्म 25 सप्टेंबर 1926. बॅरिस्टर पंढरीनाथ बापू तथा नाथ पै, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, घटनातज्ञ यांचा जन्म 25 सप्टेंबर 1922. तत्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916. दाक्षिणात्य चित्रपटातील गायक, चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित झालेले SP बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं 25 सप्टेंबर 2020 या दिवशी. ज्येष्ठ लेखक शन्ना नवरे हे जग सोडून गेले 25 सप्टेंबर 2013 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष. 7:25 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, अस्मिता वाहिनी. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, जमीन ही केवळ मालमत्ता नसून अनेकांच्या आयुष्याचा आधार आणि भविष्यातील सुरक्षिततेशी जोडलेली एक बाब आहे. त्यामुळे जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं अत्यंत महत्वाचं ठरतं. बदलत्या काळानुसार महसूल प्रशासनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. नागरिकांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याच्या दिशेनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत राज्याचे जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल सर यांच्याकडून. जमिनीच्या नोंदींचं महत्व, त्यांचं आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: आणि दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, मला सुरुवातीलाच विचारायचं आहे की जमाबंदी आयुक्त म्हणून आपल्या विभागाची प्रमुख भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील त्याचं महत्व हे आपण कसं स्पष्ट कराल?
1: सो जमाबंदी आयुक्त म्हणून आता आपण जे राज्यामध्ये तुमच्या जमिनीची नोंदी आहेत ते सगळं नोंदी जे तुम्ही 7/12 म्हणतो किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणतो ते आपण सगळं जतन करून आपण ठेवतो आहेत आणि त्याचा इंटरफेस जे लोकांसाठी जे त्याचा वापर आहेत ते अधिक सुलभ गतीने कसे व्हावे त्यासाठी आपण प्रयत्न करतो. सो तुम्हाला आठवण असेल की जुन्या काळात 7/12 म्हणजे काय, ते सगळे कागदमध्ये असायचं. एखाद्याला आपला 7/12 नोंद घ्यायची असेल किंवा प्रॉपर्टी काची नोंद घ्यायची असेल तर त्यानं वारंवार शासनाच्या एखाद्या कार्यालयामध्ये जावं लागतो, तिकडे थांबावं लागतो आणि ते सगळे त्याच्यावर घ्यावं लागते. याशिवाय तुमचे 7/12 जे आहेत किंवा प्रॉपर्टी कार्ड जे आहेत ज्यांना आपण रेकॉर्ड राईट म्हणतो आहेत ते वेगवेगळे व्यवहारासाठी सुद्धा लागतो आहे. तो शासन म्हणून, जमाबंदी आयुक्त म्हणून किंवा महसूल विभाग म्हणून आमची भूमिका हे आहे, हे सगळे डॉक्युमेंट जे तुम्हाला लागते आहेत ते तुम्हाला ऑनलाईन डिजिटल पद्धतीने तुमच्याकडे उपलब्ध व्हावे आणि तुमचा जे इंटरफेस आहे शासनासोबत ते फेसलेस आला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन नसायला पाहिजे आणि ते अत्यंत जसं आता आपण UPI माध्यमातून पेमेंट करतोय त्या सारख्या सोप्या पद्धतीने तुमचे सर्व जमीनचे गोष्टी असा स्मूथ आणि वेगवान व्हायला पाहिजे.
0: वा, जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे असं आपण म्हटलं, यासाठी आपला विभाग कोणते प्रयत्न करतो आहे?
1: सो आज जर आपण बघितलं तुमची नोंद ही सगळे आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमचे 7/12 मध्ये काय उल्लेखित आहे आणि तुमचे प्रॉपर्टी कार्ड काय लिहिले आहेत ते सगळे तुम्हाला पाहता येऊ शकते. आपण हे प्रयत्न करतो आहे की आपलं एक महाभूमी म्हणून आपलं एक प्लॅटफॉर्म आहे. आपण सर्व लोकांना वारंवार हे आवाहन करतो आहे की तुम्ही तुमचे जमिनीचे सध्याचेच नव्हे तुमचे मागचे 30 ते 40 वर्षाचे जे अभिलेख आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पाहता येऊ शकते. जसं आता आपण थोडक्यात म्हटलं तर लीगल सर्च रिपोर्ट, आपण जर एखादा कोणतं घर विकून घेतोय किंवा आपल्या घराचं काही नोंदीचे इश्यू असेल आपण प्रत्येक जण लीगल सर्च रिपोर्ट काढतोय. आता हे सर्च रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला घेता येऊ शकते. आम्हाला माहिती आहे की अजूनही काही लोकांचा तंत्रज्ञानाचा सोबत तेवढा कम्फर्टेबल नाही आहे. त्यासाठी आपण जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत, आपले सरकार सेंटर जे आहेत त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टीची आपण ऍक्सेस देण्यात आलेली आहेत. एकंदर म्हणाल तर आमचा एकच हेतू आहे की तुम्ही जे शासनासोबत तुमचा इंटरफेस आहेत ते फक्त एकदाच व्हावे, ऑनलाईन म्हणू किंवा ऑफलाईन, आणि त्यानंतरची जेवढी प्रक्रिया आहेत हे सगळे तुम्हाला विदाऊट मीटिंग पीपल, विदाऊट गोइंग टू ऑफिसेस हे सगळे व्हायला पाहिजे.
0: तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की महसूल विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेला आहे. तुम्ही काही महत्वाचे फायदे जे नागरिकांना मिळत आहेत

0: सांगितलेच, पण ई प्रमाण यासारखी जे डिजिटल उपक्रमाच्या नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या आता आपल्याला उपलब्ध होत आहेत, तर या सुविधेची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा घेता येईल?
1: आता जर आपण एक शासनाचा आदेश पाहिलं की डिजिटल स्वाक्षरीने जे तुम्हाला डॉक्युमेंट भेटते आहेत हे तुमची आता वैध डॉक्युमेंट ठरत आहेत. आता एखादा आमचा ऑफिसर किंवा कर्मचारी इतर कामासाठी कुठे बाहेर गेलं तर तुम्हाला त्याची स्वाक्षरी घ्यायलासाठी तुम्हाला किती तुम्हाला हेल्पांडे मारावा लागते. आपण जर लहान असतो तो तेव्हा लहानपणामध्ये आपल्याला गजेटेड ऑफिसची स्वाक्षरी हवी होती. कोणती जॉब घ्यायची असेल गजेटेड स्वाक्षरी सही शिक्षा मारून तुम्ही घेऊन यावे. आता तुम्ही बघा ते किती त्रासदायक इश्यू आहेत, बिकॉज ऑफिस कधी कोणते कामासाठी जर व्यस्त असलं तर ते सगळ्या गोष्टी घ्यायचं कसं. आता आपण काय केलं, जवळपास 48 करोड प्लस डॉक्युमेंट्स, ई प्रमाण, तुमचं जुना रिकॉर्ड, 7-12, 8-अ नमुना, तुमचं 8, सर्वच गोष्टी हे आता आपण डिजिटल स्वाक्षरी करून जतन करून ठेवलेले आहेत. आज तुम्हाला ते घ्यायचे असेल, तुम्ही जर महाभूमीवरती गेलं तर त्या ठिकाणीतून तुम्हाला ते एक नॉमिनल रक्कम देऊन तुम्हाला डाऊनलोड करता येतील, दॅट टू विथ डिजिटल सिग्नेचर. तर त्यासाठी तुम्हाला परत कोणतंही ऑफिसला, जे आम्ही तुम्हाला सांगतोय की जे फ्रिक्शन आहेत ते आपलं संपवायचं आहेत आणि त्याचा एक्सपिरियन्स ते सीमलेस करायचं आहेत. आणि यासाठी आपण आवाहन करतो आहेत की सर्वच गोष्टी आपण महाभूमी, जे आम्ही एक इंटरफेस बनवलं महसूल विभागाचा, तिकडे जाऊन जुने डॉक्युमेंट, आजचे डॉक्युमेंट हे सगळे तुम्ही डाऊनलोड करा, ते सुद्धा डिजिटल साइन सोबत, आणि त्यांना आता शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.
0: खरं म्हणजे महसूल विभागाचा जो कारभार आहे सध्या सुरू असलेला, त्यानुसार आपण असं पाहतो की जमिनीच्या नोंदी आणि संबंधित कागदपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयात जाण्याची वेळच येणार नाही, घरबसल्या त्यांना ही सगळी कागदपत्रं मिळतील. महाभूमीसारख्या ॲपवरून सगळ्या गोष्टी त्यांना घरबसल्या मिळणार आहेत. पण मग माझी जमीन माझा हक्क या भावनेला अधिक बळ देण्यासाठी जमिनीच्या नोंदीबाबत नागरिकांमध्ये जर जागरूकता निर्माण करायची असेल तर याबाबत आपले काय प्रयत्न सुरू आहेत?
1: सो आता जर आपण एक पाहिलं की जमिनीची नोंदी आणि जमिनीचा नक्षा आणि त्याचा पोझेशन हे 3-4 गोष्टी एवढी महत्वाची आहेत की यासाठी सुद्धा लोकांना आता विकेंद्री स्वरूपात ते माहिती भेटते. तर आता आपण एक माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वातून आणि महसूल मंत्री महोदयाच्या विजनपासून आपण एक महाभूमी स्टॅक असा एक एकत्रित सॉफ्टवेअर आणि प्लॅटफॉर्म ते लॉन्च केलेले आहेत. आता जर आपण महाभूमी स्टॅक याच्यावरती गेलो तर तुम्हाला मोजणीपासून नोंदणीपर्यंत, तुमचं अभिलेखपासून तुमच्या अधिकारापर्यंत हे सर्वच माहिती तुम्हाला आता एकत्र स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे. आम्ही असं म्हणत नाही की अजूनही आमचं काम 100% संपलेले आहेत, आम्ही सांगतोय की 80% पर्यंत आपण त्या दिशेने पुढे गेलेलो आहोत. अजून आपलं असं एक एम आहे की ज्या ज्या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला आज एखाद्या वेळीस एक कन्स्ट्रक्शन करायचे असेल तरीही तुम्हाला महसूल विभागाकडे यावं लागते, तुम्हाला नंतर तुमचा फ्लॅट झाला तर तुम्हाला मोजणी करायचं असेल तर तुम्हाला यावं लागते. हे सगळे सुद्धा आपण आता तंत्रज्ञानाच्या मार्फत एकत्रित करतो आहेत आणि ते सगळे सुद्धा तुम्हाला महाभूमीच्या स्टॅकच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होणार आहे.
0: सर, तुम्ही आता म्हणालात की सगळ्याच गोष्टी नोंदी ऑनलाईन अवेलेबल होणार आहेत, पण एक वेगळी गोष्ट अशी असते की जमिनीच्या नोंदींमध्ये होणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना काही सोपी किंवा पारदर्शक अशी व्यवस्था उपलब्ध असणं गरजेचं आहे, अशी काही सुविधा आहे का?
1: आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे की अजूनही आपल्या जुन्या अभिलेखमध्ये जे दुरुस्त चूक राहिलेली आहेत त्यासाठी सुद्धा आपण एक मोहीम काढतोय आणि इप्सिट आणि ई हक असं म्हणून आपण 2 पब्लिक डेटा एंट्री असं मॉड्यूल्स डेव्हलप केलेले आहेत. त्यासाठी जर तुमच्या अभिलेखामध्ये काही दुरुस्ती तुम्हाला करायचे असल्यास आणि सक्षम प्राधिकारी, तहसीलदार म्हणा किंवा उपविभाग अधिकारी म्हणा, याकडे तुम्हाला जायचे असल्यास तर तुम्हाला याचे मार्फत आपली जे नोंद आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येऊ शकते, त्याच्यावरती हे निर्णय तुम्हाला देऊ शकते. आणि भविष्य काळामध्ये आम्ही अजून असं एक प्लॅन करतोय की हे जे म्युटेशन्स आहेत ज्याच्यामध्ये खूप वेळ लागतोय त्याच्यामध्ये एवढं वेळ ना लागता याची कालावधी सुद्धा कमी करून एआयच्या मार्फत त्यांना व्हॅलिडेट करून आपण ऑटो फेरफार, ऑटो म्युटेशन हे घेऊ शकतो बघा का, यासाठी सुद्धा

0: आपल्याला प्रयत्न चालू आहे, कदाचित दिवाळीचं पर्यंत हे सुद्धा आपण फॅसिलिटी लॉन्च करू शकतो.
1: वा श्रोते हो, जमिनीच्या नोंदी अचूक आणि अद्ययावत असणं हे नागरिकांच्या हक्कांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे या नोंदी अधिक पारदर्शक आणि सहज उपलब्ध होण्यास मदत होत आहे. याविषयी दिलखुलास कार्यक्रमात आपण श्री शैलेश नवाल सर यांच्याशी संवाद साधत आहोत, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा श्रोते हो, जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि डिजिटल सुविधांबाबत माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा भेटूयात दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

0: 7:40 झाली आहेत. आता आपण ऐकणार आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: सत्रह मजली कंगराळकर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
1: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही दिमाखात उभी असलेली बिल्डिंग साताऱ्यामध्ये आहे आणि साताऱ्यामधल्या या बिल्डिंग मध्ये अनेक जणांनी फ्लॅट बुक केलेले आहेत. फक्त साताऱ्यातलेच नाही तर पुणे मुंबई सारख्या शहरांमधूनही लोक साताऱ्यामध्ये घर घेत आहेत. आणि याचं कारण काय, सातारा इतकं इतर लोकांना का अट्रॅक्ट करतंय याबद्दलच आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत लँडमार्क टॉवर्स मध्ये घर घेतलेले मोहिते सर. नमस्कार मोहिते सर.
2: नमस्कार मॅडम.
1: साताऱ्यातल्या लँडमार्क टॉवर्स मध्ये जो 17 मजली टॉवर आहे तिथे तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे. तुम्ही स्वतः मुंबईमध्ये असता, मग साताऱ्यामध्ये घर घेण्याचं कारण काय होतं?
2: येस मॅडम, खूप चांगला प्रश्न विचारला. सातारा तसं म्हणायला गेलं तर ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे. साताऱ्याच्या जवळ महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, कास आहे. आणि इतकी सुंदर पर्यटन स्थळ साताऱ्याजवळ असताना आपलंही घर कुठेतरी त्या पर्यटन स्थळांच्या जवळ असावं असा विचार मनामध्ये होता. आणि त्या अनुषंगाने मी सर्चिंग करत होतो. माझे नातेवाईक पण साताऱ्यामध्ये राहतात आणि सर्चिंग करत असताना मला या कंगळाकरांच्या 17 मजली टॉवर विषयी माहिती मिळाली. मुंबई पुण्यात राहणारा कुठलाही वर्ग असेल, मी असेल किंवा अनेक लोक असतात, त्यांच्या प्रायोरिटीज असतात की उंच मजली टॉवर असावेत, अम्युनिटीज असाव्यात, स्पेशियस घरं असावीत, डेव्हलपर चांगला असावं आणि बांधकाम चांगल्या प्रकारे असावं आणि वेळेत मिळावं. आणि त्या अनुषंगाने कंगळाकर डेव्हलपर्स हे नाव मला सातारामध्ये ऐकायला मिळालं. त्यानुसार मी साईट व्हिजिट केल्यावरती हा भव्य आणि दिव्य प्रोजेक्ट साताऱ्यात पहिल्यांदाच होतोय आणि वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होतोय.
1: बरोबर.
2: माहिती मिळाल्यानंतर आम्ही आणि आमचे सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं गेलं, प्रोजेक्टची माहिती सांगितली गेली आणि एकूणच प्रोजेक्टच्या अम्युनिटीज, बांधकामाचं क्वालिटी आणि हे सगळं पाहता आम्ही पाहता क्षणी त्याच्या प्रमात पडलो आणि आम्ही डिसाइड केलं की आपलंही घर याच ठिकाणी असावं.
1: आता खरं तर आपण जेव्हा पुणे मुंबईमध्ये राहतो तेव्हा आपल्याला सुद्धा टॉवरमध्ये किंवा उंच मजल्यांवर राहण्याची इच्छा असते, पण साताऱ्यामध्ये याचं वेगळे पण तुम्हाला काय जाणवतं? म्हणजे आपल्या इथे जरी मजले उंच असले तरी कदाचित फ्लॅटची जागा किंवा स्क्वेअर फीट छोटे असतात आणि तिकडे तुम्हाला काही मोठी जागा किंवा ऍम्पल पार्किंग या सगळ्या गोष्टी सुद्धा मिळाल्या का?
2: डेफिनेटली. म्हणजे ऍज कम्पेअरिंग टू पुणे मुंबई म्हणा किंवा मुंबई बेस्ट स्पेशली, साताऱ्यामध्ये जे कंगळाकर डेव्हलपर्सने जे लँडमार्क बिझनेस सेंटर काढलेलं आहे याचे फ्लॅट खूप मोठे आहेत आणि 2 BHK ची साईज जी आहे जे आम्ही घेतलेलं आहे त्याची क्षमता मोठी असल्या कारणाने घरामध्ये खूप स्पेस जाणवते आणि ते पार्किंगची सुविधा आहे, पोडियम पार्किंग आहेत, खूप नाविन्यपूर्ण असं. म्हणजे मला ते मुंबई आणि साताऱ्यातला फरक असं सांगताच येणार नाही, म्हणजे ते मुंबई सारखंच आजकाल त्यांनी सगळं केलेलं आहे.
1: वा वा वा मोहिते सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करावा आणि तुमची अशीच भरभराट होत राहावी हीच आमची इच्छा आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
2: थँक्यू मॅडम.
0: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमानंतर ऐकूया आणखी एक ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे

0: प्रायोजक ओंकार आयुर्वेद।
1: श्रोते हो नमस्कार। ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते। श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात। वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत। त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत। ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धरतीखाली पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात। अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे। त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे। तर डॉक्टर नमस्कार।
2: नमस्कार
1: डॉक्टर। या भागात आपण ऑटो इम्युन डिसीजेस हा आजार म्हणजे नेमकं काय आहे आणि कोणकोणत्या आजारांचा यामध्ये समावेश होतो याबद्दल आपण सांगाल का?
2: ऑटो इम्युन डिसीजेसचं प्रमाण सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे। म्हणजे फक्त सांध्यांशी संबंधित असणारे आजार ऑटो इम्युनिटी मध्ये येतात असं होत नाही। म्हणजे बऱ्याच वेळांना पांढरे डाग हा ऑटो इम्युन डिसीज आहे सुद्धा खूप जणांना माहित नसतं। सोरायसिस मध्ये सुद्धा काही पर्सेंटेज मध्ये ऑटो इम्युनिटी येत असते असं नाही, तर मधुमेहामध्ये सुद्धा काही पर्सेंटेज मध्ये ऑटो इम्युनिटी येते याची सुद्धा बऱ्याच जणांना कल्पना नसते। ऑटो इम्युन म्हणजे नक्की काय? ज्या वेळेला समजा तुम्ही नको असणारं खराब पाणी पिण्यामध्ये तुमच्या आलंय, त्यावेळेला नको असणारे जीवजंतू शरीरामध्ये प्रविष्ट होतात, त्यावेळेला शरीरातल्या ज्या संरक्षक पेशी आहेत त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना मारून टाकतात। पण जेव्हा या शरीरातल्या संरक्षक पेशी बाहेरचे जीवजंतू आणि शरीरातल्या पेशी ओळखू शकत नाहीत आणि ह्या संरक्षक पेशी शरीरातल्याच पेशींवर हल्ला करतात, त्याच्यामुळे जे होणारे आजार असतात त्याला ऑटो इम्युन डिसीजेस असं म्हणलं जातं। आता ऑटो इम्युन डिसीजेस मध्ये सांध्यांशी संबंधित जे काही आपण आजार बघतोय त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसणारा आजार म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जो आजार आहे हा असतो, ज्याचं खूप मोठ्या प्रमाणात याचे पेशंट आपल्याला दिसून येत असतात। दुसरा आजार हा प्रामुख्याने दिसणारा याच्यामध्ये आहे तो म्हणजे अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस, हा सुद्धा सध्या याचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात दिसत असतात। स्टिफनेस खूप मोठ्या प्रमाणात असतो, पाठीमध्ये दुखावा खूप जास्त असतो, पेशंट नीट झोपू शकत नाही, हळूहळू स्टान्समध्ये बदल व्हायला लागतो, तेव्हा हळूहळू बांबू स्पाईन होणं असा प्रकार याच्यामध्ये होत असतो। स्क्लेरोडर्मा सारखे आजार आहे ज्याचा याच्यामध्ये परिणाम होत असतो। सिस्टेमिक ल्युपस इरिथोमॅटोसिस नावाचा एक आजार आहे ज्याचा सांध्यांवर नाहीच तर शरीरातल्या प्रत्येक सिस्टीमवर परिणाम होत असतो, याचं सुद्धा प्रमाण सध्या वाढलेलं दिसत असतं। म्हणजे प्रामुख्याने सांध्यांशी संबंधित दिसणारे ऑटोइम्युन डिसीजेस हे आहेत।
3: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023।
1: पण आता या सगळ्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार कसे उपयोगी ठरू शकतात त्याबद्दल काही सांगता येईल का?
2: आयुर्वेदाने वातरक्त नावाचा जो व्याधी सांगितलेला आहे त्यातला गंभीर वातरक्त हा जो प्रकार असतो वातरक्ताचा, सगळे ऑटोइम्युन डिसीजेस हे या वातरक्तामध्ये येत असतात। आणि वातरक्त म्हणूनच जर आपण त्यांचं निदान करून त्या पद्धतीने जर चिकित्सा सुरू केली तरच हे डिसीजेस पूर्णतः बरे होऊ शकतात, नाहीतर बऱ्याच वेळेला ह्याच्यावर औषध नाही असं सांगितलं जातं आणि फक्त मग तात्पुरती कंट्रोल करण्यासाठी औषधं रुग्ण वर्षानुवर्ष घेत राहतो। त्यामुळे या सगळ्या ऑटोइम्युन डिसीजेस मध्ये आपल्याला वातरक्ताप्रमाणे चिकित्सा करणं गरजेचं आहे, बस्तीसारखे शोधन उपचार खूप गरजेचे आहेत, रक्तमोक्षणासारखे उपचार खूप गरजेचे आहेत, पिंडस्वेद पत्रपोटली स्वेद जानुबस्ती ह्याच्यासारखे पंचकर्म याच्यामध्ये उपयोगी राहतात आणि त्याच्याबरोबर वातशमन रक्तप्रसादन करणारी चिकित्सा आणि नंतर रसायन औषधं ह्या पद्धतीनेच जाणं गरजेचं आहे, तर ऑटोइम्युन डिसीजेस वाढत न जाता पूर्णतः बरे व्हायला मदत होऊ शकते।
1: बरोबर, ऑटोइम्युन डिसीजेस आयुर्वेदामध्ये काय उपचार सांगितले त्याची तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत। या भागात मात्र इथेच थांबूया। नमस्कार।
2: नमस्कार।
3: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 2023।
0: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद।
4: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून। थोड्याच वेळात भावधारा।
5: गणपती बाप्पा मोरया।
6: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
7: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला

0: विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: रामचंद्र जोशी यांनी गायलेलं म पाम भावे यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. सकाळचे 8 वाजत आहेत. आता सुरुवातीला समाचार. प्रभात 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून.
1: नमस्कार. आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुकेश कुमार बल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूसरे दिन सेवा यात्रा के प्रतिभागियों से

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगर पर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 मध्ये होणाऱ्या UCI रोड चॅम्पियनशिप स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई

स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षानंतर पहिलं पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातील वाराणसी ते गुजरातमधील वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाला उजाळा देण्यासाठी राबवण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग असलेली ही सेवायात्रा 17 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती 7 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले असून ते मोटरसायकलवरून विविध राज्यातील शहरं जिल्हे तालुके आणि गावांमधून प्रवास करत आहेत. लोकांशी संवाद साधून समाजसेवा आणि सार्वजनिक सहभागाचे उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी ते वडनगरपर्यंतच्या सेवायात्रेतील सहभागी तरुणांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. त्यांचे अनुभव, लोकांशी झालेला संवाद, अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. अशा देशव्यापी यात्रा तरुण पिढीला देशाची विविधता समजून घेण्यास मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आयुष्मान भारत योजनेच्या 8व्या आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आरोग्य मंथन 2026 आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात आरोग्य हमी आणि डिजिटल आरोग्याच्या प्रमुख पैलूंवर आधारित विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत आहे. 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचं आज विसर्जन होत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरील 638 गणेश मंडळं मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेसाठी 10,000 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर सुमारे 3,500 CCTV कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 112 ठिकाणी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. मुंबईत महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तसंच 24,000 पोलीस तैनात करण्यात आले असून 17,000 CCTV कॅमेरे तसंच ड्रोनच्या मदतीनं विसर्जन सोहळ्यावर देखरेख करण्यात येणार आहे. भारतानं इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला आपला स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव CB जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. भारताच्या दृष्टिकोनात राजकीय वचनबद्धतेसोबतच व्यावहारिक पाठिंब्याचाही समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जॉर्ज यांनी न्यूयॉर्कमध्ये दुसऱ्या G7 विकास बैठकीत सर्वोदय तत्वांवर आधारित भारताच्या मानव केंद्रित आणि सर्वसमावेशक विकास मार्गांवर भर दिला. विकासाच्या हक्कावरील घोषणेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र महासभेत आयोजित उच्चस्तरीय सत्रात जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. सर्वसमावेशक विकास, जागतिक सहकार्य आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणांप्रती भारताच्या प्रतिज्ञेचं त्यांनी समर्थन केलं. तसंच विकासाच्या हक्कावरील कराराचा त्वरित स्वीकार करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. देशात खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आयात होणाऱ्या कच्च्या खाद्यतेलावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क 10% 0% तर सोयाबीन तेल आणि पाम तेलावरील सीमाशुल्क 10% 5% करण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत 30 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा असलेल्या अर्थव्यवस्थेच्या भूमिकेतून जगाशी व्यापार आणि आर्थिक भागीदारीसाठी वाटाघाटी करत आहे. विविध क्षेत्रात भारताची वेगवान वाटचाल सुरू आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं 13व्या PAFI वार्षिक फोरममध्ये सांगितलं. भारत आज जगाशी 4 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून वाटाघाटी करत आहे तर क्रयशक्तीच्या आधारावर ही अर्थव्यवस्था सुमारे 20 लाख कोटी डॉलरची आहे. त्यामुळे ती जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरते असंही गोयल यांनी नमूद केलं.
खासगी क्षेत्रामार्फत

अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा तिसरा देश ठरल्याचं, तसंच 120 अधिक युनिकॉर्नसह भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असल्याचंही गोयल यांनी यावेळी अधोरेखित केलं. दुग्धजन्य पदार्थांच्या संदर्भात अॅनॉलॉग या श्रेणी अंतर्गत आधीच परवानाप्राप्त किंवा नोंदणीकृत असलेल्या उत्पादनांनी त्यांचं नामकरण, लेबलिंग किंवा विपणनामध्ये पनीर या शब्दाचा वापर बंद करावा असं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSI म्हटलं आहे. पनीर म्हणून अॅनॉलॉग उत्पादन आणि विक्रीवर देशव्यापी बंदी घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचंही FSSI काल जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO क्वांटम तंत्रज्ञानातील प्रयोगासाठी 0MK इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप समवेत काल पहिल्या उच्च मूल्याच्या डीप टेक प्रकल्प करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत 20 मिली केल्विन इतक्या अतिकमी तापमानापर्यंत नेऊ शकणारी स्वदेशी क्रायोजेनिक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. देश क्वांटम तंत्रज्ञान वापराच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं हा करार एक महत्वाचं पाऊल आहे. दिल्लीत काल ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी युरोपियन संसदेच्या उद्योग संशोधन आणि ऊर्जा समितीच्या शिष्टमंडळासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली. भारत आणि युरोपियन महासंघातील ऊर्जा क्षेत्रात सुरू असलेलं सहकार्य अधिक दृढ करणं हा या बैठकीचा उद्देश होता. ऊर्जा क्षेत्रातील सुरक्षा, परिवर्तन, कार्बन उत्सर्जन, अणुऊर्जा, नवीन तंत्रज्ञानाचा विकास आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. तसंच उभय देशातील मुक्त व्यापार कराराच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर मतही मांडण्यात आली. तसंच सहकार्य अधिक सखोल करण्यावरही यावेळी चर्चा झाली. भारताला प्रथम सायकलिंगमधील जागतिक प्रतिष्ठेची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान मिळाला असून या स्पर्धेचं यजमानपद पुण्याला मिळालं आहे. पुण्याच्या उमेदवारीचे अंतिम सादरीकरण झाल्यानंतर कॅनडातील मॉन्ट्रियल इथं झालेल्या UCI काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पुण्याच्या उमेदवारीच्या समर्थनासाठी महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी मॉन्ट्रियल इथं उपस्थित होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज सकाळी भारतीय जोडी कमलजीत आणि सुरुची सिंग यांनी मिश्र सांघिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. तर टेबल टेनिस मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या मनुष शाह आणि दिया चितळी यांनी हाँगकाँगच्या जोडीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान काल 6व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. सीमा कुमारीनं 10,000 मीटर शर्यतीत 32:50 तिसरं स्थान पटकावून कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक मिळालं आहे. 400 मीटर रिले स्पर्धेत पोवामा राजू, विशाल थेनरसू, विद्यारामराज आणि मनु TS यांनी रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत एकूण 17 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 होणाऱ्या UCI रोड चॅम्पियन स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

गायिका होत्या शिल्पा दुर्वे आणि गीतकार वसंत निनावे. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

कविवर्य सुरेश भट यांची गीतरचना आपण ऐकली, गायली होती अच्युत ठाकूर यांनी. याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला. यानंतर भावगीतं आपण ऐकणार आहोत 9:30 वाजता. सकाळचे 9 वाजले आहेत. ऐकूया अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन आज भाग 136.

श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादर करते

0: अर्थ म्युझियम आणि गार्डनच्या स्थापनेचा ठराव प्रमुख नागरिकांच्या उपस्थितीत मंजूर झाला. म्युझियम आणि बागेच्या उभारणीसाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी 55 सदस्यांची म्युझियम अँड गार्डन कमिटी नेमण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या समितीचे अध्यक्ष म्हणून नाना शंकर शेठ यांची निवड झाली. वाडिया, कामा, जिजी भॉय इत्यादींसारख्या पारशी, गुजराती, भाटिया व्यापारी आणि काही ब्रिटिशांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.
1: प्रस्तावित म्युझियम आणि गार्डनचे सचिव म्हणून डॉक्टर जॉर्ज बर्डवूड आणि सहसचिव म्हणून डॉक्टर भाऊ दाजी लाड यांची नेमणूक करण्यात आली. हे दोघेही वैद्यकीय पेशातले वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र इत्यादींमधले जाणकार असल्यामुळे त्यांच्या नेमणुकीचा ठराव एकमुखाने मंजूर होणं साहजिकच होतं. या दोघांवर संग्रहालयाच्या इमारतीसाठी लागणारी वर्गणी जमा करण्याची महत्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली. या सभेत भाऊ दाजी लाड, बोमनजी होरमसजी, मंगलदास नथुभाई, दादाभाई नवरोजी, वर्जीवनदास माधवदास, ई हेकॉक, विनायकराव जगन्नाथजी, मिर्जाली मोहम्मद खान, कल्याणदास मोहनदास, डॉक्टर विल्सन, करसेटजी जमशेदजी आणि नारायण दीनानाथजी इत्यादी मान्यवरांनी आपल्या भाषणातून राणी व्हिक्टोरिया प्रति एकनिष्ठा प्रकट केली. मुंबईत होऊ घातलेल्या संग्रहालयाचं महत्व विशद करून सांगितलं. राणीच्या राज्यात व्यापार उदीम, शिक्षण, शांतता, समाज सुधारणा इत्यादी गोष्टींना प्राधान्य मिळून सगळ्यांचं भलं होईल अशी आशा सगळ्याच वक्त्यांनी व्यक्त केली.
0: भाऊ दाजी लाड यांचं भाषण सुरू झालं. युरोपातल्या संग्रहालयाचे संदर्भ देऊन उपस्थितांना आवाहन करताना भाऊंनी इटलीचं उदाहरण दिलं. भाऊ म्हणाले, इटलीतील व्हेनिस शहर कला विज्ञानाचं माहेरघर म्हणून जगभरात ओळखलं जातं. इटलीतील भव्य राजवाडे, बागा, चर्च इत्यादी सौंदर्य कलादृष्टी आणि भव्यतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. लोक ते सौंदर्य पाहण्यासाठी मुद्दाम इटलीला जात असतात. ते पाहून स्फूर्ती घेतात, त्यातून आपल्या देशात जाऊन वास्तुशिल्पांचे नवनवीन प्रयोग करतात. त्यातूनच विविध कलांचा उगम आणि उत्कर्ष होतो. व्हेनिस सारख्या शहरात झालेल्या भव्य बांधकामामागची प्रेरणा तिथल्या राजसत्तेची असली तरी त्यासाठी लागणारे प्रचंड द्रव्य तिथल्या व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी दिले होते. अशी जगप्रसिद्ध बांधकामं करताना तिथल्या प्रतिष्ठितांनी आपल्या तिजोऱ्या मोकळ्या सोडल्या होत्या. एवढं बोलून भाऊ दोन क्षण स्तब्ध झाले. समोर बसलेल्या श्रोतृवृंदावर त्यांनी नजर फिरवली आणि ते पुढे म्हणाले, मुंबईचे नागरिक व्हेनिसच्या नागरिकांपेक्षा श्रीमंत आहेत. आपल्या पूर्वजांनी भारतभर पसरलेल्या सुंदर गुंफा खोदल्या, पाण्याच्या टाक्या बांधल्या, मंदिरं, धर्मशाळा उभारल्या, कलापूर्ण विहिरी बांधल्या, अन्नछत्र सुरू केली. तिथल्या काही शिलालेखांवरून दिसून आलंय की ते कुणा राजा महाराजांचं नव्हे तर खाजगी व्यक्तीचं काम होतं. एखाद्या देखण्या मंदिराचे खांब एखाद्या नगरशेठने बांधले तर सभा मंडप दुसऱ्याने आणि धर्मशाळा आणखी एखाद्याने. दानशूरतेची अशी अनेक उदाहरणं आपल्या इथे सापडतात. आपणही त्यातून प्रेरणा घेऊन प्रस्तुत म्युझियम आणि गार्डनसाठी आपणही आपल्या थैल्या मोकळ्या सोडाव्यात असं आवाहन भाऊंनी केलं आणि भाऊ थांबले.
1: बोमनजी होरमसजी यांनी या स्मारकाला व्हिक्टोरिया म्युझियम अँड गार्डन्स हे नाव ठेवण्यात यावं असा ठराव मांडला. तोही एकमताने मंजूर झाला. खजिनदार म्हणून ओरिएंटल बँक कॉर्पोरेशनची नेमणूक करण्यात आली. हे संग्रहालय मुंबई शहरात जरी होणार असलं तरी मुंबई प्रांतातल्या इतर शहरांनाही या संग्रहालयामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करण्याचा ठराव मांडण्यात आला.
0: या एकूण ठरावांमधला सर्वात महत्वाचा ठराव म्युझियम आणि बागेच्या एकत्रित उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचा होता. इंग्लंडची राणी आणि भारताची भावी सम्राज्ञी म्हणून घेणाऱ्या राणीच्या इतमामाला शोभेल अशी मध्यवर्ती जागा मुंबई शहरात सरकारने मिळवून द्यावी. ती जागा मुंबईत राहणाऱ्या आणि मुंबई भेटीवर येणाऱ्या परदेशी प्रवाशांना, व्यापाऱ्यांना सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी असावी अशीही अपेक्षा या ठरावात व्यक्त करण्यात आली होती.
1: सभेची सांगता झाल्यावर संग्रहालयाच्या इमारतीसाठी उदार

0: हस्ते वर्गणी देण्याचं आवाहन करण्यात आलं. तत्पूर्वी प्रस्तुत संग्रहालय नेटिवांमार्फत राणीप्रती आपली एकनिष्ठा आणि कृतज्ञता प्रकट करण्यासाठी उभारण्यात यायचं होतं. त्यामुळे त्यात देशी लोकांचा मोठा सहभाग असावा अशी स्पष्ट सूचना रेव्हरिंड डॉक्टर विल्सन यांनी त्यांच्या भाषणात केली होती. त्या सूचनेनुसार नगद 30,000 रुपयांची वर्गणी जमा झाली. यात मोठा वाटा होता नाना शंकर शेठ, फ्रामजी नसरवांजी, धनजी भॉय नसरवांजी कामा आणि करसेटजी कामा यांचा. या चौघांनीही प्रत्येकी 5,000 रुपये संग्रहालयाच्या इमारतीसाठी दिले. इतर लोकांनी 4,000 ते 1 रुपयापर्यंत वर्गणी दिली. वर्गणी देणाऱ्या 390 दात्यांमध्ये 25 युरोपियन सोडले तर उर्वरित सर्व नेटिव्ह होते. डॉक्टर विल्सन यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेला नेटिव्ह उतरले होते.
1: जागा हा म्युझियम आणि बागेच्या स्थापनेतला कळीचा मुद्दा होता. सरकारने फोर्टच्या एस्प्लेनेड मैदानावर जागा मिळवून द्यावी अशी समितीची अपेक्षा होती. म्युझियम गार्डन स्थापनेमागे अभ्यास संशोधन हा प्रमुख हेतू होता. त्यासाठी एल्फिन्स्टन कॉलेज, बॉम्बे युनिव्हर्सिटी, जे जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री आणि प्रस्तावित म्युझियम गार्डन या ज्ञानार्जनाच्या संस्था एकाच ठिकाणी असायला हव्यात असा समितीचा आग्रह होता. परंतु त्यासाठी लागणारी विस्तीर्ण जागा फोर्टमध्ये उपलब्ध नव्हती. एल्फिन्स्टन कॉलेज, युनिव्हर्सिटी, जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थांना देखील तोवर स्वतंत्र जागा देण्यात आलेली नव्हती. अखेर तो मुद्दा सरकारवर सोडून समितीने वर्गणी जमा करण्याकडे लक्ष केंद्रित केलं.
0: सभेच्या तारखेपासून पुढच्या 3 महिन्यांमध्ये वर्गणीची रक्कम 1,16,000 रुपयांपर्यंत पोहोचली. मुंबई सरकारने आपला वाटा म्हणून रोख 1,00,000 रुपये समितीच्या सुपूर्द केले. त्याशिवाय समितीच्या मागणीनुसार म्युझियम गार्डनसाठी भायखळ्याच्या माउंट इस्टेट मधली जागाही उपलब्ध करून देऊ केली.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला भाऊ दाजीलाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा 4था भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 136. 9:10 मिनिटं झाली आहेत. चित्रपट संगीत गीत बहार.

0: सुहास मुंडे यांचं गीत आपण ऐकलं. बबन चित्रपटातलं हे गीत होतं. संगीतकार आणि गायक ओंकार स्वरूप.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा, नक्की बस. एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
5: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
5: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
4: चला, भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया.
5: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट उमज पडेल तर. मुख्य गायिका होत्या आशा भोसले आणि संगीतकार सुधीर फडके. याबरोबरच श्रोते हो, गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. यानंतर चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत सकाळी 10 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 9:30 वाजलेत. सुगम संगीत भावधारा.

0: हे गीत गोविंद पोवळे यांनी गायलं होतं आणि ही गीतरचना होती कविवर्य बाभ बोरकर यांची.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार आणि गायक होते स्नेहल भाटकर. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी. शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
5: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाले.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.

अशा खडीलकर यांनी गायलेलं ह शी खरात यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी. भावधारा कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत ऐकूया.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं डॉक्टर महेश केळुसकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार भूमानंद बोगम आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.

हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. सकाळचे 10 वाजले आहेत. चित्रपट संगीत ऐकूया, गीतबहार.

गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, नयना आपटे, पी गणेश आणि अनुपम शर्मा यांनी गायलेलं मध्यमवर्ग या चित्रपटातलं सावता गवळी यांचं गीत. संगीत होतं गुणवंत सेन यांचं.

0: स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अशोक पत्की यांचं होतं आणि चित्रपट सखी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

आनंदी गोपाळ या चित्रपटातलं हे गीत होतं, ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजातलं. वैभव जोशी यांचं गीत, ऋषिकेश सौरभ जसराज यांचं संगीत होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगज्जननी श्री महालक्ष्मी या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत.

चित्रपट संगीत आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 10:20 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गांधी वंदना.

गोरगरिबांनी भेट म्हणून दिलेल्या वस्तूंमुळे बापूंना जितका आनंद व्हायचा तितका इतर कशानंही होत नसे. सुखवस्तू लोकांनी दिलेल्या थैल्यांपेक्षा ते या भेटींना जास्त किंमत देत. त्या वस्तूंमुळे या मंडळींशी एक प्रकारचं नातं जोडायला मदत होत असे. एकदा आंध्र प्रदेशातील एका महिला सभेत साध्या सुध्या खेडूत बायका वाट काढत त्यांच्याजवळ आल्या. त्यांच्या कडेवर तान्ही मुलं होती. एक एक करत त्या बापूंपुढे येत आणि आपल्या कडोसरीला बांधून आणलेले पैसे काढून त्यांना देत. बापू त्यावेळी म्हणाले, एक एक पैसा माझ्या पुढ्यात येऊन पडतो आहे हे पाहून मला कमालीचा आनंद होत होता. त्या बायकांचे ते डोळे आणि पैसे देण्यासाठी पुढे येणारे त्यांचे हात पाहून, त्या पैसे नाहीत तर आपली अंतःकरणच भेट म्हणून मला देत आहेत असं मला वाटत होतं. कारण त्यांनी त्यांच्याजवळ होतं नव्हतं ते सर्व मला देऊन टाकलं होतं. मला द्यायच्या थैलीसाठी हिशोबीपणाने दिलेल्या मोठमोठ्या देणग्यांपेक्षा या बायांनी दिलेले ते तांब्याचे पैसे मला जास्त मोलाचे वाटत होते. बिहारमध्ये एका आडवळणाच्या स्टेशनवर लोकांनी बापूंची गाडी थांबवली. शेकडो साधे भोळे खेडूत तिथे वाट पाहत होते. त्यांनी बापूंच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. वास्तविक बापूंची गाडी इथून जाणार म्हणून हे लोक तासन तास तिथे वाट पाहत बसले होते. बापू त्या सुमारास हरिजन निधीसाठी पैसा मागत होते. स्टेशनवर येताच त्यांनी त्या निधीसाठी हात पुढे केला आणि त्यांच्या हातात बघता बघता पैसे पडू लागले. त्या नाण्यांमध्ये हिरवी बुरशी चढलेली काही नाणी होती. बापू म्हणाले, ही देणगी अत्यंत शुभ आहे. माझ्या लेखी तर हे शुद्धीकरण आहे, समर्पण आहे. ओरिसातल्या खेड्यांमधून बापू फिरत असताना आणखी एक प्रसंग घडला. या खेड्यात कमालीचं दारिद्र्य होतं. मीराबेंनी तर असं सुचवलं होतं की या उडिया लोकांपेक्षाही आपण कमी कपडे घातले पाहिजेत. त्या लोकांची ती लखतरं पाहून बापूंना धक्काच बसला. त्यांनी ती सूचना योग्य आहे असं म्हणून स्वीकारली. त्या बिचाऱ्या खेडूतांनी शक्य होतं ते सर्व बापूंना दिलं. निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या दिल्या. काहींनी आपल्या कडोसरीचे पैसे दिले. त्यांची ती स्थिती पाहून बापूंचं मन हिलावून गेलं आणि तिथं त्या लोकांमध्येच राहून त्यांची सेवा करावी असा विचारही त्यांच्या मनात आला. ही माणसं दरिद्र नारायणाची विविध रूपच होती जणू. बापू केरळच्या दौऱ्यावर असतानाची गोष्ट. 1934 फेब्रुवारीत हरिजनोद्धार निधीसाठी ते देशभर दौरा करत होते. त्याच दौऱ्यात केरळमध्ये ते बडगर या ठिकाणी पोहोचले. नेहमीप्रमाणेच बराच मोठा जनसमुदाय त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी जमला होता. बापू शांतपणे बोलत होते. त्यांनी महिलांना आपले दागदागिने देऊन टाकायला सांगितलं. अशा प्रकारे लोकांकडून ज्या देणग्या मिळतील त्या विकून हरिजन कल्याणासाठी पैसा उभारायचा हा बापूंनी पायंडाच पडला होता. बापू म्हणाले, या आपल्या देशात कोट्यावधी लोक अर्धपोटी राहत आहेत. दर 10 माणसांगणिक 8 माणसांना भूक भागवण्या इतकंही अन्न मिळत नाही. अशा देशात अलंकार घालणं हा गुन्हा आहे. हे दागिने हृदयाला बोचतात आणि डोळ्यातही ते सलतात. आपल्या देशातील स्त्रियांपाशी रोकड अशी नसतेच हे मलाही मान्य आहे. तरीही ती अंगावर सोन्या चांदीचे जे दागिने घालते ते तर तिच्याच मालकीचे असतात. ते तिचं स्त्रीधन असतं. परंतु आपल्या घरधनाच्या संमती वाचून त्यातलं काहीही कुणाला देऊन टाकायला ती धजावत नाही. ती जर ते स्त्रीधन एखाद्या चांगल्या कामासाठी देईल तर तिनं एक पुण्य कार्य केल्यासारखं होईल. टाचणी पडली तरी ऐकू येईल इतकी निस्तब्ध शांतता पसरली होती. लोक एकाग्र चित्तानं बापूंचे विचार ऐकत होते. बापू पुढे म्हणाले, तुम्ही अंगावर घातले आहेत त्यातले बहुतेक दागिने मोठेसे कलाकुसरीचे किंवा सुंदर नाहीत. त्यातले काही तर अगदीच बेढव आहेत. त्यावर कितीतरी धूळ आणि घाण साचलेली आहे. तुमच्या पायातले ते तोडे, गळ्यातल्या त्या अवजड सऱ्या आणि केसात घातलेली ती चांदीची बोरं, मनगटापासून कोपऱ्यापर्यंत चढलेली तुमची ती बांगड्यांची चळत, हे सर्व दागिने ही निव्वळ नासाडी आहे आणि यात देशाचं मोठं नुकसान आहे. सभेत शांतता पसरली. स्त्रियांनी माना खाली घातल्या. बापूंचे शब्द बाणासारखे घुसत होते परंतु त्यात बोच नव्हती. आणि मग

बापूंनी निर्वाणीची विनंती केली, आपले सर्व दागिने मला द्या, मी त्यांचा उपयोग या देशातून अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी करीन, देवाघरची माणसं हरिजन यांच्या सेवेसाठी मी ते वापरीन, कारण तेही आपलेच बांधव आहेत.

गांधी वंदना आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह आकाशवाणी मुंबईची हे आहे अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्सवर. सकाळचे 10:30 वाजले आहेत. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया. कल्याणी जोगळेकर यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग जौनपुरी. लंबित झुमरा तालातील बंदिशीचे बोल आहेत काहे करत बरजोरी. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत सजन तर लागे. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांची, हार्मोनियम साथ जयंत फडके यांनी केलेली आहे. ऐकूया कल्याणी जोगळेकर यांचं शास्त्रीय गायन राग जौनपुरी.

0: श्रोते हो, गणपती बाप्पा हा 14 विद्या आणि 64 कलांचा स्वामी आहे. तो सुखकर्ता, दुःखहर्ता आणि बुद्धिदाता सुद्धा आहे. यंदाच्या वर्षी या बाप्पांनी आपल्याला महत्वाचं वरदान कोणतं दिलं असेल ना, तर ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता ही संकल्पना गेल्या काही वर्षांपासून आपण ऐकतो आहोत, पण यंदाच्या वर्षी त्याचं ठळक प्रतिबिंब गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण अनुभवलं. मग ती घरच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठीची आमंत्रण पत्रिका असेल, गणपती बाप्पांच्या सजावटीची एखादी संकल्पना असेल, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स असतील, किंवा अगदी बाप्पांच्या मूर्तींच्या निर्मितीत सुद्धा या तंत्रज्ञानाचा प्रभाव आपल्याला दिसून आला. आता कृत्रिम असं म्हटलं ना, तरी ती शेवटी बुद्धिमत्ताच आहे, आणि तिचा वापर करण्यासाठी सुद्धा एक वेगळी प्रतिभा, बुद्धी आणि त्या जोडीला अभ्यास आवश्यक असतो. आणि श्रोतेव, हाच आहे आजच्या आपल्या सहज संवाद कार्यक्रमाचा केंद्रबिंदू. त्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे ॲडव्होकेट प्रतिभा सुधीर पोद्दार यांना. प्रतिभाताई, नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार.
0: श्रोतेव, ॲडव्होकेट प्रतिभा सुधीर पोद्दार या खरं तर हाडाच्या शिक्षिका, पण त्यांनी नेटाने वकिलीचा अभ्यास पूर्ण केला आणि ॲडव्होकेट ही पदवी आपल्या नावामागे लावण्याची जिद्द पुरी केली. त्यांच्या नावाप्रमाणेच त्या एक प्रतिभावान कवयित्री आणि लेखिका सुद्धा आहेत, आणि अनेक पुरस्कार मानसन्मान त्यांना या क्षेत्रात मिळालेले आहेत. नुकताच याच विषयासंदर्भात, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग, या विषयावर एक निबंध स्पर्धा झाली होती, राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, आणि त्यामध्ये त्यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. तर प्रतिभाताई, आपलं मनपूर्वक अभिनंदन सर्वप्रथम.
1: धन्यवाद दिनेशजी. धन्यवाद.
0: आणि असे अनेक पुरस्कार तुम्हाला अर्थात मिळालेले आहेत, आणि जशी तुमची ओळख मी करून दिली की मूळ तुम्ही शिक्षिका, वकिलीचा अभ्यास करून ॲडव्होकेट ही पदवी नावामागे आपल्या तुम्ही लावलीत, आणि कवयित्री सुद्धा आहात.
1: हो, आहे.
0: तर कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या एखाद्या कवितेनेच आपण करूया का? गणपती बाप्पांवरची एखादी कविता असेल किंवा कुठल्याही विषयावरची एखादी कविता असेल.
1: तशा मी बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत, पण सांगायचं झालं तर त्या ठिकाणी मला या दृष्टिकोनातून एक कविता या ठिकाणी बोलाविषयी वाटते, ती म्हणजे.
0: आणि मुळात म्हणजे कविता लेखनाला सुरुवात केव्हापासून केलीत तुम्ही, त्याविषयी काय सांगाल?
1: कविता लेखनाला सुरुवात म्हणजे मी बालपणी तशी कविता लिहायची नाहीच, फक्त वाचायची कविता. पण मला हळूहळू मनामध्ये असं वाटू लागलं की आपण कविताही लिहावी, पण त्याची जी मूळ बीज जे आहेत ती मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होती, मी सोमया कॉलेजमधनं शिक्षण घेतलेलं आहे, त्या कालावधीत मी त्या ठिकाणी हळूहळू काव्य लिखाणाला सुरुवात केली. सुरुवात म्हणजे अशी झाली की आमच्या सोमयामध्ये मॅगझिन असायचं वर्षाचं, आणि हे मॅगझिन जे आहे त्या मॅगझिनमध्ये

0: कल्पना देऊन सर आमच्याकडनं काहीतरी लिखाण करून घ्यायचे,
1: विषय
0: द्यायचे. हा, मग ते विषय दिलेले असल्यामुळे बरेच जण त्या काव्यात उतरायचे देखील.
1: अनंत भावे सर होते.
0: हो, अनंत भावे होते, दावतर सर होते, कोकजे सर होते,
1: वसंत.
0: हा हा, ह्या सगळ्या मंडळींनी मला हळूहळू पुश केलं, म्हणजे कारण माझं लिखाण तसं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना चांगलं वाटलं, आणि म्हणून त्यांनी काय केलं की प्रतिभा तू कविता करू शकतेस, तू लेख लिहू शकतेस, तू हळूहळू पुढे सरक. आणि मग त्यावेळेस मी प्रथम तर पहिली कविता त्या ठिकाणी प्रभात म्हणून लिहिलेली होती. आणि त्या प्रभातचं म्हणजे कसं असं झालं की भरपूर आमच्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस दाद दिलेली होती, म्हणजे माझे कॉलेजमधले असलेल्या मित्रमैत्रिणीने, सरांनी, शिक्षिका म्हणजे त्या प्रोफेसर होते, प्रत्येकाने दाद दिली. आणि मग हळूहळू मी त्यातनं पुढे गेली आणि मग कविता लिहायला सुरुवात केली. आता तुम्ही म्हटलंच आहात की गणपतीचे आज विसर्जनाचा दिवस आहे, गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले आहेत आणि आता त्यांचं विसर्जन होणार आहे. पण ज्यावेळेस मी जी कविता केलेली आहे ती म्हणजे गणपती बाप्पा ज्यावेळेस घरी आले त्यावेळेस ती कविता केलेली. आला गणपती बाप्पा, आला आला गणपती बाप्पा, आईची गडबड करण्यास मोदक, मीही केले थोडेसे त्यात प्रयत्न. बनवला होता बाप्पासाठी एक छानसा मोदक.
1: अच्छा,
0: म्हणजे ही जी कविता जी मी म्हणते ते छोट्या मुलीच्या रूपाने म्हणते की ही छोटी मुलगी त्या ठिकाणी ही कविता म्हणजे ती तयार करते. तिला पहिल्यांदा प्रथमतः ते मोदक करायला सांगितलेले आहेत आणि ती त्या ठिकाणी ही कविता करते, असं त्या दृष्टिकोनातून मी करत आहे. होते सुबक छान ताटात मोदक, होते सुबक छान ताटात मोदक, मला मात्र तसे करायला जमत नव्हती.
1: अच्छा,
0: कसा बसा बनवला एक लाडू, शेंडी ओढून आणला त्याला आकारात. आईने मग त्यालाही उकडले, नक्षीदार दिसत नव्हता तो काही, म्हणजे त्याला नक्षी नाही, कारण मी प्रथमतःच ते मोदक त्या मुलीने केलेले होते. तरी बाप्पांचा नैवेद्यात तो ठेवला. शेंडीवाला मोदक मात्र उठावदार दिसत होता. आरती झाली छान, सुंदर आशीर्वाद मला बाप्पाने दिला. नैवेद्य दाखवून बाप्पाला शेंडीवाला मोदक दाखवला आणि बाप्पाने मला त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिला. आणि हाच भरभरून दिलेला आशीर्वादामुळे कदाचित मी पुढे सरकली असेन असं मला वाटतं.
1: ही कविता तुम्ही केव्हा लिहिली? म्हणजे एक लहान मुलीचं मनोगत त्याच्यामध्ये आणि खूप छान कल्पना आहे, कारण मुळात हा उत्सव बालगोपाळांचा जास्त उत्साह असतो या उत्सवामध्ये.
0: म्हणजे ही कविता मी लिहिली म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला मी म्हटले की कॉलेज जीवनामध्ये कविता लिहित होती, पण मला असं ज्यावेळेस आमच्याकडे गणपती येत असत त्यावेळेस लहान मुलांची धांदल गडबड जास्त असायची, मोदक करण्याची त्यांची हौस असायची, आणि प्रत्येक माझ्या मुलींपासून सगळ्या आमच्या कुटुंबात मोदक करण्यासाठी येत असत. म्हणजे ह्या मुली सगळ्या म्हणायच्या की आम्ही मोदक करतो, आम्ही मोदक करतो, आणि त्यावेळेस त्यांचे मोदक असेल ते आकारात नसायचे, त्याला कुठे शेंडी कुठे वाकडेपणा असा दिसायचा, पण तरी त्या ठिकाणी ते करत असत. आणि मग आम्ही काय करायचो, हे मोदक सगळे एकत्र नैवेद्य म्हणून दाखवायचो, आणि त्यातनं ही मुलं त्या ठिकाणी कल्पना सुचली होती.
1: खूपच छान. म्हणजे या कवितेमागचा जो भाव आहे ना की आपण देवाची भक्ती करतो त्यावेळेस आपला प्रयत्न असतो की देवाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण त्याची सेवा करावी आणि आपण आपली प्रतिभापणाला लावून किंवा आपलं कौशल्यपणाला लावून सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी करत
0: असतो
1: आणि तो भाव त्याच्यामागचा
0: महत्वाचा
1: असतो. तो किती सुंदर असेल, किती आकर्षक आहे किंवा किती त्याच्यामध्ये दिखाऊपणा आहे हे महत्वाचं नसतं, तर त्याच्यामागचा भाव महत्वाचा आहे हे तुमच्या कवितेमधून तुम्ही सांगितलं. खूप छान
0: दिनेशजी, छान, मला बरं वाटलं ऐकून.
1: आणि मला एक सांगा की हे कवितेबद्दल झालं, म्हणजे तुम्हाला मार्गदर्शक चांगले मिळाले सुदैवानी, अगदी योग्य वेळी त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं. पण मग हे गद्य लेखन आहे, निबंध लेखन वगैरे याच्याकडे कशा वळलं?
0: गद्य लेखन, हा, कॉलेज जीवनातच मी गद्य लेखनाकडे वळले. मी तुम्हाला आताच म्हटलं की मला काव्य लेखनाची स्फूर्ती माझ्या सरांनी दिलेली होती, पण काव्य लेखनाबरोबर हे लेखन म्हणजे वाङ्मयीन लेखन करण्याचा अट्टहास त्यांचा असायचा. की बरेच वेळेला माझे पेपर जे असायचे ते पेपरमध्ये, आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की उत्कृष्ट लिखाण असायचं माझं पेपरमध्ये, त्यामुळे माझे प्रत्येक पेपर हे विद्यार्थ्यांना दाखवले जायचे. हा, आणि त्यामुळे त्यांना असं वाटू लागलं की प्रतिभा तू कविता करतेस पण त्याच्याबरोबर तू लेखन कार्यात देखील भाग घे. आणि मग अशाच तऱ्हे

0: ने एका आमच्याच सोमया मॅगझिन मध्येच मी एक वाङ्मयीन प्रवासावरती एक लेख लिहिलेला होता आणि तो म्हणजे अगदी प्रसिद्ध झाल्यात वृत्तपत्रातनं त्याची बातमी आली आणि बऱ्याच वृत्तपत्रात तो प्रसिद्ध झालेला होता. त्यावेळेसही मला असं वाटलं की मला लेखनही बऱ्यापैकी करता येत आहे, पण ह्या सगळ्यामागे मूळ म्हणजे माझ्या पाठीवरती हात ठेवणारे माझे शिक्षक होते. ह्या शिक्षकांनी मला आधार दिलेला होता, तू पुढे हो आम्ही तुझ्या बरोबर आहोत हे जे म्हटलं जातं ते माझ्या बाबतीत त्यांच्या बाबतीत हे मला सार्थ वाटतंय की त्यांनी मला पुढे आणले.
1: पण मग तुमच्या घरी म्हणजे लहानपणी तसं वातावरण होतं का?
0: हा म्हणजे लहानपणी म्हणजे आता मी शिक्षकी पेशाकडे कशी वळली ते सांगावं असं वाटतंय मला. लहानपणी म्हणजे आम्ही सगळी भावंड म्हणजे माझे काकांची मुलं वगैरे सगळे आम्ही हुशारच होतो.
1: आणि तुम्ही मूळच्या मुंबईतल्याच?
0: मुंबईतच, जन्म मुंबईत झाला आमचा. पण आमच्याकडे कसं होतं की माझ्या दोन्ही आत्या टीचर होत्या.
1: हा,
0: त्याच्यानंतर माझे चुलत भाऊ आणि चुलत बहीण ह्या दोघेही टीचर होते. साहजिक माझाही कल त्या ठिकाणी जावा या दृष्टिकोना शिक्षकी पेशाकडे या दृष्टिकोनातून त्यांनी देखील प्रयत्न केलेले होते. मला त्यावेळेस एक सांगावंसं वाटतं की मला LLB करायचं होतं. मी पहिल्या वर्षाला म्हणजे 12वी नंतर पहिल्या वर्षाला मी ऍडमिशन पण घेतलेलं होतं एक वर्षासाठी म्हणजे घेतलं. पण कालांतराने त्या ठिकाणी मला आत्याने आणि फोर्स केला की नाही तू आपण शिक्षक सगळं तू शिक्षकी पेशाकडे वळ. आणि म्हणूनच मी शिक्षकी पेशाकडे वळली. आमच्याच कॉम्प्रिहेन्सिव्ह चेंबूर कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि मी BEd केलं. पण BEd करायच्या आधी मी MA जे होतं ते आमच्या सोमयातनंच केलेलं होतं आणि मग पुढे मग असा माझा प्रवास सुरू झालेला आहे.
1: अच्छा, पण मग म्हणजे शिक्षकी पेशात जायचं नाही असं कुठेतरी ठरवलेलं होतं आणि मग शिक्षकी पेशात कशा गेलात?
0: शिक्षकी पेशात जायचं नाही हे ठरवलेलं होतं, पण काय झालं की सगळीच भावंड त्या ठिकाणी फोर्स करायला लागली मला की तू शिक्षकी पेशा स्वीकार, आपण सगळेजण एकाच क्षेत्रातलेच आहोत आणि तूही त्यात उतर. आणि म्हणून मग मी शिक्षकी पेशाकडे वळली. बाकी असं दुसरं काही नाही की माझे सगळी भावंड त्या ठिकाणी मग आपणही तो पेशा स्वीकारावा असं मला वाटलं आणि मग मी जिद्दीने पुढे गेली शिक्षकी पेशा.
1: मग कुठल्या शाळेमध्ये तुम्ही नोकरी केली?
0: मी पहिल्यांदा भांडूपच्या बॅरिस्टर नाथ पै विद्यालयामध्ये शिक्षिका होते. तिथे 7 वर्षाचा कालावधी मी तिथे काढला लग्नाच्या आधी. हा, आणि लग्नाच्या नंतर मग मी कर्जतला स्थायिक झाले. कर्जतला स्थायिक झाल्यानंतर पोद्दार कुटुंबियात मी त्या ठिकाणी रुळले. अभिनव ज्ञानमंदिर सारखी प्रशाला जी मोठी आहे आमची कर्जतला ह्या प्रशालेत मला त्या ठिकाणी शिक्षिका पदावरती मला नेमणूक माझी करण्यात आली.
1: मग तिथे किती वर्ष नोकरी केली?
0: तिथे 25 वर्ष केली.
1: अच्छा, आणि विषय तुमचा कुठला होता?
0: मराठी आणि इतिहास भूगोल.
1: तुमचे आवडीचेच विषय?
0: हो, आवडीचेच होती. आणि मुख्य म्हणजे अभिनव ज्ञान मंदिर मध्ये पण मला असे शिक्षक भेटले की त्यांनी देखील मला पुढे जाण्यासाठी पुश केलेलं होतं.
1: हा,
0: प्रोत्साहन दिलेलं होतं. गडनीस मॅडम आहेत, परांजपे सर होते आमचे त्यावेळेस, करमरकर सर होते, फडकेबाई होत्या, वारे सर होते, वायदंडे सर होते, ह्या सगळ्यांनी मला म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे अँकरिंग करण्यापासून मला त्यांनी पुढे आणलं. आणि मग मी हळूहळू त्या नादातनं मी हळूहळू माझ्या ह्या कवितेला आकार दिलेला आहे आणि मग कविता लिहायला सुरुवात केली.
1: म्हणजे तुमच्यामध्ये ती प्रतिभा, तुमचं नावच मुळात प्रतिभा आहे, ती प्रतिभा होतीच उपजत.
0: हो,
1: पण त्याला वेगवेगळ्या स्तरावरती चांगलं प्रोत्साहन पण मिळालं आणि त्यातून ती प्रतिभा फुलत गेली.
0: पैलू पाडली मला कसं म्हणायला हरकत नाही. असं
1: शिक्षकी पेशातला एखादा अनुभव सांगा ना, त्यावेळेस काही एखादी अशी संस्मरणीय एखादी आठवण असेल?
0: संस्मरणीय आठवण म्हणजे त्यावेळेस
1: असतील पण एखादी.
0: हा, म्हणजे काय सांगायचं मी आपले हे

साने गुरुजी एक स्पर्धा आमच्या अभिनयमध्ये घेतलेली होती. त्यावेळेस प्रामुख्याने मला मराठी वाङ्मय मंडळाची मी प्रमुख या नात्याने मला त्या ठिकाणी आमच्या सगळ्या मॅडमनी केलेलं होतं आणि स्पर्धा बहुसंख्य मुलांनी त्यात भाग घेतलेला होता आणि या स्पर्धेत अनेक प्रकारची बक्षिसं त्या ठिकाणी मुलांनी मिळवलेली होती. मार्गदर्शन आम्ही सगळ्या शिक्षकांनी केलेलं होतं पण त्यांना श्यामची आई हे पुस्तक दिलेलं होतं वाचायला आणि श्यामच्या इथनं श्याम कसा घडत गेला आणि त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी ह्या मुलांनी

0: च्या उत्तरातून आलेल्या होत्या आणि बऱ्याच मुलांनी यात सहभाग घेऊन बक्षिस पटकावलेली होती. ही एक अविस्मरणीय अशी माझ्या वतीत घडलेली त्यावेळेसची घटना आहे.
1: अच्छा, मग पण श्यामचे हा जो चित्रपट अतिशय गाजला आणि ज्याला पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, त्या पुस्तक त्या चित्रपटातलं एक गीत ऐकूया आणि पुढे जाऊया.
0: चालेल. ओके.

0: प्रतिभाताई, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. तुम्ही त्या शाळेतला अनुभव सांगितलात निबंध स्पर्धेतला, आणि निबंध स्पर्धा ही जणू काही तुमचं एक क्षेत्रच बनली, म्हणजे तुम्ही स्वतः पण अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलात. अलीकडेच तुम्हाला एक पुरस्कार जो मिळाला त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग या विषयावरती स्पर्धा होती, तर त्या स्पर्धेविषयी जरा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय स्पर्धा होती, तुम्हाला ते कसं कळलं आणि तुम्ही कसा भाग घेतला त्यामध्ये?
1: बीडे देशमुख यांची स्पर्धा होती, सचिवालयातनंच या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली होती. जवळजवळ 8-1 महिन्याचा कालावधी आता लोटलेला आहे, कारण ही जी स्पर्धा सांगितली गेली त्याच्यानंतर मी माझा निबंध क्रम प्रबंध म्हणता येईल त्याला, हा प्रबंध मी सादर केलेला होता. आणि मग त्यामध्ये अनेक मुद्दे, म्हणजे असं त्यांनी सांगितलेलं होतं की विश्लेषणात्मक पाहिजे, पदव्युत्तर जे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी त्यातनं काहीतरी माहिती मिळाली पाहिजे, विश्लेषणात्मक असलं तरच त्या ठिकाणी हा तुमचा प्रबंध आम्ही स्वीकारू.
0: आणि किती गटांमध्ये होती ती स्पर्धा?
1: त्याचे खुली होती ती, पण तीन विषय होते त्या ठिकाणी. मी एक पर्यावरणावरती होता, एक सामाजिक होता त्या ठिकाणी, आणि हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विषय निवडण्यामागचं कारण म्हणजे आता

0: हे आहे युग, या युगाच्या अनुषंगाने आपण विषय घ्यावा. कारण मी बरेच ठिकाणी बाकीच्या विषयांवरती लिहिलेलं होतं, पण मला असं वाटलं की कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग काय आहे हे आपण जर सांगितलं तर आत्ताच्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शक म्हणून हा प्रबंध होईल, आणि म्हणून मी हा प्रबंध लिहिलेला आहे. साधारणपणे ह्याचे जो आहेत 5,000 शब्दांची मर्यादा होती, 5,000 शब्दांच्या मर्यादेप्रमाणे मी हा प्रबंध म्हणजे सादर केलेला होता, आणि या प्रबंधात मला पहिलं पारितोषिक मिळालं. हां,
1: पण मुळात मला सांगा की हा विषय तुम्ही निवडलात तर या विषयाची काही पार्श्वभूमी तुम्हाला होती का, किंवा हा विषय तुम्हाला आधीपासून माहिती होता?
0: पार्श्वभूमी म्हणण्यापेक्षा म्हणजे एआयचं युग आहे मला माहित होतं,
1: आणि आपण ऐकतो
0: आणि मग आपल्याला असं वाटलं की मी जे लिहिते आहे किंवा मी जे लिखाण करणार आहे त्यातनं मलाही माहिती जास्त होईल. प्रत्येकाला पूर्ण माहिती नसते, पण ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीच्या कडे आपण जातो त्यावेळेस पूर्णपणे ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मी पण तसंच ठरवले की हे एआयचं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग काय आहे ह्याचा जर आपण विचार केला आणि तो निबंधात उतरवला तर आपल्याला आपल्याबरोबर दुसऱ्याने त्याचा फायदा होईल, आणि म्हणून मी हा विषय निवडला. कारण काय झालं की 21व्या शतकाच्या उंबरठ्यावरती आपण आज ज्या जगाकडे पाहतो ते केवळ तंत्रज्ञानाचं जग आहे असं नाहीये, ते कसं आहे कल्पकतेचं आहे, नवसर्जनाचं आहे. आणि म्हणूनच या विश्वाच्या केंद्रस्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय म्हणजे मानवी मेंदूच्या क्षमतेला स्पर्श करणारी, विचारांना वेग देणारी आणि भविष्याला नवी दिशा देणारी ही अद्भुत शक्ती आहे. म्हणजे कधी काळी आपल्याला वाटेल कल्पनारम्य आहे, पण कल्पनारम्य वास्तवात आता पडद्यावरती जिवंत दिसतंय. गणिती तर्कज्ञानापासून अंकुरलेलं बीज याचा विचाराचा जो प्रवास सुरू झाला तो साधारणपणे 1956 पासून झालेला होता, आणि त्याच ठिकाणी पाया म्हणजे हा रोवला गेलेला होता. आणि म्हणूनच त्या ठिकाणी पूर्वीपासूनच मी म्हटलं की हा नव्या युगाचा आरंभ सुरुवातीला झालेला आहे, आणि मग हा दैनंदिन जीवनात आपला अविभाज्य घटक हळूहळू बनत गेला. आता ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय म्हटलं जातं तर यंत्राने शिकवलेली गणना नाहीये, यंत्रांना शिकवलं गेलंय कृत्रिम बुद्धिमत्तेनं असं मी म्हणणार नाही. ही कशी आहे की मानवी जिज्ञासेची विस्तारित अशी सावली आहे.
1: अच्छा,
0: आणि म्हणूनच ती शिकवते आपल्याला, हे एआय जे आहे ते शिकवते, विश्लेषण करते, त्यामध्ये निर्णय देखील घेते आणि कधी कधी आपल्याला आश्चर्यचकित देखील करून सोडते. तिच्या स्पर्शाने जर आपण अधिक शिक्षण वैयक्तिक घ्यायचं झालं तर आरोग्य सेवा देखील ते आपल्याला अचूकपणे सांगू शकते. म्हणजे इथपर्यंत पोहोचले की आपल्याला साध्या गोष्टीतून आरोग्य सेवेपर्यंत उद्योगापर्यंत तिने कार्यक्षम बनवलेले आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की संवाद जो माणसांचा आहे तो अधिक वेगवान जो आहे तो आहे एआयमुळे झालेला आहे. आणि म्हणूनच मला वाटतंय की कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ही कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक मध्यवर्ती स्थानी असावी, आणि म्हणूनच हा केवळ अभ्यास करून चालणार नाही तर त्याच्यामध्ये भविष्यात विद्यार्थ्यांना किंवा प्रत्येक व्यक्तीला घडण्याची संधी ही एआय देऊ शकते, आणि म्हणून मी हा विषय निवडला.
1: बरं, हा विषय निवडत असताना तुमच्या घरामध्ये जी नेक्स्ट जनरेशन ज्याला आपण आज जेनझी म्हणतो, म्हणजे तुमची जी पुढची पिढी आहे त्याची तुम्हाला काही मदत झाली असेल किंवा त्यांच्याकडून काही टिप्स मिळाल्या का, किंवा प्रतिक्रिया त्यांची काय होती जेव्हा तुम्ही हा विषय निवडला तेव्हा?
0: म्हणजे मी जेनझी म्हटलं तर तुम्ही बरोबर म्हणता, कारण कशी मी कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय निवडला त्यावेळेस मी माझ्या घरच्या ह्या तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे जेनझी लोकांना विचारलं की हा विषय निवडू का मी, कारण प्रत्येकाने मला सांगितलं आई तू बाकीचे विषय घेतले जरा कृत्रिम बुद्धिमत्तेवरती पण लिहून दाखव जरा असं त्यांनी आव्हानच दिलं मला. आणि हे आव्हान मी स्वीकारलं. खरं सांगायचं तर की तुम्ही जेनझी म्हणून तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकता, तर आम्ही 1960 सालापासूनचे ज्या व्यक्ती आहोत त्या पण काही कमी नाहीत, आम्ही त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो हे मला दाखवून द्यायचं होतं माझ्या जेनझी घरातल्या विद्यार्थ्यांना. विद्यार्थी म्हणजे माझ्या सगळ्या माझ्या मुली आहेत, माझ्या पुतण्या आहेत ह्या सगळ्यांना मी दाखवून द्यायचं ठरवलं, हे मी आव्हान स्वीकारायचं ठरवलं, आणि म्हणून मी हा लेख जो आहे म्हणजे हा लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला.
1: म्हणजे खरं तर तुमचं कौतुक यासाठी वाटतं की तुम्ही विषयाची निवडच मुळात वेगळी केलीत, कारण 3 विषय तुम्ही जे सांगितले तर कदाचित पर्यावरण हा विषय अनेकांनी निवडला असेल, पण तुम्ही हा वेगळा विषय मुद्दाम निवडला, त्यामुळे त्या निवडीपासूनच मला वाटतं तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे.

0: याची सुरुवात कुठेतरी तुमच्या मनातही झाली असेल, पण मग याची मांडणी कशी केली तुम्ही या विषयाची आणि अभ्यास कसा केलात मुळात?
1: अभ्यास म्हणजे असा की पुस्तकं रिफर केली मी, लायब्ररीत जाऊन काही नोट्स काढलेल्या होत्या. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा इतिहास काय आहे पूर्वीपासूनचा, त्यापासून आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न केला. अनेक पुस्तकांचं वाचन केलं, वर्तमानपत्र चाळली. म्हणजे आपल्याला लायब्ररीमध्ये एक अशी सोय आहे की त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये काही जरी मागितलं तरी त्या ठिकाणी आपल्याला ते मिळतं, एखादा पॉईंट सांगितलं तर. आणि त्यामुळे अनेक वर्तमानपत्राचं देखील वाचन केलं. आणि म्हणूनच या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटतंय की ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे, याची पायाभरणी कशी झालेली आहे, त्या बुद्धिमत्तेचा इतिहास कसा आहे. आता हा इतिहास म्हटलं तर संगणकाची सुरुवात जी आहे ना, संगणकाची सुरुवात जी आहे त्याचं फार मोठं योगदान त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आता संगणकाच्या दृष्टिकोनातून 20व्या शतकात संगणकाच्या शोधामुळेच बुद्धिमत्तेला गणिती आधार मिळालेला होता. आणि एलन नावाचे जे शास्त्रज्ञ होते म्हणजे त्यांनी यंत्र विचार करू शकते का हा पहिला मूलभूत प्रश्न टाकलेला होता. आणि ही संकल्पना त्यांनी मांडलेली ही मला माझ्या वाचनात आली. मग त्यांनी त्या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की एक उदाहरण त्या ठिकाणी जर मी म्हटलं तर एखादी मशीन माणसासारखं संभाषण करू शकली आणि माणसाला तिची ओळख पटली नाही तर ती बुद्धिमान मानली जाईल का? आजचे चॅटबॉट्स आहेत, व्हर्च्युअल असिस्टंट्स आहेत, हीच कल्पना त्या ठिकाणी पुढे नेतात. आणि मग ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी हा लेख लिहायला सुरुवात केली.
0: म्हणजे मुळात आपल्या पारंपरिक कल्पना जी आपल्या डोक्यात होती की यंत्र म्हटल्यानंतर ते काहीतरी विशिष्ट काम करणार, पण ते यंत्र स्वतंत्रपणे विचार करू शकेल, हा जो विचार आहे हाच या संकल्पनेचा मूळ आहे असं
1: हो बरोबर
0: तुम्ही
1: शोधून काढलं.
0: आणि मग आणखीन कशा प्रकारे या विषयाची मांडणी केलीत?
1: विषयाची मांडणी म्हणजे त्या ठिकाणी इतिहास तर मी गोळा केलेला होताच, पण आता हा एआय मध्ये विंटर कालखंड असतो. विंटर म्हणजे एआयच्या संशोधनात अपेक्षित यश त्वरित मिळालं नाही तर निधी कमी झाला आणि संशोधनाची गती मंदावली तर या काळाला काय म्हणतो, एआय विंटर.
0: एआय विंटर,
1: हा बर. 1970 म्हणजे मी लिखाण करताना मी जी पुस्तकं रिफर केली त्याच्यात 1970-80च्या दशकात तयार झालेले एक्सपर्ट सिस्टम जी होती ही सुरुवातीला यशस्वी ठरलेली होती, पण तिची जी मर्यादित नियमावरती आधारलेली जी गोष्ट होती ती बदलत्या परिस्थितीमध्ये अपयशी ठरली. आणि त्यामुळे संशोधकांचा हा उत्साह त्यावेळेस कमी झालेला होता, कधी 1970-80च्या कालखंडात. मग 21व्या शतकात ज्यावेळेस एआयची क्रांती झाली, म्हणजे डेटा, प्रगत अल्गोरिझम आणि शक्तिशाली संगणक यामुळे एआय त्या ठिकाणी पुन्हा तेजीत आला.
0: अच्छा.
1: आणि मग मशीन लर्निंग, डीप लर्निंगमुळे संगणकातून अनुभवातून शिकणं शक्य झालं आणि त्यालाच त्या ठिकाणी आपण एआय म्हणू शकतो. आणि 1997 जे साल होतं त्यामध्ये IBM संगणकाने जागतिक बुद्धिबळ या बुद्धिबळात विजेत्याला पराभूत केलं. त्यावेळेस म्हणजे मुख्य हा जो पाया होता त्या ठिकाणी झालेला होता. त्यानंतर एआय प्रणालीने गो या गुंतागुंतीला खेळात मानवी चॅम्पियनने हरवलं, हा एआयने हरवलं. आणि म्हणूनच आज त्याच्या चेहऱ्याची ओळख स्वयंचलित वाहन आणि वैद्यकीय निदान यासाठी आपण करू शकतो. म्हणजे एआय जे आहे हे एक यशस्वी उदाहरण आपल्याला त्यामुळे देता येईल असं वाटतं.
0: खूपच छान, म्हणजे अगदी तुम्ही जिव्हाळ्याचा विषय जो आहे जनसामान्यांच्या त्या पद्धतीने हा विषय मांडला.
1: म्हणजे मजकूर असतील किंवा चित्र असतील किंवा आवाज असेल किंवा व्हिडिओ असतील याचा दर्जेदार डेटा जो आहे मॉडेलमधनं अचूकपणे मिळतो आपल्याला, हे असं म्हटलं तरी चालेल. हा डेटा जो आहे तो त्यात महत्वाचा आहे.
0: आणि मुळात म्हणजे हे जे तंत्रज्ञान आता येऊ घातलंय किंवा आलेलं आहे आपल्या घरामध्येच ते आलेलं आहे असं म्हणूया, तर त्याचे फायदे तोटेही आहेत, त्याविषयी आपण बोलूया. एक छोटस गाणं ऐकूया आणि त्यानंतर त्याविषयी बोलूया.

0: प्रतिभाताई, जो पुरस्कार तुम्हाला मिळाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग आणि त्याविषयी आपण बोलतो आहोत त्या संदर्भात, तर हे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान जे आहे त्याचे फायदे तोटे काय सांगता येतील तुम्हाला? म्हणजे असं म्हटलं जातं की याच्यामुळे बेकारी वाढेल.
1: हो बरोबर आहे, बेकारी वाढेलच.
0: पण मग त्याचे फायदे काय आहेत?
1: कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे म्हटले तर आपल्याला सांगता येतील बरेच फायदे आहेत त्याचे. पण कसं आहे माहिती आहे ना, की ज्यावेळेस आपण एखाद्या त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कडनं काही माहिती गोळा करत असतो त्यावेळेस आपल्याला ह्या एआयची म्हणजे प्रचंड प्रमाणात साथ मिळते. डेटा जो आहे तो क्षणार्धात आपल्याला विश्लेषण करून आपल्याला देत असतो. निर्णय प्रक्रिया जी आहे ती जलद मिळते. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला त्याचे फायदे म्हटलं तर बऱ्याच क्षेत्रामध्ये आहेत. आरोग्य क्षेत्रामध्ये जर गेलो तर MRI किंवा CT स्कॅन ह्या प्रतिमांचं विश्लेषण जे आहे ते AI मार्फतच होतं. बँकिंगच्या ज्या सेवा आहेत त्यातल्या त्वरित जोखीम मूल्यांकन जे आहे ते मूल्यांकनाचं देखील हे AI मार्फतच मूल्यांकन केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे AI मुळे मानवी वेळेची बचत झालेली आहे. बचत तर झालेली आहे, प्रक्रियेची गती वाढली, पण अचूक निर्णय घेतले गेले ह्याचा समन्वय जो आहे तो त्या ठिकाणी साधला गेलेला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या ज्या गोष्टी आहेत त्या त्वरित होत आहेत, क्षणार्धात मिळत आहेत. मानवाने जे कार्य केलेलं आहे म्हणजे मानवी कार्यात थकवा असेल किंवा भावनिक घटक किंवा लक्ष विचलनामुळे काही त्रुटी संभवतात. बऱ्याच जणांना आपल्याला दिसतं की बऱ्याच आपण काही लेखनामध्ये चुका करत असतो, पण AI प्रणाली जी आहे ना, ही AI प्रणाली आपले हे कार्य सुधारून देते. म्हणजे चुका ज्या आहेत त्या चुका दाखवून देते आणि अचूकता पटकन म्हणजेच काही सेकंदात आपल्याला देत असते. आणि म्हणूनच वैद्यकीय निदानात कर्कपेशींचे अचूक निदान हे AI मुळेच उपलब्ध

0: झालेलं आहे. विमान वाहतूक व्यवस्थापन याची त्रुटी कमी झालेली दिसते आपल्याला. सेट उत्पादन उद्योगात दोष प्रणाली जी आहे ती दोष प्रणाली काढून टाकण्याचं काम ही डेटा देखील करते.
1: म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये याचा वापर करण्याचे फायदे आपल्याला दिसून येतात. आणि म्हणजे रोजगाराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी जे काही कौशल्य आवश्यक आहे ते कौशल्य विकसित करणाऱ्या तरुणांची पण गरज वाढत आहे. त्यामुळे त्या अर्थाने रोजगारावरती सुद्धा एक चांगला परिणाम होऊ शकतो की रोजगार वाढू शकतो याच्यातून या तंत्रज्ञानातून. असे अनेक फायदेही आहेत. काही थोड्याफार त्रुटी असतील त्या यथावकाश दूरही होतील. कारण कुठलंही तंत्रज्ञान जेव्हा नव्याने येतं त्यावेळेस त्याच्यामध्ये काही दोन्ही गोष्टी असतात आणि कालपरत्वे त्या गोष्टीवरती आपण मात करून पुढे जातो आणि ते तंत्रज्ञान अधिकाधिक उपयोगी आपल्याला पडेल या दृष्टीने विकसित होत जातो. तर मला असं वाटतं कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे जे तंत्र आहे ते सुद्धा असंच काळानुरूप पुढे पुढे अधिकाधिक निर्दोष होत जाईल आणि त्याचे फायदे आपल्याला जास्त मिळत जातील अशी आपण
0: प्रार्थना करूया. चालेल चालेल.
1: आणि हा पुरस्कार जो तुम्हाला मिळाला तो कशा स्वरूपात होता, म्हणजे काय स्वरूप होतं पुरस्काराचं?
0: पुरस्काराचं स्वरूप म्हणजे मला त्या ठिकाणी एक सन्मान पत्र दिलं त्यांनी आणि रोख बक्षीस होतं आम्हाला.
1: हा, रोख बक्षीस होत
0: 10,000 रोख बक्षीस मला मिळालं.
1: अरे वा. आणि राज्यस्तरीय पुरस्कार?
0: हो, राज्यस्तरीय पुरस्कार होता.
1: आणि कोणातर्फे ही स्पर्धा घेण्यात आली होती?
0: बीडी देशमुख मंत्रालयातनं ही स्पर्धा घेतली गेलेली होती. ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन जे आहे त्यामार्फत ही स्पर्धा घेतली जाते.
1: आणि संपूर्ण राज्यभर?
0: हा, राज्यभरासाठी असते. म्हणजे मुंबई असेल, मुंबईचे बरेच होते त्यात, पुण्याचे होते, नागपूर पासून सगळे होते. मला रायगड मधनं प्रथम पारितोषिक मिळाले, एक सांगोल्याचे एक आहे त्यांना मिळालेलं, एक ठाण्याचे एक आहे. पण प्रत्येकाचे विषय जे आहेत ते वेगवेगळे होते. अशा पद्धतीने.
1: आणि मग जेव्हा तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झाला, कळलं आपल्याला की प्रथम पुरस्कार मिळालेला आहे, तेव्हा नेमकी पहिली प्रतिक्रिया काय होती?
0: पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला खूप आनंद झाला. कारण कसं, एवढ्या राज्यभरातनं बरेच म्हणजे 300 वरती आलेले स्पर्धक म्हणजे मला त्या ठिकाणी कळलं. म्हणजे मी ज्यावेळेस पुरस्कार घेण्यासाठी गेलेली त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मॅडम तुमचं अभिनंदन, बरेच स्पर्धकांनी ह्यात भाग घेतलेला होता, ते सिलेक्टेड जे होते त्या सिलेक्टेड मधनं तुमचं आम्ही सिलेक्ट केला.
1: म्हणजे असंख्य एंट्रीज मधून 300 एंट्री त्यांनी सिलेक्ट केल्या, त्याच्यामधून
0: प्रथम क्रमांक मिळाला.
1: मला वाटतं भारतीय लोक प्रशासन संस्था ही जी आहे महाराष्ट्र प्रादेशिक शाखा यांच्यातर्फे हा पुरस्कार
0: दिला गेला.
1: भारतीय लोक प्रशासन संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन त्यांच्यातर्फे. आणि एका चांगल्या समारंभामध्ये, शानदार असा समारंभ मंत्रालयामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये तुम्हाला पुरस्कार मिळाला. या आधी पण तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले?
0: हो, मिळाले.
1: त्याच्याबद्दल पण आम्हाला जाणून घ्यायला
0: आवडेल. तसे पुरस्कार भरपूर मिळाले आपल्याला. म्हणजे स्वातंत्र्याचे 75 जे झालेलं होतं त्यावेळेस एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्या निबंध स्पर्धेत मला पण 5,000 रोख बक्षीस मिळालेलं होतं. त्या ह्याच्यात पण माझा निबंध निवडला गेलेला होता. त्याच्यानंतर सुरुवातीचा म्हणजे काळ म्हटला तर म्हणजे मी अभिनवमध्ये, आता मी सेवानिवृत्त झाली आहे पण अभिनवमध्ये असताना सगुणाबाग म्हणजे भडसावळे यांचा एक पर्यावरण रक्षक पुरस्कार होता, त्यावेळेस पण त्यांनी निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्या निबंध स्पर्धेत पण मला 3,000 पारितोषिक त्यात मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे आणखीन सांगायचं तर भरपूर आहे. तसं युगंधारा म्हणून आहे औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर, या ठिकाणी कार्य करणारे एक व्यक्ती आहेत, त्यांचा हा या ग्रुपमध्ये पण मला बरीच बक्षिसं मिळालेली आहेत. तितिक्षा इंटरनॅशनल पुण्याचे आहे, त्या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे. राज्यस्तरावरती आणखी एक सांगायचं झालं तर नेताजी पालकर यांची एक स्पर्धा आयोजित केलेली होती, त्या देखील त्या ठिकाणी देखील मला प्रथम पुरस्कार प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मला त्यावेळेस. नेताजी पालकरांचंच कार्य होतं, त्याच्याबद्दल माहिती सांगायची होती आणि भरपूर म्हणजे त्यात सांगण्यासारखं होतं. नेताजी पालकरांचं कार्य लोकांना कळावं म्हणजे प्रत्येकाचं कार्य कळतं काहींना कळत नाही, पण हे कार्य जगाच्या समोर आणण्यासाठी या लोकांनी स्मृती स्पर्धा जी त्या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि त्यात मी हा निबंध पाठवलेला होता आणि त्यात देखील मला प्रथम क्रमांक मिळालेला आहे.
1: आणि सामाजिक कार्यात पण तुम्ही अग्रेसर.

0: हो, सामाजिक कार्य म्हटलं तर आमचं सांगायचं तर दैवज्ञांचं एक आमचं हे आहे, दैवज्ञांची, हां, आणि दैवज्ञांच्या याच्यामध्ये मी अखिल भारतीय दैवज्ञ समाजाची मी चिटणीसापदावरती मी कार्य करते. हां, म्हणजे आता चिटणीसापदावरती कार्य करताना बरेच प्रकारचे प्रकल्प राबवले जातात, उपक्रम असतात. आता शिर्शी सारख्या ठिकाणी, शिर्शी कर्नाटक या ठिकाणी महिलांचा मेळावा आयोजित केलेला होता. त्या मेळाव्यात पण मी मोठ्या प्रमाणात 5,000 स्त्रिया त्या ठिकाणी होत्या. त्या स्त्रियांच्या पुढ्यात पण मी त्या ठिकाणी महिलांवरती एक भाषण दिलेलं होतं म्हणजे. आणि बरेच असे कार्यक्रम असतात, मी प्रत्येक ठिकाणी जात असते. आपल्याच कर्जतमध्ये देखील मला 15 ऑगस्टला बोलवलेलं होतं आणि त्या ठिकाणी देखील माझी निवड झालेली होती आणि त्या ठिकाणी मला 15 ऑगस्टला देखील पुरस्कार दिला गेलेला आहे. आपल्या ह्यातनं
1: अनेक पुरस्कार मानसन्मान मिळालेले आहेत. असं कधी होतं का की एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आपल्याला पुरस्कार मिळाला नाही, मग तेव्हा आपलं मन नाराज होतं?
0: हो, होतं ना, नाराज होतं. पण नाराज होण्यासारखं काही नाही, कारण स्पर्धा म्हटल्या ते स्पर्धेमध्ये प्रत्येक उतरणार आणि स्पर्धक जो असेल तर प्रत्येक स्पर्धकाला वाटतं की आपल्याला मिळावं या ठिकाणी.
1: निमित्ताने तुम्ही काय सांगाल अशा स्पर्धेत जे तरुण भाग घेतात त्यांना, तुम्ही काय सांगाल?
0: स्पर्धा ही स्पर्धा असते, प्रत्येक स्पर्धेक त्या स्पर्धेमध्ये उतरत असतो. पण स्पर्धेमध्ये प्रत्येकाला बक्षीस मिळेल असं नाही, आपण त्यातनं पुढे जावं. हळूहळू आपल्याला त्या ठिकाणी कासवाच्या गतीने आपल्याला तो पारितोषिक मिळू शकतं असं म्हणेन. ससा पुढे धावत होता पण ससाच्या मागून कासव आलेलं होतं आणि कासवाने ती शर्यत जिंकली. तशा आपणही शर्यत जिंकू शकतो असं मी सांगेन की सगळ्यांनी असं ठरवावे मनात की आपण त्या स्पर्धेत उतरावं. भले बक्षीस एक नाही मिळेल, दोन नाही मिळेल, दोनदा नाही मिळालं, तरी तिसऱ्यांदा तरी नक्कीच मिळेल. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणेन मी.
1: आणि तुम्ही मगाशी जे सांगितलं बोलताना की या कृत्रिम बुद्धिमत्ता या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलात, त्यानिमित्ताने तुमचा या विषयाचा अभ्यास झाला, तर हा सुद्धा एक स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा फायदा
0: आहे. म्हणजे
1: तुम्हाला पुरस्कार मिळो न मिळो पण एक वेगळा विषय, त्या विषयाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी तुम्हाला त्यानिमित्ताने मिळते.
0: हो, मी बरोबर तुम्ही म्हणता ते. कारण कसं आहे की माझं असं मत आहे की निबंध स्पर्धेत आपण उतरावं, पण मी स्पर्धेमध्ये मला बक्षीस मिळेल असा माझा अट्टास नसतो की मला बक्षीस मिळालंच पाहिजे. पण त्या ठिकाणी तो विषय आपल्याला समजावा, त्याच्यासाठी 4 पुस्तकांचं ज्ञान आपण घ्यावं आणि त्यातनं अभ्यास केल्यानंतर आपल्या त्या मेंदूमध्ये पण ह्या गोष्टी फिट बसतात. म्हणजे असं वाटतं की आपण इतका अभ्यास केल्यानंतर मलाच मनाला समाधान वाटतं की मी इतकी पुस्तकं त्या निमित्ताने वाचलं. खरोखरच आपल्याला बक्षीस मिळालं नाही तरी चालेल, पण आपल्या ह्या डोक्यामध्ये किंवा ही ज्या आहेत आपल्या मनामध्ये ह्या गोष्टी फिट राहतील आणि आपण कोणालाही त्या पद्धतीने पुढे सांगू शकतो असं मला वाटतं.
1: म्हणजे किंबहुना स्पर्धा ही एक संधी असते.
0: हो, संधी
1: नव्या विषयाकडे
0: जाण्यासाठी. हो, आव्हान येते आपल्याला आणि ते आव्हान आपण स्वीकारावं असं प्रत्येकाला मी म्हणेन की तुम्ही स्वीकारा.
1: वा,

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही।

0: प्रतिभाताई, आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येतोय आणि मगाशी तुम्ही जे सांगितलं स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेचं युग असल्यानंतर त्या स्पर्धेची भीती न बाळगता त्या स्पर्धेमध्ये उतरणं हे महत्वाचं आहे, कारण ती स्पर्धा हे एक आव्हान असतं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी. मला असं वाटतं हा संदेश या गाण्यातून पण आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवला, विशेषतः तरुण श्रोते आपले ऐकणारे जे आहेत जेनझी,
1: बरोबर,
0: त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की हार जीत ही महत्वाची नसते, तर तुम्ही उतरणं स्पर्धेमध्ये हे महत्वाचं असतं. सुरुवात आपण कविते, हा सांगा ना.
1: हे जे गाणं आहे ना ते मला वाटतं काय माहितीये, मला एक बरोबर ते ह्याला उपयुक्त आहे प्रत्येकालाच, कारण कसं जग कसं आहे अफाट आहे मोठं, म्हणजे क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे आहे. या मैदानात प्रत्येकाला आपापली कामगिरी करण्याची संधी मिळते. जेव्हा डाव येईल आपल्याला त्यावेळेस अत्यंत सावधपणे राहून आपण स्वतःला जपून त्या ठिकाणी खेळी खेळी तर आपली जबाबदारी चोखपणे पार पडू शकते. आणि म्हणूनच मला हे सांगावंसं वाटलं म्हणून मी हे गाणं या ठिकाणी केलेलं आहे.
0: आणि आपण कवितेने सुरुवात केली होती आजच्या संवादाची, तर सांगत आपण तुमच्या एखाद्या कवितेने करूया, कुठली कविता सादर करताय?
1: मी एक म्हणजे कशी की जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने ही कविता मी केलेली होती. आपले सर्वस्व काय असते, आईच असते. आईशिवाय आपल्या जगामध्ये कोणीच मोठं नाही असं मी म्हणेन. आईने आपल्याला वाढवलेलं आहे आणि हीच आई आपल्यावरती संस्कार करते आणि ह्या संस्काराचं बीज आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि म्हणूनच करुणामय्या शीर्षकावरती मी ही कविता केलेली होती.
0: आणि या कवितेला काय पुरस्कार वगैरे मिळाला होता?
1: हा मिळालेला होता मला, म्हणजे त्या ठिकाणी जागतिक मातृदिनानिमित्त मला हा स्पर्धा होती आणि पुण्याला मला या ठिकाणी या स्पर्धेचं बक्षीस वितरण झालेलं होतं आणि मला बोलवलेलं होतं.
0: म्हणजे पुरस्कार प्राप्त कविता
1: हो
0: आवडेल ऐकायला. काय शीर्षक आहे कवितेचं?
1: करुणामयी.
0: करुणामयी आईला उद्देशून.
1: आईला उद्देशून आहे. ममतामयी करुणामयी स्नेह सिंधू अपार, त्यागमूर्ती कष्टाळू आई जीवनाचा आधार.

0: कोमल स्पर्शी तुझ्या मनी प्रेमाचा वाहे अखंड जरा, कोमल स्पर्शी तुझ्या मनी प्रेमाचा वाहे अखंड जरा, शांत सुहासिनी रूपाने उजळते सारी जरा। आता सारी जरा उजळण्याचा दृष्टिकोन म्हणजे कशी, माझी आई तशी आपली ही मातृभूमी पण आई आहे आणि म्हणून तुम्ही म्हटलं की उजळते धरा। धैर्यवान सहनशील तू देते वटवृक्षा परिछाया, संस्कारमयी ज्ञानी आई करते आम्हावरी माया, निस्वार्थी विषायल हृदय दुःख सारे पचविते, सहृदय दयारूपाने जगण्याला अर्थ देते, आदरयुक्त पूज्य तुझी काया, आदरयुक्त तुझी पूज्य काया सुरक्षित तिची ढाल, सौम्य सुंदर व्यक्तिमत्वाने जीवन माझे सजवले छान। अशी ही कविता मी त्यावेळेस सादर केलेली होती आणि मला त्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळालेला होता।
1: जीवन सजवणारी आई आहे, खूप छान गप्पा आहे, खूपच छान। आणि तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आज हा संवाद आमच्या श्रोत्यांशी जो आपण साधला सहज संवाद एका अवघड विषयाच्या निमित्ताने, तो विषय थोडासा अधिक चांगला समजण्याच्या दृष्टीने मदत झाली असेल अशी अपेक्षा करूया। पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो।
0: धन्यवाद दिनेशजी, धन्यवाद।
1: बरे श्रोते हो, आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर आपली अनुमती मागतो। नमस्कार। सहज संवाद।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजी

मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, गेल्या काही दिवसांपासून गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरात विराजमान झाले आहेत आणि त्यानंतर घरोघरी माहेरवाशिणी गौरींचंही आगमन झालं आणि यथावकाश आपला पाहुणचार घेऊन ज्येष्ठा कनिष्ठांनीही आपला निरोप घेतला. आणि आज बघा ना, गणरायालाही निरोप द्यायची वेळ आलेली आहे. आज आहे अनंत चतुर्दशी. पण मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात येतंय का की या सगळ्या सण उत्सवांमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी आपल्या कुटुंबामध्ये एक वेगळीच धांदल, सणांची तयारी करण्याची एक लगबग सुरू असते. प्रत्येक सण कुठल्या ना कुठल्या कामात गुंतलेला असतो आणि या सगळ्या गदारोळात घराघरातले संवाद ऐकण्यासारखे असतात. चला तर मग आत्ताही आपण ऐकणार आहोत असाच एक कौटुंबिक संवाद. हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन

0: करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.
0: हलक फुलक.

0: राहुल, अरे राहुल कुठे गेलास तू?
1: अगाई मी इथेच आहे.
0: मग आवाज का देत नाहीस?
1: तूच म्हणतेस ना गणपती समोर शांत बसाव, म्हणून जरा शांत बसलो होतो. ग
0: शांत? आणि तू? मला वाटलं मोबाईलची बॅटरी संपली म्हणून शांत बसला असशील तू.
1: आजी आणि तुम्ही सर्व मंडळीना फक्त माझ्या कामात दोषच शोधता.
0: अरे दोष नाही शोधत रे, अनुभव सांगतो तुला.
2: आजी आज दादुड्याला काही म्हणू नको, आज बाप्पांचा शेवटचा दिवस आहे.
0: हो ग, म्हणूनच तर म्हणते आज भांडण नको. बाप्पांना निरोप देताना घरात आनंदही हवा आणि प्रेमही हवं ना.
1: बरोबर.
0: चला आधी सगळ्यांनी कामं उरकून घ्या, आरतीची तयारी करायची आहे ना. बाप्पांना निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे.
2: आई.
0: काय ग?
2: निरोप म्हणलं की मन थोडं भरून येतं ना.
0: हो ग, 12 दिवस कधी गेले कळलंच नाही का.
1: हो ना, अगदी पहिल्या दिवशी बाप्पा आले तेव्हा वाटलं होतं अजून किती दिवस आहेत.
0: आणि आज बघ, विसर्जन करायची वेळ आली. म्हणता म्हणता अनंत चतुर्दशी देखील आली.
3: अरे मंडळी, घरात आल्यावर चहा मिळणार आहे की आज बाप्पा बरोबर चहाचंही विसर्जन आहे.
1: अरे वा, काका आले.
0: या गोविंद काका.
3: काय मंडळी, वातावरण पाहूनच कळतंय आज बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली.
0: हो, पण तुम्ही चहाचा निरोप घेण्याआधी बसा.
3: हो हो, अहो चहाचा निरोप मी कधी घेतच नाही. चहा माझ्याशी एवढाच जोडलेला आहे की
1: चहा संपला की काकांचं मन दुखत.
3: बरोबर. आणि दुसरा कप मिळाला की मन पुन्हा प्रसन्न.
0: काका, खरं सांगायचं तर बाप्पा आले की घरचं वातावरणच बदलून जात, नाही का.
3: हो, घरात एक वेगळीच ऊर्जा येते.
2: सकाळची आरती, संध्याकाळची आरती,
1: त्यामुळे सगळे एकत्र येतात.
0: कसं आहे ना, खरं तर आपण रोजच दिवा लावतो, पण गणपती समोर दिवा लावला की घर कसं उजळून निघतं. हो की नाही. आणि खरं सांगू का, माणसांची मनं जरा जास्तच उजळून निघतात या दिवसात, हो ना.
1: आजी आज तुम्ही किती भारी भारी बोलताय ना.
0: का, माझ्याकडे भावना नाहीत की काय.
1: नाही, भावना आहेत, पण त्यामध्येच जरा माझी थोडीशी खेचही असते बघ.
0: ती तर माझी खासियत की नाही राहुल. मग या 12 दिवसात किती आठवणी जमा झाल्याने.
2: पहिल्या दिवशी बाप्पांची स्थापना,
1: मग पहिली आरती,
0: मग मोदक.
3: हो, या घरातल्या मोदकांचा सुगंध तर माझ्या घरापर्यंत येत होता.
1: काका, सुगंध घरापर्यंत आला की तुम्ही घरापर्यंत पोहोचलात.
3: हो अहो, गणपतीचा प्रसाद आहे म्हटल्यावर अंतर कशाला बघायचं.
0: तुम्ही प्रसादासाठी येता की बाप्पांच्या दर्शनासाठी.
3: दोन्हीसाठी. दर्शनामुळे प्रसाद मिळतो आणि प्रसादामुळे दर्शनाला पुन्हा यायची प्रेरणा मिळते.
2: पण खरंच बाप्पांमुळे आपण सगळे रोज एकत्र जमलो.
0: नाहीतर आजकाल काय, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, प्रत्येकाची धावपळ, कुणाला काम कुणाला अभ्यास. पण बाप्पा आले की काही काळासाठी का होईना, सगळ्यांचं लक्ष एकाच ठिकाणी राहतं. हो की नाही.
1: आणि माहिती का, सर्वजण ना जेवणाच्या टेबलवर एकत्रच बसले होते, एकत्र बसून जेवण करत होते.
0: तेच तर.
3: उत्सवाचा खरा अर्थ हाच नाही का. देवाची पूजा तर आहेच, पण त्या निमित्तानं माणसं एकत्र येणं, प्रेम वाढणं, आनंद वाटणं, हेही तितकंच महत्वाचं.
0: बरोबर.
2: आणि यंदा आपण आणखी एक गोष्ट जपली.
3: काय?
2: आपला गणपती पर्यावरण पूरक आहे.
1: काका, आपले बाप्पांची मूर्ती आहे ना शाडूची आहे बर का.

0: छान. म्हणजे बाप्पा आलेही निसर्गातून आणि परत निसर्गातच जाणार.
1: आपण उत्सव साजरा करताना निसर्गाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे, नाही का?
2: बरोबर.
3: अगं रश्मी, देवानं निसर्ग दिला आणि आपण त्याच देवाच्या नावावर निसर्गाला त्रास द्यायचा का?
1: नाही ना,
3: काही बरोबर नाही बघ.
4: म्हणूनच आपण यंदा शक्य तितका पर्यावरणपूरक उत्सव साजरा केला
2: आणि आता विसर्जनही घराजवळच करणार.
0: पाण्याच्या टाकीत?
4: हो, छोट्या टाकीत.
0: म्हणजे बाप्पासाठी खास VIP विसर्जन टँक.
2: काका.
0: अरे हो, पण कल्पना वाईट नाही.
1: आपल्याला दूर कुठेही जाऊन गर्दीत विसर्जन करण्याची गरज नाही. घराजवळच शाडूच्या मूर्तीचं विसर्जन आपण करू शकतो, नाही का?
4: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विसर्जनानंतरच पाणीही आपण जपून ठेवणार आहोत.
3: अगं ते पाणी झाडांना देणार आहे ना आपण?
4: हो आजी.
3: मग बाप्पा जातील कुठे? आपल्या झाडांमध्येच तर राहतील ना.
2: खरंच का आजी?
3: अरे राहुल, देवाला आपण एका मूर्तीत बांधून ठेवू शकत नाही रे. देव म्हणजे श्रद्धा, देव म्हणजे चांगुलपणा आणि देव म्हणजे निसर्गाची काळजी घेणं.
2: अगदी बरोबर.

0: बरं रिया, मला सांग, तू निर्माल्याचं काय केलंस?
1: सगळं वेगळं करून ठेवलंय.
2: किती सगळं जमा झालंय ना.
1: फुलं, दुर्वा, हार, पानं, 12 दिवसात भरपूर निर्माल्य झालं.
2: हा, आणि मग ते कचरा पेटीत टाकणार का?
1: नाही काका, त्याच खत तयार करणार.
2: वा, म्हणजे बाप्पांना वाहिलेली फुलं आता आपल्या झाडांना पोषणही देतील.
0: हो, ही किती सुंदर गोष्ट आहे की नाही.
3: आपण देवाला फुलं वाहिली आणि ती फुलं पुन्हा झाडांच्या रूपानं आपल्या अंगणात फुलली, तर मग किती छान की नाही.
1: हा, यापेक्षा सुंदर प्रसाद कोणता?
2: म्हणजे पुढच्या वर्षी तुमच्या अंगणातली फुलं बापांच्या सजावटीला वापरायची.
4: हो, मग काकांनी फुलं तोडायला येऊ नये म्हणून मी कुंपण करणार.
2: अरे, मी फुलं चोरतो का?
3: नाही, फुलांचा सुगंध घेण्याच्या बहाण्यानं 2 फुलं गायब होतात.
2: अहो आजी, माझ्यावर असे आरोप?
3: आरोप नाही तो, 12 दिवसांचे पुरावे आहेत.

0: मात्र ग, आता खरंच बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे ना.
1: आई,
0: काय?
1: आपण बाप्पांना निरोप देतोय पण मनात एक रिकामीपणा येतोय ग.
0: तो तर येणारच ना. ज्याच्यावर प्रेम असतं ना, त्याला निरोप देताना मन कसं भरून येतं बघ रिया.
2: मला पहिल्या दिवसाची अजूनही आठवण येते.
3: मलाही येते.
0: पहिल्या दिवशी बाप्पांना घरी आणताना किती आनंद झाला होता ना.
1: हो, सगळ्या घरात आनंद.
2: मित्र आले,
0: शेजारी आले,
3: आणि मी आलो. ते तर रोज येतच असत आपण. अहो, बाप्पांनी बोलवलं होत.
0: बाप्पांनी की मोदकांनी?
3: दोघांनी.
0: खरंय, पण खरं सांगायचं तर ना, बाप्पांनी आपल्याला या 12 दिवसात खूप काही दिलं, नाही का?
1: आनंद.
2: एकत्र येण्याची संधी दिली,
0: श्रद्धा दिली,
3: आणि पर्यावरणाची जाणीव.
0: हो, आणि म्हणूनच आपण त्यांना निरोपही एका चांगल्या विचाराने देऊया का?
2: चला मग, सगळं तयार आहे.
0: वाजला याचा मोबाईल.
2: थांबा थांबा थांबा, करतो मी, बंद करतो, आता नाही वाजणार तो. चला मग, सगळं तयार आहे.
1: टाकी तयार आहे,
0: निर्माल्य वेगळं ठेवलंय, बाप्पांच्या हातातलं फूल नीट ठेव.
2: हो आजी. आणि ढोल? काका, आपल्या घराच्या विसर्जनासाठी तुम्हाला ढोल ताशांचं बँड कशाला पाहिजे?
4: हो, उत्सव आहे.
0: पण आवाजापेक्षा भावना मोठ्या असू द्यात हो.
4: बरोबर आहे आजी.
0: चला सगळ्यांनी मिळून बाप्पांना घेऊया.
2: गणपती बाप्पा
5: मोरया,
2: मंगल मूर्ती
5: मोरया,
1: पुढच्या वर्षी
5: लव...

0: आई बाप्पांना टाकीमध्ये ठेवू?
1: हो अगदी हळूवार ठेव हा।
0: हो हो
2: सगळ्यांनी हात लावा।
0: चला बरं सर्वांनी हात लावायला या।
3: हो हो बाप्पा या 12 दिवसात आमच्या घरात आनंद भरलात, आता जाताना फक्त आशीर्वाद ठेवून जा
2: आणि
0: सगळ्यांच्या मनात आनंद राहू द्या
2: आणि निसर्गाबद्दलची जाणीव कायम राहू द्या
4: आणि पुढच्या वर्षी मला पुन्हा प्रसादासाठी बोलवा।
3: अहो तुम्हाला प्रसादासाठी बोलवण्याची गरज नसते, तुम्ही स्वतःच येतात ना।
5: ती खरंच आहे।
3: मग
0: बघा बघा बाप्पा आता हळूहळू विरघळत आहेत।
2: हो माती मातीमध्ये परत जाते,
3: जिथून आले तिथच जाते
5: आणि उद्या हे पाणी झाडाला देणार।
2: हो
0: म्हणजे बाप्पांचा आशीर्वाद आपल्या झाडांना मिळणार
2: आणि हो त्या झाडांना फुलं आली की पुन्हा आपण बाप्पांना वाहू, नाही का?
3: किती सुंदर चक्र आहे ना हे।

0: रिया जरा इकडे ये ना.
1: काय झालं?
0: हे निर्माल्य कुठे ठेवायचं?
1: ह्या इथे ठेव बघ दादुड्या, आपण हे खत तयार करण्यासाठी वापरणार आहोत.
0: बर,
2: अगदी छान.
3: बघा, 12 दिवसात बाप्पांना वाहिलेली फुलं आता झाडांसाठी उपयोगी पडणार, नाही का?
4: म्हणजे बाप्पांनी जाताना झाडांसाठीही काहीतरी देऊन ठेवले.
3: हो, फक्त तुम्हाला प्रसादच दिला नाही.
1: हो काका, आणि हीच पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची खरी मजा आहे.
0: फक्त बाप्पांची मूर्ती पर्यावरणपूरक असून चालत नाही, तर आपली संपूर्ण सवयही पर्यावरणपूरक व्हायला हवी.
3: अगदी बरोबर.
2: सण 1-2 दिवसांचा असतो, पण त्यातून मिळालेला विचार वर्षभर जगायला हवा.

0: घर पुन्हा पूर्वीसारखं शांत झालंय.
1: हो ना, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ग.
2: पण मला वाटतंय घर रिकामं झालेलं नाही. का ग? कारण बाप्पा मूर्तीतून गेले असतील, पण त्यांच्या आठवणी, त्यांचा आनंद, त्यांचे संस्कार इथेच आहेत.
1: आणि हे झाडही आहे.
0: हो,
3: उत्सवाचा शेवट म्हणजे खर तर सुरुवात असते.
0: कशाची?
3: पुढच्या वर्षी पुन्हा चांगलं करण्याची,
0: आणखी सुंदर उत्सव करण्याची,
2: आणखी पर्यावरण पूरक उत्सव करण्याची,
1: आणि आणखी सगळ्यांनी एकत्र येण्याची,
0: आणि
3: आणि
0: पुढच्या वर्षी मोदकांची संख्या वाढवण्याची. आता गोविंद काकांच्या मनातलं बोलल्यात बघा तुम्ही.
1: आजी आता कळलं बर का तुमच्यासाठी गणपती उत्सवाचा खरा संदेश काय आहे?
0: काय काय बरं?
1: गणपती बाप्पा मोरया, मोदकांची संख्या
0: वाढवा.
3: हा संदेश मी लगेचच स्वीकारतो.
0: अरे वा. चला आता एक शेवटचा जयघोष करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया,
2: निसर्गपूरक गणेश उत्सव
1: मोरया,
0: निसर्ग जपा,
3: पर्यावरण जपा,
0: आनंद वाटा,
2: आणि बाप्पांचा आशीर्वाद मनात जपा.
0: गणपती बाप्पा
1: मोरया,
0: पुढच्या वर्षी लवकर या.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
4: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं

0: आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार। रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड। करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक।
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक।
0: हलक फुलक, हलक फुलक।
3: हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत। या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी। यात सहभागी झाले होते नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे, निकिता फफाळ आणि अनिल नरवडे।

अष्टविनायक या चित्रपटातलं वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत तुम्ही ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी.

0: मैत्रिणींनो, आज आहे अनंत चतुर्दशी आणि मी मगाशी म्हटलं तसं रोज काही ना काही आपण आपल्या गणपती बाप्पासाठी नैवेद्य करत असतो. तसंच बऱ्याच जणांकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे गणपती विसर्जन ज्या दिवशी असतं त्या दिवशी वाटल्या डाळीचा किंवा हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत असते. तर हीच रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत सोपी अशी ही रेसिपी आहे. आपल्याला जितक्या प्रमाणात हरभऱ्याची डाळ करायची आहे त्या प्रमाणामध्ये ही डाळ रात्री पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. दुसऱ्या दिवशी पाणी उपसून टाकायचं आणि ही डाळ तशीच अख्खी किंवा ज्यांना अख्खी आवडत नाही त्यांनी ही डाळ पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. आता ही डाळ बनवायची कशी, तर एका कढईत तेल घ्यायचं, त्यात फोडणी करायची, मोहरी जिरं टाकायचं आहे, हिंग घालायचं आहे, हळद घालायची आहे, थोडी कढीपत्त्याची पानं, थोड्या हिरव्या मिरच्या, हे सगळं घातल्यानंतर फोडणी तडतडली की मग त्यात थोडंसं तिखट घालायचं आणि मग ही भिजवलेली डाळ त्यात घालून ती परतायची आहे. या डाळीमध्ये वरून चवीप्रमाणे मीठ आणि थोडी साखर ही घालायची आणि मग थोडंसं पाणी टाकून या डाळीला वाफ आणायची आहे. ही डाळ जर तुम्ही वाटली असेल तर त्या वाटल्या डाळीला पाणी घालण्याची गरज नाही, ती अशीच नुसती वाफेवर शिजवायची. डाळ शिजली आणि थंड झाली की ती एखाद्या भांड्यात काढायची आणि मग त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं आहे. मैत्रिणींनो, या डाळीचा हा नैवेद्य घरोघरी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला दाखवला जातो. करायला अत्यंत सोपी आणि खायला अत्यंत चविष्ट अशी ही डाळ लागते बरं का, तेव्हा नक्की करून बघा. मैत्रिणींनो, उद्या आहे 26 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचा मानवी आरोग्यावर होणारा थेट परिणाम आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या दिवसाची स्थापना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थ द्वारे 2011 करण्यात आली. दूषित हवा, अशुद्ध पाणी, हवामान बदल आणि वाढतं प्रदूषण यामुळे मानवी आरोग्याला असणारे धोके ओळखून त्यावर उपाययोजना करणं ही त्यामागची खरी भूमिका आहे. 2026 या वर्षाची थीम आहे एन्व्हायरमेंटल हेल्थ स्टँडिंग विथ सायन्स टू प्रोटेक्ट कम्युनिटीज. पर्यावरण आरोग्य समुदायांच्या संरक्षणासाठी विज्ञानाच्या पाठीशी उभं राहणं अशी ही थीम आहे. आणि मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे निरोगी पर्यावरण, समतोल निसर्गाची गरज. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत पर्यावरण याच क्षेत्रामध्ये अत्यंत सक्रिय असलेल्या गौरी मिराशी. गौरी मिराशी या पर्यावरण धोरण तज्ज्ञ असून त्या इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स या सामाजिक उपक्रमाच्या सहसंस्थापक आहेत. भारतातील शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय पुनर्स्थापनेसाठी हा उपक्रम कार्यरत आहे. पर्यावरण विज्ञान आणि प्रशासन क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेल्या गौरी पर्यावरणीय पुनर्स्थापना, कचरा व्यवस्थापन आणि हवामान लवचिकता यासाठी शाश्वत आणि समुदाय केंद्रित दृष्टिकोन वाढवण्यासाठी सखोलपणे कटिबद्ध आहेत. आपल्या कार्याद्वारे गौरी तळागाळातील कृती आणि धोरणात्मक वकिली यांच्यातील दुवा साधतात. स्थानिक सरकार, नागरी समाज आणि नागरिकांसोबत जवळून काम करून अर्थपूर्ण पर्यावरणीय बदल त्या घडवून आणतात. इकोसत्वसोबतच्या त्यांच्या कार्याने छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरातील कचरा व्यवस्थापन पद्धतींमध्ये परिवर्तन घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. गौरी यांनी TISS मधून शाश्वत विकास सराव या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून तिथे त्यांनी विकास उपक्रमांमध्ये शाश्वततेची तत्व समाकलित करण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीने त्यांना पर्यावरण धोरण आणि शाश्वत विकासाचा भक्कम पाया दिला असून त्याचा उपयोग त्या आपल्या व्यावसायिक कार्यात सध्या करत आहेत. गौरी मॅडम नमस्कार, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: विषय आपला आहे निरोगी पर्यावरण आणि समतोल निसर्गाची गरज. आणि गेल्या काही

0: वर्षांपासून हा विषय खूप ऐरणीवर आलेला आहे. एकूणच पर्यावरणाचं आरोग्य कसं चांगलं राहावं यासाठी अनेक संस्था आणि शासन दरबारी पण खूप काम केलं जातं आहे. तर पर्यावरणाचं आरोग्य म्हणजे नेमकं काय, पर्यावरणीय आरोग्य कशाला म्हणायचं,
1: ह्याचं अकॅडमिक उत्तर देते. सो पर्यावरणाचे आरोग्य म्हणजे परिसंस्थेतील भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांमधील समतोल स्थिती. जेव्हा ती स्थिती समतोल असेल तेव्हा त्या पर्यावरणाला आपण आरोग्यदायी म्हणतो. आणि ही समतोल स्थिती जेव्हा असते तेव्हा जी चक्र शाळेत आपण शिकलो असतो, कार्बन सायकल, वॉटर सायकल, नायट्रोजन सायकल, ही चक्रे स्थिर असतात आणि म्हणून जीवन टिकून असतं. आणि पर्यावरण जेव्हा आरोग्यशील असतं तेव्हा थोडेफार अडथळे, काही बदल ते शोषून घेऊ शकतं आणि रेझिलियन्स ज्याला आपण म्हणतो ते सावरून परत उभं राहायची क्षमता त्याच्यात असते. पण जेव्हा पर्यावरणाच्या आरोग्याला धक्का बसतो तेव्हा छोटे अडथळ्यांचा पण इम्पॅक्ट खूप मोठ्या स्तरावर होतो
0: आणि त्या प्रमाणावर तो दिसतो.
1: एक्झॅक्टली.
0: तर या सगळ्या पर्यावरणाच्या आरोग्यावर कशा कशाचा नेमका परिणाम होत असतो?
1: मानवी प्रत्येकच ऍक्टिव्हिटीचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. त्याचं स्केल किती आहे, किती तो परिणाम होतोय आणि चांगला होतोय का वाईट होतोय, शेवटी आपण पण प्राणी, आपण पण पर्यावरणाचाच एक भाग आहोत. पण आपण असे एकुलते एक प्राणी आहोत की ज्याचा परिणाम पर्यावरणावर खूप जास्त होत आहे. सो आपण ज्या इंडस्ट्रीज आपण उभारतो, जे मटेरियल्स आपण वापरतो, मेटल असेल, प्लास्टिक असेल, पेपर असेल, ते घडवण्यात जी काय प्रक्रिया आपण करतो, जेव्हा त्याचा वापर संपतो, जो कचरा आपण निर्माण करतो, ह्या सगळ्या आपल्या दैनंदिन जीवनातून पर्यावरणावर इम्पॅक्ट होत असतो.
0: आता आपण म्हणतो की आपल्या पृथ्वीच्या भोवती ओझोनचा एक थर आहे आणि या वातावरणामधला ओझोन थराचं प्रमाण जर कमी झालं किंवा जास्त झालं तर पर्यावरणाच्या संतुलनावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? आणि तो आत्ताच्या काळामध्ये झालेला दिसतोय आपल्याला.
1: हो, ओझोनचा जो थर आपण आकाशात जो असतो तो जो म्हणतो तो पातळ जेव्हा होतो आणि झालेला संशोधकांनी सिद्ध केला आहे तेव्हा सूर्याची किरणे जी आधी तो थर थांबवत होती, जे आपल्यापर्यंत नव्हते पोचत, ते आपल्यापर्यंत आता पोचायला लागले आहेत. ज्याच्यामुळे त्वचेचे बरेच प्रकारचे रोग आपल्याला दिसून येत आहेत. आणि ओझोन हा आपल्या हवेत जेव्हा असतो तेव्हा तो प्रोटेक्शन नसतो करत, तेव्हा तो एक प्रदूषकाचं काम करत असतो ज्यांनी रेस्पिरेटरी आजार पण होऊ शकतात,
0: फुफ्फुसांशी रिलेटेड आजार होऊ शकतात.
1: ऍब्सोल्युटली.
0: आता ही जी ओझोनची जी जाडी आहे किंवा हा जो थर आहे हा कमी होण्याची काय कारणं आहेत?
1: असे काही रसायनं आहेत जे आपण हवेमध्ये सोडतो, त्यांना फ्लोरोकार्बन्स असं म्हणतात. ते रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग अशा प्रोसेसेसमधनं जे रसायनं आपण हवेमध्ये टाकली आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या रिॲक्शननी तो थर कमी होताना दिसतोय असं.
0: आणि त्याचे परिणाम आता आपल्याला दिसतायत. तुम्ही जे म्हणालात की त्वचेशी रिलेटेड काहीतरी आजार होऊ शकतात आणि बरेच आणखी डोळ्यांशी रिलेटेड आजार होऊ शकतात. आता कार्बन डायऑक्साईडचं पण प्रमाण हवेमध्ये वाढतं आहे तर याच्यामुळे हवामान चक्र कसं बदलतं आपलं किंवा त्याचा एकूणच पर्यावरणीय आरोग्यावर कसा परिणाम होतो?
1: सो कार्बन डायऑक्साईड हे एक झालं पण त्याचसारखे मिथेन पण एक आहे. हे असे गॅसेस आहेत जे उष्णतेला धरून ठेवतात, त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस असं आपण म्हणतो. त्यांचं प्रमाण पर्यावरणात वाढलं की तापमान जास्त वाढतं आणि तापमान जेव्हा जास्त वाढतं तेव्हा समुद्रावर जे ग्लेशियर्स आपण म्हणतो, जे बर्फाचे स्टोअर्स आहेत, त्यांच्यावर तो परिणाम व्हायला लागतो. समुद्राची पातळी वाढते, समुद्रकिनारी बसलेल्या गावांमध्ये, शहरांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. सो हे सगळे मूळ त्याचं कारण आहे पर्यावरणात ग्रीन हाऊस गॅसेस वाढणं.
0: हा, म्हणजे ते जास्त झाल्यामुळे हे सगळे
1: परिणाम आपल्याला दिसून येत.
0: आत्ता आपण सगळीकडे ओरड दिसते ग्लोबल वॉर्मिंग होतंय, म्हणजे जागतिक तापमान वाढ सध्या दिसते आहे आणि त्यामुळे हिमनद्यांवर, तुम्ही आता म्हणालात ग्लेशियर्सचा, त्याच्यावर पण परिणाम होतो, समुद्रावर आणि जलचक्रावर एकूणच. तर तो परिणाम झाला तर काय होऊ शकतं पर्यावरणाला, कसा त्याचा ऱ्हास होऊ शकतो पर्यावरणाचा त्यामुळे?
1: आय थिंक आपण

0: नेपाळमध्ये आता बघितच आहे, पाहतोय म्हणजे आपल्या समोर होतंय. पर्यावरण हे आरोग्य जेव्हा त्याचं चांगलं आहे तेव्हा जास्त पाऊस होणं किंवा कोसळ होणं हे ते पर्यावरण शोषून घेऊ शकतं आणि त्यातनं पटकन स्थिर होऊ शकतं. पण आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण ह्यांना एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स म्हणतो, खूप जास्त तापमान, खूप जास्त पाऊस, ड्राऊट, हे सगळे इव्हेंट्स आता आपण वाढलेले बघतोय. जगातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स व्हायला लागले आहे आणि तेवढ्या गतीनी ती शोषून घ्यायची आणि परत उभं राहायची शक्ती पर्यावरणातही नाही आहे आणि मानवी कम्युनिटीजमध्ये पण नाही आहे.
1: आपण म्हणतो की जंगलं तोडायला नाही पाहिजे आणि ते होताना दिसतंय, म्हणजे वनतोड जंगलतोड सगळीकडेच म्हणजे पूर्ण जगभरामध्ये आपल्याला दिसते आहे. यामुळे ही जी विविधता आहे जैवविविधता याचं संतुलन कसं बिघडतं आणि त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर कसा होतो.
0: सो जंगलतोड किंवा वनतोड होते तेव्हा आपण मूळ म्हणजे त्या प्राण्यांचं किंवा कीटकांचं घर नष्ट करत असतो आणि त्यांचं घर जेव्हा नष्ट होतं तेव्हा ते दुसरीकडे राहायला जातात किंवा मग त्यांचं प्रमाण कमी कमी कमी होत जातं. आणि आपण शाळेत परत अन्न साखळीबद्दल शिकलेलो असतो तर जेव्हा एका प्रजातीचं संख्या कमी होत जाते, फॉर एक्झाम्पल जर प्रेडिटर ज्याला आपण म्हणतो त्याची संख्या कमी झाली तर दुसरे प्रजाती ज्याच्यावर तो शिकार करत होता त्या खूप वाढतात आणि मग त्यांना त्यांचं अन्न कमी पडायला लागतं आणि असं त्या पूर्ण साखळीवर परिणाम आपल्याला
1: किंवा ताण येतो.
0: ऍब्सोल्युटली.
1: आणि त्याचा परिणाम मग आपोआपच पर्यावरणावर दिसायला लागतो
0: आणि जी विविधता आहे त्यात प्रत्येक जागेचे काही तिथले असे फुलं, झाडं, प्राणी विशेषता असते आणि त्यांना आपण कीस्टोन किंवा इंडिकेटर स्पीशीज असे दोन प्रकार म्हणतो की ते जर दिसले तर तिथलं पर्यावरण छान आहे, आरोग्यदायी आहे असं आपण समजू शकतो. सो हे जी जैवविविधता आहे ते इंडिकेटर पण आहे आणि त्याच्यावर अवलंबून आरोग्य पण आहे पर्यावरणात.
1: बरोबर. आपण म्हणतो की नद्यांमध्ये रासायनिक द्रव सोडले जातात ते सध्या, किंवा एकूणच माणसाच्या आयुष्यामध्ये प्लास्टिक इतकं आलंय किंवा विविध प्रकारचा कचरा इतका आलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा नद्यांवर, समुद्रांवर आणि एकूणच जलचक्रावर कसा परिणाम होतो.
0: आय थिंक पहिले तर आपल्या मनावर परिणाम होतो. आपलंच शहर जर बघितलं तर खाम आणि सुखना या दोन नद्या आहेत ज्या मला तरी बालपणात ह्या नद्या आहेत असं कोणी नेलं नाही नदी दाखवायला आणि जेव्हा माझ्या मुलाला मी नेते तेव्हा वाह नदीच्या ऐवजी शी नाला असं आपण जे रिएक्शन बघतोय तर आपलं आणि नद्यांचं किंवा आपलं आणि पर्यावरणाचं नातं तुटत चालल्याचं आपल्याला दिसून येतं आणि चूक त्याची पण नाही आहे. आज आपल्या नद्यांमध्ये सांडपाणी, कचरा, मेलेली जनावरे, कन्स्ट्रक्शनचं कचरा हे सगळं आपण टाकून ठेवलेलं आहे. जे नदी काठ आहेत तिथे जे आधी आपण जैव विविधता दिसली असती ती आता दिसत नाही. एकच प्रकारचं ते मेक्सिकन येडी बाबू जे ज्याला आपण म्हणतो फक्त ते दिसतं आणि म्हणून हे पण एक चक्र झालंय. नद्या अशा राहिल्या नाही की तिथे जाऊन आपण त्यांच्याशी कनेक्ट व्हावं आणि तो कनेक्शन तुटलं म्हणूनच त्यांची आज ही परिस्थिती आहे.
1: आता आपण पाण्याविषयी बोललो म्हणजे नद्या आणि समुद्र किंवा तलाव सुद्धा शहरांमध्ये गावांमध्ये दिसतात त्याच्यावर ह्या गोष्टींचा खूप परिणाम होतो. पण आपण जर शेतीचा किंवा एकूणच मातीचा विचार केला तर ह्या हे जे अतिरिक्त रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं शेतीसाठी सुद्धा वापरली जातात त्याचा मातीवर परिणाम होतो आणि पर्यायाने त्याचा पर्यावरणाच्या आरोग्यावरही कसा परिणाम होतो.
0: जेव्हा आपण खतं ऍड करतो मातीला तेव्हा खूप एक अशी स्पेसिफिक गोष्ट आपण ऍड करायला जातो. मातीतली जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती आपण समजून घेत नाही आणि एक गोष्ट केल्याने एकच परिणाम नाही पण 10 परिणाम होत असतात हे आपण कुठेतरी विसरतो आणि म्हणून फक्त नायट्रोजन वाढवलं किंवा फक्त एक घटक वाढवला तर बाकी घटकांवर काय परिणाम होतोय ह्याचा आपण विचार करत नाही आणि मग काळाने ती मातीतली सुपीकता कमी होत जाते. तेच रासायनिक खतं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ग्राउंड वॉटरच्या माध्यमातून आपल्या नद्या

0: मध्ये नाल्यांमध्ये येतात, त्यांनीच आपण आपल्या शेतांना पाणी देतो. आणि बायोमॅग्निफिकेशन ज्याला आपण म्हणतो, की अन्न साखळीच्या प्रत्येक वरच्या लेवलवरती जे हानिकारक घटक आहेत त्यांचं प्रमाण कॉन्सन्ट्रेट होत जातं, तर ते आपल्याच शरीरात येऊन फायनली कॉन्सन्ट्रेट होतं.
1: म्हणजे एकामागून एक ती साखळी असल्यामुळे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण आपल्या शरीरातच घेत
0: घेत
1: असतो,
0: असतो.
1: खाण्याच्या
0: यस,
1: माध्यमातून, धान्याच्या माध्यमातून आणि पाणी पिण्याच्या
0: पाणी.
1: माध्यमातून.
0: यस,
1: म्हणजे हे जे होणारे साईड इफेक्ट्स आहेत ते शेवटी मानवाला आणि पर्यावरणाला घातक आहेत. पर्यावरण म्हटलं की प्रदूषण हा एक विषय येतो, मग ते हवेतलं असेल किंवा पाण्यातलं असेल. याशिवाय ध्वनी प्रदूषण, तर ध्वनी प्रदूषणही आजकाल खूप होताना आपल्याला दिसतं आहे, आणि पक्षी आणि प्राणी यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो. आणि आज तर आपण आनंद चतुर्दशी साजरी करतो आहोत, आणि आपल्या या सगळ्या सण उत्सवांच्या मध्ये या प्रदूषणाचा परिणाम खूप जास्त असतो. याच्यामुळे या साखळीवर कसा परिणाम होतो?
0: हो, आय थिंक
1: प्राणी
0: ध्वनी,
1: पक्ष्यांचं जे जीवन आहे ते कसं विस्कळीत होतं?
0: ध्वनी बरोबरच प्रकाशावर पण आपण जे मोठे लाईट आपण फ्लड लाईट्स वगैरे वापरतो, बरेचसे पक्षी प्राणी हे आवाजावरून किंवा सूर्योदय सूर्यास्त ह्या सायकलशी त्यांचं राहणीमान खूप गुंतलेलं असतं. आणि जेव्हा अननॅचरली रात्री खूप आपण प्रकाश करतो तेव्हा ते आपली वाट शोधू नाही शकत, किंवा जेव्हा आवाज खूप असतो तर ते एकमेकांना ऐकू नाही शकत, त्यांचं रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये आपण बाधा आणतो. म्हणजे शहरांमध्ये म्हणूनच जैवविविधता कमी होताना आपण बघतो.
1: आणि तुम्ही आता मघाशी एक मुद्दा सांगितला होता की जंगलांमधून सुद्धा प्रजाती नष्ट होताना काही काही दिसत आहेत, तर याच्या मागे हवामान बदल हा पण एक मुद्दा आहे का, की ज्यामुळे काही काही पक्षी सुद्धा मायग्रेट होताना दिसत आहेत आता, तर त्याचा काय परिणाम होतो पर्यावरण संतुलनावर?
0: आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी खूप गुंतलेल्या आहेत. म्हणजे प्रदूषणामुळे पर्यावरण बदल, पर्यावरण बदलामुळे जैवविविधतेवर इम्पॅक्ट, आणि मग जैवविविधता नष्ट झाल्यामुळे परत पर्यावरणावर इम्पॅक्ट. सो ह्या गोष्टी खूप एकमेकात गुंतलेल्या आहेत. हे मायग्रेशन असेल तर एक पॅटर्न्स खूप वर्षोन्वर्ष हजारो वर्ष ते पक्षी ते पॅटर्न्स फॉलो करत असतात. आणि जेव्हा त्यांच्या पाथवे, त्यांना फ्लायवेज म्हणतात कारण पक्षी उडत जातात, त्याच्यात जेव्हा काही त्यांचे आराम करण्याचे स्पॉट किंवा खाण्यापिणं जिथे आधी त्यांना मिळायचं तिथली जागा जेव्हा नष्ट होते, तेव्हा त्यांचं मायग्रेशन जे त्यांच्या जीवनासाठी खूप गरजेचं आहे ते आपण डिस्टर्ब करतो.
1: हो,
0: जैविक गोष्टींमुळेच ते मायग्रेट करत असतात. खूप थंडी, खूप उन्हाळा, किंवा अन्न मिळण्याची क्षमता जिथे कमी होते म्हणूनच तर ते मायग्रेशन ड्राईव्ह होत असतं.
1: म्हणजे अगदी बेसिक गोष्टींसाठी ते खरं तर मायग्रेट होत असतात, त्यांच्या आवडत्या जागेपासून ते स्थलांतरित होतात, ही किती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे.
0: मी काही पक्ष्यांचं ते राहणीमान आहे तसं, की एका सीझन मध्ये या भागात, दुसऱ्या सीझन मध्ये त्या
1: त्या
0: भागात.
1: भागामध्ये,
0: हो, आणि
1: पण ते सोडून सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना मायग्रेट व्हावं लागतं.
0: हो,
1: ही गोष्ट होऊ नये यासाठी मानवाने काय करायला हवं? खरं तर पर्यावरणाच्या या संतुलनामध्ये या गोष्टींना कसं महत्व दिलं गेलं पाहिजे, कारण आपल्याशी जोडलेल्या या सगळ्या साखळ्या आहेत.
0: हो, खरं सांगायचं तर आय थिंक पर्यावरणाच्या क्षेत्रात पुढाकार घेणारी लोक वाढलीच आहेत. गेले 10-15-20 वर्षात खूप देशांमधली लोक येऊन, की एक सेंट्रल एशियन फ्लायवे हा एक पक्ष्यांचा मायग्रेशनचा एक पाथ आहे, त्याच्यात जी जी देशं येतात ती एकत्र येऊन ह्यांचा जो मार्ग आहे तो कसा सुरळीत करू शकतील ह्याच्यासाठी पण एफर्ट्स आणि चर्चा वगैरे सुरू आहे. पण आय थिंक प्रॉब्लेम इतका मोठा आता झाला
1: झालेला आहे.
0: आहे आणि इतका गुंतलेला आहे की एक गोष्ट करून किंवा थोड्याशा लोकांनी करून आता चालणार नाही.
1: त्यासाठी सगळ्यांचा सक्रिय सहभाग खूप आवश्यक
0: हो,
1: आहे. याच प्रश्नाकडे मी येते की मानवी विकास आणि पर्यावरणाचं संतुलन यामध्ये समतोल राखणं का आणि किती आवश्यक आहे?
0: आपण आतापर्यंत मला वाटतं की चक्रांबद्दल बोललो, बायोमॅग्निफिकेशन बद्दल बोललो, पण कुठे ना कुठे हे पुस्तकी ज्ञान नसलं तरी जळता कचरा जर शेजारी असेल तर श्वास घ्यायला त्रास होतो हा आपला अनुभव आहे. जेव्हा आपले उन्हाळ्यातले तापमान खूप वाढत चालले तेव्हा आपल्याला

0: जो त्रास होतो तो आपला अनुभव आहे. सो तो समतोल आपण नाही राखू शकलो आहोत आणि त्याचे दुष्परिणाम अगदी काहीही वाचलं नसेल काहीही बघितलं नसेल तरी अनुभवातनं आपल्याला आता जाणवायला लागले आहे. आणि सो का समतोल तो राखावा, आय थिंक ह्याचं उत्तर सगळ्यांकडे आहेच.
1: फक्त त्यावर काम करण्याची खूप गरज आहे.
0: कुठेतरी आपण त्याचे जे दुष्परिणाम होतंय त्याच्यावर काम करत राहतोय. तापमान वाढलं तर एसी लावू, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर गाडी घेऊ आणि खिडक्या वर करून यु नो तेवढीच हवा वापरू, असं आपण त्याच्याकडे बघतोय. ते खराब का होतंय आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे इथे लक्ष जाणं गरजेचं.
1: म्हणजे मूळ प्रश्नाकडे जाणं खूप गरजेचं आहे. आपलं जसं मानवाचं आरोग्य असतं तसंच पर्यावरणाचंही आरोग्य असतं हे बऱ्याच जणांच्या गावी पण नसतं. यासाठी कुठले घटक मोजणं आवश्यक आहे, म्हणजे हवेतनं ते कळतं आपल्याला, पाण्यातनं कळतं, मातीतनं कळतं, जैव विविधतेतनं कळतं की आणखी कशातून कळतं आणि ते कसं कळून घ्यायला हवंय आपण.
0: आय थिंक दुर्दैवाने आपली परिस्थिती आज अशी आहे की हे सगळं आपल्याला मोजावं लागतंय आणि बरेच इंटरनॅशनल किंवा नॅशनल स्टँडर्ड्स आपण बनवतो की AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स तुमचा इतका असला तर तुमची हवा योग्य आहे किंवा योग्य नाही आहे. तसंच वॉटर क्वालिटीचे क्लास ए वॉटर आहे का क्लास बी वॉटर आहे, त्यातलं COD BOD कुठले घटक तुम्ही मोजताय, काय त्याच्यात तुमच्या पाण्यात आहे हे आपण मोजतोय. तर हे सगळे आता इंडिकेटर्स आहेत जे आपल्याला सांगू शकतील की किती चांगलं किंवा वाईट आपली परिस्थिती आहे आणि जे काय आपण प्रयत्न करतोय त्याचा प्रभाव होतोय का नाही होते. खूप झाडं लावायचा एका शहराने मानस घेतला तर 10 वर्षांनी तापमानात मॅक्रो क्लायमेटमध्ये नाही पण शहराच्या अवतीभोवती घरांच्या अवतीभोवती तापमानात घट झालेला दिसला पाहिजे, एअर क्वालिटी इंडेक्स कमी झालेला दिसला पाहिजे. सो हवा असेल, पाणी असेल, जमीन सॉइल चं आपण टेस्टिंग करू शकतो. जैवविविधतेत आधी संशोधकांवर अवलंबून असायचो की ते जातील ते बघतील कुठले कुठले दिसत आहेत. आता EDNA टेक्नॉलॉजी पण खूप वेगाने पुढे येते आहे की पाण्यातनं DNAचे सॅम्पल्स घेऊन आपल्याला समजू शकतं की त्या भागात कुठले कुठले जीव प्राणी आणि पक्षी आहेत. सो आय थिंक ती टेक्नॉलॉजी खूप वेगाने वाढती आहे पण ते आपल्याला गाईड करू शकणार की सध्या परिस्थिती काय आहे ती सुधारतीय का अजून बिघडतीय. ती सुधरवायला जे प्रयत्न करायचे आहेत ते आपल्यालाच करायचे आहेत.
1: संपूर्ण जगाचा विचार केला तर असे कोणते कोणते देश आहेत की जे म्हणजे प्रदूषण मुक्त आहेत आणि आपल्या देशाचा भारताचा कितवा नंबर आहे.
0: आय थिंक रँकिंग बऱ्याच प्रकारचे आहेत आणि दुर्दैवानी भारताचा पर्यावरणाच्या क्षेत्रात परफॉर्मन्स हा कमी आहे. ते रिसर्च असेल की किती डेटा अवेलेबल आहे किंवा मग तुमचं 10 सगळ्यात प्रदूषित शहरं बघितली तर 4 का 5 भारताची टॉप 10 मध्ये आहेत देश जगाच्या. पण चांगले एक्झाम्पल्स म्हणायला जर गेलं तर जपानचे काही भाग, भूटान, युरोपमध्ये नॉर्वे, स्कॉटलंड ते भाग किंवा इव्हन चीन, ज्या परिस्थितीत खूप इंडस्ट्रियलायझेशननी जी परिस्थिती उजाडली होती चीनवर त्यांनी खूप प्रयत्नांनी ती उलटवण्याचा प्रयत्न केला आहे, कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या देशात पण नॉर्थ ईस्टमध्ये काही भाग आहे जिथे लोक स्वतःच्या गावाचा किंवा शहराचं आपुलकीनी जबाबदारीनी काळजी घेत आहेत आणि तिकडे पण कचऱ्यातला विषय असेल किंवा जैवविविधतेचा विषय असेल तर तिथे पण खूप सकारात्मक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात.
1: तुम्ही घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षापासून काम करत आहात. संभाजीनगरचा विचार केला तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने काम व्हायला हवं जर आपलं शहर स्वच्छ करायचं असेल तर.
0: गेले 12-13 वर्षात जे आम्ही काम करतोय इन्फ्रास्ट्रक्चर आपलं खूप पटीने वाढलं आहे. आधी आपल्याकडे पाहिजे तेवढ्या घंटा गाड्या नव्हत्या, प्रक्रिया केंद्र नव्हते, ठिकठिकाणी ढीग लागलेले असायचे कचऱ्याचे. ती परिस्थिती आय थिंक बऱ्याच प्रमाणाने सुधारली आहे. आता आपल्याकडे कारण नाही आहे घनकचरा व्यवस्थापनात एकदम इंदोरला हरवायची, कारण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं आहे, खूप आपली रिसोर्सेस आपण त्याच्यामध्ये

0: इन्व्हेस्ट करतोय. इन्फ्रास्ट्रक्चर झालंय, सिस्टम, आणि सिस्टम पण बऱ्याच वॉर्ड्समध्ये आता चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट झाली आहे. वर्गीकरण होतंय कचऱ्याचं, सगळीकडे नाही पण बऱ्याच वॉर्ड्समध्ये होतंय. आपले 3 प्रक्रिया केंद्र आहेत जिथे ओल्या कचऱ्याचं खत निर्मिती होतीये. सुख्या कचऱ्याचे केंद्र आहेत जिथे कचरा वेचक महिलांच्या माध्यमातून म्हणजे लाईव्हलीहूड पण जनरेट होत आहेत आणि कचऱ्याची विल्हेवाट पण होतीये. आय थिंक आता गरज आहे एन्फोर्समेंट ची,
1: अंमलबजावणी
0: करण्याची, आणि ते पण जनजागृती भरपूर झाली आहे, प्रोग्राम्स भरपूर झाले आहेत, आता दंड असं मला वाटतं की तिथे आपण वळण्याची गरज आहे.
1: म्हणजे शासन स्तरावर प्रयत्न खूप झालेले आहेत. खरं तर यामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. कुठल्याही गोष्टीची किंवा कायद्याची अंमलबजावणी जर करायची असेल तर नागरिकांनी ती गोष्ट आपली समजून स्वतःचा सहभाग तिथे नोंदवायला हवा. आणखी कुठल्या कुठल्या पद्धतीने जनजागृती होऊ शकते या क्षेत्रामध्ये?
0: आपले कायदे किंवा आपले जे स्कीम्स प्रोग्राम्स जर बघितले, स्वच्छ भारत असेल, माझी वसुंधरा असेल, हरित भारत मिशन असेल, अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन, नमामी गंगे प्रोग्राम असेल, तर आय थिंक पॉलिसीमध्ये आणि पेपरवरती आपल्याकडे सगळे स्कीम्स, सगळे प्रोग्राम, इवन आयईसीचे मटेरियल, पॅम्फलेट असेल, जिंगल असेल, हे सगळं आता आपल्याकडे आहे. अंमलबजावणीमध्ये नागरिक आणि शासन ह्या दोघांचाही सहभाग गरजेचा आहे. शाळांमध्ये आता खूप भर दिला जात आहे पर्यावरण ह्या विषयाला. मला असं वाटतंय की जे आपण सुरुवातीला बोललो की जे कनेक्शन तुटलंय ते परत जोडण्याची गरज आहे. आपली वागणूक ही आपल्या विश्वासातून येते. आपण कुठल्या काय आपले व्हॅल्यूज आहेत, काय आपले बिलीफ्स आहेत, ह्यातनं आपली वागणूक येते. वागणूक तर आपण बदलत चाललोय. आपण जनजागृती करतोय, कचरा वर्गीकरण, कुठे फेकलं तर फाईन, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. पण जे बिलीफ्स आणि व्हॅल्यूज आहेत ते कुठेतरी बदलताना
1: उतरवण्याची खूप गरज आहे प्रत्येक नागरिकाने
0: स्वतःमध्ये. पण ती दिसून यायला पाहिजे
1: तुमच्या कृतीतून
0: दिसायला हवी. प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी आपण चर्चा करत होतो की कुठली तरी सिस्टम जर बिघडली, एखादा नाला फुटला, एखाद्या दिवशी किंवा 2-3 दिवस कचरा गाडी नाही आली, तर ती सिस्टम सुधारायची आपुलकी सध्या आपल्याला वाटत नाही. कुठेतरी नोंद करावी, कुठेतरी तक्रार करावी, त्याचं निवारण करूनच घ्यावं, हा जो भाव आहे तो नाही आहे. 3 दिवस गाडी नाही आली तर 4th दिवशी बाहेर टाकून द्यायला आपल्याला काही वाटत नाही.
1: म्हणजे थोडक्यात काय की अधिकार आणि हक्क आपल्याला कळतात पण जबाबदारी कळली पाहिजे. मॅडम, पर्यावरणाचं आरोग्य, आपण जसं माणसाचं आरोग्य आहे तसंच या पर्यावरणाच्या आरोग्याला रोगग्रस्त आणि आजारी करणाऱ्या माणसाच्या सवयी कोणत्या आहेत की ज्याने पर्यावरणाला जास्तीत जास्त हानी पोहोचू शकते?
0: जसं आपण आधी बोललो, प्रत्येकच वागणूक आपली ह्याचा इम्पॅक्ट तर पडत असतो. मग ती कचरा जनरेट करण्याची असेल, तो टाकण्याची असेल, गरजेपेक्षा जास्त गाड्यांचा वापर, यु नो, टेक्नॉलॉजीचा वापर, ह्या सगळ्याच गोष्टींचा इम्पॅक्ट पर्यावरणावर पडत असतो. आणि बरेचदा आपण त्याच वादात गुंततो की आता मी प्लास्टिकची बॅग नाही वापरत, आता मी पेपरची बॅग वापरते, आता मी पेट्रोलची गाडी नाही, आता मी ईव्ही वापरते. पण आमच्या क्षेत्रात बरेचदा म्हणतात की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं आणि प्रत्येक सोल्युशनचा प्रॉब्लेम असतो. तर ईव्ही जरी आपण वापरली, प्रदूषण कमी झालं, तरी ज्या बॅटरीज बनतायत त्या बनवताना जे प्रदूषण होत आहे, तर आपल्या गरजेंवरच कुठेतरी
1: कंट्रोल
0: असणं आणि त्यातनं जी वागणूक येईल ती नॅचरली पर्यावरणाशी जोडून वागणूक त्यातनं येईल.
1: बरोबर. आत्ता आपण म्हणजे पर्यावरणाबद्दल इतकं बोलतो आहोत, पण हे जे सगळेच बदल म्हणजे मातीचं जे टेक्स्चर आहे किंवा हवेमधला बदल आहे, पाण्यामधला बदल आहे, जीवसृष्टीमधला बदल आहे, या सगळ्यांमधला कुठला बदल पर्यावरणासाठी जास्त त्रासदायक आहे?
0: कमी जास्त असं जागतिक स्तरावर म्हणणं कठीण आहे. काही भागांमध्ये जिथे पाण्याचा खूप ताण आहे तिथे जलचक्रावरचा बदल जास्त हानिकारक असू शकतो. ऑफकोर्स हे जेव्हा आपण मानवी दृष्टिकोनातनं बघतोय तेव्हा. आधी जशी चर्चा झाली, सगळे एकमेकांशी गुंतलेले आहे.

0: तर एक बिघडला तर दुसऱ्यांवर त्याचा परिणाम आपल्याला दिसणारच आहे. पण प्रत्येक जागेचं प्रायोरिटी ही वेगळी आहे. तर म्हणून जागतिक स्तरावर कुठलं जास्त महत्वाचं आहे असं म्हणणं कठीण आहे. बरेच पर्यावरणाला समजून घ्यायचे बरेच फ्रेमवर्क्स आहेत. त्यातला एक असा आहे की 9 अशी चक्र आणि प्लॅनेटरी बाउंड्रीज आहेत जे आपण ओलांडली नाही पाहिजे, आणि त्यातली आपण एक ओलांडली दुसरी ओलांडली असं ते ट्रॅक करतायत. सो एक ओलांडली की एका दिशेने आपण ताणले जाऊ, पण बाकी दिशांचा पण म्हणजे ताण हा वाढतच चालला आहे. सो हे 9 चक्र किंवा 9 प्लॅनेटरी बाउंड्रीज ह्या सगळ्या एकमेकात गुंतलेल्या आहेत.
1: तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहात गेले काही वर्षांपासून आणि तुमचा विषय पण तो आहे अभ्यासाचा. तुम्ही जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल की एकूणच पर्यावरणाचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल, पहिल्यांदा मी तर म्हणते की आपल्या कुटुंबापुरता विचार करा, आपल्या कॉलनीपुरता विचार करा, आपल्या शहरापुरता विचार करा, आपल्या प्रांतापुरता आणि मग देशापुरता. म्हणजे सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून जर करायची असेल तर काय करायला हवं सामान्य माणसाने?
0: सगळ्यात आधी थोडं संशोधन. आपण काय खातोय, आपण जे पाणी पितोय त्याचे काय घटक त्याच्यात आहेत, आपल्या गावाची किंवा शहराची हवामान कसं आहे, AQI काय आहे, ह्या गोष्टींनी सिरियसनेस आय थिंक समजेल. आणि जास्त करून आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हा पुढच्या पिढीचा जेव्हा आपण विचार समोर ठेवतो तेव्हा बरेचसे लोक ज्यांचं एकमेकांशी पटत नसेल तरी ते एकत्र येऊ शकतात, कारण आपण आपल्या मुलांचं त्यांच्या मुलांचा विचार करत असतो. सो सर्वात पहिले आहे की जाणून घेणं की काय सध्याची परिस्थिती आहे. आणि दुसरं जसं मी म्हटले की आपण आणि पर्यावरण ह्यातलं जे नातं आहे ते दुरुस्त करणं ही सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट आहे. नाही तर वागणूक बदलत जाईल, पण मनातला विश्वास जर नाही बदलला तर ती वागणूक आपण शाश्वतरित्या पार नाही पाडू शकणार. आणि मग जेव्हा ते कनेक्शन पर्यावरणाबद्दल निसर्गाबरोबर परत जुडेल तेव्हा मग आपण कुठलं खातोय, लोकल खातोय का खूप दूर, प्रिझर्वेटिव्हवालं, पॅकेजवालं, जे मिलो ट्रान्सपोर्ट होऊन आपल्याकडे आलं आहे असं अन्न खातोय का, जे ताजं आहे, जे लोकल आहे, जे आपलं आहे ते खातोय. जेव्हा पाणी येत आहे तेव्हा आपण फक्त आपल्या घराचा आणि कोणाची बोर सगळ्यात खोल असा विचार करतोय का, आपल्या वॉर्डचा कुठे आपण रिचार्ज पिट बांधू शकतो, कुठे पूर्ण कम्युनिटीसाठी ग्राउंड वॉटरची पातळी कशी आपण वाढवू शकतो असा विचार आपण करू शकतो का. जसं मी आधी म्हटलं जे दुष्परिणाम होत आहेत त्याच्यापासून फक्त मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवण्यापेक्षा ते दुष्परिणाम समाजासाठी कसे आपण कमी करू शकतो त्याचा विचार यायला लागेल जेव्हा हे इंटरकनेक्शन्स जी गुंतागुंती आहेत ती आपल्याला समजायला लागेल.
1: बरोबर. आणि एकूणच म्हणजे काय म्हणतात त्याला की स्वतःच्या देशाबद्दल प्रेम, स्वतःच्या शहराबद्दल प्रेम आणि स्वतःच्या समाजाबद्दल सुद्धा प्रेम जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपोआपच तो माणूस एक सुजाण नागरिक बनू शकतो आणि सगळ्या या गोष्टींचा तो साकल्याने विचार करू शकतो. गौरी मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान पद्धतीने हा जो इतका वेगळा असा विषय आहे, पर्यावरणाचं आरोग्य बऱ्याच जणांना माहीत पण नाहीये हा विषय, तर त्यावर तुम्ही प्रकाश टाकला आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, 26 सप्टेंबर या जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाच्या निमित्ताने निरोगी पर्यावरण, समतोल निसर्गाची गरज या विषयावर गौरी मिराशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग आज इथेच थांबते. सादर करते नयन पवार यांच्यासह मी मदालसा कानडे तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

खरंच किती विरोधाभास आहे ना, म्हणजे सुंदर विरोधाभास आहे ना. गणपतीचं स्वागत करताना आपण म्हणतो बाप्पा आले, आणि विसर्जनाच्या वेळी म्हणतो बाप्पा निघाले. पण खरंच बाप्पा निघून जातात का? मूर्ती पाण्यात विसर्जित होते, पण बाप्पा ते तर आपल्या मनातच राहतात ना. आपल्या घराच्या उंबरठ्यावर राहतात, आपल्या आठवणींमध्ये राहतात, आपल्या प्रार्थनेत राहतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वागण्यात राहतात. गणपती म्हणजे फक्त 10 दिवसांचा उत्सव नाही, गणपती म्हणजे आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेली एक सुंदर शिकवण आहे. आगमनात आनंद आणि विसर्जनात स्वीकार. जे आलं आहे ते एक दिवस जाणारच, हा जीवनाचा नियम बाप्पा आपल्याला अगदी सहज शिकवून जातात.

बघा हां तुम्ही, इथे वयाचं अंतर नाही. आजोबा असतील, त्यांच्या शेजारी मुलगा असेल आणि त्यांच्याबरोबर नातू ढोलाच्या तालावर देखील नाचत असेल. एकाच तालावर तीन पिढ्या चालत असतात. कुणाच्या हातात टाळ, कुणाच्या हातात भगवा झेंडा, कुणाच्या डोळ्यात बाप्पांसाठी प्रेम आणि कुणाच्या मोबाईलच्या कॅमेरात हा सगळा क्षण बंदिस्त होत असतो. काळ बदलला, उत्सव साजरा करण्याची पद्धत बदलली, पण बाप्पांशी असलेलं नातं ते अजूनही तसंच आहे.

विश्वते हो विसर्जनाची मिरवणूक म्हणजे शेजारच्या गल्लीपासून ते चौकापर्यंतचा प्रवास. आज ती खूप मोठी झालीये, मोठे मंडप, मोठी रोषणाई, मोठी मिरवणूक, मोठे आवाज. पण या सगळ्या मोठेपणामध्ये आपण एक छोटी गोष्ट विसरू नये. बाप्पांना मोठेपणाची गरज नसते, त्यांना मनाची गरज असते. डीजे लावा, काहीही तुम्ही लावा, मोठे मोठे आवाज लावा, पण त्याबरोबर जसं आपल्याला म्हणतो की डीजे नको, मोठे आवाज नको, पण त्याबरोबर इतरही गोष्टी आपल्याला नको आहेत की निर्माल्य कुठेही टाकू नका. निर्माल्य कलश जे निर्माण ठेवलेले आहेत महापालिकेने, त्या कलशामध्ये

0: सभासदैति।
1: आता हळूहळू मिरवणूक पुढे सरकेल, ढोल ताशे यांचा आवाज वाढेल, गणपती बाप्पा मोरया हा जयघोष होईल आणि शेवटी तो क्षण येईल बाप्पांना विसर्जित करण्याचा। कुणाच्या डोळ्यात आनंद असेल, कुणाच्या डोळ्यात अश्रू। लहान मुलं कदाचित आईला विचारतील की अरे आई बाप्पा तर पुन्हा कधी येणार, आणि आई म्हणेल पुढच्या वर्षी। किती साधं उत्तर आहे नाही, पण त्या एका उत्तरात आशा आहे पुन्हा भेटण्याची, पुन्हा भेटण्याची आशा। आणि म्हणूनच कदाचित गणपती विसर्जन आपल्याला दुःख शिकवत नाही, ते आपल्याला विरहातून आशा ठेवायला शिकवतं। आज अनंत चतुर्दशी, आज निरोप आहे पण शेवट नाही, आज विसर्जन आहे पण नात्यांचं विसर्जन नाही। तेव्हा आज आपण जे चांगलं शिकलो ते पुढच्या वर्षापर्यंत विसरू नये, असंच आपल्याला बाप्पा सांगतो। आपल्या मनात अनंत काळ राहू दे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।

0: दीड वाजतोय आंतरराष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात गणपती विसर्जनाची लगबग, प्रशासनाकडून जय्यत तयारी. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा इराणचा अमेरिकेला प्रस्ताव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सांगता होत आहे. त्यामुळे सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये मानाच्या आणि प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मुंबईत गिरगाव चौपाटी, दादर, जुहू यासारख्या नैसर्गिक विसर्जन स्थळांसह विविध कृत्रिम तलावांवर विसर्जन होणार आहे. त्यासाठी 67 नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि 383 अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत 24,000 अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. राज्यात इतरत्र नद्या आणि तलावांवर विसर्जनाची व्यवस्था स्थानिक प्रशासनानं केली आहे. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतल्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी पातळीचं निरीक्षणही केलं जाणार आहे. देशाच्या सर्व नागरिकांचा सहभाग आणि योगदानातूनच विकसित भारताचं स्वप्न साकार करता येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत वाराणसी ते वडनगर असा प्रवास करणाऱ्या सेवायात्रींशी आज त्यांनी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात अनेक आव्हानं येतील पण त्यांचा सामना करा असं आवाहन त्यांनी केलं.
1: हमें आत्मनिर्भर भारत बनाना है. चुनौतियां आएगी, चुनौतियों को चुनौती देने का तो संस्कार लेकर के हम चले हैं. इसलिए हमें हर दिन एक नई ऊर्जा लेकर सेवा भाव के साथ राष्ट्र कल्याण, राष्ट्र सेवा का काम, जन सेवा से राष्ट्र सेवा, इस मंत्र को जीना है. इस यात्रा में भी जितने ज्यादा लोगों को सेवा के काम में जोड़ेंगे ये यात्रा उतनी ज्यादा सफल होगी.
0: गेल्या 12 वर्षांमध्ये देशातली शहरं आणि खेड्यांमधलं अंतर खूप कमी झालं असून खेड्यातल्या पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. तसंच देशाच्या महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत असंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या 7 सूत्रांचा उल्लेख त्यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय सुलभ आणण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध प्रयत्नांविषयी.
2: जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभता निर्देशांकात 2014 भारत 142 स्थानी होता. नेपाळ आणि पाकिस्तान सुद्धा या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी होते. पूर्वी कंपनीची नोंदणी व्हायला जवळपास महिनाभराचा कालावधी लागायचा. एकाहून अधिक राज्यात जाणाऱ्या वाहनांना प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कर द्यावा लागायचा. त्यानंतर देशभरात GST लागू झाला आणि एकदा चलन काढून देशभरात कुठेही माल वाहतूक करणे सोपं आणि जलद झालं. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग, द्रुतगती महामार्ग यामुळे वाहतुकीचा वेगही वाढला. दिवाळखोरीच्या संदर्भात नवीन कायदा लागू झाल्यामुळे निष्क्रिय

0: लावलेल्या कंपन्यांना बंद करणं सोपं झालं. विविध कायद्यातल्या छोट्या छोट्या तरतुदींची पूर्तता केली नाही म्हणून दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं जनविश्वास विधेयक आणलं. कंपनी कायदा सुलभ केला. या सर्व प्रयत्नांमुळे 2020 मध्ये व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारत 63 स्थानी पोहोचला.
1: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दलचे अनेक निर्णय इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एसआयआर संदर्भातले सगळे निर्णय बेकायदा ठरवून आधीप्रमाणे फॉर्म 6 प्रक्रिया लागू करावी, मतदार याद्यांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा विशेष तपास पथकाद्वारे तपास व्हावा, तसंच ज्ञानेश कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेत केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सांगितलं आहे. जर निवडणूक आयोग अयोग्य असेल तर केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय कसा मिळाला असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी हे खोटं आणि नकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर विश्वास ठेवतात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात ते संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू आणि काश्मीरला तातडीनं संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा देण्यासाठीचा ठराव मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज विधानसभेत मांडला. भाजपाच्या आमदारांनी या ठरावाला जोरदार विरोध केला. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाल्यानं पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. 26 जून 2000 आणि 6 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेनं संमत केलेल्या ठरावांनुसार केंद्र सरकारनं जम्मू आणि काश्मीरला तत्काळ पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा असं या ठरावात म्हटलं आहे. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा प्रस्ताव इराणनं अमेरिकेला दिल्याचं वृत्त आहे. तर टप्प्याटप्प्याने संघर्ष कमी करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचंही सांगितलं जात आहे. अमेरिकेनं निर्बंध कमी केले तर होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव इराणनं दिला आहे. या 7 दिवसीय प्रस्तावात पश्चिम आशियातला संघर्ष थांबवणं, होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी चर्चा पुन्हा सुरु करणं या मुद्द्यांचा समावेश असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. मध्यस्थांमार्फत हा प्रस्ताव अमेरिकेला कळवला असून यातल्या काही अटींची पूर्तता झाल्यानंतर 7व्या दिवशी होर्मुझची समुद्रधुनी खुली होईल आणि अणुकार्यक्रमावर चर्चा होईल असं त्यांनी सांगितलं. इराण चर्चेला तयार असून अमेरिका आणि इस्रायल इराणच्या विरोधात लष्करी कारवाया करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन होत असताना भूमिका न घेणाऱ्या युरोपीय देशांवर त्यांनी टीका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच जूनमध्ये झालेला करार अयशस्वी झाल्याचा आरोप इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी केला. तसंच इराण चर्चेसाठी तयार असल्याचंही नमूद केलं. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विदेश उपाययोजनेला आपला स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा भारतानं पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव सी बी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हे स्पष्ट केलं. भारताच्या दृष्टिकोनात राजकीय वचनबद्धतेबरोबरच व्यावहारिक पाठिंब्याचाही समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. सध्या 2 सुवर्ण 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह पदकतालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चित्रे या जोडीनं हाँगकाँगच्या जोडीवर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरीत जोशना चिन्नप्पा आणि वेलावन सिंथिल कुमार यांनीही उपांत्य फेरी गाठली आणि पदक निश्चित केलं. स्क्वॅश महिला एकेरीत अनाहत सिंहनं तन्वी खन्नावर 3-0 मात करून उपांत्य

0: ते फेरी गाठली तर अभय सिंहनं जपानच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टियुद्धात सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. पोकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
1: ठळक बातम्या पुन्हा एकदा. अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात गणपती विसर्जनाची लगबग, प्रशासनाकडून जय्यत तयारी. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा इराणचा अमेरिकेला प्रस्ताव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
4: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची बांधावर जाऊन पाहणी. पिकांचं सरसकट नुकसान झाल्यानं मदतही सरसकट देण्याची ग्वाही. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं. आणि जिल्ह्यात रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनं दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू.
3: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
4: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. निलंगा तालुक्यात जाऊ आणि औसा तालुक्यातल्या खरोसा इथं त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. लातूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ सुमारे 50% पाऊस झाल्यामुळे नदी नाले आणि विहिरींच्या पाणी पातळीत मोठी घट झाली असून खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. प्रत्यक्ष पाहणीत पिकांचं सरसकट नुकसान झाल्याचं दिसून येत असून त्यामुळे शेतकऱ्यांना मदतही सरसकट देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आंदोलनं सुरूच आहेत. औसा तालुक्यातल्या तावशी इथं लातूर तुळजापूर महामार्गावर अज्ञातांनी टायर जाळून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लातूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा देखील दुष्काळाच्या प्रश्नावरून वादळी ठरली. पावसाअभावी शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे नुकसान झालेल्या सोयाबीनसह अन्य पिकांचे गठ्ठे सभागृहात आणून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवण्यात आले. लातूर जिल्ह्यात पिकांचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव, पाटोदा आणि काजळ हिप्परगा परिसरातल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देखील लातूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी आंदोलनं झाली. निलंगा तालुक्यातल्या निटूर आणि लातूर बार्शी महामार्गावरील साखरा पाटी इथं रस्ता रोको करण्यात आला. काही ठिकाणी टायर जाळून घोषणाबाजी करण्यात आली. तर निलंगा तालुक्यातल्या मसलगा इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, आगामी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनानं निर्णय घ्यावा अशी मागणी मोर्चातून करण्यात आली. आमदार रोहित पवार यांनी मोर्चात सहभागी होत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. लातूर जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. 10-17 सप्टेंबर या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर ही विशेष मोहीम राबवण्यात आली. पहिल्या 2 दिवसात 21 शिबिरांमध्ये 142 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज रहावं अशा सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर इथं घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या. सिंचन प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलं असून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसंच पिण्याच्या पाण्याच्या संभाव्य टंचाईच्या काळात गावनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. लातूर जिल्ह्यात गणेशोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात पार पडला. आज गणेश विसर्जन होत असून प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला आहे. उदगीरमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. संवेदनशील ठिकाणं मुख्य रस्ते आणि विसर्जन मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी शांतता आणि शिस्त राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ इथं

0: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डीजे सुरू ठेवणं, पोलिसांशी हुज्जत घालणं, धक्काबुक्की आणि रस्ता रोको केल्याप्रकरणी भाजप तालुका अध्यक्ष माधव बिरादार यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनं दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून हेल्मेटचा वापर करणाऱ्या दुचाकी स्वारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पोलिसांकडून जनजागृतीही केली जात आहे. रेणापूरमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाल्यानंतर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ग्रामीण रुग्णालयासह महत्वाच्या शासकीय कार्यालयांच्या परिसरातील रस्त्यावर गतिरोधक बसवावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. लातूर जिल्ह्यात सप्टेंबरच्या मध्यावर अनेक दिवसांच्या खंडानंतर काही भागात पावसानं हजेरी लावली. उदगीर शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला, मात्र खरीप पिकांचं यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं आगामी रबी हंगामासाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी चांगल्या परतीच्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहे. आता भावधारा कार्यक्रम सुगम संगीताचा कुंदा बोखील यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया लेखक संजीव वसंत फडके यांच्या प्रभात टॉकीज समोर या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: संजीव वसंत फडके यांनी लिहिलेल्या प्रभात टॉकीज समोर या ललित लेख संग्रहाचे शीर्षक आकर्षक वाटले. नोकरीनिमित्त किंवा काही कारणाने मी देखील प्रभात टॉकीज समोरील ठाणे येथील या विभागात वावरल्यामुळे मला हे पुस्तक अधिक जीवाभावाचे वाटले. हे पुस्तक म्हणजे आत्मचरित्र आहेच, पण एका कुटुंबातील 3-4 पिढ्यांची सांस्कृतिक आणि भौगोलिक स्मृतियात्रा आहे. ठाण्याचा तलावपालीजवळचा परिसर, प्रभात चित्रपटगृहाची पूर्वीची इमारत, टॉकीज ती गर्दी, प्रभातला पिंजरा सिनेमा लावलेले पोस्टर याची अप्रतिम रंगसंगती असलेले मुखपृष्ठ बघूनच ठाण्याची आठवण येते किंवा ठाण्याला जावंसं वाटतं. मनोगतात लेखक असं म्हणतात, मी शहरातला मुलगा पण सुखवस्तू नव्हतो. शहरातल्या मुलांना सगळं काही पटकन मिळतं असा एक चुकीचा समज आहे. जीवन प्रवाहात आलेले प्रश्न, गर्दी, अपघात, नोकरी न मिळणं आणि नोकरी मिळाली तरी ती मनासारखी नसणं, पुढे जीवन जसं समोर आलं तसं मी हसत मुखाने सामोरा गेलो असे लेखक सांगतात. ही कहाणी हलकी फुलकी करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे, पण ती केवळ हलकीच असेल असं नाही, त्याच्यात अन्य काही वजनदार देखील आहे. विशीतल्या मिशीत या नावाने त्यांनी फेसबुकवर आधी या आठवणी टाकायला सुरुवात केली. प्रत्येक लेखक आधी रसिक वाचक असतो आणि नंतर लेखक बनतो. लेखक हे अनुभवी ज्येष्ठ असून त्यांना माणसं वाचण्याचा छंदच आहे आणि या छंदाचा उपयोग त्यांना या स्तंभलेखनात झाला आहे. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम या दोन ओळींनी पुस्तकाची सुरुवात झाली आहे. आयुष्य म्हणजे काय असतं? घडणाऱ्या घटनांचा, स्वप्नांचा साद आणि मानवाने दिलेला प्रतिसाद. त्यामुळे प्रभात टॉकीज समोर हे शीर्षक लेखकाचं आयुष्यच तिकडे गेल्यामुळे समर्पक वाटलं. तलवार जे काम करू शकत नाही ते शब्दाच्या माध्यमातून लेखनी करते असं म्हटलं जातं. आपल्या दैनंदिन आयुष्यातील संघर्ष एक प्रकारे युद्धच असतो आणि ही जीवनाची युद्धगाथा लेखकाने शब्दबद्ध करण्यासाठी लेखणीचा वापर केला आहे. प्रभात टॉकीज समोर यातील पहिल्या प्रकरणात लेखक वाचक आठवणींचं दप्तर उघडून बालपणात प्रवेश करतात. बालपणीच्या आठवणी, त्या काळी नळावर पाणी भरावं लागणं, तिथली भांडणं, चाळीतील राहणी, किल्ल्याजवळच्या तथाकथित भूतप्रेताच्या ऐकीव कथा, एकत्र कुटुंब, त्या काळी खूप विंचू निघायचे त्यामुळे विंचू चावणे, किड्या मुंग्यांनी भरलेली घरं, घरी वारंवार होणारी महिलांची बाळंतपणं, घरात खूप मुलं असणं आणि त्यांचा दंगा, दिवसभर काम करणाऱ्या स्त्रिया, यातून हळूहळू सुधारत जाणारी पुढची पिढी देखील आपल्याला या पुस्तकात समजते. होणारे प्रश्न, कौटुंबिक प्रश्न, आजार, घर बदलण्यासाठी घर शोधणं, हे प्रश्न शहरात देखील तरुणांना असतं. एक लांबलचक रस्ता, दोन्ही बाजूला घरी, अशी एखाद्या कीटकासारखी आळीसारखी दिसणारी वस्ती म्हणून या प्रभात टॉकीज जवळच्या गल्ल्यांना आळी म्हणत असत. 100 वर्षाहून अधिक काळ या आळींमध्ये

0: दहीहंडीचा उत्सव होत असे, विविध सण साजरे होत असत आणि तीच माणसं पिढ्यानुपिढे तिथे राहत असत. लेखकाच्या कुटुंबातील माणसं जिथे जिथे गेली व जिथे जिथे राहिली तिथे तिथे माणसं जोडत राहिली, सांस्कृतिक ठसा स्वीकारत राहिली आणि सांस्कृतिक ठसा कायम ठेवून देखील गेली.
1: श्रोतेहो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला लेखक संजीव वसंत फडके यांच्या प्रभात टॉकीज समोर या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, रोपवाटिकेमध्ये छोटी छोटी अनेक कामं असतात. या कामांसाठी मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागतं. ते कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्र मोलाची मदत करू शकतात. रोपवाटिकेमध्ये प्रामुख्यानं चार पद्धती वापरल्या जातात. यामध्ये हायड्रोपोनिक पद्धत, यामध्ये अन्नद्रव्य उथळ थर तंत्र म्हणजेच न्यूट्रियंट फिल्म टेक्निक वापरलं जातं. याची कार्यपद्धती अशी आहे की पाईपमधून पाण्याचा आणि खतांचा अगदी बारीक थर मुळांवर सतत फिरवला जातो. पालेभाज्या, स्ट्रॉबेरी आणि औषधी वनस्पतींच्या रोपासाठी ही रोपवाटिका उत्तम ठरते. खोल पाण्यातील रोपवाटिका म्हणजे डीप वॉटर कल्चर, यामध्ये रोपांची मुळं पोषक पाण्यानं भरलेल्या टाकीमध्ये सतत बुडालेली असतात. भाजीपाल्याची रोपं तयार करण्यासाठी या रोपवाटिकेचा उपयोग होतो. भरती आणि ओहोटी तंत्र, या कार्यपद्धतीत ट्रेमध्ये विशिष्ट वेळेत पाणी आणि खतं सोडली जातात आणि पुन्हा ते पाणी निचरा केलं जातं. कुंडीतील रोपं आणि ट्रेमधील रोपांच्या वाढीसाठी ही पद्धत वापरतात. एरोपोनिक्स, या पद्धतीमध्ये रोपांची मुळं हवेत असतात आणि त्यावर ठराविक वेळेत पाण्याचे सूक्ष्म तुषार मारले जातात. बटाट्याचं बियाणं आणि फळझाडांच्या कलमांसाठी ही पद्धत वापरली जाते. पिशव्या तयार करून माती भरणारं यंत्र, यामध्ये पॉलीबॅग किंवा कुंडीत स्वयंचलितपणे माती भरून ती पुढे सरकवणारी यंत्र असतात. स्वयंचलित पुनर्लागवड यंत्र, यामध्ये लहान प्लग ट्रेमधून रोपं काढून ती मोठ्या कुंडीत किंवा पॉलीबॅगमध्ये पुनर्लागवड करण्यासाठी याचा वापर होतो. प्रगत रोबोटिक ट्रान्सप्लांटर, तासाला सुमारे 19,000 रोपांचं पुनर्रोपण करू शकतात. कलम करणारं यंत्र, यामध्ये फळझाडं किंवा भाजीपाल्याची कलम करण्यासाठी दोन रोपांचे भाग अचूकपणे कापून जोडण्याचं काम हे यंत्र करतं. ही यंत्र तासाला 600 ते 1,000 कलम तयार करतात. सिंचन आणि रोपं सांभाळणारी यंत्र, यामध्ये नुकतीच उगवलेली रोपं नाजूक असतात, त्यांच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी ठिबक किंवा फॉगर्सचा वापर केला जातो. याद्वारे विद्राव्य खतं देता येतात, यामुळे पाण्याची 80 ते 90% बचत होते. वॉटरिंग बूम हे ट्रेच्या वर फिरणारं स्वयंचलित ओव्हरहेड स्प्रिंकलर असतात. याद्वारे लहान रोपांना धक्का न लावता पाण्याच्या हलक्या धुक्यासारखी फवारणी केली जाते. फर्टिगेशन युनिट, यामध्ये पाण्याच्या प्रवाहासोबतच कॉम्प्युटरद्वारे नियंत्रित करून योग्य प्रमाणात विद्राव्य खतं आणि सामूह संतुलित ठेवणारी प्रणाली याचा वापर केला जातो. स्वयंचलित हरितगृह, याद्वारे रोपवाटिकेतील तापमान, आर्द्रता, कार्बन डायऑक्साईड आणि प्रकाश यांचं संगणकीय प्रणालीद्वारे नियंत्रण केलं जातं. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये मातीविरहित शेतीमध्ये भाजीपाला पिकवण्यासाठी रोपांच्या वाढीसाठी हे एक उत्तम माध्यम मानलं जातं. आधुनिक रोपवाटिका हा आता एक हायटेक असा व्यवसाय बनला आहे. सुरुवातीला या यंत्रांसाठी भांडवली खर्च जास्त येत असला तरी व्यावसायिक स्तरावर रोपवाटिका चालवण्यासाठी हे यांत्रिकीकरण अत्यंत फायदेशीर आणि काळाची गरज ठरत आहे. यांत्रिकीकरणाच्या फायद्यांमध्ये मजुरांची बचत होते, एकसारखी गुणवत्ता राहते, सर्व रोपं एकाच आकाराची आणि निरोगी तयार होतात, बियाणं वाया जाण्याचं प्रमाण कमी होतं आणि रोपं मरण्याचं प्रमाण घटतं. तसंच कमी जागेमध्ये आणि कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात रोपांची निर्मिती शक्य होते.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, हृदय हा आपल्या शरीरातला अतिशय महत्वाचा असा अवयव आणि तो सतत कार्यरत असतो. संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम हृदयाचं असतं. परंतु ज्या काही कारणांमुळे या हृदयक्रियेमध्ये व्यत्यय येतो किंवा काही अडचण निर्माण होते, त्यावेळी हृदयविकार होतो. मंडळी, या संदर्भातच आपण पुढचे काही दिवस माहिती करून घेणार आहोत. KEM रुग्णालय मुंबई येथील हृदयरोगतज्ज्ञ विभागातील प्राध्यापक डॉक्टर चरण लांजेवार यांच्याकडून. सर, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, 29 तारखेला जागतिक हृदय दिन आपण साजरा करणार आहोत, तर हा जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो, त्यामागचा उद्देश काय, हे सुरुवातीला सांगा.
2: हा जो जागतिक दिवस आपण साजरा करतो तो 29 सप्टेंबरच्या दिवशी आपण साजरा करत असतो.
1: बर.
2: प्रत्येक वर्षाला एक ध्येय असतं. ह्या वर्षी आता ध्येय हे आहे की तुम्ही अवेअर तर व्हा, पण अवेअर केल्यानंतर इमिजिएटली हार्टचा प्रॉब्लेम झाला तर काय करायला पाहिजे, तर हे लोकांना कळायला पाहिजे. म्हणून त्याचं स्लोगन ह्या वर्षाचं असं आहे की ऍक्ट इमिजिएटली आफ्टर गेटिंग अवेअर दॅट यू हॅव अ हार्ट अटॅक. म्हणजे याचा जो फायदा आहे, हे सगळे आपले जे कॉमन जे पब्लिक आहे त्यांना हार्ट अटॅक काय आहे, त्याची कारणे काय आहेत, ते कसं ओळखावं, त्याच्यानंतर समजा घरी असलं तर त्याच्यानंतर आपण काय काय त्या रुग्णांना आपण काय करू शकतो घरच्या लोकांनी त्यांच्यासाठी, आणि लगेच नेक्स्ट स्टेप काय करावी हार्ट अटॅक आणि याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे, जे सडन कार्डियक डेथ मध्ये आणि हार्ट अटॅक मध्ये काय फरक आहे, तिथे एक्सपेक्ट आहेत का, हे सगळे प्रकार त्याच्यात होतो. आणि मग ऍडव्हान्स ट्रीटमेंट मध्ये आता सगळीकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये बेसिकली काय काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि पुढे काय करायचं, आणि हे न होऊच नये नंतर प्रिव्हेंशन काय काय करू शकतो आपण, आपल्या हा सगळा आलोक त्याच्यामध्ये आहे.
1: अच्छा. बरं, आता सर, ह्या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने सर्व श्रोत्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल?
2: तर श्रोते हो, सगळ्यांना हृदयरोग काय आहे, हार्ट अटॅक काय प्रकार आहे, हे सगळ्यांनी ओळखून घ्यायचे. जसं आपल्याला कळलं की बाबा कोणाला आपल्या जवळपासच्या लोकांना रिलेटिव्हला हार्ट अटॅक आलेला असं संभवतो, आणि जर आपल्याला वाटेल की हा हार्ट अटॅक नाही पण हार्ट अटॅक भविष्यात होऊ शकतो, त्या लोकांना मग व्यवस्थित डॉक्टरांकडे पाठवून ECG करणं, स्ट्रेस टेस्ट करणं, इकोकार्डिओग्राफी करणं, याच्यामधूनही आपण नंतर एंजिओग्राफी करणं, ह्या पण टेस्ट तेवढ्याच महत्वाच्या असतात, त्या रुटीन बेसिसवर आपण करू शकतो. तर तुमचा हृदयाचे रोगचे लक्षणं लवकरात लवकर ओळखायला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून लक्षणं असतील तर तुरंत डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आणि हृदयरोग होऊच नये त्याच्यासाठी तुमची जीवनशैली बदला, जेवणामध्ये आमूलाग्र बदल करा आणि नियमित व्यायाम करा, त्याच्यामुळे तुमचं हार्ट अटॅकचे प्रमाण निश्चितच कमी होईल.
1: नक्कीच. श्रोते हो, आपण उद्याच्या भागामध्ये तरुण पिढीमध्ये हृदयरोगाचं जे प्रमाण वाढलं आहे त्यामागची कारणं कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत. तेव्हा उद्या भेटूया. नमस्कार.
0: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार. येत्या रविवारी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी आपण जागतिक पर्यटन दिन साजरा करतो आहोत. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वच जण कुठे ना कुठे कधी ना कधी सहलीला जात असतोच. एखादे तीर्थक्षेत्र, एखादं वारसास्थळ ते अगदी पिकनिक स्पॉटपर्यंत आपल्यापैकी सहलींना न गेलेली व्यक्ती शोधून सापडणार नाही. सर्वच वयोगटातील लोकांसाठी हा एक आवश्यक विरंगुळा आहे आणि स्थानिक अर्थकारणही या सहलींशी जोडलेला आहे. त्यामुळे पर्यटन हा आजघडीचा महत्वाचा व्यवसाय झालेला आपण बघू शकतो. अलीकडील काळात विशेषतः तरुण वयोगटाकडून पर्यटनामध्ये निरनिराळे विशिष्ट स्वरूपाचे कल जोपासले गेलेले दिसतात. सहल ठरवताना विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवला जातो. मौज मजा आणि प्रवास करताना वेगवेगळे हेतू किंवा वेगवेगळे छंद ठरवून त्यानुसार सहली केल्या जातात. उदाहरणात सांगायचं झालं तर वारसा पर्यटन, अभ्यास सहल असे अनेक सांगता येतील. निसर्ग पर्यटन हा त्यापैकीच एक हेतू. गर्दी टाळण्यासाठी आणि शांत स्वच्छ निसर्गरम्य ठिकाणी निवांत होण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं प्रवास करतात. जंगल भ्रमंती किंवा साहसी क्रीडा अशा माध्यमातून हा कल आता अलीकडे वाढताना दिसतो. समुद्र किनारे, नद्या, बेटे, तलाव, पाणवठे, धबधबे, गवताळ कुरणे, डोंगरमाथे, पठारे, गडकिल्ले, देवराया, जंगले, अगदी वाळवंट सुद्धा अशा सर्व नैसर्गिक आविष्कारांच्या ठिकाणी निसर्ग पर्यटन होतच. समाज माध्यमातूनही अशा पर्यटनासाठी खूप मोठी प्रसिद्धी मिळते. ही ठिकाणे लवकर व्हायरल होतात. अर्थातच यासोबत त्या त्या परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होत असते हेही लक्षात घ्यायला हवं. जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसर झपाट्यानं विकसित झाला हे आपण पाहिलंच आहे. आपल्या कोकणात अशा प्रकारच्या निसर्ग पर्यटनासाठी मुबलक संधी आहे हेही आपण जाणतो. रत्नागिरी जिल्ह्याचाच विचार जर केला तर किल्ल्यांमध्ये महिमतगड असेल, रसाळगड असेल असे गिरिदुर्ग दिसतात. टिकलेश्वर, पन्हाळेकाजी असे डोंगर माथे दिसतात. माचाळसारखं नव्यानं विकासाची वाट धरत असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. चिपळूण, पन्हाळेकाजी, खेड अशी गुंफा लेणी आहेत. देवपाट, रानपाट, सवतकडा, सवतसडा, धारेश्वर असे अनेक धबधबेत. अनेक गावांमध्ये देवराई आहेत, तेथील स्थानिक मंदिर आहेत. सडे पठारं आहेत, तिथे पावसाळ्यात होणारा रानफुलांचा गालीचा आकर्षक असतो. शिवाय समुद्र किनारे आहेत, नद्यांमधील नौका पर्यटनाच्या संधी वाढत आहेत. अगदी पक्षी निरीक्षणासाठी देखील अभयारण्य निर्माण होत आहेत. रात्रीच्या मिट्ट काळोखात अवकाशाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी संधी देणाऱ्या जागा निर्माण होत आहेत. आज खरं तर गरज आहे आपल्या परिसराचं या पद्धतीनं योग्य मूल्यांकन करून नवनवीन संधी वाढवण्याची. पारंपरिक नोकरी आणि उद्योग व्यवसाय यासोबतच पर्यटन क्षेत्र डोळेझाक करण्यासारखं निश्चित

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज अनिरुद्ध देशपांडे यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकणार आहात. विलंबित खालाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ सिद्धेश संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केलेली आहे. ऐकूया अनिरुद्ध देशपांडे यांनी गायलेला राग मुलतानी.

अनिरुद्ध देशपांडे यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सांगता होत आहे. त्यामुळे सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये मानाच्या आणि प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत मंगलमूर्ती गणरायाच्या भव्य मिरवणुकांना सुरुवात झाल्यानं सर्वत्र ढोलताशांचा आवाज आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर ऐकू येतोय. बालरूपात असलेल्या गणेश गल्लीतला मुंबईचा राजा, तेजुकाया लालबागचा राजा, बोरिवलीतला उपनगराचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक गणपतींच्या मिरवणुका वाजत गाजत आणि भाविकांच्या गर्दीत सुरू झाल्या आहेत. गिरगाव चौपाटी, दादर, जुहूसह 67 नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि 383 अधिक कृत्रिम तलावांवर यंदा गणेश विसर्जन होणार आहे. गणेशमूर्तींचं शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचं रक्षण करावं असं आवाहन मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी केलंय. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत जीवरक्षक 24,000 अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतल्या ध्वनी प्रदूषणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. पुण्यातही मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जन करायला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगौरी आडके यांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. 25 गणेश मंडळं सहभागी झालेल्या या मिरवणुकीत नाशिक महानगरपालिकेनं 77 अधिकृत विसर्जन स्थळं घोषित केली आहेत. तसंच घरगुती गणेशमूर्तींच्या संकलनासाठी विशेष मूर्तीदान व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. बुलडाण्यातल्या खामगाव शहरात मानाच्या लाकडी गणपतीच्या महाआरतीनं सकाळी 9 विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. धुळ्यात पांझरा नदीसह विविध विसर्जन स्थळांवर विसर्जनाची व्यवस्था आहे. नंदुरबारमध्ये दादा आणि बाबा गणपतींच्या मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक हरिहर भेटीकडे भाविकांचं लक्ष लागलंय.
0: मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ बेशुद्ध पडल्यानं एका वृद्धाचा मृत्यू झाला. मरण पावलेली व्यक्ती स्थानिक रहिवाशी आहे. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या 1-1.5 महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी मुंबईतल्या वाशी इथल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माथाडी कामगारांना माथाडी भूषण आणि इतर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 36 माथाडी मंडळांच्या कामकाजाचं लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. वडाळा इथल्या गृहप्रकल्पामुळे 2-3 हजार माथाडी कामगारांना स्वतःच्या हक्काचं घर मिळण्याची अपेक्षा आहे. भविष्यात कामगारांसाठी आणखी नवीन गृहप्रकल्प उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या दुष्काळासंदर्भातला शासन आदेश कदाचित आजच निघेल आणि त्या माध्यमातून दुष्काळाच्या उपाययोजना सुरू होतील असं आश्वासन त्यांनी आज दिलं.
2: पीक खूप मोठ्या प्रमाणात

0: पुरवठा सुरू आहे. इतर 350 विहिरींमधून नळावाटे पाणी पुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. साजिद पांडे आणि विजय किंगार अशी या 2 विद्यार्थ्यांची नावं आहेत. सांडे हा सांगलीचा तर किंगार हा बुलढाण्याचा रहिवासी आहे. या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे. तर संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या 2 अन्य आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान आपल्या वैधानिक कर्तव्याचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जातील अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. SIR प्रक्रियेदरम्यान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा तपास सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या विशेष तपास पथकाद्वारे करावा असंही याचिकेत म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कार्यकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय सुलभता आणण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध प्रश्नांविषयी.
1: जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभता निर्देशांकात 2014 भारत 142 स्थानी होता. नेपाळ आणि पाकिस्तान सुद्धा या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी होते. पूर्वी कंपनीची नोंदणी व्हायला जवळपास महिनाभराचा कालावधी लागायचा. एकाहून अधिक राज्यात जाणाऱ्या वाहनांना प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कर द्यावा लागायचा. त्यानंतर देशभरात GST लागू झाला आणि एकदा चलन काढून देशभरात कुठेही माल वाहतूक करणे सोपं आणि जलद झालं. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग, द्रुतगती महामार्ग यामुळे वाहतुकीचा वेगही वाढला. दिवाळखोरीच्या संदर्भात नवीन कायदा लागू झाल्यामुळे निष्क्रिय झालेल्या कंपन्यांना बंद करणं सोपं झालं. विविध कायद्यातल्या छोट्या छोट्या तरतुदींची पूर्तता केली नाही म्हणून दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं जनविश्वास विधेयक आणलं. कंपनी कायदा सुलभ केला. या सर्व प्रयत्नांमुळे 2020 व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारत 63 स्थानी पोहोचला.
0: मुंबईतल्या IIT साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये काही विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच त्याच्या फोनमधील कॉल लॉग्स आणि मेसेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज IIT भेट दिली आणि साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल्स 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चितळे या जोडीनं हाँगकाँगच्या जोडीवर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज सांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पराभवाचा धक्का बसला. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकासह पदक तालिकेत भारत 12 स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात।

0: काळात भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्य तयारी, एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍपवरही आम्ही आपल्या सोबत आहोत. श्रोते हो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

एआयआर मराठी डीटेच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र हवामान तसं कोरडं होतं आणि काही भागांमध्ये पावसाच्या अत्यंत हलक्या सरी आल्या. येत्या 48 तासातही काही भागांमध्ये हवामान कोरडं राहील, स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील आणि मुख्यत्वे करून कोकण मराठवाड्यात इथे पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त. एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर श्रोते हो आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो. माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिक पीक पद्धती, सुधारित वाण, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड आणि रोग यांचं नियंत्रण, तसंच शेतीला पूरक असे व्यवसाय याबद्दल शेतकऱ्यांना योग्य तसंच शास्त्रीय मार्गदर्शन मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ही सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची अतिशय महत्त्वाची भूमिका कृषी विज्ञान केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचं प्रभावी माध्यम म्हणून कशा प्रकारे कार्य करते, शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान कसं पोहोचवलं जातं आणि या माध्यमातून शेती अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात याबद्दल विस्ताराने सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र रायगड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर मनोज तलाठी यांना. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना सांगा की कृषी विज्ञान केंद्र म्हणजे काय आहे.
1: बदलती शेती पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान याचं शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी जाणीव व्हायला पाहिजे, त्यांना त्याच्याबद्दल जनजागृती व्हायला पाहिजे. यासाठी जसं महाराष्ट्र शासन

0: विभाग कार्य करत आहे तशा पद्धतीने केंद्र शासन पुरस्कृत 100% अर्थसहाय्याने आज संपूर्ण देशामध्ये कृषी विज्ञान केंद्र ही यंत्रणा अतिशय प्रभावीपणे कार्य करत आहे.
1: बरं,
0: त्याचा मुख्य हेतू हाच आहे की जास्तीत जास्त जे आधुनिक तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं असेल ते शेतकऱ्यांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचलं पाहिजे, की जेणेकरून हे जे बदलतं हवामान आहे किंवा आज बघतोय आपण की शेतीमध्ये वेगळ्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे, तर ते शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने जास्तीत जास्त पोहोचेल हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे, की जेणेकरून भविष्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट होऊन त्याचं चांगलं अर्थार्जन त्याला मिळणं अपेक्षित आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र हे संकल्पना राबवण्यात येत आहे.
1: त्याची स्थापना करावी असं का वाटलं?
0: कारण जर आपण तसं बघितलं तर 1964 ते 1966 च्या दरम्यान शिक्षण आयोगाच्या विविध शिफारशीवर आधारित नियोजन आयोग असेल किंवा त्यावेळेला आंतर मंत्रालयीन समिती चर्चेअंती त्यांनी 1973 साली असा निर्णय घेतला की आपण कृषी विज्ञान केंद्र ही संकल्पना पुढे आणूया. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की प्रायोगिक तत्वावरती आपल्या भारतामध्ये पहिलं कृषी विज्ञान केंद्र हे 21 मार्च 1974 साली कोइंबतूर कृषी महाविद्यालय येथे तामिळनाडूला स्थापन करण्यात आलं. हे प्रायोगिक तत्वावरती होतं की जेणेकरून शेतकऱ्यांना वेगळ्या माध्यमातून प्रभावीपणे कसं तंत्रज्ञान पुरवता येईल, कशा पद्धतीने देता येईल, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. परंतु कालांतराने जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हळूहळू वाढ होत गेली. कारण हा त्यावेळेचा निर्णय होता की अशा पद्धतीने आपण कृषी विज्ञान केंद्र स्थापन करावं. परंतु टप्प्याटप्प्याने कसं आलं, 1974 ते 2005 या दरम्यान साधारणतः 290 कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आली. आणि 2005 स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात तत्कालीन पंतप्रधान साहेब आपले जे मनमोहन सिंग होते त्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यासाठी कृषी विज्ञान केंद्र अपेक्षित आहे, की जेणेकरून स्थानिक पातळीवरती ज्या शेतकऱ्यांच्या गरजा आहेत किंवा त्यांना जे काही आवश्यक आहे ते त्या स्थानिक पातळीवरील असलेल्या कृषी विद्यापीठामार्फत शिफारस केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. अशा प्रकारे ही संकल्पना हळूहळू पुढे पुढे येत गेली.
1: बरं, एकूण आपल्या देशात सद्यस्थितीला किती कृषी विज्ञान केंद्र आहेत?
0: सद्यस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र वेगळ्या प्रकारे कार्यरत आहेत. तर त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 49 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. आता ही 731 जी कृषी विज्ञान केंद्र आहेत ती वेगवेगळ्या संस्थांमार्फत राबवली जातात. तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या स्टेट अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, जे आपण म्हणतो की राज्य कृषी विद्यापीठ आहे, त्याच्या माध्यमातून साधारणतः 487 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. त्याच्यानंतर खासगी संस्था ज्या म्हणतो आपण किंवा गैर सरकारी संस्था किंवा अशासकीय संस्था म्हणतो आपण, त्याच्या माध्यमातून 100 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आयसीआर इन्स्टिट्यूटच्या स्वतःच्या काही ज्या संस्था आहेत त्या माध्यमातून 67 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून 38 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. केंद्र पुरस्कृत विद्यापीठ आहेत त्याच्या माध्यमातून 22 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. आणि इतर जे म्हणतो आपण केंद्रीय किंवा अभिमत विद्यालय किंवा सार्वजनिक उपक्रम याच्या माध्यमातून 17 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. असं जर आपण बघितलं तर आज पूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र ही कार्यरत आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावी प्रसाराचं माध्यम करत आहेत.
1: बरं, आणि प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात कर्मचारी किती असतात?
0: प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने दिलेल्या नियमानुसार 16 स्टाफिंग पॅटर्न आहे, म्हणजे 16 पदं आहेत.
1: बरं,
0: त्याच्यामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख हे पहिलं मुख्य पद आहे, की ज्यांच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचं चाललेलं प्रशासकीय कामकाज असेल, तांत्रिक कामकाज असेल किंवा पूर्ण याच्यावरती सनियंत्रण करणं हे त्या माध्यमातून केलं जातं. तर त्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख यांच्या हाताखाली वेगळ्या प्रकारचे 6 विषयतज्ञ असतात, की जे प्रत्येक याच्यात स्पेशालिस्ट असतात. त्याच्यामध्ये एक कृषी विद्या विभाग असू शकेल, एक उद्यान विद्या विभाग असू शकेल, एक वनस्पती संरक्षण असू शकेल, एक पशुसंवर्धन किंवा दुग्धशास्त्र असू शकेल, कृषी विस्तार असू शकेल, गृहविज्ञान असू शकेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे 6 विषय विशेषज्ञ त्या ठिकाणी कार्यरत असतात. त्याच्यानंतर 3 कार्यक्रम सहाय्यक, त्याच्यामध्ये 1 असतो तो फार्म मॅनेजर, त्याच्यानंतर कार्यक्रम समन्वयक, त्याच्यानंतर 2 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद आहेत, त्याच्यामध्ये कार्यालयीन आणि हिशोबाची कामं बघण्यासाठी एक ऑफिस सुपरिटेंडंट जे म्हणतो आपण त्याचं एक पद आहे. आणि दुसरं आहे ते लघुटंक लेखक, स्टेनोग्राफर, म्हणजे काही टायपिंगची कामं असतील किंवा काही इनवर्ड आउटवर्ड असेल ती कामं तो करत असतो. त्याच्यानंतर 2 वाहन चालकाची पदं आहेत, त्याच्यामध्ये कसं असतं कृषी विज्ञान केंद्र जिल्ह्यासाठी 1 आहे, त्यामुळे काही वेळा शेतकऱ्यांच्या शेतावरती भेटीसाठी जावं लागतं, तर त्यासाठी जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता असते यासाठी एक सहाय्यक जो दिलेला असतो त्याला आपण एक ट्रॅक्टर चालक असतो जो प्रक्षेत्रावरती कामकाजासाठी वापरता येतो आणि जी गाडी असेल ऑफिसची त्या गाडीसाठी एक वाहन चालक असतो. असे दोन वाहन चालकाची पदं आहेत. त्याच्यानंतर दोन कुशल सहाय्यक कर्मचारी जे दैनंदिन कामं असतील किंवा शेतावरची कामं असतील ऑफिसला एखादा पिऊन लागू शकतो किंवा आणखीन काही असं याच्यासाठी दोन माणसं असतात. असे टोटल एकूण

0: जर आपण बघितलं तर प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये 16 पदही मंजूर आहेत आणि याला पूर्ण अर्थसहाय्य हे केंद्र शासनाकडून मिळलं जातं.
1: आणि कृषी विज्ञान केंद्राचे उद्दिष्ट काय आहे?
0: जसं आता आपण बघितलं की पूर्ण भारतामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून 545 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक आणि 93 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 2 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत. आता जिल्ह्यामध्ये किंवा त्या जवळपास असलेल्या विद्यापीठामार्फत जे संशोधन केलं जातं ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे जसं आपलं महाराष्ट्र शासन कृषी विभाग करतंय त्यापेक्षा जास्त प्रभावीपणे कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवलं जात आहे, केलं जात आहे. आता उद्दिष्ट म्हटलं तर त्यातलं पहिलं आहे ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे जसं विद्यापीठाने विकसित केलेलं एखादं नवीन वाण असेल, एखादं नवीन काही खत निर्मिती केली असेल, एखादं नवीन तंत्रज्ञान विकसित केलं असेल किंवा आणखीन काही नवीन त्यांनी अवजारं निर्माण केली असतील तर ते विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा एक मुख्य उद्देश असतो. किंवा एखादी समजा भाताची, आता कोकण म्हटलं की भात आलं, भाताच्या वेगळ्या जाती विद्यापीठाने विकसित केलेल्या असतात तर ती नवीन भाताची जात हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. तर त्याच्यासाठी ऑन फार्म टेस्टिंग जो म्हणतो आपण आद्यदेशीय प्रात्यक्षिके की त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती चाचण्या घेतल्या जातात आणि त्या चाचण्या 3 वर्ष घेतल्या जातात आणि त्या 3 वर्ष घेतल्यानंतर काही वेळा ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावरती योग्य आहे की नाही तपासणी केली जाते. समजा त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या ह्याच्यानुसार जर बदल हवे असतील किंवा त्या ठिकाणी थोड्या काही अडचणी येत असतील तर ती तंत्रज्ञान रिफायनमेंट साठी पुढे जातं. रिफायनमेंट म्हणजे त्याच्यामध्ये थोडस चेंजेस करण्याच्या अधिकार हे संबंधित शास्त्रज्ञ विद्यापीठ आणि तो शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ते केलं जातं. अशी पहिली त्याच्यामागचं एक म्हणजे प्रमुख तत्व आहे. त्याच्यानंतर कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणं, कारण सध्याचा जर काळ बघितला आपण तर व्यावसायिक प्रशिक्षण स्किल ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम हे अतिशय महत्वाचं आहे की कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना अशा प्रकारचं ट्रेनिंग जातं की जेणेकरून भविष्यात ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतील. एक एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण की स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी, कारण आज जर बघितलं तर भविष्यामध्ये नोकरी मिळणं कठीण झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण जर केलं आपण आणि त्यांना जर आपण अशी काही स्किल दिली, समजा एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आंब्यामध्ये कलम निर्मिती असेल, सॉफ्टवूड ग्राफ्टिंग असेल किंवा स्टोन ग्राफ्टिंग असेल तर ते कशा पद्धतीने करायचं, त्याचं स्किल किंवा त्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यवर्धित प्रक्रिया असतील. समजा माशांपासून विविध पदार्थ बनवायचे जसं जवळा चटणी, कोळंबी लोणचं, मत्स्यसेव, मच्छ चकली, झिंगा पापड, बोंबील पापड, तर ह्याचं प्रशिक्षण मग ते युवकांना असेल, युवतींना असेल किंवा जे कोण बेरोजगार असतील त्यांना ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिलं जातं की जेणेकरून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करावा आणि बाकीच्यांना त्यांनी थोडंसं रोजगार निर्मिती द्यावी. त्याच्यानंतर उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हा एक त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो की विविध पिकावरती काही कीड रोग येतात तर त्याचं योग्य पद्धतीने सनियंत्रण कसं केलं जातं की जेणेकरून कीड रोगीचं व्यवस्थापन केल्यामुळे उत्पन्नामध्ये तुमची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकेल हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे त्या जिल्ह्यामध्ये काही अशासकीय संस्था असतात, काही खाजगी कृषी संस्था कार्यरत असतात किंवा आणखीन काही अशा वेगवेगळ्या संस्था असतात तर त्या सगळ्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवणे, कारण शेवटी आपला केंद्रबिंदू कोण आहे, शेतकरी आहे, शेतकऱ्यांसाठीच काम करणं अतिशय महत्वाचं आहे. मग त्यावेळेला त्या भागातील ग्रामीण बँका असतील किंवा इतर कुठल्या नॅशनलाइज बँका असतील त्यांना आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो की जेणेकरून सर्वांगीण विकास शेतकऱ्याचा कसा होऊ शकेल हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. म्हणजे पुरस्कृत कार्यक्रम राबवणे हा त्यामागचा एक मुख्य उद्देश आहे.
1: कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना काही सेवा सुविधा मिळतात का?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं की कृषी विज्ञान केंद्रामार्फत काय दिलं जातं. आज तसं म्हटलं तर कृषी विज्ञान केंद्रामार्फत केंद्र शासन पुरस्कृत आणि राज्य शासन पुरस्कृत ज्या वेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची माहिती तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत नक्की मिळू शकेल. दुसरं, आज शेतकऱ्यांना अडचण येते ते आज जर बघितलं आपण तर जमीन आणि पाणी हे 2 मुख्य स्त्रोत शेतीसाठीचे आहेत तर जमीन हळूहळू नापीक होत चाललेली आहे, कारण वारेमाप रासायनिक खताचा वापर आणि सेंद्रिय खताचा अति कमी वापर याच्यामुळे जमिनी आज तसं बघितलं तर नापीक नापीक होत चाललेल्या आहेत. तर त्या जमिनीचं परीक्षण करणं किंवा त्या मातीचं आणि पाण्याचं परीक्षण करणं हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. या सेवा तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिल्या जातात. त्याच्यानंतर विद्यापीठ विकसित नवीन नवीन बियाणं असेल, नवीन नवीन रोपं असतील, आधुनिक तंत्रज्ञान असेल याची माहिती किंवा त्याची काही उपलब्धता ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिली जाते. या व्यतिरिक्त आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय तर बदलतं हवामान आहे, काही वेळा पाऊस पडतोय नाही पडतोय, अवेळी पाऊस पडतोय, निसर्गाचं चक्र बदलत चाललेलं आहे, तर ह्याच्या संदर्भात जे सल्ले असतात कृषी सेवा सल्ला तर तो कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिला जातो. आज जसं आपण म्हणतो की दर मंगळवारी आणि शुक्रवारी विद्यापीठामार्फत जी ऍडव्हायझरी तयार होते जो कृषी हवामान विषयक आधारित सल्ला तयार होतो तो सल्ला तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना दिला जातो. आणि या व्यतिरिक्त वेगवेगळे कार्यक्रम शेतकरी मेळावे असतील, निदान चमू जाऊ दे असतील, किसान गोष्टी असतील, किंवा आणखीन वेगळे प्रात्यक्षिकं असतील, तर अशा विविध माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे.
1: आपलं कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते कुठे आहे आणि कोणाच्या अंतर्गत कार्य करते?
0: जसं आपण बघितलं की पूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये 445 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक आणि 93 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. तसं रायगड जिल्हा हा एक कोकणातला अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यासाठी आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत किल्ला दोहा येथे हे कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. आपलं जवळपास गेले 22-23 वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये आपलं कृषी विज्ञान केंद्र अतिशय चांगलं प्रभावीपणे शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहे. तळागाळामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने मात करतो आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत एकूण 4 कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्यातलं रायगड जिल्ह्यासाठीचं कृषी विज्ञान केंद्र आपल्या इथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातलं कृषी विज्ञान केंद्र लांजा इथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर 2 खाजगी कृषी विज्ञान केंद्र आहेत जे खाजगी संस्थेमार्फत कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये पालघरला कोसबाड हिलला कृषी विज्ञान केंद्र एक कार्यरत आहे आणि किर्लोसला कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. असं रायगड जिल्ह्यासाठीचं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं आपलं कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे कार्य करत आहे.
1: बरं, आपल्या कृषी विज्ञान केंद्राची वैशिष्ट्यपूर्ण बाब कोणती आहे?
0: हा महत्त्वाचा विषय आहे, कारण तसं म्हटलं तर रायगड जिल्हा हा भात दुबार पिकासाठी खास त्यासाठी नावाजला जातो. तर भात पीक असल्यामुळे कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावरती भात बीजोत्पादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवतो. त्याच्यामध्ये जे विविध तंत्रज्ञान आहे, कारण कसं असतं, बियाणं हे असा घटक आहे की जो शेतकऱ्यांना वेळेवरती मिळणं आणि ताबडतोब मिळणं अतिशय महत्त्वाचं असतो, आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतावरती आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बीजोत्पादन कार्यक्रम राबवतो की जेणेकरून बियाणं गावात निर्माण झालं तर शेतकऱ्यांना जी भेडसावती समस्या की वेळेवर बियाणं मिळत नाही किंवा बियाणाचा तुटवडा, याच्यावरती मात करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कार्य करत आहे. त्यासाठी ग्राम बीजोत्पादन ही नवीन संकल्पना आम्ही राबवतो. त्या ग्राम बीजोत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती बियाणं आम्ही तयार करतो. त्याला आमचे कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ वेळोवेळी भेट देतात. ते बियाणं आम्ही विद्यापीठामध्ये टेस्टिंगसाठी पाठवतो. टेस्टिंगसाठी पाठवल्यानंतर त्याचा जेव्हा रिपोर्ट येतो की हे बियाणं पास झालंय, तेव्हा ते बियाणं बायबॅकने आम्ही घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी मी शेतकऱ्यांना मुद्दामून सांगू इच्छितोय की शेतकऱ्यांना प्रश्न असतो की विक्री मार्केटिंग, हा त्यांचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतोय. तुम्ही केलेलं बियाणं शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली असेल तर विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र ते बायबॅकने घ्यायला तयार आहे, आणि तेच बियाणं चांगल्या पद्धतीने घेऊन आपण इथं शेतकऱ्यांना देऊ शकतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही नवीन नवीन संकल्पना शेतकऱ्यांसाठी राबवतो. त्याच्यामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंच आम्ही स्थापन केलेला आहे. यामागची संकल्पना अशी आहे, आमचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर संजयजी भावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संकल्पना राबवली. त्याच्यामागची संकल्पना एवढीच आहे की दरवेळेला जी मीटिंग होते ती शेतकऱ्यांच्या शेतावरती होते. समजा आता ह्यावेळेला मीटिंग चालू आहे, तर पुढच्या महिन्यामध्ये जी काय मीटिंग होईल किंवा समजा 15 दिवसांनी शेतकरी मागणी केली, तर जेव्हा जी मीटिंग होईल त्या मीटिंगचा अजेंडा, ज्या मीटिंगची तारीख आणि वेळ ही आत्ताच्या मीटिंगमध्येच ठरवली जाते. दुसरं, शास्त्रज्ञ मीटिंगसाठी आलेत म्हणून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं, पुष्पगुच्छ द्यायचं किंवा काय, काहीही प्रकार नाही आहे. डायरेक्ट जो काय मुद्दा आपण ठरवलेला आहे त्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी चर्चा करायची. चर्चा केल्यानंतर ज्या शेतकऱ्याच्या शेतावरती आहे त्या शेतकऱ्याच्या शेतावरती घोंगडी बैठक थोडक्यात म्हणतो. कोणत्या प्रकारची खुर्च्या पाहिजेत असं काही नाही, भारतीय बैठक. मीटिंग झाल्यानंतर तिथले पक्षत्व व्हिजिट होते की जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही शेतकऱ्याला काही अडचणी आहेत, त्याला कुठले कीड रोग आले किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये समस्या आहेत, तर त्याच्यावरती मात केली जाते. अशी थोडक्यात आपली त्या ठिकाणी मीटिंग होते. असा शेतकरी शास्त्रज्ञ मंच आम्ही भात पिकासाठी केलाय, भाजीपाल्या पिकासाठी केलाय, सुपारीसाठी केलाय आणि मत्स्यासाठी केलाय. अशी एक नवीन संकल्पना आपण राबवतोय. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दरवर्षी आपण आपले शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील, यांना जे प्रशिक्षण देतो त्या प्रशिक्षण दिलेल्या शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी वर्षाच्या अखेरीस साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण माझी प्रशिक्षणार्थी संमेलन आयोजित करतो. ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्राने चालू केलेली आहे. तर त्याच्यामधले हेतू काय असतो की ज्या शेतकऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलंय आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर ज्यांनी स्वतःचा काही व्यवसाय चालू केलाय, तर त्यांना त्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म देतो. त्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे शास्त्रज्ञ जास्त बोलत नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली जाते. साधारणतः 50 एक शेतकरी, म्हणजे शेतकरी असतील, युवक असतील, महिला असतील, युवती असतील, त्यांना त्या ठिकाणी संधी देतो. आणि प्रत्येक आलेला हा शेतकरी असेल, युवक असेल, तो त्याचे अनुभव, त्यांनी जी काय केलेली प्रगती आहे ती आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये शेअर करतो. एक अतिशय चांगली संकल्पना कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही राबवतो. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो कृषी विज्ञान केंद्रामार्फत

0: वेगवेगळे तंत्रज्ञान जे विद्यापीठाने विकसित केलेले आहे ते आम्ही शेतकऱ्यांपर्यंत वेगळ्या माध्यमातून पोहोचवतो.
1: बरं,
0: तर त्याच्यामध्ये आज आपण बघितलं तर कृषी पर्यटन ही काळाची गरज आहे. कारण आज कसं होत चाललंय, शेतीतून म्हणजे पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला उत्पादन मिळतंय नाही मिळतं हा शेतकऱ्याचा थोडासा एक भेडसावणारा नेहमीचाच प्रश्न आहे.
1: बरोबर,
0: तर थोडंसं बदलत्या काळानुसार आपण जर त्या याच्याकडे बघितलं आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जर आपण शेतीकडे वळलो तर त्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी आमचे पुढे पुढे येऊ घातलेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक नवीन संकल्पना राबवतो ती मासेस टू क्लासेस.
1: अच्छा,
0: आज तसं म्हटलं तर रायगड जिल्हा हे भातासाठीचं कोठार म्हटलं जातं, म्हणजे भात आणि भात पीक आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही शेतकऱ्यांना भुईमुग या पिकाबाबत थोडंसं जनजागृती केली.
1: अच्छा,
0: आणि काही शेतकऱ्यांना आम्ही असं मोटिवेट केलं आज की तुम्ही पावसाळ्यामध्ये जर भुईमुग घेतलं वरकत जमिनीमध्ये तर ते भुईमुगाचं बियाणं ताबडतोब तुम्हाला पुढच्या हंगामासाठी वापरता येतं.
1: अच्छा,
0: आज मला सांगायला आनंद वाटतो की आमचा महाड असेल, वधंद असेल, पोलादपूर असेल या भागामध्ये पूर्वीच्या काळी जे 35-40 एकर एरिया होता तो आज कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे 350 एकरच्या वरती एरिया पोहोचलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जाणीव झाली आहे की हे जर नगदी पीक आपण लावलं म्हणजे भातानंतर भात घेण्यापेक्षा भातानंतर आपण भुईमुग घेतला तर आपलं उत्पादन वाढतंय. भातानंतर कडधान्य पिकं चांगल्या पद्धतीने घेतली तर आपलं उत्पादन वाढतंय. भातानंतर भाजीपाला पीक घेतला म्हणजे पीक पद्धतीमध्ये बदल जो म्हणतो आपण ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आपण राबवतोय. आणि त्या माध्यमातून आज 350 एकरच्या वरती एरिया वाढलेला आहे. आणि एरिया वाढल्यानंतर आम्हाला पूर्वी समस्या काय भेडसावत होती की तिथल्या शेतकऱ्यांना भोरला जायला लागायचं जवळजवळ 70 ते 75 किलोमीटर तेल काढण्यासाठी भुईमुगाचं. पण आज आम्ही काय केलंय की शेतकऱ्यांना मोटिवेट केलंय. जिल्हा परिषदेचा सेस फंड असेल किंवा वेगळ्या शासनाच्या योजना असेल त्या योजनेच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये स्वतःची ऑइल मिल शेतकऱ्यांनी आमच्या टाकलेली आहे. आणि ऑइल मिल असल्यामुळे कसं आलंय, शेतकऱ्यांना माहित झालं की आता या ठिकाणी ऑइल मिल आहे त्यामुळे एरिया आणखी वाढत चाललेला आहे. मग शेतकऱ्यांना जे 70-75 किलोमीटर लांब जायला लागायचं आता इथलं आहे तर त्याला मार्केटिंग आहे. आणि आज जर बघितलं आपण तर घाण्याचं तेल जे म्हणतो आपण त्याला प्रेफरन्स दिला जातो. त्यामुळे त्या माध्यमातून एक एंटरप्राइज डेव्हलप झालेले आहेत आणि लोकांना चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं त्या ठिकाणी. असे विविध उपक्रम आपण राबवत असतो की जेणेकरून शेतकऱ्याची उन्नती कशी होईल. कारण शेतकऱ्याची उन्नती हाच आमचा ध्यास, हेच आमचं ब्रीदवाक्य आहे.
1: शेतकऱ्यांची प्रगती झाली तरच आपल्या देशातल्या सर्व नागरिकांचं आरोग्य सुद्धा सुधारणार.
0: नक्कीच.
1: भविष्यात विज्ञान केंद्राची काय दिशा असेल?
0: जर आज आपण बघितलं तर देशभरात कृषी विज्ञान केंद्राचा एवढा म्हणजे प्रसार झालेला आहे, जवळजवळ 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. तर आजपर्यंत शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राने कृषी पद्धतीचे आधुनिक धडे दिलेलेच आहेत किंवा शेतीपूरक व्यवसायाबद्दल सुद्धा जनजागृती केलेली आहे. कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मशरूम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत त्याबाबत सुद्धा शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून प्रयोगशील शेतकरी घडलेले आहेत. पण सद्यस्थितीत जर बघितलं तर येणाऱ्या ज्या भविष्यात समस्या आहेत त्या समस्यावरती मात करणं अतिशय महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन त्यांना सेवा कशाप्रकारे देता येतील आणि महत्वाचं म्हणजे की भविष्यामध्ये शेतकऱ्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी कशा प्रकारे मोटिवेट करता येईल हा कृषी विज्ञान केंद्राचा आमचा मुख्य उद्देश आहे. की कौशल्यावर आधारित जास्तीत जास्त प्रशिक्षण देणं, त्याच्यानंतर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त शेती पिकवणं. आज शहरातल्या लोकांना प्रश्न पडतो काय करायचं, तर त्यांच्यासाठी टेरेस गार्डनिंग हा विषय असेल. मग अशी म्हटलं त्याप्रमाणे कृषी पर्यटन विषय असेल किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी पुढे येते किंवा अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये कशा प्रकारे उत्पादन घेता येईल या माध्यमातून भविष्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र नक्की कार्यरत असेल. कारण आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि शेतकऱ्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होणार आहे. कारण शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हटला जातो आणि जवळजवळ 80 ते 85% लोक ही शेतीवरती अवलंबून. तर शेतकरी बंधूंनो माझी एक तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की आधुनिक पद्धतीने शेती करा. तुमच्या जवळपास कृषी विज्ञान केंद्र असेल तर अवश्य जाऊन तुम्ही कृषी विज्ञान केंद्राला भेट द्या, तेथील जे शास्त्रज्ञ आहे त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला आणखीन एक सांगायचं की काळ बदलला आहे, काळाप्रमाणे माहिती तंत्रज्ञान वेगवेगळं आलेलं आहे, तर त्याचा वापर करून आम्ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुद्धा 5 ते 6 व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. का तर त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगाव्यात. म्हणजे शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र अवश्य यावं, पण काही वेळा समजा त्यांना येणं शक्य झालं नाही तर त्याच्याकडे समजा एखादा रोग किंवा कीड आली असेल तर ताबडतोब त्यांनी फोटो घ्यायचा, तो त्या ग्रुपवरती टाकायचा, शास्त्रज्ञ त्या ग्रुपवरती आहेत, लगेच त्याचं त्या ठिकाणी निदान केलं जातं.
1: अतिशय सोपा विषय, अतिशय हा,
0: आणि वेळेची बचत.
1: बरोबर श्रोते हो, अत्यंत साध्या पद्धतीने पण तितकंच प्रभावीपणे काम करणारं केंद्र म्हणजे कृषी विज्ञान केंद्र. सर इथे आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना खूप उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आज आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघाताबाबत योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना आणि कामगार बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार. श्रोते हो कामगार आपण म्हटला तर त्यात महिला कामगार आणि पुरुष कामगार हे दोन्ही पण आले. याशिवाय कामगार असे म्हटले तर काही कामगार संघटित कामगार असतात आणि काही कामगार असंघटित असतात. आता हे कामगार वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करतात, जसे मायनिंग कामगार असतात म्हणजे खाणीत काम करणारे. आता खाण म्हटली तर कोळशाची खाण, मॅंगनीज खाण, कच्च्या लोखंडाची खाण, सोन्याची खाण वगैरे वगैरे. त्यानंतर मग दुसरं क्षेत्र आलं फॅक्टरीमध्ये कार्य करणारे कामगार. तर अशाच या कामगार क्षेत्रांमधनं आपण आज विशिष्ट कामगारांविषयी बोलणार आहोत. ते कामगार म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगार. आणि आता बांधकाम क्षेत्रातील विषय आपला असा आहे, बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात योजना म्हणजे अर्थात त्यांचा विमा आणि त्याच्यामध्ये सरकारी काही योजना काही आहेत का याबाबत आज जाणून घेऊया. त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये खास प्रोफेसर आलेले आहेत आणि त्या प्रोफेसर डॉक्टर प्रतिमा लोखंडे मॅडम, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. तर मॅडम आपले आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार. आकाशवाणीच्या माध्यमातून मी जे श्रोते बंधू भगिनी आहे त्यांना धन्यवाद सर. मी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोते बंधू भगिनी आणि कामगार यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आणि आजच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांना जी काही माहिती किंवा जी काही योजनेबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल त्यासाठी पण मी त्यांना असा प्रयत्न करेल मी की त्यांना त्या सगळ्या योजनेबद्दल सगळी माहिती आणि इत्यंभूत बाबी त्यांना लक्षात घेऊन त्याबद्दल काम करता येईल.
1: आज आपला विषय थोडासा एका विशिष्ट बांधकाम क्षेत्रामध्ये करणाऱ्या काम कार्य जे करतात मग त्यामध्ये पुरुष पण आले आणि स्त्रिया पण आल्यात. तर आपण आपल्या श्रोत्यांना तसेच कामगार बंधू भगिनींना पहिले सांगूया की बांधकाम क्षेत्रातले जे कामगार आहेत ते संघटित मध्ये येतात की असंघटित मध्ये येतात त्याबद्दलची माहिती थोडी सांगाल.
2: निश्चितच सर, जो तुम्ही प्रश्न विचारला आहे हे जे कामगार तुम्ही सातका नमूद केलेले आहेत ते कामगार सगळे असंघटित येतात. असंघटित कामगार या प्रकारात ते मोडले जातात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात विविध कार्यांमध्ये ह्या सगळ्या बांधकामाकरिता किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याकरिता या असंघटित कामगारांचा बराचसा आपण म्हणू शकतो समावेश होतो, विकास कार्यामध्ये समावेश होतो. जे स्वतःच्या घरापासून दूर राहून येतात, सरकारी रस्ते म्हणू नका, पूल बांधणीचे काम म्हणू नका, किंवा तुम्ही सगळे जी काही आता मेट्रोची बांधकामं सुरू आहेत त्याच्याबद्दल ह्या प्रकल्पावर जी काम करतात ती असंघटित कामगार आहेत. त्यामध्ये मी सांगू इच्छिते सर की बांधकाम कामगार म्हणजे कोण. तर बांधकाम कामगार म्हणजे इमारत बांधण्यासाठी रस्ते, पूल, धरणे आणि अशा बऱ्याचशा बांधकामाशी जे संबंधित कामं करणारी मजूर असतात त्यांना आपण बांधकाम कामगार म्हणू शकतो.
1: बरोबर आहे, कारण आपण विशिष्ट कामगारांविषयी बोलतो आहे. कारण कामगार सभा म्हटला तर विषय खूप मोठा आहे आणि कामगारांवर बोलायचं झालं तर इतके क्षेत्र आहेत तर आपला विषय फक्त बांधकाम कामगारांविषयीच आहे.
2: बरोबर. आणि त्यात प्रामुख्याने सर गवंडी, सुतार, रंगारी, लोहार, पीठ

0: शेतीवर काम करणारे कामगार आणि मजूर, प्लंबर यासारख्या विविध मजुरांचा आपण समावेश करू शकतो.
1: आणि महाराष्ट्रामध्ये असे कुठले कामगार जास्त करून कार्यस्थ आहेत?
0: आपल्या महाराष्ट्रात जर आपण बघितलं सर, तर आता सध्या मेट्रोची कामं सुरू आहे, रस्त्याची कामं सुरू आहे, पूल बांधणीसाठी पण भरपूर कामं सुरू आहेत. कुठे ना कुठे ह्या सगळ्याच कामगारांचा उपयोग होतो आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर. आणि प्रामुख्याने मी म्हणेल की गवंडी जी लोक आहेत त्यांचा जास्त इथे कन्स्ट्रक्शन साईटवर प्रामुख्याने समावेश केला जातो.
1: बरं मॅडम, आता आपण थोडं याच्याबद्दल जाणून घेऊया की आता आपला जो विषय आहे ते बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात जे काही योजना आहेत त्याबद्दलची माहिती थोडी आपण विस्तृतपणे सांगाल की असा कोणता महाराष्ट्र शासनाचा वगैरे असा कुठला नियम आहे म्हणा किंवा अशा कोणत्या योजना आहेत कामगारांना त्या योजनांचा लाभ घेता येईल?
0: नक्कीच सर, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण जे बांधकाम कामगार बद्दल बोलतो आहे त्यांचे काम खूप कठीण आणि जोखमीचे आहे, कारण की बऱ्याच क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात ते जेव्हा काम करतात तर आपल्या सरकारने, महाराष्ट्र शासनाने ना त्यांच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या समस्यांचा विचार केलेला आहे. आता त्याच्यासाठी त्यांनी कल्याणकारी मंडळाची पण स्थापना केलेली आहे. आता ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत अशा कामगारांची सगळ्यात आधी तर नोंद केली जाते आणि त्यांना मग त्यांच्या नोंदणीनंतर शासन विविध कल्याणकारी अधिकार देतो, योजना देतो, त्याचा लाभ देतो. तर मला प्रामुख्याने इथे असं सांगावं असं वाटेल सर की इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 आहे. एक दुसरा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती नियम 2007 मध्ये आणण्यात आलेला आहे. त्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने बरेचसे 2011 मध्ये, जसं आपण 1 मेला महाराष्ट्र दिन असतो त्या दिवशी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. ह्या सगळ्या मंडळाला ना सर त्रिपक्षीय मंडळ असं म्हणतात आणि ह्या मंडळाच्या द्वारे सर्व कामगारांचे जे आपण म्हणतो अधिकार आहे, त्यांचा काही अपघात झाला किंवा त्यांना काही योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ह्या मंडळाद्वारे त्यांना ते लाभ देणार.
1: म्हणजे या कायद्यानुसार जे काही बांधकाम क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना या योजनेचा आणि या नियमांवर त्यांना लाभ नक्कीच मिळू शकतो.
0: नक्कीच.
1: पुढचा प्रश्न असं विचारायचं वाटतं मॅडम की आता बघा, बांधकाम कामगार हे जरी वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत आपल्याकडे, पण त्याच्यामध्ये अशी काही पात्रता आहे का किंवा अशी काही नोंदणी त्यांना करावी लागते का की आपण त्याला म्हणतो ना अशी आपण पात्रता अशा कुठल्या योजनेसाठी वगैरे अशी पात्रता म्हणतो, तर त्याबद्दलच असं काय विश्लेषण कायदा सांगतो?
0: अगदी सर, जसं आपण म्हणतोय की आता ही योजना झालेली आहे, योजनेसाठी रजिस्ट्रेशन जे आता प्रचलित शब्द आहे, रजिस्ट्रेशन फार महत्वाचं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू नोंदणी. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की जे कामगार आहे ज्यांच्यासाठी आपण सेवा, ज्यांनासाठी आपण त्यांचे जे अधिकार प्राप्त करून देत आहे, त्यांचं वयोगट एक तर सगळ्यात आधी बघितलं जातं. त्या कामगारांचे वय तर 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असायला लागतात. त्यांना खर तर कामाचा अनुभव असायला लागतो, बांधकाम कामगार म्हणून त्यांनी किती दिवस काम केलेलं आहे. तर ह्या पात्रतेसाठी जर 90 दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून त्यांनी काम केलेले असावे. तर त्याच्यानंतर त्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू होते. त्या नोंदणी प्रक्रियेसाठी त्यांना आधार कार्ड लागतं, त्यांना वयाचा पुरावा लागतो आणि मागील वर्षात त्यांनी जे 90 दिवस काम केलेले आहे त्याचं पण प्रमाणपत्र त्यांना तिथे पुरवावं लागतं. त्याच्यामुळे नोंदणी प्रक्रियेसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपण म्हणू कागदपत्र जे आहे ते त्यांचं बांधकाम कामगार म्हणून केलेले 90 दिवसाचे काम. नंतर आपण रहिवासी पुरावा आहे, त्यांचा फोटो आयडी आपल्याला लागतो, त्यांना पासपोर्ट आकारातील काही फोटो तिथे नोंदणीसाठी द्यावे लागतात आणि त्याचबरोबर त्यांना बँक पासबुकची एक झेरॉक्स द्यावी लागते. तर बांधकाम कामगारांसाठी सर अशा प्रकारची पात्रता आणि नोंदणी ही ह्या कायद्यांतर्गत आणि ह्या मंडळाअंतर्गत करावी लागते.
1: म्हणजे ही पात्रता सुद्धा नियमानुसार कामगारांना करणे हे गरजेचं ठरतं,
0: अनिवार्य आहे.
1: बरं मॅडम, आता पुढचा प्रश्न असा माझ्या डोक्यात आला आणि तो विचारायचा वाटतो तो म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगारांचा बघा काही अपघात वगैरे होत असतात. आता कन्स्ट्रक्शन साईट म्हटलं तर उंच उंच इमारती होतात, पण जनरली इमारतीमध्ये असं बघण्यात आलं की पेपरमध्ये पण अशा बातम्या येतात की कामगार कार्य करता करता वरून चौथ्या मजल्यावरून पाचव्या मजल्यावरून जमिनीवर पडला, घसरून पडला म्हणा किंवा कुठल्या असावधानतेने पडला, अशा अपघात जे होतात यावर काही अशा योजना काही शासनाच्या आहेत काय?
0: आहेत, बिलकुल आहेत सर. जसं आपण नमूद केलेलं इथे की एखादा बांधकाम कामगार कधी कामाच्या वर्किंग साईट ज्याला म्हणतो आपण किंवा कन्स्ट्रक्शन साईटवर काम करता करता पडला किंवा सेंटरिंग बांधता बांधता ते मजूर पडले,

0: किंवा काही पुलाचं काम करता करता एखादं ना माल वाहून नेणारी जी गाडी
1: गाडी
0: असते
1: असते बरोबर.
0: त्याच्याच त्याच्याच बरोबर त्यांचा ऍक्सिडेंट झाला. असे जे काही घटना घडतात तर त्यासाठी नक्कीच आपल्याला बांधकाम कामगारांना आपण त्या योजनांद्वारे एक त्यांना एक त्यांचं अधिकार प्राप्त करून देऊ शकतो. त्यासाठी सर अजून मला एक नमूद करावं असं वाटेल की महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड, ज्याला मराठीत आपण म्हणतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्माण केलेलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,
1: अच्छा.
0: त्यांनी अनुदानाच्या बऱ्याचशा कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. आणि त्यामध्ये आपण बघू शकतो की एखादा अपघात झाला तर कधी अपंगत्व येतं, कधी कोणी मृत्यू पावतं, मग अशा वेळेस काय होतं ना, आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. आणि ह्या कल्याणकारी मंडळाचं पहिलं जे कार्य आहे ते त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत पुरवणे.
1: फारच छान. म्हणजे या योजना ऍक्सिडेंट झाला किंवा कामगारांचा मृत्यू झाला म्हणा किंवा त्याला अपंगत्व आलं, अशा वेळेस मला वाटतं या योजनांचा फायदा कामगारांच्या कुटुंबाला आणि त्या कामगाराला नक्कीच होईल.
0: नक्कीच होईल. पण यांना अपघात विमा योजनाच देत नाही, पण हे जे नोंदणीकृत कामगार असतात ना त्यांना आपण विवाह अनुदान योजना पण देतो.
1: अच्छा.
0: त्यांच्या लग्नानंतरच त्या महिलेसाठी प्रसूती सहाय्यता योजना असते, त्यांना घरासाठी घरकुल योजना आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती योजना मिळते. म्हणजे एखादा कामगाराचा अपघात झाला त्याला नुसतं आर्थिक सहाय्य न देता त्याच्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहे त्याच्यासाठी सुद्धा ह्या वेगवेगळ्या योजनांचा सरकारने आपल्याला राबवलेला आहे आणि त्याचा लाभ करून देण्याचा प्रयत्न करते सरकार.
1: नाही बरोबर आहे, कारण सरकारचं पण आपल्या जनतेपोटी काही कर्तव्य ठरतं आणि त्या कर्तव्यानुसार कामगारांसाठी हे जे योजना आहेत या नक्कीच त्यांना फायद्याच्या ठरतील. बरं मॅडम, आपण आता थोडासा विरंगुळा घेऊया.
0: चालेल सर.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा आणि या कार्यक्रमात आज आपला विषय आहे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघात योजना. त्यासाठी तज्ज्ञ मॅडम ज्या आलेल्या आहेत डॉक्टर प्रतिमा लोखंडे मॅडम, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागपूर या ठिकाणी प्रोफेसर या पदावर आहेत. तर या विरंगुळामध्ये मॅडम आपण आता आपल्या कामगार मंडळींना तसेच आपल्या श्रोत्यांना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. तर ते गीत कोणतं पण चालेल पण ते तुमच्या आवडीचं, आणि तुम्ही पण जर थोडस म्हणून दाखवलं एखाद कडवं त्यानंतर आपण ओरिजिनल गीत आपल्या कामगारच मंडळींना ऐकू.
0: आवडेल सर. मला माझ्या आवडीचं गीत आहे मिस्टर इंडिया या चित्रपटातलं. मी थोडं गुणगुणते त्या गाण्याला.
1: बरोबर.

0: वा वा वा मॅडम, खूपच छान. तुमचा आवाज पण मॅडम अगदी छान सुरेल असा आवाज आहे. आणि तुम्ही हे गीत पण जे गायलं ते अगदी मला वाटते कामगार मंडळींना समर्पित असं गीत आहे.
1: हो, मला असं वाटतं की कामगारांच्या आयुष्यात बरेचसे चढ उतार असतात, त्याला समर्पक असंच हे गीत आहे.
0: खरंच छान.

0: तर श्रोते हो आणि कामगार बंधू भगिनींनो, आपणास सुद्धा हे गीत डॉक्टर प्रतिमा मॅडम यांचं नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, मुलाखतीमध्ये आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न मॅडम असा विचार असं वाटतो की बांधकाम कामगारांच्या अपघातावर ज्या योजना राबविल्या जातात, त्या अशा कोणत्या योजना शासनामार्फत त्या कामगाराचा अपघात झाला, त्याला काही अपंगत्व आलं म्हणा किंवा कायम स्वरूपी अपंगत्व आलं किंवा मृत्यू वगैरे झाला, तर अशा अपघातानंतर त्यांना त्याचा आर्थिक फायदा होईल?
1: आहेत अशा भरपूर योजना ज्यामध्ये आपण विस्तृतपणे चर्चा करू शकतो सर. जसं एखाद्या कामगाराला अपघात झाला आणि त्या अपघातात जर त्याला 75% जर अपंगत्व आलं किंवा कधी कधी त्यांना कायमस्वरूपी पण अपंगत्व येऊ शकतं, तर त्याला आर्थिक सहाय्य योजना म्हणजे काय, तर त्याला 75% किंवा

0: टक्के आपण कायमस्वरूप अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळतं. हा,
1: अच्छा
0: त्यानंतर एक जननी सुरक्षा योजना म्हणून पण आहे. त्यामध्ये सुद्धा एखाद्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसास 75,000 रुपये देण्यात येतात. आणि जर त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्याला 75,000 रुपये त्याला स्वतःला देण्यात येतील. जर त्याला अंशतः अपंगत्व आलं तर त्याला 37,500 रुपये देण्यात येतील. तर अशी जननी सुरक्षा योजनामध्ये तरतूद केलेली आहे एखाद्या कामगाराचा जेव्हा अपघात झाला तेव्हा. जर आता आपण बघितलं की कामगाराचा जर मृत्यू झाला अशा अपघातात तर त्याच्या विधवा पत्नीस असं आर्थिक सहाय्य मिळतं. किंवा एखाद्या स्त्री कामगाराचा मृत्यू झाला तिच्या विधूर पतीस आपल्याला आर्थिक सहाय्य देण्यात येतं. आता इथे आणखीन एक गोष्ट आपण प्रामुख्याने घेऊ शकतो ती म्हणजे की या योजनेअंतर्गत कामावरून येताना आणि कामावरून जाताना जरी अपघाती मृत्यू झाला तरी त्या पुरुषाला आणि त्या स्त्रीला अशा प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळेल. आणि त्यासाठी त्या पतीस ना 5 वर्षाकरिता 24,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. आणि त्याची ती लाभाची जी राशी आहे ती त्याच्या बँक खात्यात महिन्याला जमा केली जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या स्त्रीच्या कामगाराच्या विधुरपतीस 5 वर्षाकरिता 24,000 रुपये मिळतील किंवा एखाद्या पुरुषाच्या पत्नीस 24,000 रुपये मिळतील. आणि त्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी जरी घरच्या लोकांच्या कुटुंबियांकडे जर काही आर्थिक हे नसेल राशी नसेल तर कामगाराच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा 15,000 रुपयाची मदत केली जाते. त्यानंतर मुलांकडे आपण वळूया की मृत कामगारांची अल्पवयीन मुलं असतात किंवा कधी कधी त्यांचं शिक्षण सुरू असतं तर त्यांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. आणि हे प्रत्येक मुलाघाठी म्हणजे मृत्यू झालेल्या कामगाराला जितकी अल्पवयीन मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. आणि जर त्यांच्या मुलं लग्नाची असतील तर त्यांना विवाह खर्चासाठी 25,000 रुपयाची रक्कम दिली जाते. तर असे काही टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी अपंगत्व आलं किंवा 75% किंवा टक्के अपंगत्व आलं किंवा मृत्यू झालं तर अशा योजना कामगारांसाठी राबवल्या जातात.
1: बरं मॅडम, पुढचा प्रश्न पुन्हा असा विचारू वाटतो की आता बघा एखाद्या कामगाराचा कार्य करताना किंवा जाता येता मृत्यू झाला आणि अशा वेळेस त्या कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी सुद्धा करावा लागतो आणि अंत्यविधीसाठी सुद्धा खर्च होणारच अशा कुटुंबाला.
0: बरोबर.
1: तर मग अशा वेळेस काही आर्थिक सहाय्य देण्याची पण काही योजना आहे का?
0: आहे सर, नक्कीच आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला कामाच्या वेळेस काम करताना किंवा कामावर निघताना तर आपण बघितलं इथे वयोगट एक नमूद केलेला आहे. जर बांधकाम क्षेत्रात काम करणारा जो कामगार असेल त्याचं जर 50 ते 60 वयोगटातील कामगार असेल आणि जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला आर्थिक सहाय्य त्याच्या अंत्यविधीकरिता 10,000 मिळतो. पण जर त्याचा वयोगट 50 ते 60 नसेल ना तर त्याला तशी 15,000 आपल्याला मदत केली जाते. तर ते थोडं तफावत आहे. 50-60 वयोगटातील कामगारांना 10,000 आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि बाकी जे कामगार आहे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी 15,000 मदत केलेली असं एक वयोगटानुसार वर्गीकरण करण्यात आलेलं आहे.
1: पण अजूनही हे वर्गीकरण आणि हे जे अर्थसहाय्य आहे हे सुरू आहे?
0: हो सर, हे सुरू आहे, हे अजूनही सुरू आहे.
1: पण पुढे जाऊन मला वाटतं वाढण्याची पण शक्यता
0: आहे.
1: पण मॅडम आता पुन्हा एक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये असा आला आणि तो विचार असा वाटतो की कामगार हा रजिस्टर्ड असला पाहिजे म्हणजे त्याची नोंद असली पाहिजे. पण आता असेही काही कामगार असतात की ज्यांची नोंदच होत नाही, नोंदणी होत नाही, रजिस्ट्रेशन होत नाही, पण तो मात्र बांधकाम क्षेत्रात कार्य करायला येतो आणि अशा वेळेस काही घटना घडली, दुर्घटना घडली आणि त्याचा मृत्यू झाला तर अशा वेळेस पण या कामगाराला हा आर्थिक लाभ होणं देण्याची योजना आहे का?
0: अगदी समर्पक क्वेश्चन और प्रश्न विचारलाय सर तुम्ही. म्हणजे आपण आतापर्यंत नोंदणी पात्रता या विषयावर बोललो तर आपल्याला रजिस्टर्ड ज्याला आपण म्हणतो वर्ड इंग्लिश मध्ये नोंदणी ज्याचं झालेलं आहे त्या बांधकाम कामगारासाठी या योजना आहे, त्यांना आर्थिक सहाय्य आहे. पण असे पण खूप कामगार आहेत ज्यांनी नोंदणी केली नाही पण ते बांधकामाच्या कामात आहेत, बांधकाम करत आहेत किंवा अशा वेळी जर त्यांचा मृत्यू झाला तर नक्कीच त्यांना आपण अर्थसहाय्याचा लाभ देतो. म्हणून एक अशी प्रावधान आहे ज्याला आपण म्हणतो अनोंदित बांधकाम कामगार. अशा कामगाराचा जर बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाला तर ह्याच योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला 2.5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्याचा इथे नमूद केलेले आहे आणि त्याला तसा अधिकार प्राप्त होतो.
1: म्हणजे अनोंदित बांधकाम क्षेत्रातील कामगाराला

0: सुद्धा अर्थसहाय्य मिळतं अर्थात त्याचा मृत्यू झाला तर. पण आता मॅडम बघा, आता मृत्यू आपण म्हणतो अपघाताने झाला, पण कधी कधी असं असतं की कुठल्या नैसर्गिक मृत्यू सुद्धा कामगारांचा होतो, म्हणजे कुठल्या आजारपणामुळे म्हणा किंवा हार्ट अटॅकने वगैरे म्हणा, असा तो नैसर्गिक मृत्यू कोणाकोणाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा वेळेस कायदेशीररित्या त्यांच्या वारसास कोणत्या प्रकारचं आर्थिक सहाय्य प्राप्त होतं?
1: बरोबर आहे. कधी कधी काय होतं, काम करताना कधी हार्ट अटॅक जसं तुम्ही म्हटलं, किंवा कधी कोणाला काही असं प्रोलॉंग्ड आपण जे डिसीज म्हणतो ते असतात, त्यामुळे अचानक नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू होतो. असा अशा वेळेस त्या योजनेचा लाभ त्यांनाही भेटायला पाहिजे म्हणून या आपले वेलफेअर जे बोर्ड आहे त्या बोर्डाने ह्या कामगारासाठी पण तरतूद केलेली आहे. जर अशा कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झालाच किंवा त्याला अपंगत्व आलं तर अशा योजनेअंतर्गत त्याच्या पत्नीला, आणि जर एखादी स्त्री असेल तर तिच्या पतीला, किंवा त्यांचा कोणी वारसदार असेल तर त्याला कायदेशीर वारसदार जे आपण म्हणतो, त्या कायदेशीर वारसाला 2 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
0: अच्छा, म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाला तरी कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचं नियमांप्रमाणे ठेवलेलं आहे.
1: बरोबर.
0: आणि तो योजना, त्या योजनेचा फायदा सुद्धा कामगारांना होतो.
1: प्रत्येक कामगाराला हाताला जसं आपण काम दिलं आहे सर, तसंच प्रत्येक कामगाराचा सामाजिक आणि आर्थिक विकास आणि त्याचा अधिकार प्राप्त करून देण्याचं हे जे मंडळ आहे, त्यांनी नेहमीच अशा प्रकारचे त्यांच्यासाठी कायद्यांतर्गत किंवा योजनेअंतर्गत आपण म्हणू शकतो त्यांना लाभ दिलेले आहे. त्यांचं जे दुर्दैवी मृत्यू किंवा त्यांचं अपंगत्व ह्या ज्या काही बाबी आहे त्यासाठी त्यांना काहीतरी सहाय्य मिळायलाच पाहिजे याची इथे प्रामुख्याने नोंद घेतली गेलेली आहे.
0: नाही, फार चांगली गोष्ट आहे कामगारांच्या दृष्टिकोनात. पण आता पुन्हा एक असा प्रश्न असा विचारावासा वाटतो, तो म्हणजे आता एखादी कामगार आहे, कामावर असताना त्याचा जर मृत्यू झालाच, समजा आता एखादी कामगार 10 ते 6, 10 ते 5 जो काही कामाचा वेळ आहे म्हणा, अशा वेळेस मृत्यू पावल्यास त्याला कायदेशीर त्यांच्या वारसास कुठल्या प्रकारचं आर्थिक सहाय्य किंवा अशी कोणती योजना आहे त्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य मिळू शकेल?
1: आपण बघतोय की जे कामगार कामावर असतात ना त्याचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर कामावर असताना तुम्ही नैसर्गिकरित्या मृत्यू झाला, किंवा मग तो काम करताना मृत्यू झाला, किंवा ऍक्सिडेंट जे आपण अपघात म्हणतो त्याच्यानुसार त्याच्यामुळे तुम्हाला अपंगत्व आलं, तर अशा प्रत्येक बाबींसाठी एक आपण म्हणू शकतो एक सहाय्य देण्यात आलेलं आहे. जर आपण हा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला सर की कामगार जर कामावर आहे आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर वारसाला त्याचं सहाय्य मिळालं पाहिजे, तर आपण इथे आपण ज्याला इंग्लिशमध्ये लीगल एयर्स म्हणतो तशा त्या लीगल एयर्सला या कायद्या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्यात येत, आणि हे जे देण्यात येतं ते कायदेशीर वारसाला देण्यात येतं असं आपण म्हणू शकतो.
0: आपला वेळ पण संपत आला आहे मॅडम. पण आता शेवटी कामगार म्हटला तर त्याचा विमा सुद्धा काढणं हे गरजेचं ठरतं, तर बांधकाम क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना अशी कोणत्या प्रकारची विमा योजना सरकारद्वारे लागू आहे?
1: ह्यामध्ये एक बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजना आहे, ती आर्थिक सहाय्य देते प्रत्येक कामगाराला, आणि आपण त्यामध्ये कोणाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यासाठीच ही योजना आहे, त्याला जीवन ज्योती विमा योजना म्हणतात. तर जर आपण इथे म्हंटल की एखाद्या कामगाराचा एखाद्या कारणामुळे दुर्दैवी मृत्यू झालाच तर त्याच्या अख्ख्या कुटुंबाला 2 लाखाचं आर्थिक सहाय्य देण्यात येईल असं आहे. याबरोबरच सर हे जे योजना आहेत त्यात काही महत्वाचे याचे फायदे असे आहेत की आता आपण बघितलं असेल की भांडी व संच व सुरक्षा किट हे वाटपही करण्यात येतं, आणि मग आरोग्य व प्रसूती सहाय्य पण देणार येतं गंभीर आजारांवर आर्थिक मदत मिळते, आणि खरं तर शैक्षणिक शिष्यवृत्ती पण मिळते. म्हणजे हे ज्या योजना आहेत जर तुम्ही पात्रता निकषांप्रमाणे नोंदणी केली तर विमा अपघात किंवा अपघात विमा योजना किंवा हे जे आर्थिक सहाय्य ह्याच्या बरोबरीने शैक्षणिक शिष्यवृत्ती, आरोग्य व प्रसूती सहाय्य, अपघात व मृत्यू सहाय्य असे बरेचसे तुम्हाला सहाय्य या योजनेमार्फत मिळतात.
0: खरंच तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी तुम्ही ज्या शासनाच्या योजना आहे त्याबाबतची बरीच काही माहिती आमच्या बांधकाम क्षेत्रातील कामगार बंधू आणि भगिनींना पण दिल्यात. याशिवाय ऐकणाऱ्या श्रोत्यांना सुद्धा त्या योजनांची माहिती मिळाली. तर मॅडम, तुम्ही आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच कामगार बंधू भगिनींतर्फे

0: तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या अपघाताबाबत योजना आणि कायदे या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोतेहो लावण्यरंग कार्यक्रमात लावण्यांचे वेगवेगळे प्रकार सध्या आपण बघतोय। गेल्या भागामध्ये भेदिक लावणी काय असते याबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली। कलगीवाले आणि दुरेवाले कसे कार्यक्रम सादर करतात याबद्दलही माहिती घेतली। भेदिक लावणीमध्ये डफ, तुणतुणं, झांज ही वाद्य वापरली जातात, पण अलीकडच्या काळामध्ये ढोलकी आणि पेटीचाही वापर केला जातोय। भेदिक डफासाठी वेगळा रंगमंच किंवा वेगळं नेपथ्य नसतं। रात्री सुरू झालेला कार्यक्रम पहाटेपर्यंत चालतो, पण सवाल जवाबामध्ये जर कोणी हरलंच नाही तर हा कार्यक्रम पुढचा दिवस देखील चालूच राहतो। पराजित डफाकडची लोक डफ, झांज, तुणतुणं हे विजयी फळ हिसकावून घेतो आणि पराजित फड त्यानंतर आध्यात्मिक पद गाऊ लागतो। अशा पद्धतीनं भेदिक लावणी सादर केली जाते। आजच्या कार्यक्रमात काही जुन्या लावणी गायिकांनी गायलेल्या दुर्मिळ अशा लावण्या आपण ऐकणार आहोत। सुरुवात करूया उषा कणगरे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या शाहीर सुखदेव खोमाणे यांच्या या दुर्मिळ लावणीनं।

श्रोतेहो, भेदिक लावणीबद्दल सध्या आपण बोलतोय. या भेदिक लावणीमध्ये जे वेगवेगळे शब्द वापरले जातात ते देखील खूपच पारंपरिक असे शब्द असतात. इडा, पिंगळा, सुषुम्ना, प्राण, व्यान, उदान, अपान, मध्यमा, वैखरी, ब्रह्म, माया, प्रकृती, पुरुष अशा अनेक शब्दांचा वापर केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात गणानं होते. महानुभाव पंथाचे शाहीर कधीकधी दत्ताचाही गण घेतात. तो अशा प्रकारचा असतो, जय जय नमो अनुसया सुता, सभेसी यावे आता, आलो विघ्न निवारी आता, दत्ता तार तार, विनवितो सभेच्या ठाई, बुद्धिमसी तुम्ही द्यावी, करा तुम्ही आता उपकार, दत्ता तार तार तार, मी अज्ञान मंदमतीहीन, कोणी नाही तुम्हा वाचून, उघडा मायेचे दार, दत्ता तार तार तार. अशा या गणानंतर गवळण सादर केली जाते. प्रत्येक भेदिक फडामध्ये गवळण सादर केली जातेच असं नाही, काही जण गणानंतर लगेचच सवाल जवाबाला सुरुवात करतात. शिवशक्तीच्या झगड्यामध्ये मात्र प्रथम कलगी पक्षाचा शाहीर सवाल विचारतो, अशी पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि आजपर्यंत त्यात कोणताही बदल झालेला नाही आहे. सवालाच्या लावणीला चढाची लावणी असंही म्हटलं जातं. सवालामध्ये एक कूट प्रश्न विचारलेला असतो, म्हणूनच त्याला उमाण पद असंही म्हटलं जातं. याबद्दल आपण अधिक बोलूया आणखीन एका ढंगदार लावणीनंतर. उषा कणगरे आणि सहकाऱ्यांनीच गायलेली आणखीन एक लावणी आपण ऐकूया. रचना सगन भाऊ यांची आहे.

भेदिकाच्या लावणीमध्ये कलगी पक्षाचा किंवा तुरा पक्षाचा शाहीर एकमेकांना सवाल विचारतात आणि तो विचारत असताना समोरच्या शाहिराला मुद्दामच चिडवण्याचा देखील कधीकधी प्रयत्न केला जातो. तुम्ही थोरले गावन, तुमची कीर्ती दूरवरी, मी अज्ञान लेकरू, पुस्तक प्रश्न जराभरी, मारुतीनं सहज उचलून आणला द्रोणागिरी, तैसा प्रश्न क्षुल्लक तुमच्या नखाच्या आगरी, अशी थोडक्यात प्रस्तावनाही केली जाते आणि मग चढाची लावणी सादर केली जाते. ती लावणी अशी असते, मायबापाची लेक लाडकी बसली न्हायाला, मेरूसारखा चौरंग पाट दिला बसायला, सप्तसागर हंडे पाणी तिच्या इसानाला, प्रपंचाचं पातळ तिला दिलं नेसायला, आकाशाची केली ओढणी जरी पदर त्याला, ज्ञान सत्याचे शिवन काचोळी घालुनी अंगास, दहा शिरे वीस भुजा नार पहिली चौका.

असं तीन पाय नारीला नारीचा कुठला रहिवास असा प्रश्न विचारून शाहीर शेवटी प्रतिस्पर्ध्याला धाक दाखवतो. सांगितल्याविना गाणे गाशीला वंशाला हाणं सव्वा महिन्याची मुदत देतो ठेवा कलगी गहाण. या सवालाचा जवाब दिला जातो त्याला उताराची लावणी असं म्हणतात. शाहिरांकडे सवालाचं उत्तर असलं तरी ते इतरांना सांगत नाहीत, त्यामुळं अनेक सवालांची उत्तरं हे शाहीर जग सोडून गेल्यानंतर कुणालाच सांगता येत नाहीत, पण काही कूटप्रश्नांची उत्तरं मात्र आजही उपलब्ध आहेत. आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत उषा कणगरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. शाहीर सुखदेव खोमाणे यांचीच ही रचना आहे.

ज्याप्रमाणे चढाची लावणी असते त्याचप्रमाणे उताराचीही लावणी असते. उताराची लावणी अशी असते, लंकापती रावण वधिला पहा श्रीरामांनी, ही रामायणी कथा असते कथिती वाल्मिकींनी. सीतेसह देवबंदीचे सोडविले त्यांनी, दिव्य सतीने घ्यावे ऐसे सर्वांचे वदनी. चेतवनी महा अग्नि टाकली उडी कुंडा माझी, इंद्रचंद्र साक्षी कोटी तेहतीस त्या माझी. चार चंद्र त्यावेळी जमले असे ग्रंथ कथनी, रामचंद्र तो एक सीता मुखचंद्र दुजा जाण, शिवमस्तकी तिजा अग्निनंदन चौथा जाण. आचळ नाम जो पदर तोची रावण पहा मननी, लज्जित होऊन सीता सावरून पदर हृदयी धरला. अशी ही भेदिकाची एक लावणी असते. या भेदिकाच्या लावणीमध्ये रामायण, महाभारत, पुराणकथा, शास्त्रीय सवाल, गणिती सवाल, लौकिक सवाल असे वेगवेगळे सवाल विचारले जातात. बऱ्याचदा कूटप्रश्न विचारून प्रतिस्पर्ध्याला निरुत्तर करण्याचाही प्रयत्न केला जातो. ते कूटप्रश्न कसे असतात ते जाणून घेऊया आणखी एका ढंगदार लावणीनंतर. ही लावणी उत्तरा केळकर यांनी गायली आहे, अशोकजी परांजपे यांची रचना आहे, संगीतकार विश्वनाथ मोरे. घातली या चोळी ऐकण्याची.

श्रोते हो, या लावणीपूर्वी आपण बघितलं की भेदिक लावणी सादर करताना प्रतिपक्षाला काही कूट प्रश्न देखील विचारले जातात. ते कूट प्रश्न असे असतात, दहात उठणार दहात बसणार ही तर गोष्ट खरी, बिन बापाचा जन्म झाला आई पण नव्हती घरी. काय असेल या प्रश्नाचं उत्तर? किंवा दुसराही एक कूट प्रश्न असा विचारला जातो, चौशून्याच्या पलीकडून आली एक डाकिणं, डफ गिळलं तिनं तुणतुणं, सांगा तुम्ही गाता कशानं. आणखीन एखादा कूट प्रश्न सांगायचा तर, नाही शाई नाही लेखणी अशी अक्षरे लिहिली कोणी. याचंच आणखीन एक उदाहरण म्हणजे, शेपटीनं आहार भक्षितो असा नर आहे कोणता. अशा कुटात्मक प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी प्रतिस्पर्धी शाहिराला आव्हान दिलं जातं. कूट प्रश्नांची प्राचीनता शोधायची झाल्यास त्याचा संबंध अगदी महाभारतापर्यंत देखील जाऊन पोहोचू शकतो. महाभारतात वनपर्वाच्या अखेरीला पांडव आणि यक्ष यांच्यामध्ये प्रश्नोत्तरांचा प्रसंग झालेला आहे, तो देखील सादर केला जातो. तो प्रसंग नेमका काय घडला ते आपण जाणून घेणार आहोत एका लावणीनंतर. पुष्पा बागधरे यांच्या आवाजामध्ये वंदना विटणकर यांची रचना आपण ऐकूया. संगीतकार दत्तराज खोत.

मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला सुरुवात होईल.

श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची दुसरी सभा आता सुरू होते. सभेची सुरुवात करूया. जाणून घेऊया ठळक बातम्या.

नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. कनिष्क गल्लीतला मुंबईचा राजा, तेजुकाया, लालबागचा राजा, बोरिवलीतला उपनगराचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक गणपतींच्या मिरवणुका वाजत गाजत आणि भाविकांच्या गर्दीत सुरू झाल्या आहेत. गणेश मूर्तींचे शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचं रक्षण करावं असं आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षण गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक

0: करण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आयआयटी मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये काही विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज आयआयटीला भेट दिली आणि या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह पदतालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विनोद वखरे यांचं ख्याल गायन. राग आहे पुरिया धनाश्री. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत बाली बाली जाऊं. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत मुश्किल करो आसान. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर आणि हार्मोनियम साथ संदीप गुरमुले यांची. ऐकूया विनोद वखरे यांचं ख्याल गायन राग पुरिया धनाश्री.

नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं विनोद वखरे यांचं ख्याल गायन राग पुरिया धनाश्री. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर आणि हार्मोनियम साथ संदीप गुरमुले यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत युववाणी.
1: हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर निर्मित युवकांच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, संगीत ही केवळ कला नाही तर ती एक साधना आहे आणि या साधनेत सातत्य, संयम आणि समर्पणाला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या विश्वात तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अनेक लोक कित्येक वर्ष तपश्चर्या आणि रियाज करतात. त्यामुळेच आपण आजच्या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात करूयात माझ्या आवडीच्या गाण्यानं.

0: मित्रमैत्रिणींनो, आजच्या युवावाणीच्या विशेष भागात आपण भेटणार आहोत अशाच एका प्रतिभावान सुरेल हिंदुस्थानी शास्त्रीय गायिकेला, जी गेल्या तब्बल 17 वर्षांपासून मेवाती घराण्याचे गायक श्री सचिन नेवपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ख्याल गायकीचे शिक्षण घेते आणि तिने अलंकार ही पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली असून देश विदेशातील विविध संगीत स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलंय. आपल्यासोबत आहे प्राची खोत. हॅलो प्राची.
1: हॅलो.
0: तुझं युवावाणीमध्ये खूप खूप स्वागत. युवावाणीमध्ये आपण आज एक संगीतमय मैफिल रंगवणार आहोत, तुझ्याशी संवाद साधणार आहोत, त्यामुळे सर्वात आधी तू आम्हाला काय ऐकवशील?
1: राग भिंपलास मध्ये माझ्या गुरुजींचीच रचना आहे, चले चलो माँ के दरबार.

0: म्हणजे अगदी वयाच्या अगदी लहानपणापासून तुला संगीताची आवड होती की एखाद्या व्यक्तीमुळे किंवा प्रसंगामुळे तू संगीताकडे वळलीस?
1: माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये माझी आई आणि माझे गुरु या दोघांचा सर्वात मोठा रोल आहे. आईचा यासाठी कारण मी सुरुवातीला म्हणजे त्या वयात आपल्याला काही कळत नसतं खरं तर, ज्या वेळेला मला आई घेऊन गेली माझ्या गुरूंकडे,

0: तर गाण्याची आवड होती, पण आवड असणं आणि प्रत्यक्षात ती कला ॲज अ करिअर निवडणं यात बराच फरक असतो. तर त्यामुळे आईचं ते एक श्रेय की आई मला घेऊन गेली आणि मग गाता गाता किंवा शिकता शिकता मला आवड लागली. आणि मग त्याच्यात खरं तर हे सगळा प्रवास इतका नकळत झालेला आहे, मी ठरवून गाण्यात आलीच नाही आहे. शिकता शिकता मला त्यात आवड पण होती, मी करत गेले आणि कधी गायला लागले बाहेर हे मला मला पण कळालं नाही खरं तर. तर माझ्या गुरूंचा याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे, कारण शिक्षकाच्या हातात असतं की विद्यार्थ्याला त्या कलेबद्दल काय वाटतंय.
1: बरोबर
0: तर
1: आहे.
0: जेव्हा मी माझ्या गुरूंचे लहानपणी रियाजाचे सेशन्स ऐकायचे किंवा तर ते एक म्हणजे शिक्षण, फॉर्मल शिक्षण जे असतं तो एक वेगळा भाग असतो की तुम्हाला त्यामध्ये इन्फॉर्मेशन माहिती जी असते ती फार मिळते आणि तुम्हाला टेक्निकली गोष्टी शिकवल्या जातात. पण त्या व्यतिरिक्त संगीत शिक्षणामध्ये वातावरणाचा किंवा त्या शिक्षकासाठी गाणं काय आहे हे जेव्हा तुम्ही जवळनं बघता अनुभवता त्या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर फार होतो आणि त्यातनं कलाकार म्हणून तुम्हाला प्रेरणा मिळते की आपण काहीतरी करू शकतो किंवा करायला हवं.
1: तू गेली 17 वर्ष मेवाती घराण्याचे तुझे जे गुरु आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतीयस, तर ह्या गुरु शिष्य परंपरेचा तुझ्या आयुष्यावर, एकंदरीत आयुष्यावर कसा प्रभाव पडला?
0: गुरु शिष्य परंपरेमध्ये शिकण्याचा फार मोठा फायदा हा असतो ना की तुम्ही फक्त शिक्षणासाठी त्या गुरुकडे जात नाही तर त्यांच्या सहवासात राहता. आणि जेव्हा त्यांच्या सहवासात असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही फक्त गाणं न शिकता इतर पण बऱ्याच गोष्टी, जसं आम्ही कार्यक्रम ऑर्गनाईज करायचो करतो त्यानंतर मी म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवतो सुद्धा त्यांच्या अकॅडमीमध्ये, तर या सगळ्या गोष्टींमधनं खूप अनुभव असे तुमच्या गाठीशी येतात जे नुसतं शिक्षणातनं कधी कोणी सांगू शकत नाही. कारण एखादी गोष्ट मला तुला शिकवायची आहे असं जर मी ठरवलं तर ते होत नसतं, एखादा प्रसंग तसा यावा लागतो की त्या निमित्ताने ते तुम्हाला सांगणं होतं बरोबर.
1: बरोबर आहे.
0: तर ते प्रसंग वेगवेगळे अनुभवायला मिळणं हे सगळं गुरु शिष्य परंपरेत मधनच साध्य होतं असं मला वाटतं.
1: बरोबर आहे. आपण गुरूंसोबत प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, माणूस म्हणून घडतो आणि कलाकार म्हणून सुद्धा. तुझ्या गुरूंची एखादी रचना असेल ना जी तू आम्हाला ऐकवशील?
0: नक्की, राग देस मधली एक रचना आहे, मला फार आवडते, सादर करते.

0: खूप छान गायलेस, पण तुझ्या संगीत प्रवासासोबत तू अकॅडमिक्स किंवा तुझ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगा मला.
1: लहानपणीपासूनच गाणं शिकायला सुरुवात केल्यामुळे आणि त्याच्यात कल असल्यामुळे खरं तर 10वीपर्यंत माझा ओढा गाण्याकडे खूपच गेला होता. त्यामुळे म्हणजे तसं तर मला आर्ट्सच घ्यायचं होतं. 11th 12th मी कॉमर्समधनं केलंय आणि मग त्याच्या पुढे, कारण म्हणजे जेव्हा तुम्ही करिअर ऑप्शन सिलेक्ट करत असतात 10वीनंतर, तेव्हा थोडं असतं की काहीतरी बॅकअप ठेवू. कारण आर्ट फील्ड म्हणजे हे फक्त मी नाही, असे भरपूर लोक असतील ज्यांचं हे डोक्यात असतं की आर्ट थोडी रिस्की फील्ड आहे, घ्यायला हवं की नको, नक्की त्यात तेवढा स्कोप आहे का. त्यामुळे सगळ्यांनाच जो प्रश्न पडतो तो मालाही त्यावेळेला होता आणि त्यामुळे 11th 12th कॉमर्समध्ये झालं. पण मग त्यानंतर मी बॅचलर्स जे आहे म्युझिकमधनंच केलंय आणि त्याच्या पुढे मास्टर्स भारती विद्यापीठातनं पुण्यातनं केलं. मग त्यात स्पेशलायझेशन खयाल गायनाच्यातनं केलं.
0: ओके, खूप छान. तुझा रोजचा रियाज कसा असतो प्राची? कारण संगीतामध्ये रियाजाला प्रचंड महत्व आहे, आणि एका नव्या विद्यार्थ्याला समजा संगीत शिकण्याची, गाणं शिकण्याची सुरुवात करायची असेल तर त्याने कशी करावी?
1: खूप छान प्रश्न विचारला. कारण आजकाल काय होतंय ना की टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे युट्यूबवरनं वगैरे पण खूप लोक शिकण्यास सुरुवात करतात. तर जेन्युअनली जेव्हा आम्ही पण शिकवतो तेव्हा माझं हे मत आहे की सर्वात आधी कुठला तरी गुरु गुरुकडे तुम्ही जायला हवं जर तुम्हाला कुठलीही कला शिकायची आहे. कारण कलांमध्ये असं नसतं की एक फिक्स फॉर्मॅट आहे आणि हे तुला दिलं आणि झालं. प्रत्येकाचा कल वेगळा असतो, प्रत्येकाची विचारशैली वेगळी असते, प्रत्येकाच्या आवाजाची जडणघडण वेगळी असते, टोन वेगळा असतो, आणि त्याच्यानुसार गुरु अनुभवानुसार त्याला शेप करत असतो किंवा त्याला आकार देत असतो. तर एक रियाज मला चालला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला चालेल असं होत नाही, आणि ते करण्यासाठी तो एक एक्सपिरियन्स, तो वेळ गेलेला हवा. त्यामुळे कुठल्या तरी गुरुकडे जाऊन शिकणं हे खूपच महत्वाचं असतं. तर कुठली पण कला शिकायची असेल तर आधी तुम्ही गुरुकडे जा आणि मग रियाज त्या पद्धतीने हळूहळू सांगितला जातो की कसा असायला पाहिजे. आणि तू म्हणतेस तसं गाण्यामध्ये रियाजाला फार महत्व आहे. कारण मुळात कुठलाही अवयव आपण गळा गातो जेव्हा, तर गळा हे अवयव झालं, त्याला वापरात असणं आणि त्याचा फ्लेक्झिबिलिटी वाढवणं असेल, टोन डेव्हलप करणं असेल, त्याची आवाजाची जवारी तयार करणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी टेक्निकल रियाज असतो. मग खयाल गायन, तुम्हाला कुठला प्रकार गायचा आहे त्या प्रकारासाठी काय लागतंय. मग गझला गाणार असेल तर उच्चारांकडे स्पेशली लक्ष द्यायला लागतं, त्याचं भाव समजून घ्यायला लागतो, त्याची मांडणी कशी असते, कहन कशी असते, याच्याकडे जायला लागतं. खयाल गाणार असेल तर रागांचं स्ट्रक्चर समजून घेणं असेल, राग उभा करण्यासाठी त्याच्याबद्दल विचार करणं असेल, मग त्याचं चिंतन आलं, वेगवेगळ्या गायकांचं ऐकणं आलं, या सगळ्या गोष्टी करायला लागतात. तर जसा जसा जॉनर तुम्हाला निवडायचा असतो मग त्यानुसार त्याचा रियाज ठरतो. पण कुठलीही कला तुम्ही जर निवडली तर रियाजाशिवाय पर्याय नाही.
0: आणि तुझाही रियाज मग असाच होत असावा. तू अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहेस. अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, राहुल देशपांडे, प्रभा अत्रेंसमोर सुद्धा तू गायली आहेस. तुझ्या ह्या संगीत प्रवासाबद्दल सांग.
1: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणं सुरू केलं, मग त्यानंतर नॅचरलीच वेगवेगळ्या संधी येत गेल्या. आणि काही काही वेळा म्हणजे जेव्हा ते मुमेंट्स आलेत की अशा दिग्गजांसमोर गायची संधी आली, खरं तर विश्वास नाही बसत. आणि खूप दडपण पण असतं, खूप भीती पण असते, पण आपल्या रियाजावर, आपल्या शिक्षणावर एक विश्वासही असतो थोडासा की काय गायचंय हे माहिती असतं. मग तिथे जाऊन फक्त श्रद्धेने आपली कला सादर केली की बाकी होऊन जातं सगळं.
0: एवढ्या दिग्गजांसमोर गाणं ही खूप मोठी गोष्ट आहे.

0: असं वाटतंय का की आजची तरुण पिढी शास्त्रीय संगीताकडे वळते आहे, आकर्षित होतीये?
1: नवीन पिढी शास्त्रीय संगीताकडे वळतीये, कारण आता माझ्या जनरेशनमध्ये बघितलं तर खूप लोकांचा शास्त्रीय संगीताकडे कल आहे, खूप लोक शिकतायत आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार देखील करतायत. त्यामुळे मला तरी असं वाटतं की खूप चांगले पद्धतीने शास्त्रीय संगीताचं काम चाललेलं आहे. फक्त नवीन विद्यार्थ्यांनी कला आणि सादरीकरण या दोन्ही गोष्टी एकात एक आहे. मुळात गाणं परफॉर्मिंग आर्ट आहे, त्यामुळे ती सादर करणं हे तेवढाच महत्वाचा भाग आहे, पण त्याची गडबड न करता ती परिपूर्ण होऊ देणं किंवा त्याच्यामध्ये एक मॅच्युरिटी येऊ देणं आणि त्यानंतर त्याला पुढे येणं, याच्यानी आणखीन कलेचा दर्जा वाढतो असं मला वाटतं.
0: नक्कीच, अगदी बरोबर प्राची. ह्याबरोबर तो आम्हाला आता काय ऐकवशील?
1: एक भावगीत ऐकवते.

0: राजे, तू केवळ एक शास्त्रीय गायिका नाहीये तर एक उत्तम हार्मोनियम वादक सुद्धा आहेस, आणि तू बऱ्याचशा रचनाही केलेल्या आहेस, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगशील?
1: संगीत ही एक म्हणजे खूप मोठी कॉन्सेप्ट आहे किंवा खूप मोठी टर्म आहे, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने संगीताला अनुभवू शकता. तर गायन हे एक माध्यम झालं, वाजवणे हे एक माध्यम झालं, पण त्या व्यतिरिक्त अरेंजमेंट करणं असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धती, तर या सगळ्यातनं मला असं वाटतं की तुम्ही संगीताच्या आणखीन जवळ जाता किंवा संगीताला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवू शकता. तर त्यामुळे जेव्हा म्हणजे आवडती गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवता येते, त्यामुळे मला या सगळ्याच गोष्टी करायला फार आवडतं.
0: मग तू स्वतः एखादं गायलेलं गाणं ऐकवशील का आम्हाला?
1: हो नक्की, दर्शन दे.

0: राजा, आता आपण शेवटाकडे वळतोय. मला सांग, संगीत तुझ्यासाठी काय आहे?
1: खरं तर म्हणजे कुठल्याही गायकाला हा प्रश्न विचारला तर सेमच उत्तर असेल किंवा फार अवघड आहे ते सांगणं की संगीत माझ्यासाठी खरं तर काय आहे. इतक्या वर्षांमध्ये जेव्हापासून मी शिकायला सुरुवात केली आहे, गायलं नाही असा कुठला दिवस जात नाही किंवा नाही गायलं तर खरं तर करमत नाही. तर कुठल्याही कलाकारासाठी त्याची कला हे त्याच्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम असतं असं मला वाटतं. की म्हणजे तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा, आणि आणखीन एक असं की त्या कलेतनं तुम्हाला काय काय एक्सप्रेस करायचंय किंवा काय व्यक्त करायचंय, तर या दोन्ही गोष्टी कलेतनं फार होतात आणि कलाकारासाठी ते माध्यम असतं त्या गोष्टीचं. तर म्हणजे एवढे वर्ष जे तुम्ही त्यासोबत घालवता की त्याच्यामध्ये ट्रेनिंग असणं म्हणा, त्याची तालीम घेणं म्हणा, किंवा टेक्निकली स्वतःला तयार करणं असेल, आणि मग या सगळ्याच्या माध्यमातून फायनली तुम्ही काय व्यक्त करताय, कशासाठी त्याचा वापर करताय, कसं ते लोकांसमोर आणताय आणि लोकांना त्यातनं काय देताय, हे सगळं कलाकारासाठी म्हणजे विश्व बनतंय एका पॉईंट नंतर. तर माझ्यासाठी पण हा प्रवास असाच होता की सुरुवातीला आपण शिकायला लागतो, मग आपण त्याच्यातनं स्वतःला एक्सप्लोअर करायला लागतो, मग त्यातनं आपण सोसायटीसाठी पण काहीतरी तयार करतो, आणि हळूहळू ही कला तुम्हाला खूप काही काही देते, म्हणजे व्यक्ती म्हणून समृद्ध करते, तुम्हाला तुमचे स्वभाव पण जास्त कळायला लागतात. म्हणजे गाणं ही अशी कला आहे, कारण खयाल गायनामध्ये स्पेशली तुमचा स्वभाव रिफ्लेक्ट होतो, तर त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप चांगलं ओळखायला लागता की माझा पेशन्स किती आहे, मी किती वेळ बसू शकते, काय गाऊ शकते, काय केलं की मला मी कॉन्शियस व्हायला लागते, किंवा मी किती कॉन्शियसली स्वतःला ऐकते. छोटी छोटी जी गाण्यातली मूल्ये आहेत ती आयुष्यामध्ये पण तुम्हाला महत्वाची ठरतात. म्हणजे गाण्यातनं काही गोष्टी कळतात स्वतःबद्दल, त्या आयुष्यात पण खूप जास्त महत्वाच्या ठरतात.
0: बरोबर आहे प्राची, जसं तू म्हणालीस तसं संगीत आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असावं असं आपण म्हणू शकतो. आता तू आम्हाला काय ऐकवशील?
1: जाता जाता माझ्या शेवटच्या गाण्यातून मी फक्त गणपतीला प्रार्थना करते आणि आशा व्यक्त करते की जे काही युवकांनी म्हणा, भक्तांनी म्हणा, मागणं गणपतीला मागितलंय किंवा जी काही प्रार्थना केली आहे ती सगळ्यांची पूर्ण होवो, आणि शेवटची रचना सादर करते.

0: राजी, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, जाता जाता युवकांना काय संदेश देशील?
1: मी शिकवताना पण या गोष्टी खूप अनुभव करते की जेव्हा तुम्ही कुठली तरी कला शिकता आणि मग हळूहळू 10वी 12वी परीक्षा करिअर या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि कुठेतरी कलेकडचा तुमचा कल कमी होतो किंवा लक्ष देणं होत नाही, रियाज करणं होत नाही, तर कुठली पण कला शिकण्यासाठी तुम्ही त्यात करिअर करणं गरजेचं नाहीये किंवा त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण आयुष्य समर्पित करावं असंही अपेक्षा नाहीये. पण व्यक्ती म्हणून समृद्ध होण्यासाठी किंवा तुम्हाला तुमचा स्वतःच्या व्यक्त होण्यासाठी काहीतरी एक कला हाताशी असावी असं नक्की मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकाने कुठल्या तरी कलेचा एक म्हणजे क्लास लावा म्हणा किंवा काहीतरी बेसिक शिक्षण नक्की घ्यायला हवं आणि त्याला आवड म्हणून का होईना पण जपायला हवं. आणि त्यासोबत भारतीय कला आहे यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम ऐकायला जाणं असेल किंवा वेगवेगळ्या कलाकारांच्या कॉन्सर्ट अटेंड करणं, तर ह्या गोष्टी पण युवकांनी नक्की कराव्या.
0: नक्कीच, जसं तू आता गाणं गायलंस त्याप्रमाणे आपल्या सर्वांचा मनोकामना बाप्पा पूर्ण करो. आणि तू युवावाणीमध्ये आल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद प्राची. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राकडून तुझ्या पुढच्या संगीताच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
1: तर उत्कर्षा, मला पण खूप छान वाटलं आकाशवाणी केंद्रामध्ये येऊन आणि आकाशवाणी केंद्रामध्ये मला इथे आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहोत युवावाणीचा हा संगीतमय विशेष कार्यक्रम गायिका प्राची खोत हिच्यासोबत. मला खात्री आहे तुम्हा सर्वांना नक्कीच आवडला असेल आजचा युवावाणीचा कार्यक्रम. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होता, सादर करते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते, भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.
2: युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत, ठीक 6 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: बाजीरावाचा बेटा या चित्रपटातले जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, संध्याकाळी 6:30 आपण ऐकू शकाल स्वस्थ भारत. त्यापूर्वी 6:20 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. आदौ मुख्याः वार्ताः. विकसित भारतस्य संकल्पाय सर्वजन सहभागिता अनतिक्रमणीया इति सेवा संकल्पाभियाने सेवायात्रिभिः सह सम्भाषणावधौ प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना प्रख्यापितम्. दीनदयाल ग्रामीण कौशल्या योजनया 70,000 युवकानां प्रशिक्षणाय प्रशासनेन व्यधायि निर्णयः. IBSA मंचे पहलगाम आक्रमणस्य तीव्र निंदा. आतंकवाद उन्मूलनाय दृढ संकल्पश्च प्रकटितः. गभीर अवपातेन ओडिशा आंध्र तेलंगाना राज्येषु अतिवृष्ट्या महती क्षतिः आपादिता. ऋतु विज्ञान विभागस्य उच्च सतर्कता च वर्तते. अपि च नागोया एशियाई क्रीडासु 10 मीटर एयर पिस्तौल स्पर्धायां भारतस्य कमलजीत सुरुचि युग्मेन स्वर्ण पदकं प्रासाधि. अथ वार्ताः विशदीकृत्य. सर्वेषां सहभागित्वेन योगदानेन चैव विकसितं भारतम् इति संकल्पः सिद्ध्येत्. सेवा संकल्प अभियानान्तर्गतं काशीतः वडनगरं यावत् प्रस्थिताभिः सेवायात्राभिः सह आभासीय संवादे प्रधानमन्त्री मोदी एतद् उदघोषयत्. वडनगरं मह्यं जीवनस्य आधारभूतान् संस्कारान् अयच्छत्. काशी च तेषु संस्कारेषु सेवानुरागस्य अनन्तान् वर्णान् समवयत् इति श्रीमोदी प्रत्यपादयत्. युवानः अपि अनेकैः सेवावर्णैः एतां यात्रां भूषयन्ति इति सः परं सन्तोषं प्राकटयत्.
2: हमें आत्मनिर्भर भारत बनाना है. चुनौतियां आएगी, चुनौतियों को चुनौती देने का तो संस्कार लेकर के हम चले हैं. इसलिए हमें हर दिन एक नई ऊर्जा लेकर

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बायपोलर डिसऑर्डर या आजाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बायपोलर डिसऑर्डर नेमका काय असतो हे आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: बायपोलर डिसऑर्डर हा एक खूप प्रचलित असा मानसिक आजार आहे. याबद्दल माहिती कमी असली तरी पण जवळपास 100 पैकी 3 जणांना हा आजार होतो असं मानलं जातं. बायपोलार म्हणजे दोन ध्रुव, तर दोन ध्रुवांमध्ये हेलकावणारी स्थिती, म्हणजे मनाची मानसिक स्थिती अतिशय नैराश्य किंवा अतिशय उत्तेजना, अशा दोन एक्स्ट्रीम मध्ये, दोन पराकुटीच्या स्थितीमध्ये हेलकावणारी स्थिती म्हणजे बायपोलार डिसऑर्डर. यात नेमकं अशा दोन वेगवेगळे स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात ज्या कुठल्याही व्यक्तीच्या वागण्यात, स्वभावात, विचार करण्यात आणि राहणीमानात इतका आमूलाग्र बदल येतो की काही जो फेज असतो त्याला एक जे खालचं टोक आहे त्याला म्हटलं जातं डिप्रेशन, आणि वरचं जे टोक आहे जिथे अतिशय जास्त काही चिन्ह असतात त्याला म्हटलं जातं मेनिया, म्हणजे उन्माद. तर सामान्य लोकांपेक्षा वेगळं काय की काही जणांना असे फेजेस येतात की जे डिप्रेशन असतात आणि काही फेजेस असे येतात की ज्यांना मेनिया किंवा उन्माद म्हणतात. आपण एक एक करून बघूया. तर सामान्यतः आपल्याला थोडंसं नाराज वाटणं, थोडंसं कधी मन शांत वाटतं.

छान रुची नाही वाटत असं वाटणं अगदी स्वाभाविक असतं. एखाद्या गोष्टींनी आपण थोडंसं नाराज असतो, डिस्टर्ब असतो, तर काही वेळासाठी मला छान नाही वाटत, इथपर्यंत स्वाभाविक असतं. पण ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो तो एक आजार आहे. आजार मी जेव्हा म्हणतो त्यांनी मला अपेक्षित आहे की आपल्या मेंदूमध्ये काही आमूलाग्र बदल येतात, ते ठळक असतात आणि ते सामान्यतः आपण ज्या भावना व्यक्त करतो किंवा आपल्याला जाणवतात त्याच्यापेक्षा ते जास्त असतं. म्हणजे उदासीनता ही अत्याधिक असते. साधारणतः आपण उदासीन थोड्या वेळासाठी होतो, थोड्या वेळाने आपल्याला बरं वाटतं. पण डिप्रेशनमध्ये काय होतं की ही उदासीनता सतत राहते आणि कुठल्याही परिस्थितीत टिकून राहते. म्हणजे फक्त एका परिस्थितीत फक्त मला एकच दिवस थोड्या वेळासाठी वाईट वाटलं, नाही, ते डिप्रेशन आहे. डिप्रेशन म्हणजे ही उदासीनता सतत राहते, अधिक राहते, कुठल्याही स्थितीमध्ये राहते. यात अतिशय विचार जास्त येतात, मला नकोसे विचार जास्त येतात. जी सहसा सगळ्या गोष्टींमधली रुची असते ती कमी झाल्यासारखी वाटते. काही गोष्टींनी मला छान आराम वाटतो, ते केल्याने मला कसंही बरं वाटतं, पण ते बरं वाटणं सुद्धा कमी होतं, त्यातली ऊर्जा कमी होते. कुठल्याही गोष्टीसाठी जी आपली धडपड एनर्जी असते ती कमी झाल्यासारखी वाटते. लवकर थकल्यासारखं वाटतं. जे कामं सामान्यतः आम्ही करत होतो त्या कामांमध्ये आता मला लवकर थकवा येतोय, मी ते काम सोडून देतोय, गिव्ह अप करतोय, टाळतोय असं होतं. कशाचं हुरूप, उल्हास असा कमी होतो, हे डिप्रेशनचे लक्षण आहे. याशिवाय काय नेमकं होतं की झोप कमी होते, जेवणाची इच्छा, आसक्ती कमी होते. जसं आता हे जर स्टुडंट फेजमध्ये जर विद्यार्थी दशेत पाहायला गेलं तर तिथे नेमकं काय बदल जाणवतात डिप्रेशनमध्ये की एकाग्रता कमी होते. जी पकड असते अभ्यासावरची, जी धडपड असते ती कमी होते. नैराश्याचा भाग जास्त येतो की मी काही केल्याने काही खास व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे काही करून अर्थ नाही, असे नकारात्मक विचारांचा भरणा आणि हा सतत टिकून राहणं, तर याला डिप्रेशन किंवा उदासीनतेचा रोग म्हटला जातो. आता हे याला म्हणजे आजार केव्हा समजायचा, तर त्याला एक मानक दिला गेला की हे जर कमीत कमी 2 आठवड्यापेक्षा जास्त होत असेल तर त्याला आजार समजलं जातं. काही गोष्टी ज्या थोड्या वेळासाठी असतात, फ्लिटिंग सिम्पटम म्हणतो आम्ही त्याला, की थोड्या वेळासाठी नाराज वाटलं पण नंतर रिकवर झालं, तर ते डिप्रेशन नाही. हा झाला फरक की साधं उदासीन नाराज वाटणं आणि डिप्रेशन असणं. या डिप्रेशनचे पराकोटीचे लक्षण जेव्हा जाणवतात आणि हे सतत होत राहतं, तेव्हा या डिप्रेसिव्ह डिसऑर्डरमध्ये कधी कधी आपल्याला इतकं हताश, इतकं निराश वाटू शकतं की माझ्या जगण्याला काही जणू अर्थच नाही, तर मनात बरे वाईट विचार येणं, स्वतःला संपवण्याचे विचार येणं, हे सुद्धा याचं पराकोटीचे लक्षण आहे. थोडक्यात आपली एनर्जी सगळी डाऊन झाली आहे आणि हा डिप्रेशनचा फेज असा जाणवतो. की यातले बहुतांशी पेशंट मला सगळं सांगतात की मला सगळं कळतंय की मला हे असं नको विचार करायला, पण ते थांबतच नाहीत. मला कळतंय की अर्थाने पण ते सतत येत राहतात आणि आता मग मला असं वाटतं की खरंच असं आहे, म्हणजे सगळंच वाईट आहे. मला स्वतःबद्दल काही चांगलं वाटत नाही, मला परिस्थितीबद्दल काही छान रुचकर वाटत नाही आणि भवितव्य, पुढचं भविष्य पाहिलं तर ते अंधकारमय वाटतंय. तर ही सहसा सतत निगेटिव्ह फिलिंग ही राहणं हे डिप्रेशन आहे. हे झालं खालचं टोक. बायपोलारमध्ये आपण जसं दुसरं टोक म्हटलं की इथे उन्माद असतो. आपल्याला कुठल्याही गोष्टीत छान वाटणं, एखाद्या गोष्टीबद्दल आनंद वाटतं, आपण गुणगुणत राहतो आणि आपण छान मोकळं वाटतं, फिरावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, इथपर्यंत अगदी छान आहे. पण उत्साहाच्या जागी अतिउत्साह येतो, त्याला म्हणतात उन्माद. अतिउत्साह या उन्मादाच्या, या मेनियाच्या फेजमध्ये व्यक्ती जास्त बोलू लागतो, अतिशय बोलतो, न थांबता बोलतो, त्या बोलण्याची धार वाढते, त्या बोलण्याची स्पीड वाढते, ते कोणाच्या थांबण्याने थांबत नाही, असं सतत बोलणं असं राहतं. आणि हे जाणवतं की हे इतकं का बोलताय आणि इतकं का फास्ट बोलताय. ते मग समोरचा व्यक्ती ओळखीचा असो की अनोळखी असो, सतत बोलत सुटतात. असं तर इतकी एनर्जी राहते की काय बोलू काय नाही काय, कारण यांना विचार जास्त स्पीडनी येतात आणि विचारांचा भडीमार असतो की हे बोलू की हे करू की काय करू, असं एकदम अतिशय वेगाने असे विचार येत राहतात आणि खूप बोलू, खूप काही करू असं वाटतं. खूप करणं म्हणजे काय की अतिशय काही ना काही काम करत राहणं. आता हे काम पूर्णत्वच जातं असंही नाही, मग एक ना धड भाराभार चिंध्या असं होतं की इतक्या गोष्टींसाठी पुढाकार घेतात, इतक्या गोष्टी सुरू करून ठेवतात आणि त्या पूर्ण होत सुद्धा नाही. पण इतकी असं अतिउत्साह आणि अतिशय आत्मविश्वास इतका जास्त असतो की मी म्हणेल ती पूर्व दिशा, तेव्हा मग दुसऱ्यांच्या मताला, दुसऱ्यांच्या बोलण्याला, दुसऱ्यांच्या मताला काही गणनाच नसते की मी जे म्हटलं तेच खरं. आणि तो इतका जास्त कॉन्फिडन्स असतो की त्यांना प्रामाणिकपणे असं वाटतं की असंच करायला हवं. पण या भरात, या अतिउत्साहाच्या भरात मग थोडं निष्काळजीपणा होतो, बेपरवाई होते, रेकलेसनेस होतं. लोक गाड्या खूप फास्ट चालवतात,
निर्णय खूप

0: त्वरित घेतात, म्हणजे आला विचार आणि बोलून टाकला, आला विचार आणि करून टाकला, आला विचार आणि काहीतरी खरेदी करून टाकलं असं. तर अशा ह्याच्यात खूप जास्त खरेदी करण्याचे पण चान्सेस जास्त असतात. आम्ही सहसा उदाहरणं पाहतो की मी एक उदाहरण आता तुम्हाला देतो की माझे एक क्लायंट जे होते ते एक प्रोफेसर आहे जे एका तालुक्याच्या ठिकाणी राहतात. या उन्मादाच्या फेजमध्ये, या मेनियाच्या फेजमध्ये त्यांना इतका अति उत्साह होता की काय करून काय नाही असं. त्यांना थोडंसं कुणी बढाई चढाई केली की ते सगळं म्हणायला तयार व्हायचे. असं कुठल्या चांगल्या लोकांच्या संगतीत नाही आले. आणि त्यांनी एकाच दिवशी त्या सरांनी 4 फ्लॅट वेगवेगळ्या जागी बुक केले. आता यांना 4 फ्लॅट काही एका फ्लॅटची पण गरज नाही, राहतं घर अगदी संपन्न चांगलं आहे. तर त्या उत्साहाच्या भरात त्यांनी वेगवेगळ्या जागी ऍडव्हान्स देऊन ठेवले. आता याची काहीच गरज नव्हती. आता हा जेव्हा अतिउत्साहाचा फेज कमी झाला तेव्हा डोकं पकडावं लागलं की अरे मी एवढे पैसे कसे देऊन बसलो आणि माझं एवढं नुकसान झालं. अशा अशा लोक गाड्या बुक करतात, अशा वस्तू घेतात की ज्यांची खरं तर गरज नाही, फक्त मला वाटलं आवडलं म्हणून मी घेऊन टाकलं असं. म्हणजे निर्बंधच राहत नाही, जिथे आपण मी स्वतःला नाही म्हणू शकत नाही असं आहे. तर अतिशय बोलणं, जास्त बोलणं, स्पीडने बोलणं, मोठे मोठे विचार येणं. मोठे मोठे विचार म्हणजे मी काही विलक्षण असल्यासारखं जाणवतं, मी काहीतरी ग्रेट आहे, मला सगळं कळतं, दुनिया कशी चिल्लर आहे, दुनियेला काही फारसं कळत नाही, फॅमिलीला काही कळत नाही, यांची तर काही विजनच नाही, यांना तर काही असं दृष्टिकोनच नाही, मला जे दिसतं मला जे कळतं ते तुम्हाला कळत नाही, असं काहीतरी विशेष झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं की मी सगळ्या लोकांशी कनेक्टेड आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांशी माझे खूप संबंध आहे, मला हे ओळखतात, माझं ही प्रतिभा आहे, मी असं करू शकतो. अशा ह्याच्यात काही काही जणांना अतिशय देवदेव करू लागतात, म्हणजे धार्मिक असून असं पण अतिशयच धार्मिकता अचानक उफाळून येते. आणि म्हणजे नको तेवढा खर्च, नको तेवढी मदत कोणाला केल्या जातं. मी काहीतरी विशेष आहे, देवाने पाठवलेला एक विशेष कुणी व्यक्ती आहे आणि माझ्याकडे असं विशेष कार्य आहे की मी आता समाजाचं उत्थान करावं, पूर्ण समाजाला जागृत करावं, त्यांना दिशा द्यावी, त्यांचं सगळं भलं करावं, अशी काहीतरी माझ्यात वेगळी प्रतिभा आल्यासारखी तेव्हा जाणीव होते. आणि त्या भरात मग लोक खूप जास्त खर्च करणं, खूप जास्त काही बोलून जाणं आणि त्या बोलण्यात कधी कधी खूप जास्त दुखावून देणं पण होतं. कारण तेव्हा पर्वाच नसते की समोरच्याला ते ऐकायचंय नाही ऐकायचंय, ते आता म्हणण्याची गरज आहे नाहीये, किंवा त्याचा दुसऱ्यांवर काय परिणाम होईल नाही होईल. हे म्हणजे मी जसं म्हटलं की इनिबिशन नसतं, निर्बंध नसतोच, बोलून दिलं जातं. त्याच्यामुळे खूप अग्रेसिव्ह असं कधी कधी खूप हिंसक वागणं होतं. या मेनियाची एक तऱ्हा अशी आहे की त्याच्यात लोक खूप बोलतात आणि अगदी खूप आनंदी जॉली असं काही काही जणांना जाम इम्प्रेसिव्ह वाटावं असं बोलणं चालणं असं हे उलट, पण ते उथळ असतं, त्याला अर्थ काही नसतो असं. तर ते खूप आवडीचं काही बोलणं, सगळ्यांमध्ये एकदम छाप पाडणं असं वाटू शकतं. आणि अशा ह्याच्यात मग लोक गातात सुद्धा, नाचतात सुद्धा. मी जसं म्हटलं की कुठे काय वागायचं ह्याचं तारतम्य त्या स्थितीमध्ये कमी झालेलं असतं. नको त्या गोष्टी एकदम करून बसणं असं होऊन जातं. आजकाल जे सोशल मीडियावर कधी कधी मला तो ट्रेंड दिसतो की अचानक शांत असलेला व्यक्ती अतिशय जास्त पोस्ट करू लागणार, खूप जास्त एकाच गोष्टीचा रेटा धरून राहणार, दुसऱ्यांचे मतं खोडून टाकण्यास अगदी पराकोटीचे पोस्ट टाकणार. हे अतिशय उन्मादाचे लक्षणं होऊन जातात की तेव्हा असं पेटून उठल्यासारखं की मीच सगळं याचं करता धरता असल्यासारखं असं अति आत्मविश्वासामुळे केलं जातं, बोललं जातं. या स्थितीमध्ये झोपेची गरज फार कमी होते. म्हणजे लवकरच उठतात, सगळ्यांना उठवतात. म्हणजे 10 झोपलं तरी 2-3 उठणार आणि जवळपास म्हणजे तिथे मोठा गजर लावणार, मोठं म्युझिक लावणार, धार्मिक काही लावणार आणि पर्वाच नसते. त्यांना असं वाटतं की मी उलट दुनियेला सुधारतोय, तर त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो हे ध्यानच नाही राहत. याचा दुसरा एक नकोसा पार्ट असतं, त्याला म्हणतात इरिटेबल मेनिया. ते खूपच चिडचिडे, वैतागलेले असे असतात की प्रत्येक गोष्टीसाठी खूप कठोर, असंच झालं पाहिजे, आताच झालं पाहिजे, खूप डिमांडिंग, कुठल्याही गोष्टीसाठी अतिशय आग्रही, न ऐकूच नाही शकत आम्ही अशा स्थितीत येतात. त्याच्यामुळे अशा लोकांना सांभाळणं त्या फॅमिलीला खूप अवघड जातं, ते खूप त्रासून जातात, बाकीच्यांना समजावणं अवघड जातं, बाकीच्यांसमोर शोभा होते अशा वागण्याने, पण तेव्हा ते फॅमिलीला फार अवघड जातं ती स्थिती सांभाळणं असं.
1: यामध्ये आता एकाच व्यक्तीमध्ये हे प्रकार 2-3 असू शकतात का, असं होतं का कधी?
0: हो, एकाच व्यक्तीमध्ये हे दोन्ही प्रकार आलटून पालटून येतात. काही महिने असे डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर मग बरं वाटतं आणि काही वेळानंतर अचानक उचल येते आणि एकदम मेनिया येतो, एकदम हाय फेज येतो, असं होतं. तर सुरुवातीला असं स्वभावाचा भाग असेल वगैरे असं समजलं जातं. आपल्याकडे दुर्दैवाने या गोष्टीची माहिती नसल्यामुळे एक आपल्याला अंधश्रद्धेचा शाप आहे की ज्या गोष्टी मला माहिती नाही त्या काहीतरी वरच्याच आहे असं एक भ्रामक कल्पना राहते. त्यामुळे खूप गंडेधोरे, म्हणजे मांत्रिका तांत्रिकाकडे नेणं वगैरे असे म्हणजे वायफळ प्रयत्न केले जातात. मग हळूहळू लक्षात येते की नाही हे काहीतरी वेगळं आहे, हा आलेला बदल आहे. मग जेव्हा ते डॉक्टरकडे जातात तेव्हा लक्षात येतं की हा आजार आहे, हा आपल्या व्यक्तिमत्वात आलेला ठळक बदल आहे, त्याचे कारण आहे. मग जसं बायपोलर बद्दल माहिती दिली जाते, आजकाल मला एक चांगलं जाणवतं की प्रत्येक फॅमिलीमध्ये मोबाईल असतो तर मी त्यांना एनकरेज करतो, मी त्यांना प्रोत्साहन देतो की प्लीज वाचा. हे वाचल्यानंतर त्यांना लक्षात येतं की अरे हे तर सगळे लक्षणं आपल्या व्यक्तीमध्ये आहे, मग थोडं त्या गोष्टीचं गांभीर्य येतं. आता बायपोलरमध्ये दुसरी अडचण ठळक अशी असते की जसं उन्माद आहे, मेनिया फेज आहे, त्या व्यक्तीला काहीच जाणीव नसते की मी काही वेगळं बोलतोय, मी काही वेगळं विचार करतोय, माझे निर्णय काही वेगळे होत आहे आणि मी माझं वागणं अतिशय विचित्र होत आहे. त्याच्यामुळे बाकी आजारांसारखं जशी जाणीव असते ना की मला काहीतरी त्रास आहे आणि मी डॉक्टरांकडे जायला हवं, ही जाणीव नसल्यामुळे मेनियाचे पेशंट येत नाहीत. मला काय झालंय, मी कशाला औषधं घेणार, इथपासून सगळ्यांची सुरुवात असते. पण बाकीच्यांना इतकं ठळकपणे जाणवत असतं की हे खूपच विचित्र अवस्था झाली आणि यांना ट्रीटमेंटची अतिशय गरज आहे. जसं ट्रीटमेंट मिळते त्या ट्रीटमेंट नंतर मग हळूहळू हे लक्षात येऊ लागतं की अरे आपल्यात काहीतरी वेगळाच बदल झाला होता आणि हा मी नाहीये, हा मी मुळात नव्हतो, हा माझ्यात विचित्रसा बदल झालाय, त्याला डॉक्टर आजार म्हणतात. मग त्याबद्दल ते जाणतात, मग ते काळजी घेऊ लागतात. तर सुरुवात ही याची खूप अवघड असते, कारण त्या पेशंटला अक्षरशः आणावं लागतं. बऱ्याच जणांना ते खूप अग्रेसिव्ह हिंस्त्र असल्यामुळे अगदी पकडूनच आणावं लागतं. काही जण अगदी प्रेशरनी येतात पण ट्रीटमेंट मात्र आवश्यक राहतं.
1: हा हा डॉक्टर, याची कारण आपण जाणून घेणार आहोत पण एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे बायपोलर डिसऑर्डर आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सागर छिद्दरवार. डॉक्टर, आता कारणांकडे आपण वळणार आहोत की बायपोलर डिसऑर्डरची नेमकी कारणं काय असतात?
0: बायपोलर डिसऑर्डरचं नेमकं एक कारण असं नाही सापडलं अजूनही. याला एक अनुवंशिकीय बाजू आहे, अनुवंशिकता खूप पाहिलं जातं. म्हणजे सहसा ज्याही बायपोलरचे क्लायंट्स माझ्याकडे येतात त्यांच्या फॅमिलीमध्ये कुठे ना कुठे मानसिक आजाराचे काही ना काही बीजं पाहिल्या जातात. तर काका, मावशी, मामा, आत्या कोणामध्ये तरी असं. तर भारतात एकही फॅमिली नाही आहे की जिथे हे नाही आहे. त्याच्यामुळे अनुवंशिकता हे एक प्रमुख कारण आहे. लहानपणी ज्या जडणघडणीच्या वेळी काही नकोशे असे अनुभव आलेले असतात त्यानंतर ह्याची पॉसिबिलिटी, ह्याची शक्यता थोडी वाढली असं पाहिल्या गेलं सगळ्या स्टडीजमध्ये. म्हणजे खूप स्थित्यंतर, काही घरातले वादावादी खूप जास्त असणं, काही त्या व्यक्तीला नकोशे असे अनुभव आले, उदाहरणार्थ काही सेक्शुअल असॉल्ट वगैरे झालेलं असेल किंवा खूप काही तानाचं असं सतत वातावरण असलेलं बालपण गेलेलं असेल, तर अशा व्यक्तींमध्ये बायपोलरचं प्रमाण थोडंसं काकणभर बाकी लोकांपेक्षा जास्त आढळतं. एखादा ठळक काही मुद्दा झालाय, ठळक काही अशी घटना घडली आणि त्याच्यामुळे अतिशय त्रासून गेलंय. म्हणजे उदाहरणार्थ काही घरात डेथ झाली असेल किंवा काही असा अनुभव पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला जे त्या बालमनासाठी खूप जास्त त्रासदायक होतं, अशा नंतरही होतं. तरुण वयामध्ये काही गोष्टी याला थोडं कावळा बसला आणि फांदी तुटली तसं एखादं निमित्त घडतं आणि हे उघडकीस येतं. मग काही जणांमध्ये जिथे व्यसनाचा अंतर्भाव असतो तिथे हे त्रास जास्त असतात, बरेच जास्त असतात. त्याच्यामुळे हे काही ठळक आपण असं म्हणूया की ज्याच्यामुळे ही शक्यता, ही व्हल्नरेबिलिटी जी आहे ती वाढते.
1: डॉक्टर, मग निदान जर करायचं असेल तर त्यासाठी काही चाचण्या असतात का?
0: निदान हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे. म्हणजे डॉक्टरांकडे गेल्यानंतर जी तपासणी होते त्यात हे होतं. अशी कोणती ब्लड टेस्ट किंवा सिटी स्कॅन, एमआरआयची अशी टेस्ट नाही की ज्याच्यामुळे बायपोलर पिन पॉइंट होईल. हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे.
1: मग त्यावर उपचार पद्धती काय करण्यात येतं जेव्हा डॉक्टरांना लक्षात येतं की या व्यक्तीला बायपोलर आहे?
0: सहसा पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये कॉमन सारखंच राहतं. एक वयाच्या 20 हे लक्षात येऊ लागतं. म्हणजे काही मुलांमध्ये 17-18 वर्षाच्या मुलांमध्ये हे लवकर दिसू लागतं, मुलींमध्ये सुद्धा असं आहे. आणि एक 40-व्या वर्षापर्यंत याची शक्यता जास्त असते. म्हणजे हे आपण 20-40 असा वयोगट घेऊया असं आहे. तर जसं हे लक्षात येतं की ठळक बाजू आहे, यातला जो खालचा पार्ट आहे डिप्रेशनवाला, लो फेज आपण म्हणूया याला, ती लो फेज बऱ्याचदा कोणाच्या लक्षात येत नाही आणि ती काही महिने चालते की एकदम कोमेजल्यासारखं व्यक्ती होतो. कशात रुची नाही, कशात आनंद नाही, सगळ्यांपासून अलिप्त, आपल्याच विचारात, आपल्याच तंद्रीत, काही करण्याची धडपड नाही, जी प्रगती साधत होती ती सोडून देणार, अशा विचारांमुळे जे प्रयत्न

करायचे ते सोडून देणार असं. तर बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचा धक्का बसला असावा किंवा एखाद्या गोष्टीचा मनस्ताप झाला असावा असं विचार करून त्याच्याकडे दुर्दैवाने दुर्लक्ष केलं जातं. ते पास ऑफ होतं, काही महिने जातात, मग हळूहळू थोडं निघतं. मेनियाचा फेज मात्र ठळक असतो. तर आता या फेजमध्ये ना इतकं स्पष्ट दिसून पडतं की हे काहीतरी वेगळं होतं, त्यामुळे आवर्जून आणलंच जातं पेशंटला आणि मग ट्रीटमेंट केलं जाते असं. यातला एक छोटा पार्ट जो आहे तो मी मेन्शन करायला हवा इथे की मेनियापेक्षा एक छोटा पार्ट असतो ज्याला म्हणतात हायपोमेनिया. आता हायपोमेनिया म्हणजे अतिउत्साहच पण खूप प्रॉब्लेमॅटिक नाही. मी जसं म्हटलं की खूप छान बोलणं, खूप जास्त बोलणं, सगळ्यांशी जाऊन जाऊन बोलणं, स्वतःहून पुढाकार घेऊन बोलणं, त्याच्यामुळे असं छान वाटणारा पार्ट असतो. काहीच कामाचं नसतं, म्हणजे ते काही काम साध्य काहीच होत नाही, फक्त बोलण्या बोलण्यात ते जास्त होतं. आता मेनियामध्ये काही काही पेशंटना खूप हिंस्त्र होऊ लागतात, त्यांना खूप भ्रामक कल्पना येऊ लागतात आणि खूप असे भ्रम असल्यामुळे काही भास होऊ लागतात असे पण राहतात. तर हे पण एक वेगळी स्टेज आहे मेनिया पण आणि हायपोमेनिया पण. हायपोमेनिया बऱ्याच जणांना खूपच लोभसवाणं वाटतं की मी त्याच्यात खूपच छान कॉन्फिडंट होतो आणि मी छान होतो, पण दुनियेसाठी ते सहन करणं फार अवघड जातं असं. तर हे जेव्हा डिप्रेशन किंवा मेनिया असं लक्षात येतं तेव्हा ट्रीटमेंट इनिशिएट केले जाते. आता हे ट्रीटमेंट सुद्धा आपण हे जे तीन वेगळे फेज पाहिले की उन्माद म्हणजे अतिशय हाय फेज, नॉर्मल फेज आणि डिप्रेशन, या तिन्हीसाठी ट्रीटमेंट त्या फेजनुसार बऱ्याचदा वेगळी राहते, बऱ्याचदा काही पूर्ण वेळेस वेगळी राहते. तर जर डिप्रेशनची फेज असेल तर त्यानुसार ट्रीटमेंट राहते. त्यासाठी आता पूर्णतः चांगले औषधोपचार आहेत. या फेजमध्ये औषधोपचाराशिवाय थेरपी म्हणजे काउन्सिलिंग सेशन, समुपदेशन हे खूप आवश्यक असतं. उपचार पद्धती जे राहते ती आता मागच्या 15-20 वर्षात इतकी सरस झालेली आहे की याच्यात खूप चांगला उपचार होतो आणि व्यक्ती लवकर बरा होऊन निघण्याचे चान्सेस असतात, पण त्याला सुद्धा थोडासा वेळ द्यावा लागतो. सहसा एक गैरसमज असा असतो की या मेडिसिनमुळे सहसा झोप येते, तर आता तसं नाही राहिलंय. माझे सगळे क्लायंट्स वर्किंग आहेत, त्यांना झोपून असणं शक्यच नाहीये. त्याच्यामुळे डिप्रेशन निघावं हे आवश्यक असतं, पण सुस्त नको राहायला ही पण प्रयत्न केला जातात. आणि हे सतत उपचार लागतो, लगातार उपचार लागतो, त्याचा असर पाहायला काही आठवडे लागतात, पण त्यांनी मजबूत ट्रीटमेंट होते आणि हे परत परत होण्याचे चान्सेस कमी होतात. समुपदेशनामध्ये ह्या आजारातली आपली जी विचारस्थिती वेगळी झाली असते, त्या विचारस्थितीमध्ये काय चुकीचं होत आहे ते कसं ओळखायचं, त्याचं काय पर्याय काढायचा आणि ते स्वतःला त्या क्षणी कसं हँडल करायचं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी डिटेल्ड समुपदेशन राहतं. तर ह्या दोन्ही गोष्टी तिथे आवश्यक राहतात. वरची जी फेज आहे, मेनिया फेज आहे, तिथे मात्र बऱ्याचदा ऍडमिट करून ट्रीटमेंट करावं लागतं, कारण तो इतका स्वैराचार असतो, इतकं अनियंत्रित वागणं असतं की ते बऱ्याचदा मेडिसिन घ्यायला तयार नसल्यामुळे घरी सांभाळणं फार अवघड जातं. त्या स्थितीमध्ये काही अतिशय नुकसान नको करून बसायला, ते अग्रेसिव्ह होऊन स्वतःला कोणाला रिस्क नको म्हणून ट्रीटमेंट करणं अत्यावश्यक असतं. तर बऱ्याचदा त्या स्थितीमध्ये पेशंटला हे भान नसल्यामुळे की मला काय आजार आहे ते मेडिसिन घ्यायला तयार होत नाही. तर मेडिसिन सुद्धा अशा दिल्या जातात की जे त्यांच्या अप्रोक्ष सुद्धा दिल्या जाऊ शकतात, कारण अर्जंट असतं की यांनी लवकर बरं होणं, मग ते त्यांच्या मर्जीने होत नसेल त्यांच्या आजारामुळे, तर मग त्यांच्या म्हणजे मर्जीच्या शिवाय सुद्धा आपल्याला काही मेडिसिन्स असे द्यावं लागतात की ज्या विरघळवून मिक्स करून देता येईल, पण ही ट्रीटमेंट अत्यावश्यक असतं. आता हे बऱ्याचदा ऍडमिशन काही काही गोष्टींमध्ये, बहुतांशी ट्रीटमेंट जी आहे ती घरून होऊ शकते. काही काही पेशंट्समध्ये मात्र ही इमर्जन्सी सारखी स्थिती येते. ह्या कोणत्या स्थिती की बायपोलर डिसऑर्डरमध्ये दुर्दैवाने अतिशय भावनावेग असल्यामुळे काही काही चुकीचे आणि पराकुटीचे निर्णय घेण्याची टेंडन्सी जास्त आहे, त्याच्यामुळे इथे आत्महत्येचे विचार येणं आणि आत्महत्येचं प्रमाण हे जे आहे ते बाकी जनतेपेक्षा 10 पटीनं जास्त आहे असं. म्हणून हे बायपोलरची ट्रीटमेंट ही अत्यावश्यक असते, काटेकोरपणे करावी, याच्यात अजिबात रिस्क घेऊ नये, कारण ह्याच्यात स्वतःला किंवा कुणाला अपाय करण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्या स्थिती मात्र इमर्जन्सी असतात, तिथे ऍडमिट करून एक प्रेफरेबल ट्रीटमेंट राहते ज्याला विद्युत उपचार म्हणतात, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी. म्हणजे एक त्या पेशंटला सुंगणी किंवा अॅनेस्थेशिया दिला जातो, जेणेकरून त्या पेशंटला अजिबातच काही त्रास होत नाही, आणि त्यात एक विद्युत उपचार दिला जातो ज्यामुळे मला अतिशय त्वरित असे त्याचे रिझल्ट दिसू लागतात, जे मला मेडिसिनने कदाचित काही आठवडे लागले असते. पण जर पेशंट सुसाइडल असेल तर हे याला ईसीटी किंवा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणतात. ईसीटी इज अ वंडरफुल ऑप्शन
शुड बी द फर्स्ट ऑप्शन. अशा वेळेस मात्र ॲडमिट

0: करून ईसीटी ही ट्रीटमेंट घेणं आवश्यक ठरतं.
1: डॉक्टर सरते, शेवटी आमचे जे श्रोता कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: आपण आता बायपोलर डिसऑर्डर बद्दल थोडस हे जाणून घेतलंय की हे आपल्या भावनांचं तीव्र होणं आणि ते फेज सतत काही आठवडे राहणं त्याला आपण आजार समजतो. जर कुठल्या व्यक्तीमध्ये हे दोन्ही पण भावनावेग अतिशय तीव्र असतील, म्हणजे अतिशय उत्साह म्हणजे उन्माद मेनिया किंवा अतिशय उदासीनता नैराश्य म्हणजे डिप्रेशन, तर कृपया ट्रीटमेंट अवश्य घ्यावी. हे फक्त तेवढ्यापुरती ट्रीटमेंट नसतं, तर ट्रीटमेंट यासाठी सुद्धा आवश्यक असते की हे वारंवार व्हायला नको. म्हणून जसं व्होल्टेज स्टेबिलायझर असतात फ्रीजसाठी वगैरे, तसे हे मूड स्टेबिलायझर मेडिसिन हे अत्यावश्यक असतात. ते आपल्या जवळच्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने कृपया नियमितपणे घ्यावे. यामुळे आपल्या लाईफमध्ये जे येणारे व्यत्यय आहेत ते बरेच कमी होऊ शकतात, सूत्र तुमच्या हाती राहू शकतं. तर कृपया याकडे लक्ष द्यावे आणि ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यावे.
1: डॉक्टर सागर चिद्दरवार, आपण इथे आलात आणि बायपोलर डिसऑर्डर या आजाराविषयी सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, बायपोलर डिसऑर्डर या विषयावर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं बायपोलर डिसऑर्डर या विषयावर डॉक्टर सागर चिद्दरवार यांची वैदेही चवरे यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, संध्याकाळी 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

0: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ईसीआय नेट हे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
1: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेवू.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी। माथाडी कामगार कायदा संपू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी चौघांना अटक। मुंबई विमानतळावर तस्करीचं 9.5 किलो सोनं जप्त। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई। भाद्रपदातल्या गणेशोत्सवाचा समारोप आज अनंत चतुर्दशीला होत आहे। राज्यात सर्वत्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत। गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत आज सर्वजण लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत। अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राजधानी मुंबईत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी रवाना होत आहेत। शहरात 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे। अनेक ठिकाणी मूर्तीदान उपक्रमही राबवला जात आहे। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे। गुलाल उधळत आकर्षक रुबाबदार पोशाख करून तरुणाई मोठ्या संख्येनं मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे। गिरगाव दादर जुहू चौपाट्यांवर महानगरपालिका स्वयंसेवी संस्था संघटना इत्यादींनी गणेश भक्तांच्या सोयीसाठी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत। महानगरपालिकेचे 25,000 जास्त कर्मचारी विसर्जन यंत्रणेत तैनात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसंच शिस्त पालनासाठी पोलीस दल कार्यरत आहेत।
0: पुण्यात कसबापेठ तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विधिवत विसर्जन पार पडलं। विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी गर्दीनं रस्ते फुलले आहेत। ड्रोन आणि भरारी पथकांमार्फत सुरक्षा यंत्रणा मिरवणुकांवर लक्ष ठेवून

0: मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जन करायला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नाशिकमध्ये मिरवणूक सुरू असताना पोलिसांनी घाई केल्यामुळे महात्मा गांधी रोड सिग्नल इथं काही काळ गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं मिरवणूक पूर्ववत सुरू झाली. दरम्यान नाशिक महानगरपालिकेनं विविध ठिकाणाहून 36,000 अधिक मूर्तींचं दान स्वीकारलं आहे. बुलडाणा, धुळे, जालना इथल्या आमच्या वार्ताहरांनी गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्याच्या बातम्या दिल्या आहेत. नंदुरबारमध्ये दादा आणि बाबा गणपतींच्या मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक हरिहर भेटीकडे भाविकांचं लक्ष लागलंय. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिना दीड महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाशी इथं कांदा बटाटा मार्केटमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या 36 माथाडी मंडळांच्या कामकाजाचं लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीनं मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान आपल्या वैधानिक कर्तव्यांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यासंदर्भात इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाद्वारे करावा असंही याचिकेत म्हटलं आहे. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कुठलंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवून इतर 2 दिवस सुटी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन बँक असोसिएशननं मंजुरी दिली आहे आणि ते सरकारच्या विचाराधीन असल्याचं बँक कर्मचारी संघटनांनी म्हटलं होतं. त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. कुटुंब निवृत्तीवेतन योजनेत बदल करण्याची तसंच राजीनामा दिलेल्यांना निवृत्तीवेतनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य केल्याचं अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचंही ते म्हणाले. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून 3 दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गड ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यातल्या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे तर अन्य 2 आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जवळपास 9.5 किलो सोनं जप्त केलं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. दुबईहून आलेल्या 3 भारतीय प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या सोन्याची भुकटी करून तशाच रंगाच्या अन्नपदार्थांमध्ये ती मिसळून ती पाकिटात भरून या प्रवाशांनी भारतात आणल्याचं संचालनालयानं सांगितलं. ही भुकटी मिसळलेले जवळपास 33.5 किलो वजनाचे अन्नपदार्थ या प्रवाशांकडे आढळून आले. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा इथं बस उलटल्यानं झालेल्या अपघातात 5 ते 6 प्रवासी जखमी झाले. वाटेत आलेल्या बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरचा ताबा सुटून हा अपघात झाला. या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. जखमींना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारत 2 सुवर्ण 9 रौप्य आणि 12 कांस्य पदकासह पदक तालिकेत सध्या 12व्या स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी आज रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिया चितळे यांना चीनच्या जोडीकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

0: स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत जोशना चिन्नप्पा आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे, तर महिला एकेरीत अनाहत सिंगनं आणि पुरुष एकेरीत अभय सिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयोद्धा सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, मात्र पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
1: मुंबईतल्या भुलेश्वर भागात मुंबादेवी मंदिरालगत असलेल्या भैरुमल हाऊस या 4-मजली इमारतीला आज आग लागली. दुपारी 1:15 सुमाराला ही आग लागली. इमारतीतल्या 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाने दुपारी 3:15 आग आटोक्यात आणली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. माथाडी कामगार कायदा संपू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी प्रकरणी आणखी चौघांना अटक. मुंबई विमानतळावर तस्करीचं 9.5 किलो सोनं जप्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI Net हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतानं अनेक क्षेत्रात प्रगतीचे आलेख उंचावले. हरित ऊर्जा क्षेत्र हे त्यापैकीच एक. बाहेरील देशांवरील इंधन अवलंबित्व कमी करत भारताची वाटचाल ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे करत आणि त्याचवेळी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे जागतिक उद्दिष्ट ठेवत सरकारनं अनेक परिणामकारक योजना राबवल्या आहेत. याचाच परिपाक म्हणून भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. तर पवन, जैव, हरित, हायड्रोजन अशा शाश्वत ऊर्जा क्षेत्रातही भारतानं आघाडी घेतली आहे. याच प्रगतीविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊ. श्रोते हो, सौर ऊर्जेनं भारताच्या हरित प्रवासात मोठं योगदान दिलं आहे. तसंच पवन ऊर्जेची क्षमता 2014 मधील 21 गिगावॅटवरून वाढून 52 गिगावॅटपेक्षा जास्त झाली आहे. यासाठी केंद्र सरकारनं अर्थसंकल्पातही विविध योजनांसाठी भरीव तरतूद केली आहे. याच सौर आणि पवन ऊर्जेविषयी शाश्वत क्षेत्रातील उद्योजिका आणि लेखिका डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याकडून जाणून घेऊ.
1: नव्या आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयासाठी 26-27 केंद्रीय अर्थसंकल्पनात तब्बल 32,914 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेने ही तरतूद तब्बल 30% अधिक आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी हरित ऊर्जा हे केवळ पर्यावरणीय बांधिलकीचे क्षेत्र नाही तर ते राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षिततेचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रमुख साधन बनले आहे. भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठायचे आहे. यासाठी सौर, पवन, जलविद्युत, जैव इंधन आणि हायड्रोजन अशा विविध स्रोतांचा एकत्रित वापर करण्यावर सरकारचा भर आहे. वाढीव अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे सौर पार्कच्या उभारणीला, ग्रामीण भागातील सौर ऊर्जीकरणाला आणि संशोधन व नवोन्मेषणाला गती मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं तर हा अर्थसंकल्प भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल आहे.

0: यामध्ये सामान्य कुटुंबासाठी थेट फायदेशीर ठरणारी एक योजना आहे, पीएम सूर्यघर मोफत वीज बिल योजना. यामध्ये जी थेट सर्वसामान्य घरघरात पोहोचली आहे. फेब्रुवारी 24 मध्ये सुरू झालेल्या या महत्वाकांक्षी योजनेचे उद्दिष्ट आहे देशातील 1 कोटी घरांच्या छतांवर सौर पॅनल बसवणे. या योजने अंतर्गत पात्र कुटुंबांना छतावरील सौर ऊर्जा यंत्रणेसाठी थेट अनुदान दिले जाते, ज्यामुळे सामान्य कुटुंबाला दरमहा 300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळू शकते. याचा थेट परिणाम म्हणजे अनेक कुटुंबाचे वीज बिल आज शून्यावर आले आहे. विशेष म्हणजे जास्तीची वीज निर्माण झाल्यास ती वीज वितरण कंपन्यांना विकूनही अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. यामुळे ही योजना केवळ बचतीचीच नाही तर उत्पन्नाचेही साधन ठरते आहे. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील भाडला सोलर पार्क हे भारताच्याच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पापैकी एक आहे. सुमारे 14,500 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या पार्कची एकूण क्षमता जवळपास 2,500 मेगावॅट पेक्षाही अधिक आहे. या भागाची निवड विशेष विचारपूर्वक करण्यात आली आहे कारण येथे वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो आणि जमीन नापीक असल्याने शेतीसाठी वापरली जात नाही. यामुळे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्याही हा प्रकल्प फायदेशीर ठरला. या पार्कमध्ये अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांचे संयुक्त प्रकल्प उभे आहेत, ज्यामुळे स्पर्धात्मक दरात सौर वीज निर्मिती करणे शक्य झाले आहे. भाडला सोलर पार्कमुळे राजस्थानसह उत्तर भारतातील अनेक राज्यांना स्वच्छ आणि स्वस्त वीज पुरवठा होतो आहे. स्थानिक पातळीवरही रोजगार निर्मितीची मोठ्या प्रमाणात झाली आहे. भारताने अशा प्रकारचे अनेक सोलर पार्क देशभरात विकसित केले आहे. शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम कुसुम योजना ही शेती आणि सौर ऊर्जा यांची सांगड घालणारी एक अभिनव योजना आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तब्बल 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या योजनेत 3 प्रमुख घटक आहेत. पहिला म्हणजे शेतकऱ्यांच्या नापीक किंवा पडीक जमिनीवर छोटे सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज निर्मिती तयार करणे आणि ती वीज ग्रीडला विकून उत्पन्न मिळवणे. दुसरा घटक म्हणजे विद्यमान डिझेल पंपाचे सौर पंपामध्ये रूपांतर करणे आणि तिसरा घटक म्हणजे स्वतंत्र सौर कृषी पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अनुदानासह मदत करणे. या योजनेसाठी शेतकऱ्यांचा डिझेलवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे आणि दिवसा ढवळ्या सिंचनासाठी विश्वासार्ह वीज पुरवठा उपलब्ध होतो आहे. याशिवाय अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्यांना एक हमखास आणि नियमित उत्पादनाचा स्रोतही निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी आता केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जादाताही बनत आहे. सूर्याबरोबरच वाऱ्याची साथही भारताला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जात आहे. गेल्या काही वर्षात भारतात पवन ऊर्जेचा वापर प्रचंड वेगाने वाढला आहे. आज भारत जगात पवन ऊर्जा क्षमतेत 4थ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षात या क्षेत्राने लाक्षणीय प्रगती केली आहे. तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या काळात केवळ जमिनीवरील पवन ऊर्जा प्रकल्पांवर भर होता, मात्र आता भारत ऑफशोअर म्हणजे समुद्रातील पवन ऊर्जा प्रकल्पाच्या दिशेनेही पावले टाकतो आहे. गुजरात आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर असे प्रकल्प नियोजित आहेत, ज्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छ ऊर्जा उपलब्ध होणार आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही प्रगती झाली आहे. आता अधिक उंचीच्या आणि मोठ्या क्षमतेच्या टर्बाईन्स वापरल्या जात आहेत, ज्यामुळे कमी वाऱ्याच्या क्षेत्रातही वीज निर्मिती शक्य होत आहे. सौर आणि पवन ऊर्जा एकत्रित करणारे हायब्रिड प्रकल्पही वाढत्या प्रमाणात उभारले जात आहेत, ज्यामुळे दिवस रात्र सातत्याने वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. पवन ऊर्जा क्षेत्रातील ही वाढ भारताला जागतिक अक्षय ऊर्जा नकाशावर एक महत्वाचे स्थान मिळवून देत आहे.
1: श्रोते हो, भारताला हरित ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करताना जगातील इतर देशांनाही ही स्वस्त ऊर्जा उपलब्ध व्हावी यासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली आहे. या संस्थेची माहिती डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांनी दिली.
0: 2015 साली पॅरिस येथे झालेल्या जागतिक हवामान परिषदे दरम्यान भारताने फ्रान्सच्या सहकार्याने एक ऐतिहासिक पाऊल उचलले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना ही एक आंतर सरकारी संघटना असून जगातील सर्व देशांना विशेषतः सूर्यप्रकाश समृद्ध पण आर्थिकदृष्ट्या मर्यादित साधन संपत्तीच्या असलेल्या देशांना परवडणारे आणि स्वच्छ सौर ऊर्जा तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. या आघाडीच्या माध्यमातून 121 देशांसाठी एक व्यापक 10 कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला, ज्यामध्ये सौर तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, वित्त पुरवठा, क्षमता बांधणी आणि संशोधन यांचा समावेश आहे, ज्यामुळे लहान आणि विकसनशील देशांनाही सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळणे शक्य झाले आहे. भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेली ही संघटना जागतिक हवामान बदलाच्या लढ्यातील एक महत्वाचा स्तंभ बनली आहे. याद्वारे भारताने हे सिद्ध केले आहे, केवळ स्वतःच्या ऊर्जा गरजा भागवण्यासाठी मर्यादित नसून संपूर्ण जगाला हरित भविष्याकडे नेण्यासाठी भारताचे नेतृत्व सक्षम आहे.
1: श्रोते हो, वनस्पती तसंच शेतीतले अवशेष अशा जैविक स्रोतांपासून मिळणारं इंधन म्हणजेच जैव इंधन, या क्षेत्रातही भारत उत्तरोत्तर यश मिळवत आहे, याविषयी डॉक्टर मेधा ताडपत्रीकर म्हणाल्या.
0: आज भारताने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च कमी होण्यास आणि शेतकऱ्यांना ऊसापासून मक्यापासून अतिरिक्त उत्पन्न मिळण्यासाठी मदत होते. मात्र या क्षेत्रात काही आव्हाने देखील आहेत. इथेनॉल निर्मितीसाठी अन्नधान्याचा वापर केल्यामुळे अन्न सुरक्षेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. तसेच काही वाहन उत्पादक आणि ग्राहकांकडून इंजिन कार्यक्षमतेबाबत आणि इंजिन मायलेज बाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकार सातत्याने जनजागृती आणि तांत्रिक सुधारणा करत आहे. सध्या भारत मुख्यत्वे फर्स्ट जनरेशन जैव इंधनाच्या टप्प्यावर आहे, जे प्रामुख्याने अन्नधान्य आणि साखर उत्पादनावर आधारित आहे. मात्र भविष्यासाठी सरकारचे लक्ष आहे सेकंड आणि थर्ड जनरेशन म्हणजेच जैव इंधनाकडे वाटचाल करणं, म्हणजे शेतीतील टाकाऊ पदार्थ, पिकांचे अवशेष, शैवालासारख्या घटकांपासून इंधन निर्मिती करणे, याचप्रमाणे कचरा यापासूनही इंधन निर्मिती होत आहे. चौथ्या जनरेशन पर्यंत पोहोचण्यासाठी जैव तंत्रज्ञानाकडून संशोधन, नवीन बायो रिफायनरी उभारणी आणि खासगी गुंतवणुकीला चालना देण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहेत.
1: श्रोते हो, आणखी एक पर्यावरण पूरक इंधन म्हणजे हरित हायड्रोजन. हे ग्रीन हायड्रोजन पाण्यावर विशिष्ट प्रक्रिया म्हणजेच पाण्याचे विद्युत अपघटन करून तयार केले जाते. भारताला स्वच्छ ऊर्जेचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी 2023 नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. हायड्रोजन इंधनावर धावणारी देशातील पहिली ट्रेनही नुकतीच जुलै महिन्यात सुरू झाली आहे. या ग्रीन हायड्रोजन मिशन विषयी डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांनी अधिक माहिती दिली.
0: ग्रीन हायड्रोजन म्हणजे सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अक्षय स्त्रोतांचा वापर करून पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस करून तयार केला जाणारा हायड्रोजन, जो पूर्णतः प्रदूषण मुक्त असतो. हा हायड्रोजन पोलाद उद्योग, खत निर्मिती, वाहतूक क्षेत्र आणि जड उद्योगांमधील पारंपरिक इंधनांना पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. या मिशन अंतर्गत इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी आणि ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी विशेष प्रोत्साहन योजना राबवल्या जात आहेत. यामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढेल आणि भारत या क्षेत्रात जागतिक उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयास येईल असा सरकारचा विश्वास आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि परकीय गुंतवणूकही अपेक्षित आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन हे भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा स्वावलंबनाच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले मानले जात आहे.
1: श्रोते हो, तयार केलेली अक्षय ऊर्जा साठवण्यासाठी बॅटरी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारतानं मोठी झेप घेतली आहे, त्याविषयी डॉक्टर मेधा ताडपत्रीकर म्हणाल्या.
0: सौर आणि पवन ऊर्जा दिवसा किंवा वाऱ्याच्या वेळेनुसार मिळते, पण त्यातून निर्माण झालेली जी वीज आहे ती साठवण्यासाठी सक्षम बॅटरी तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे ठरते. या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारत सातत्याने प्रगतीशील आहे. आतापर्यंत भारत बॅटरी निर्मितीसाठी लागणाऱ्या लिथियम आणि इतर दुर्मिळ खनिजांसाठी मोठ्या प्रमाणात आयातींवर अवलंबून होता. मात्र आता सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजेच PLI योजनेच्या माध्यमातून देशांतर्गत ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी उत्पादनाला मोठे प्रोत्साहन दिले आहे. यामुळे देशात अनेक

0: गिगा फॅक्टरी उभारल्या जात आहेत. याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना सारख्या देशांशी लिथियम आणि इतर महत्वाच्या खनिजांच्या पुरवठ्यासाठी सामंजस्य करारही करण्यात आले आहेत. देशांतर्गत लिथियम साठ्यांच्या शोधासाठी संशोधन सुरू आहे. विशेषत जम्मू काश्मीरमध्ये सापडलेल्या लिथियम साठ्यांमुळे नवी आशा निर्माण झाली आहे. सोडियम आयन बॅटरी सारख्या पर्यायी तंत्रज्ञानावरही संशोधन सुरू आहे, जे भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करू शकेल. बॅटरी तंत्रज्ञानातील ही आत्मनिर्भरता केवळ ऊर्जा साठवणुकीपुरतीच मर्यादित नाही, तर इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी वाढीलाही अत्यंत महत्वाची आहे.
1: श्रोते हो, आज हरित ऊर्जा ही काळाची गरज बनली आहे. ती ओळखून वेळीच पावले उचलल्यानं भारत अक्षय ऊर्जेत कसा आत्मनिर्भर बनला आहे त्याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेतला. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार मंडळी, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 3 आश्विन शके 1948 अर्थात 25 सप्टेंबर 2026. जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकणार आहात आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये पारंपरिक पिकासोबत जर अतिरिक्त आणि हमखास उत्पन्न मिळवायचे असेल तर मधमाशी पालन हा सध्याच्या काळातील सर्वात फायदेशीर व्यवसाय ठरत आहे. वैज्ञानिक आणि आधुनिक पद्धतीनं मधमाशांचं व्यवस्थापन करता येऊ शकत आहे. कमी खर्चामध्ये आणि कमी जागेत सुरू होणाऱ्या या व्यवसायाला अनुदानाचे मोठे पाठबळ मिळत आहे. आणि या क्षेत्रामध्ये कोणत्या नवनव्या संधी आहेत याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
2: शेतकरी बंधूंनो, आज आपण शेती आणि पर्यावरण पूरक

0: च्या महत्वाच्या म्हणजेच मधुमक्षिका पालन या व्यवसायाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी मधुमक्षिका पालन हा केवळ एक जोडधंदा राहिलेला नाही, तर ती आज काळाची गरज बनली आहे. भविष्याचा विचार शेतकरी बंधूंनो आपण करता, यामध्ये सेंद्रिय मधाची वाढती मागणी, औषधी उत्पादने आणि परागीकरणामुळे पिकांच्या उत्पादनात होणारी वाढ अशा अनेक सुवर्ण संधी उपलब्ध आहेत. मात्र त्याचवेळी आपल्याला हवामानाचा विचार करावा लागेल. कीटकनाशकाचा अतिवापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव अशी मोठी आव्हाने देखील या क्षेत्रासमोर उभी आहेत. आणि आज आधुनिक मधमाशी पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना. आणि आज त्यांच्याकडून आपण ही महत्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर आता कार्यक्रमाची सुरुवात करताना पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो की मधमाशी पालनास सुरुवात नेमकी कशी करायला हवी?
1: मधमाशी पालन हा एक तांत्रिक व्यवसाय आहे आणि बेरोजगार युवकांना यामध्ये चांगल्या संधी आहेत.
0: बर,
1: मग हा व्यवसाय करताना आपण त्यातले बारकावे जाणून घेतले पाहिजे.
0: निश्चितच.
1: मधमाशाची हाताळणी कशी करायची, त्यासाठी काय साहित्य लागतं, मधमाशांची पेटी लागेल, त्यामध्ये मधमाशा लागतील आणि ते मधमाशा हाताळण्याचं तंत्र हे माहीत असणं, जाणून घेणं गरजेचं आहे. आज हा व्यवसाय इतका महत्वाचा आहे की भारतामध्ये सर्व मधमाशांच्या प्रजातीचं मिळून एकूण 85,000 मेट्रिक टन उत्पन्न होतं आणि या व्यवसायातून 40,000 खेड्यातल्या एक साधारण 2.5 लाख लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध होतो. पण हे पोटेन्शियल डबल होण्याची क्षमता आहे.
0: छान. मग यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना कुठलं कुठलं साहित्य लागतं बरं की ज्यांना मधमाशी पालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी?
1: मधमाशी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी मधमाशांचं तांत्रिक प्रशिक्षण घेतलं पाहिजे.
0: अच्छा.
1: मधमाशी पालन करणारे शेतकरी किंवा प्रशिक्षण संस्था, जसं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कीटकशास्त्र विभागामध्ये आम्ही मधमाशांचं प्रशिक्षण देतो, पण यासाठीच काही प्रशिक्षण संस्था आहेत. जसं पुण्याला बी रिसर्च सेंटर नावानी केंद्र शासनाचं मोठी संस्था आहे, तर अशा ट्रेनिंगमध्ये ही आपण मधमाशांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे तयार होतो.
0: अच्छा. म्हणजे आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही की कुठलंही व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन जोपर्यंत व्यवस्थितरित्या मिळत नाही तोपर्यंत तो व्यवसाय देखील भरभराटीस येत नाही का सर?
1: बरोबर.
0: म्हणजे यासाठी आपल्याला तज्ञांचं मार्गदर्शन प्रशिक्षित आपल्याला व्हावं लागेल.
1: बरोबर.
0: सर आता बऱ्याच वेळेला म्हणजे प्राध्यापक अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं जे मधमाशांसंबंधी जे सूचक असा संदेश आहे तो काय आपल्याला सांगता येईल?
1: अतिशय महत्वाचा संदेश प्राध्यापक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी दिला. त्यांनी म्हटलं की इफ द बीज डिसअपीयर्स फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ मॅन वुड हॅव नो मोर दॅन 4 इयर्स टू लिव्ह. म्हणजे जर पृथ्वीवरील मधमाशांचा नाश झाला, काही कारणामुळे मधमाशांची संख्या कमी झाली, नष्ट झाल्या, तर काही वर्षातच पृथ्वीवरील मानवजातीचा अंत होईल आणि हा एक खूप मोठा धोका या सजीव सृष्टीला होईल.
0: निश्चितच. तर त्यामुळेच मग आपल्याला मधमाशी संवर्धन करणं आज खूप मोठी गरज आहे.
1: निश्चितच. मधमाशांचं संवर्धन खूप गरजेचं आहे. मधमाशांमध्ये आपण ढोबळमानाने एक जंगली मधमाशा आणि पाळीव मधमाशा, एक असं 5 प्रजातीच्या मधमाशा आहेत. जंगली मधमाशांमध्ये आपल्याला दिसतं की मोठमोठे आग्या मधमाशा, ज्याला आपण आपिस डॉर्सेटा असं म्हणतो, ही मधमाशी. त्यानंतर जंगलीमध्येच आणखी झाडी झुडपी लहान मधमाशी, जिला आपण आपिस फ्लोरिया असं म्हणतो. त्यानंतर अतिशय लहान छोटीशी डास किंवा डॅमर माशी, जिला आपण मेलिपोना किंवा ट्रॅगोना अशा नावाने संबोधलं जातं, ही गावामध्ये सगळीकडे खूप मुबलक प्रमाणात आहे. पाळीव मधमाशांमध्ये सातपुडी, सातेळ, एपिस सेरेना इंडिका आणि युरोपियन मधमाशी जी आपण बाहेरून आपल्या देशात आणलेली आहे, ही एपिस मेलिफेरा, या मधमाशांच्या प्रजाती आहेत. आणि यातल्या आपल्याला 3 प्रजाती पाळता येतात, म्हणजे सातपुडी, सातेळ, युरोपियन मधमाशी आणि डॅमर माशी सुद्धा परागीकरणासाठी खूप महत्वाची आहे. तर या मधमाशांचं जे कुटुंब आहे, तर हे या सर्व मधमाशांमध्ये एकच राणीमाशी असते आणि तिचं आयुष्य 2 ते 3 वर्ष असतं. एक साधारण

0: पाचशे ते हजार अंडी दररोज ही राणीमाशी घालते. दोन प्रकारची अंडी घालते, फलित आणि अफलित. फलित अंड्यापासून राणी आणि कामकरी माशांचा जन्म होतो, तर अफलित अंड्यांपासून नर माशांचा जन्म होतो. आता नर माशा हे पोळ्यामध्ये साधारण 200 ते 500 असतात, यांना दंश करणारा काटा नसतो.
1: अच्छा.
0: आता हा काटा कामकरी माशांना असतो. ही तिसरी प्रजाती कुटुंबातली, राणीमाशी एकच. नर माशा एक साधारण 200 ते 500 आणि उर्वरित सर्वच कामकरी माशा असतात. आणि या कामकरी माशांना दंश करणारा काटा असतो.
1: अच्छा.
0: यांचं आयुष्य एक साधारण 4 आठवड्यापासून 6 महिन्यांपर्यंत असतं. आणि या सजीव सृष्टीमध्ये सर्वात जर सिस्टमॅटिक असा प्राणी असेल तर तो ही माशी आहे. आणि सगळ्या प्रकारची कामं ही मधमाशी कोळ्यातली करत राहते. कोळं बांधणे, षटकोनी आकाराची घरटे, मकरंद आणि परागकण गोळा करणे, कोळ्यामध्ये पाणी आणणे, नवीन राणीमाशी जर गरज असेल त्यावेळेस इमर्जन्सीमध्ये तयार करणे, तिची काळजी घेणे, अन्नसाठा कुठे आहे परिसरामध्ये हे शोधून मग इतर माशांना संदेश देणे की इथे अन्नसाठा फुलोरा परागकण आहे, तिथून घेऊन या, आणि पोळ्याचं संरक्षण करणे. म्हणजे अशा प्रकारची सर्व कामं ही कामकरी माशी राणीमाशीच्या दिशानिर्देशावरून करत असते.
1: छान. म्हणजे आपल्या प्रत्येकाला उत्सुकता असते की या मधमाशांचं नेमकं कुटुंब कसं असतं, नाही का? तर हे म्हणजे अशा प्रकारे राणीमाशी सुंदर अशी रचना छानशी आहे, नाही का? तर सर, आता रॉयल जेली हे नेमकं काय असतं आणि मग याचं रोंगण हे नेमकं काय असतं बरं सर?
0: मधमाशांमध्ये रॉयल जेली, तिच्या नावाप्रमाणेच रॉयल म्हणजे राजान्न, तर हे तयार कुठून होतं? मधमाशांच्या डोक्यामध्ये असलेल्या ग्रंथीमधून काही विशिष्ट द्रव पदार्थ स्रवतो, त्याला राजान्न, राजाचं अन्न असं म्हणतात. हे म्हणजे एक हाय प्रोटीन डाएट असतं मधमाशांना. म्हणजे सर्वच प्रकारच्या माशांना पहिल्या 3 दिवसात हे दिलं जातं, पण राणीमाशीला मात्र आयुष्यभर हे दिलं जातं. आणि हे पौष्टिक असतं. ह्या पौष्टिकमुळे राणीची वाढ झपाट्याने होते आणि अंडी देण्याची क्षमता तिची चांगली वाढते आणि ती मेंटेन होते. अशा प्रकारची ही रॉयल जेली तिचा परिणाम आहे. त्याच्यासोबत आता प्रोपोलिस, तुम्ही जे म्हटलं की प्रोपोलिस म्हणजे रोंगण. आता ह्या मधमाशा विशिष्ट प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांवरती जातात. त्याच्यामध्ये झाडातला रस, विविध झाडाचा म्हणजे चिकट पदार्थ, रस, डिंकासारखा पदार्थ हा स्रवत असलेला जमा करून आणतात. आणि त्यामध्ये आपलं थोडं मेण, लाळ मिसळून असा विशिष्ट पदार्थ तयार करतात. म्हणजे तो आपल्या मधमाशांच्या फ्रेम्स, चौकड्या हलू नये, घट्ट राहाव्यात, पोळं, पेटीतल्या फटी बुजवण्यासाठी, शत्रू किडींच्या अंगावर हा पदार्थ टाकून त्यांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी. आणि याच्यामध्ये या रोंगणमध्ये जंतुनाशक आणि बुरशीनाशक असे गुणधर्म असल्यामुळं किडे म्हणजे मुंगळे इतर शत्रूपासून सुद्धा वसाहतीचं संरक्षण करता येतं, त्यासाठी ते वापरतात.
1: अच्छा. आणि मधमाशांच्या वसाहतीची संख्या ही नेमकी कशी वाढते आणि मग झुंड हे देखील काय असतो, हा प्रश्न देखील मनात येतो सर. काय मार्गदर्शन कराल बरं?
0: मधमाशांचे झुंड म्हणजे स्वार्म. आता मधमाशांची संख्या वाढणं ही राणीमाशी अंडी टाकत असते, दररोज 500 ते 1000 अंडी टाकते आणि त्यातून नैसर्गिक प्रवृत्तीने ह्या मधमाशा तयार होतात. गरजेनुसार जेव्हा म्हणजे वर्षभर कामकरी माशा तयार होतात आणि जेव्हा नर आवश्यक आहेत हंगामामध्ये त्या काळामध्ये नर माशा तयार होतात. तर जेव्हा यांना फुलोरा मुबलक प्रमाणात खाण्यासाठी आहे, जसं आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या पिरियडमध्ये हे राणीमाशी झुंड तयार करण्यासाठी, त्यांची वसाहत वाढवण्यासाठी अंडी देते. खालच्या बाजूला क्वीन सेलमध्ये म्हणजे शेंगदाण्या एवढा पेशी टाकून त्याच्यामध्ये आपली अंडी टाकते आणि नवीन राणी तयार करतात. मग एकदा नवीन राणी तयार झाली की मग जुनी राणी आपल्या पोळ्यातल्या काही 1/3, 1/3 मधमाशा कामकरी माशांना घेऊन या पोळ्यापासून एक सकाळच्या वेळी वातावरण फ्रेश असताना 9 ते 11 साधारणपणे या वेळेत, कधी कधी दुपारपर्यंत, ही मधमाशांचा एक झुंड, एक गट घेऊन या पोळ्यापासून काही अंतरावर बसते. आणि मग त्यातल्या काही गार्ड बीज हे शोधतात की आता आपल्याला दुसऱ्या वसाहत तयार करण्यासाठी परिसरात जागा, म्हणजे सुरक्षित अशी जागा ते शोधतात. आणि ती मिळाल्यानंतर 1-2 दिवसांमध्ये तो झुंड तो त्या ठिकाणी शिफ्ट होतो आणि दुसरी नवीन वसाहत तयार होते. अशा प्रकारे मधमाशांची संख्या वाढते.
1: छान. आणि सर, आता या मधमाशांच्या शरीरामध्ये विशेष असे कोणते अवयव आहेत?
0: मधमाशांना निसर्गाने, परमेश्वराने असं गॉड गिफ्ट ज्याला आपण म्हणू, असे अवयव त्यांच्या शरीरात दिलेले आहेत. विशिष्ट

0: प्रकारचे पाय म्हणजे पराग गोळा करणारे पाय मधमाशांमध्ये असतात. तीन पायाच्या जोड्यापैकी तिसरी जी जोडी आहे तिच्यामध्ये दोन्ही बाजूला दोन पिशव्या असतात आणि त्याच्यामध्ये मधमाशा परागकण जमा करून घेऊन येतात मध तयार करण्यासाठी. आता मधमाशांचे डोळे आपल्यापेक्षा मानव जातीपेक्षा कितीतरी म्हणजे पॉवरफुल असे संयुक्त डोळे मधमाशांमध्ये असतात आणि एकाएका डोळ्यामध्ये असे 5000 किंवा त्याहून अधिक लेन्स असतात म्हणजे त्यांची विजन पॉवर ही प्रचंड असते. असंच मधमाशांमध्ये जीभ आहे. ही मधमाशांची जीभ ही पराग आणि मकरंद गोळा करणारी अशी जीभ आहे. हे विशिष्ट अवयव असल्यामुळं मधमाशांना परागीकरण करून मध आणि मेण तयार करणं शक्य होतं.
1: म्हणजे तिचा प्रत्येकच अवयव हा परिपूर्ण असा आहे म्हणायला काही हरकत नाही. सर, आता परागी भवनासाठी कीटकांवर अवलंबून असणारी जी काही पिके आहेत ती आपल्याला कोणकोणती सांगता येतील?
0: परागी भवनासाठी मधमाशांवर आपण पाहतो की बहुतेक सर्वच पिकांमध्ये मधमाशा काम करतात. फार क्वचित एखाद दुसरे असतील. जसं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं लिंबू सफरचंद संत्री मोसंबी पेरू चिकू केळी कलिंगड स्ट्रॉबेरी सीताफळ कवट बोर पपई नारळ आवळा आंबा फळभाज्यांमध्ये सगळ्याच प्रकारच्या भाज्या. भाज्यांचे बीजोत्पादनसाठी तर फारच महत्वाचं आहे. कांदा कोथिंबीर डाळवर्गीय पिकं तेलबिया पिकामध्ये सूर्यफूल कारळा तीळ आंबाडी मोहरी करडई हे मधमाशांना खूपच पोषक आहेत आणि परागीकरण होऊन उत्पन्न वाढतं. तृणधान्य पिकं आहेत ज्वारी बाजरी मका गहू. इतर पिकांमध्ये कापूस कॉफी फुलझाडं निरगुडी गवत केरडा आणि इतर अनेक प्रकारच्या जंगली वनस्पती म्हणजे या सर्वच प्रकारच्या वनस्पतींमध्ये मधमाशांद्वारे परागीकरण होऊन त्याचं उत्पन्नही वाढतं. एक 25 ते 30% 40% उत्पन्न वाढतं आणि मध तयार होतो मेण तयार होतं हे विविध उपपदार्थ तयार होतात.
1: मधमाशी पालन व्यवसाय जर आपल्या तरुणांना करायचा असेल तर त्यासाठी कोणती काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे आणि सोबतच सर हंगामानुसार देखील आपल्याला दक्षताही बाळगावी लागते आणि आता तर म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कुठलेही व्यवसाय यशस्वी करत आहोत तर ह्यामध्ये आधुनिक मधमाशी पालन करत असताना तरुणांनी कसं सजग राहायला हवं
0: यासाठी तरुणांनी मधमाशांचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. हा एक तांत्रिक व्यवसाय असल्यामुळं आपण सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे केंद्रीय मधमाशी मंडळ यासाठी स्वतंत्रपणे आहे. खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्याकडून सुद्धा महाबळेश्वर आणि इतर बऱ्याच ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा यांचं कार्यालय आहे. तर याद्वारे ही योजना चालते आणि विद्यापीठांमध्ये सुद्धा जसं मी आता सांगितलं की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आम्ही त्याला पालनाविषयी तांत्रिक माहिती देतो. तर हे हंगामानुसार मधमाशी पालन करणं फार गरजेचं आहे. तर यामध्ये जसं पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा आपल्याकडे हे हंगाम असल्यामुळं पावसाळ्यामध्ये आपल्याला मधमाशांना पावसापासून संरक्षण करायचं आहे. पेट्यांवर झाकून ठेवणे किंवा पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी मधमाशांच्या पेट्या आपल्याला ठेवाव्या लागतील. आणि या हंगामामध्ये मधमाशांच्या पेट्यांवर मेनकिडा वाढतो त्यासाठी आपल्याला दक्षता घेतली पाहिजे.
1: अच्छा,
0: म्हणजे कधी कधी पाऊस सतत लागून असेल 2-3 दिवस तर मग मधमाशा परागीकरणासाठी जाऊ शकत नाहीत. मग अशा वेळी त्यांना साखरपाक द्यावा लागतो. तर मग हे गरजेचं आहे. आता तसंच हिवाळ्यामध्ये मधमाशी जसं 14 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली तापमान गेलं की मधमाशांना बाहेर जाऊन पराग आणणं कठीण जातं. अशा वेळी देखील आपल्याला मधमाशांचं पेटीचं तापमान मेंटेन करावं लागतं आणि त्यांना साखरपाक खाद्य त्या ठिकाणी आपल्याला
1: पुरवावं लागतं.
0: अशाच वेळी मग आपण उन्हाळ्यामध्ये 35 डिग्रीच्या वर तापमान गेलं की मग मधमाशांना अडचण जाते आणि त्यांचा वावर कमी होतो सावलीत जायचा प्रयत्न करतात. अशा वेळी सुद्धा आपल्याला मधमाशांना 1 भाग साखर आणि 8 भाग पाणी म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढवायचं. तर असं साखरपाकाचं द्रावण आपण त्यांना द्यायचं. पण त्यासोबतच आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी एक साधी पोतं मधमाशांच्या पेटीवर ठेवून पाळीव मधमाशांच्या आपण ते ओलं करायचं पाण्याचा शिडकाव त्यावर करायचा. गरम झळ्यांपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून पेटी आपण झाकून ठेवू शकतो किंवा कापडी किंवा शेडमध्ये ठेवू शकतो. असं शक्य झालं तर मधमाशीच्या आसपास परिसरात शेती असते तिथं आपण जागा पाहून एक टप्प्याटप्प्याने कोथिंबीर मोहरी किंवा इतर फुलझाडं असतील अशा ठिकाणी मधमाशा शिफ्ट करायला पाहिजे. तर ह्या गोष्टीचा अवलंब केला तर आपल्याला हंगामानुसार मधमाशांचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येतं.
1: छान, म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये मधमाशी पालन करणारे जे काही आपले तरुण

0: आहेत, त्यांनी आता तुम्ही जशी काळजी घ्यायला सांगितली त्या प्रमाणात ही काळजी घेणं गरजेचं आहे.
1: हाँ
0: सर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की मेन किड्यापासून आपल्या मधमाशांचं संरक्षण करणं हे देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. तर याच मेन किड्यापासून मधमाशांचे काय नुकसान होते आणि त्यासाठी मग कुठली काळजी घ्यावी लागेल?
1: मधमाशी पालन करताना म्हटलं की आव्हाने आपण म्हणायला होतात, तर त्यातलं आपण ह्या मेणकिड्याला आव्हान असं समजावं लागणार आहे.
0: अच्छा.
1: कारण हा एक प्रमुख कीड आहे जी मध आणि मेण यावर म्हणजे उपजीविका करते, मेण खाते. मेण खाणारा किडा म्हणजे मेणकिडा. तर हे एक फुलपाखरू असतं, रात्रीच्या वेळी पेटीजवळ येतं, लाईटजवळ येतं. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, मोठा मेणकिडा गॅलेरिया मेलोनेला ज्याला म्हणतो, आणि छोटा मेणकिडा अॅचोर्निया ग्रिसेल्ला. तर हे फुलपाखरू मेणकिड्याचं पेटीजवळ येऊन एक साधारण 500 ते 1,000 अंडी टाकून जातो. हे लक्षातच येत नाही शेतकरी बांधवांनी आपल्या. तर मग त्यासाठी आपल्याला थोडं सतर्क करावं लागतं, पेटीची तपासणी वेळोवेळी करावी लागते. आणि ह्या मेणकिड्याचा उपद्रव एकदा पेटीला झाला की मग त्याच्या 500 ते 1,000 अंडी टाकलेली असतात, त्यातून अळ्या बाहेर निघतात, ह्या डायरेक्ट त्या वसाहतीपर्यंत पोहोचतात, पोळ्यापर्यंत, आणि ते मेन खायला लागतात. मग अशा ठिकाणी मधमाशांना अडचण होते, माशा पेटी वसाहत सोडून जाण्याची शक्यता असते. तर अशा ठिकाणी आपल्याला नियमित सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. एक साधारण 10 दिवसांनी 15 दिवसांनी पाहणी केली पाहिजे, सर्वेक्षण केलं पाहिजे. आणि पेटीची स्वच्छता, पेटी वेळोवेळी साफ करणे
0: अच्छा.
1: हे केलं पाहिजे. आणि ह्या मेणकिड्यासोबतच आणखी काही शत्रू आहेत, जसं की काही भागामध्ये अस्वल आहेत, जंगलापर्यंत जवळ असल्यानंतर माकड आजकाल सगळीकडे शेतीमध्ये फिरत आहेत.
0: निश्चितच.
1: काही पक्षी आहेत ज्याच्यामध्ये ग्रीन बी इटर, हिरवा राघू किंवा वेडा राघू असं शेतकरी बांधव त्याला म्हणतात, किंवा आणखी असा ब्लॅक ड्रोंगो पक्षी, नंतर तांबड्या मुंग्या, काळ्या मुंग्या, अंजन माशा, तर हे देखील मधमाशांना इजा पोहोचवतात. म्हणून आपण मधमाशीची पेटी जिथं ठेवली आहे तिथं अधूनमधून सर्वेक्षण करून त्याचं आपण निरीक्षण केलं पाहिजे की काही मधमाशीला इजा तर करत नाही ना. मग आपण एका ठिकाणी खूप साऱ्या वसाहती ठेवू शकतो आणि व्यवस्थित हा व्यवसाय चालतो.
0: नक्कीच. म्हणजे आता जेही व्यवसाय आपण सुरू करणार आहोत त्यामध्ये सर निश्चितच आपल्यासमोर आव्हाने देखील असतात आणि सोबतच त्या माध्यमातून संधी देखील चालून येत असतात. प्रत्येक आव्हानावर आपल्याला मात करून येणारी जी काही नवीन संधी आहे ती स्वीकारून आपल्याला पुढे मार्गदर्शनाच्या माध्यमातून जावं लागतं, नाही का? तर सर, आता ह्या मधमाशांमध्ये काही रोग देखील येत असतील तर त्याविषयी काय काळजी घ्यायला हवी?
1: मधमाशांमध्ये काही रोग देखील आहेत आणि परदेशामध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये याचं प्रमाण भारतापेक्षा जास्ती आहे.
0: अच्छा.
1: तर हे मधमाशांमध्ये वेगवेगळ्या जीवाणूंमुळे होणारे रोग, जसं बॅक्टेरियांमुळे अमेरिकन फाऊल ब्रूड, युरोपियन फाऊल ब्रूड, अशा ह्या रोगासाठी टेरामायसिन 500 मिलीग्रॅमची गोळीची पूड करून 2.5 किलो फिडिंगच्या म्हणजे खाद्य द्रावण आपण साखरपाक करतो त्यात मिसळून आपण देऊ शकतो. काही विषाणूमुळे होणारे रोग आहेत ज्याला आपण सॅक ब्रूड व्हायरस, कोष शिशु रोग, जे विषाणूमुळे होतो, तर त्याच्यासाठी मात्र आपल्याला हे क्लीन ठेवणे, पेटीची स्वच्छता मेंटेन करणे आणि दक्षता घेणे, आपण आता जी चर्चा केली त्यानुसार आपण हंगामानुसार त्याची काळजी घेणे. मधमाशांमध्ये जसं की नोसेमा हा सुद्धा एक रोग आहे, आणि नोसेमा अपिस या एकपेशीय अमीबासारख्या प्राण्यामुळे तो होतो. आणि अन्ननलिकेत मधमाशांच्या याची वाढ होते, रोगग्रस्त झालेल्या माशा 2 ते 3 दिवसात मरतात. तर असा दुसरा आणखी एक अॅकेराइन डिसीज, जो अॅकेरॅपिस उडी नावाच्या बारीक किडींमुळे होतो, हे सुद्धा श्वासनलिकेमध्ये अंडी घालतात. तर यासाठी आपल्याला वसाहतीमध्ये तळपाटावर फॉर्मिक ऍसिड किंवा मिथिल सॅलिसिट नावाचं तेल वाट्यांमधून ठेवता येतं, आणि यातून निघणाऱ्या वाफा मधमाशांच्या श्वसनेंद्रियामध्ये शिरतात आणि रोग निर्माण करणाऱ्या कीटकांचा नाश होतो. साधी सोपी पद्धत ही आहे. आणि मधमाशांबद्दल आताच मी सांगितलं की जे पक्षी वेगवेगळे हे सुद्धा हंगामामध्ये आपल्याकडे हे येतात, त्यावेळेस आपल्याला विद्युत पोल किंवा झाडं आजूबाजूला असलेल्या ठिकाणी म्हणजे पक्षी बसणार नाहीत असं दक्षता घेऊन पेट्या ठेवल्यानंतर आपण हे करू शकतो.
0: तर सर, आता मधमाशी पालनासाठी शासनाच्या काही योजना आहेत का की जेणेकरून तरुण वर्ग याचा लाभ घेऊ शकतील?
1: मधमाशी पालनासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत आणि अनेक विभाग मधमाशी पालन हे करण्यासाठी प्रोत्साहन देतात. तर यामध्ये मी आताच म्हटलं की राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नॅशनल बी बोर्ड, तसंच केंद्रीय मधुमक्षिका पालन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र CBRTI, गणेश खिंड, शिवाजीनगर, पुणे, नाबार्डच्या अनेक योजना आहेत, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर हे देखील मधमाशांमध्ये

0: ते खूप चांगलं काम करून त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात.
1: अगदीच.
0: प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ प्रत्येक जिल्हा मुख्यालयाला आहे. कृषी विभागामार्फत देखील आणि त्यांच्याकडे आत्मा नावाचं जे कृषी विभागामध्ये उपविभाग आहे, असं या वेगवेगळ्या विभागांमार्फत शासनाच्या योजना आहेत, शेतकऱ्यांना अनुदान आहे. पण ते शेतकऱ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे, त्या तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. निश्चितच त्यांना या बाबतीत मदत होते आणि या वेगवेगळ्या विभागाकडून त्यांना मधमाशी पालनासाठी प्रोत्साहन मिळतं.
1: अगदी. तर शेवटी जाता जाता सर, या आधुनिक मधमाशी पालनाच्या माध्यमातून ज्या काही तरुणांना संधी उपलब्ध होणार आहेत, तर त्याविषयी काय सांगाल?
0: आधुनिक मधमाशी पालन यामध्ये आपल्याला मधमाशांना पाळायचं आहे आणि आपल्या पेटीमध्ये जसं सातपुडी माशी, सातेळ, सातेळी किंवा सातेरी ही आहे, त्यानंतर युरोपियन मधमाशी एपिस मेलिफेरा आहे, किंवा छोटी माशी जिला आपण रॅगोना मेलिपोना म्हणतो, याच्या देखील छोट्या छोट्या पेट्या आपण ठेवून कांदा, टरबूज आणि इतर विविध पिकांमध्ये आज मोठी मागणी आहे. आणि मधमाशांच्या पेट्या शेतात ठेवल्यानंतर मधमाशांपासून जे परागीकरण होतं त्याचं 25-30%, 40% उत्पन्न वाढतं. ही एक फार मोठी संधी आहे तरुणांना. आणि यापासून मिळणारा मध, मेण, पराग, मधमाशांचं विष बी व्हेनोम, जे राजान्न रॉयल जेली आपण म्हणतो, रोंगन्न, मधमाशांचं डिंक, हे वेगवेगळे उपपदार्थ त्यामध्ये मिळतात. तरुणांना हा व्यवसाय करण्याची संधी आहे आणि हा करता येऊ शकतो.
1: नक्की सर. जाता जाता तुम्ही जो संदेश सर्व तरुण वर्गाला दिलेला आहे, आणि थोडक्यात सांगायचं झालं तर मधुमक्षिका पालन हा केवळ मध गोळा करण्याचा व्यवसाय नाही, तर तो आपल्या पर्यावरणाचा आणि खऱ्या अर्थाने कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. आणि आव्हाने तर ही आपल्यासमोर नक्कीच असणारच आहेत, जसे की हवामान बदल, बाजारपेठेतील स्पर्धा असतील, योग्य प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शासकीय योजनांची जोड जर याला मिळाली तर या क्षेत्रामधील संधी देखील तुम्ही आत्ता म्हणाल्याप्रमाणे अमर्याद अशा आहेत. आणि जे काही आपले नवोदित जे काही उद्योजक आहेत आणि शेतकऱ्यांनी आधुनिक दृष्टिकोन जर ठेवला तर हे क्षेत्र देखील नक्कीच गोड असं भविष्य आपलं घडवू शकेल, यात काही शंका नाही. आज तुम्ही ही जी महत्वपूर्ण अशी माहिती आपल्या आधुनिक मधुमक्षिका पालनाविषयी सांगितली सर, त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली बांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळे. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

आधुनिक मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होता. श्रोतेहो, उद्या संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये शेडनेट तंत्रज्ञान याविषयी माहिती, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी विशाल माने यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. त्याचबरोबर उद्या प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी या कार्यक्रमात सकाळी 6:40 आंबा उत्पादन वाढीच्या महत्वाच्या बाबी याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, माझा आभार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
3: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.
6: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक.

श्रोते हो, रात्री 8:15 वाजता आपण ऐकू शकाल लोकसंगीत. यामध्ये राणासिंग जाधव आणि सहकारी यांच्या स्वरात महादेव गीत आपण ऐकू शकाल. त्यापूर्वी रात्री 8:05 वाजून 5 मिनिटांनी आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: हटवा केरकचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान.
1: आकाशवाणी मुंबई. गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी करणार. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण. गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात 7,86,000 कोटी रुपये कर्ज रोख्यांमधून उभारणार आहे. त्याअंतर्गत 15,000 कोटी रुपयांचे सॉवरिन हरित रोखे जारी करण्यात येणार आहेत. 23 साप्ताहिक लिलावांमार्फत ही विक्री होईल. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर सरकारवरचं रोखे स्वरूपातलं कर्ज 15,90,000 कोटींवर पोहोचेल. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवून इतर 2 दिवस सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन बँक असोसिएशननं मंजुरी दिली आहे आणि ते सरकारच्या विचाराधीन असल्याचं बँक कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे. त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं. कुटुंब निवृत्तीवेतन योजनेत बदल करण्याची तसंच राजीनामा दिलेल्यांना निवृत्तीवेतनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य झाली असल्याचं अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचंही ते म्हणाले. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी येत्या सोमवारपासून 3 दिवस संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान वैधानिक कर्तव्यांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यासंदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीविना झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहा.

0: आर्थिक वर्षात 824 कोटी रुपयांपेक्षा अधिक करपूर्व नफा नोंदवला आहे. या आर्थिक वर्षात संस्थेनं 21,34,000 टन युरिया आणि 12,39,000 टन अमोनियाचं उत्पादन केलं. या वर्षात युरिया आणि फॉस्फरस तसंच पोटॅशियमयुक्त खतांसह 49,37,000 टन खतांची विक्री केल्याचं संस्थेनं निवेदनात म्हटलं आहे. भाद्रपदातल्या गणेशोत्सवाचा समारोप आज अनंत चतुर्दशीला होत आहे. सर्वत्र विशेषतः महाराष्ट्रात गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत. गावोगावी गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वजण निरोप देत आहेत. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राजधानी मुंबईत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी रवाना होत आहेत. शहरात 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे. अनेक ठिकाणी मूर्तीदान उपक्रमही राबवला जात आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे. गुलाल उधळत आकर्षक रुबाबदार पोशाख करून तरुणाई मोठ्या संख्येनं मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे. गिरगाव दादर जुहू चौपाट्यांवर महानगरपालिका स्वयंसेवी संस्था संघटना इत्यादींनी गणेश भक्तांच्या सोयीसाठी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महानगरपालिकेचे 25,000 जास्त कर्मचारी विसर्जन यंत्रणेत तैनात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसंच शिस्त पालनासाठी पोलीस दल कार्यरत आहेत.
0: पुण्यात मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विधिवत विसर्जन झालं. देशात इतरत्रही गणेशोत्सवाची सांगता आज होत आहे. विचारवंत संघटक आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी उपाध्याय यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारत 2 सुवर्ण 9 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह पदक तालिकेत सध्या 12व्या स्थानावर आहे. या खेळाडूंच्या इतर कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी आज रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिया चितळे यांना चीनच्या जोडीकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. मनप्रीत कौर हिनं 17.17 मीटर अंतरावर गोळाफेक करून कांस्य पदक मिळवलं. पोल वॉल्ट प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धांमधलं पहिलंच पदक बर्निका एलांगोवन हिनं कांस्य पदकाच्या रुपाने मिळवून दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कबड्डीमध्ये भारताच्या महिला संघानं नेपाळवर तर पुरुष संघानं थायलंडवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत ज्योत्स्ना चिन्नप्पा आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. तर महिला एकेरीत अनाहत सिंगनं आणि पुरुष एकेरीत अभय सिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयोद्धा सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
0: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूयॉर्कमध्ये अँटिगा आणि बार्बुडाच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीच्या निमित्ताने ते न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर आहेत. छत्तीसगडमध्ये

बालोद जिल्ह्यात गव्हाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकनं रस्त्यात उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात आज 6 जण ठार झाले तर 7 जण जखमी झाले. सकाळी 11:30 सुमाराने हा अपघात झाला. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला एका गाडीनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. ही गाडी मुंबईहून दिल्लीच्या दिशेनं जात होती आणि मरण पावलेले सर्वजण मुंबईतले रहिवासी होते. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 9.5 किलो सोनं जप्त केलं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. दुबईहून आलेल्या 3 भारतीय प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. नीट पेपरफुटी अटक केलेल्या सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत येत्या 30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 12 तारखेला झालेल्या सुनावणीत केंद्रीय अन्वेषण संस्थेनं 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी करणार. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण. गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 55 सेकंद होत आहेत. ऐकूया लोकसंगीत.

0: राणासिंग जाधव आणि सहकारी यांच्या स्वरात आपण ऐकत होतात महादेव गीत. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

रात्रीचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्यामा चित्तर यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांची ही रचना.

वसंत माधव यांचं गीत आपण ऐकलं रवींद्र साठे यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया वसंत निनावे यांचं देशभक्तीपर गीत आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात.

या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्री 8:45 हिंदी बातमीपत्र, रात्री 9 इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स आणि रात्री 10 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडास्पर्धा 2026 दैनंदिन आढावा हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मिता वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:20 झाली आहेत. आता सादर करीत आहोत भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया संकेत नागापूरकर यांच्या स्वरातील शिव डोईगुडे यांची रचना, आणि संगीत आहे संकेत नागापूरकर यांचंच.

श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत ऐकूया. हृदय चक्रधर यांची रचना प्रभाकर धाकडे यांनी संगीतबद्ध केलेली आणि स्वर आहे मोनिका भोयर यांचा.

बरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथंच संपला. श्रोतेहो, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार गीता जावडेकर यांचं शास्त्रीय गायन ऐकणार आहोत. राग केदार विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे, तर तराना 1 तालात निबद्ध आहे. विलंबित आणि द्रुतगतींचे अनुक्रमे बोल आहेत बरखा ऋतू की चांदनी आणि कान्हा रे नंद नंदन. त्यांना तबल्यावर साथ केली आहे आशुतोष देघारिया यांनी आणि सारंगीवर साथीला आहेत उस्ताद फारुकी लतीफ खान आणि संवादिनीवर साथीला आहेत नंत केमर. तर ऐकूया गीता जावडेकर यांचं शास्त्रीय गायन.

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीची 11:11 झाली आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये साधारणतः ढगाळ वातावरण होतं. काल कोलाबा येथे कमाल 33 तर किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूज येथे कमाल 32 आणि किमान 28 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच कोलाबा येथील हवेतील सापेक्ष आर्द्रता 78% होती, तर सांताक्रूज येथील हवेतील सापेक्ष आर्द्रता 75% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासांसाठीच्या हवामानाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान कमाल 32 तर किमान 28 अंश सेल्सिअस असण्याचा संभव आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामान संबंधी विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रति तास असेल आणि तो 65 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

श्रोतेहो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीची 11:12 झाली आहेत आणि 49 सेकंद झाले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमावरती यापुढील गीत आहे अशोकजी परांजपे यांची, अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली रचना, आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

छोटे हो भावधारा या कार्यक्रमात यापुढील गीत आहे संत ज्ञानेश्वर यांची. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केली. रचना आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथं संपला. एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे साडेअकरा वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम नाद.

कार्यक्रमामध्ये, ज्यामध्ये आपण कलाकार दिनेश संपत यांचं गिटार वादन ऐकणार आहोत. ताल राग बागेश्री विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहेत आणि त्यांना तबल्यावर साथ केली आहे मदन मिश्रा यांनी. तर ऐकूया कलाकार दिनेश संपत यांचं गिटार वादन.

श्रोतेहो, आताच आपण शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम ऐकला, ज्यामध्ये दिनेश संपत यांचं गिटार वादन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती मदन मिश्रा यांनी.

श्रोते हो, ए आय आर मराठी डीटेच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 12 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून सुगम रियाज भाग 24.

0: नमस्कार श्रोते हो, मागील भागात आपण प्रोफेसर अरुणोदय भाटकर यांच्याशी छंद आणि वृत्त याबद्दल माहिती घेत होतो. हाच संवाद आपण यापुढे आज या भागात सुरू ठेवणार आहोत. नमस्कार भाटकर सर.
1: नमस्कार.
0: छंद आणि जाती याबद्दल तुम्ही आम्हाला सांगत होता, तर त्याबद्दल आपण यापुढे
1: तेच विवेचन आपण पुढे चालू ठेवूया. एकवार पंखावरून फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. याच्या जातीवृत्ताचं नाव आहे महाराष्ट्र लक्ष्मी किंवा मोहिनी. तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्व दिशी फडकती, अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती. हे लवंगलता या जातीवृत्त.

0: पूर्वी एक बोबडं गीत गाजलेलं आहे फार. कुतना थमालले थमाला पुल्या गाई, आम्ही दातोले घलास दातो भाई. याचं वृत्त गोपालन आहे. आणखी काही प्रसिद्ध मात्रा वृत्त आहेत. बालकवींची एक कविता आहे, थबथबली ओथंबून खाली आली, जलदाली मज दिसली सायंकाळी. हे संतती नावाच्या वृत्तात आहे.
1: अगदी वेगळीच रचना आहे.
0: पाताकुलक वृत्ताच्या सुरुवातीला एक गुरु अक्षर आणि शेवटी एक गुरु अक्षर वाढवलं की ते संतती नावाचं वृत्त होत. गाजलेली लावणी आहे एक, सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तर शिरली मोत्याचा भांग. याचं वृत्त आहे मदन तलवार. आणि याच्यापेक्षा एका मात्रेने कमी असलेल्या मदन शलाका नावाच्या वृत्तामध्ये ग्रेस यांची कविता आहे,
1: अरे वा,
0: घनकंप मयुरा तुला इशारा खोल पिसारा प्राण आडवा पडे.
1: वा वा वा.
0: दोन उर्दू हिंदीतली गाणी आहेत, पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है. आणि आणखी एक गीत आहे, तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो. ही हरिभगिनी या वृत्तात आहेत. चंद्रकांत किंवा पतित पावन अशी दोन नावं असलेले एक वृत्त आहे. आठ मात्रांची तीन आवर्तनं आणि शेवटी एक गुरु अक्षर अशी त्याची मोडणी आहे. पतित पावन नाम ऐकूनी आलो मी द्वारा, पतित पावन नहोसी म्हणून जातो माघारा. या अभंगावरूनच या वृत्ताचं नाव आलेलं आहे. तर हे पतित पावन वृत्ताचं

एक गाजलेलं मराठी भावगीत आहे, ते या चंद्रकांत वृत्तातच आहे. आपल्याला ते ऐकताना तशी शंका येत नाही, पण ते या वृत्तातच आहे. त्या तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला.

0: महाकवी नारायण रामचंद्र मोरे यांनी शिवायन हे 14,000 ओळींचं महाकाव्य लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर. या शिवायांच्या सर्व 14,000 ओळी पतित पावन किंवा चंद्रकांत या एकाच वृत्तामध्ये आहेत. आणि पंडित स्नेहल भाटकर हे महाकाव्य गात असतात त्याच्यातल्या 750 ओळींना त्यांनी जवळजवळ 75 चाली लावलेल्या आहेत.
1: बर,
0: म्हणजे एक 4 तासाचा कार्यक्रम एकाच वृत्तातल्या गाण्यांवर होतो असं हे एक अद्भुत उदाहरण आहे. ही प्रसिद्ध मात्रा वृत्तांची उदाहरणं झाल्यानंतर आता आपण सगळ्यातला जो सुबक प्रकार आहे

0: अक्षरगणवृत्त त्याच्याकडे वळूया.
1: यात लघक्रमाबद्दल सुद्धा बंधन अतिशय
0: ह्याच्यामध्ये
1: जास्ती असतात.
0: लघुगुरुचा जो क्रम आहे तो पाळावाच लागतो.
1: काटेकोरपणा
0: क्वचित एखाद्या ठिकाणी अर्थाचा बळी देण्यापेक्षा शब्दाचा बळी देऊन चालतो. आता शब्दाचा बळी द्यायचा म्हणजे काय, तर एका गुरु अक्षराच्या ऐवजी दोन लघु अक्षर वापरायची, पण याच्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य वारंवार घेता येत नाही.
1: बर,
0: ते वारंवार घेतलं तर त्या अक्षर गणवृत्ताचं मात्रावृत्त व्हायला वेळ लागत नाही. तर आता आपण अक्षरगणवृत्तांची उदाहरणं पाहूया. अक्षरगणवृत्तांविषयी आपलं जे विवेचन आहे त्याच्यात आपण मराठीतल्या सर्वात लोकप्रिय वृत्ताने सुरुवात करूया. समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांनी हे वृत्त घरोघरी पोचवलेलं आहे. या वृत्तातली मराठी गाणी आपल्याला ओळखता येतात, पण हिंदी गाणी ही माहिती जर झाली आपल्याला या वृत्तातली तर आपल्याला विशेष आनंद होईल.
1: भुजंग प्रयात
0: हे ते वृत्त आहे.
1: आणि याचा लघक्रम काय असतो?
0: याचा लघक्रम असा आहे, याच्यामध्ये चार गण आहेत, तीन अक्षरांचे आहेत. लगागा लगागा लगागा लगागा.
1: अच्छा,
0: अक्षर 12 असणार आणि याच क्रमाने ती येणार.
1: ल म्हणजे लघु आणि
0: ग म्हणजे लघु, ग म्हणजे गुरु, आणि एका गणामध्ये 5 मात्रा येणार, पण त्या कुठल्याही क्रमाने येणार नाहीत. लगागा याच क्रमाने येणार आणि 4 वेळा येणार. अकेले अकेले कहा जा रहे हो, हमे साथ ले लो जहा जा रहे हो, हे सिनेगीत भुजंग प्रयात वृत्तात आहे.
1: अरे वा,
0: त्याचा ताल कोणता आहे? सहज ताल म्हणून झपतालात बसायला पाहिजे हे, पण संगीतकाराने त्याचा ताल वेगळा ठेवलेला आहे. तो संगीतकार म्हणून आपण सांगू शकाल.
1: अकेले अकेले हे 6/8 मध्ये आहे.
0: 6/8 मध्ये आहे. दुसरं गीत आहे अजी रूठ कर अब कहा जाइएगा, जहा जाइएगा हमें पाइएगा. इथेही झपताल नाही आहे, इथे दीपचंदी आहे. आणि एक मराठी भावगीत आपल्याला माहिती आहे, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, हे मात्र याच्या सहज तालात म्हणजे झपतालातच बसवलेलं आहे.
2: प्रिया आज माझी

0: भुजंग प्रयातपेक्षा आकाराने जरासंच लहान असलेलं सौदामिनी हे एक वृत्त आहे, ज्याच्यात शेवटच्या चरणातला एक गुरु कमी आहे, म्हणजे लगागा लगागा लगागा लगा अशी आवर्तनं आहेत. हिच्यात गुरुने दिला भाग्यशाली वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, हे गाणं जपतालात आहे. नसे राऊळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी, हे सुद्धा सौदामिनी वृत्तात आहे, परंतु हे जपतालात नाही.
1: नसे

सृगविणी नावाचं असंच हरावर्तनी वृत्त आहे, परंतु लगागा लगागा लगागा लगा असा त्याचा क्रम नाही आहे, त्याचा गालगा गालगा गालगा गालगा। या वृत्तामध्ये दोन प्रसिद्ध गाणी मराठीत आहेत, डाव मांडून भांडून मोडू नको, याचं चलन आहे गालगा गालगा गालगा गालगा, आणि हे गाणं खेमट्यात आहे, सहज ताल झपतालच आहे याचा, परंतु संगीतकाराने ते खेमट्यामध्ये मांडलेलं आहे।

दुसरं प्रसिद्ध गीत आहे शोधीसी मानवा रावळी मंदिरी, हे सुद्धा रगविणी वृत्तात आहे. सुकामिनी नावाचं एक छोटस वृत्त आहे, याच्या दुपटीला योजना असं म्हणतात. याच्या

0: एक घंटे तो वजन
1: याच्यामध्ये गाल गाल गाल गा गाल गाल गाल गा अशा तऱ्हेची याची मोडणी आहे. जीवनात ही घडी अशीच राहू दे, ही कलापती वृत्तात आहे.

देवप्रिया नावाचं एक वृत्त आहे ज्याच्यात एका गुरुच्या जागी दोन लघूंची फारच सूट घेतली तर त्याला कालगंगा म्हणतात. परंतु गाल गागा हा क्रम जर कायम ठेवला तर त्याला देवप्रिया म्हणतो. त्या फुलांच्या गंधकोशी सांगतो आहेस का, आणि अंतरीच्या गूढ गर्भी एकदा जे वाटले.

स्वप्नातल्या कळ्यानं उमलू नकाच केव्हा हे आनंदकंदमध्ये आहे. आनंदकंदमध्ये एका गुरुच्या जागी लघुची जर जास्ती सूट घेतली तर त्याला रसना असं म्हणतात. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही ही सुरेश भटांची गजल रंगराग या वृत्तात आहे. आणि मालवून टाक दीप चेतवून अंग अंग गाल गाल गाल गाल गाल गाल गाल गाल ते भृंगावर्तनी चार गाणं आहेत.

0: आणि आता पुढचं जे उदाहरण मी सांगतोय हे फारच आकर्षक उदाहरण आहे. वियत गंगा हे एक आकर्षक वृत्त आहे आणि वियत गंगा वृत्ताला जिथे कुठे चाली दिल्या गेलेल्या आहेत ती गाणी फारच लोकप्रिय झालेली आहेत आणि सगळे संगीतकार आपापलं व्यक्तिमत्व घेऊन त्या वृत्तात असे काही मिसळलेले आहेत की गाणी लागोपाठ जरी ऐकली तरी एकाच वृत्तात आहेत याची शंका सुद्धा येत नाही. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है याने सुरुवात करूया. याची मोडणी आहे लगा गा गा लगा गा गा लगा गा गा लगा गा गा. सात मात्रांचं लगा गा गा हे चार वेळा आवर्तित केलं की वियत गंगा होते.
1: लगा गा गा लगा गा गा लगा गा गा लगा गा गा अशा तऱ्हेने त्याची
0: मोडणी आहे.
1: बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है.
0: पण शंकर जय किशननी काय गंमत केलेली आहे हे सात मात्रांचा ताळ ठेवलेला नाहीये. त्यांनी 3/4 मध्ये केलं
1: दादऱ्यात केलंय
0: वॉल्ट्स टाईप केलंय.

ओपी नहीं यारनी, कसे केले? न जाने क्यों हमारे दिल को तुमने दिल नहीं समझा, यांनी हे दीपचंदीत केलेलं आहे. म्हणजे सहज ताल त्यांनी कायम ठेवलेला आहे. कभी तन्हाइयों में यूं हमारी याद आएगी, स्नेहल भटकर यांनी हे त्यांचं वियत गंगातलं गाणं 8 मात्रांमध्ये बसवलेलं आहे.

0: पुढे अनेक उदाहरणं आहेत या वृत्ताची, सगळी प्रसिद्ध आहेत. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, ये हसरत थी कि इस दुनिया में बस दो काम कर जाते, तुम्हारी याद में जीते तुम्हारे गम में मर जाते. न मिलता गम तो बर्बादी के अफसाने कहाँ जाते. आणि मराठीतलं सुद्धा एक प्रसिद्ध गीत या वृत्तामध्ये आहे, असा बेभान हा वारा कुठेही नाव मी नेऊ, नदीला पूर आलेला कशी येऊ कशी येऊ.
1: हे सुद्धा 3-4 मध्येच आहे.
0: 3-4 मध्येच आहे.

आणखीन एक असं जोड वृत्तांचं उदाहरण सांगतो की नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे, याची सुरुवातीची ओळ किंवा मुखडा आहे तो राधा या वृत्तात आहे. गाल गागाची तीन आवर्तन आणि एक गुरु अक्षर, गाल गागा गाल गागा गाल गागा गा. आणि अंतरा जो आहे तो सूर्य वृत्तात आहे. गाल गागाची दोन आवर्तन, गाल गागा गाल गागा. शांत हे आभाळ सारे, शांत तारे शांत वारे. आणि परत ध्रुवपदावर येताना या झऱ्याचा सूर आता बंद झाला रे, परंतु बंद झाला या शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे. त्याच्यामुळे इथे व्योमगंगा वृत्तात एक गुरु वाढवलेला आहे असंही म्हणता येईल. हे कसं

0: व्योमगंगा हे वियतगंगाच्या नेमकं उलट आहे का, गाल गागा आहे का?
1: हा, लगा गागाच्या ऐवजी गाल गागा आहे. त्याच्याऐवजी गागा लगा केलं तर त्याला मंदागिनी म्हणतात. म्हणजे लघुचं स्थान पहिलं असेल तर वियत गंगा, दुसरं असेल तर व्योमगंगा, आणि तिसरं असेल तर मंदाकिनी, अशी त्याची शैली आहे.
0: सर, आम्हाला असं सांगा की वृत्तांबद्दल आज आपण खूप जाणून घेतलेलं आहे, परंतु ही सुद्धा माहिती अतिशय थोडी अशीच वाटेल, इतकं ज्ञान मिळवण्या

0: सारखा आहे वृत्त आणि छंद याबद्दल. आम्हाला असं सांगा की संगीतकार, गायक, कवी आणि रसिक असे सर्वच जण या आपल्या मालिकेचे श्रोते आहेत. तर सर्वांसाठी वृत्तांचा अभ्यास केलेला असणं एका संगीतकारासाठी, कवीसाठी, गायकासाठी आणि रसिकांसाठी कशा तऱ्हेने महत्वाचा ठरतो हे आम्हाला सांगा.
1: छंदोरचना हा फार मोठा विषय आहे आणि छंद हा आयुष्यभराचा छंद म्हणून सुद्धा पुरेल एवढी त्याची खोली आहे. सर्वांसाठी त्याचा अभ्यास आवश्यक आहेच. करतील किती जणा भाग वेगळा, परंतु हा अभ्यास जर झाला तर संगीतात आपण जो पूर्वापार आनंद घेत आलेले आहोत त्याला आणखीन एक वेगळं परिमाण मिळू शकतं की हे जे काय चाललंय ते मला माहिती आहे असा एक आत्मविश्वास सगळ्यांमध्येच येतो. आणि ज्याच्या अभ्यासामुळे सगळ्यांचंच कल्याण होण्यासारखं असतं असे विषय फार थोडे असतात. छंदोरचना हा त्याच्यातला एक महत्वाचा विषय आहे. याच्या अभ्यासात कोणाचंही नुकसान नाही, फायदा सर्वांचा आहे.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या संग्रहातून सुगम रियाज या कार्यक्रमाचा भाग 24 आताच आपण ऐकलात. पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.

श्रोतो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 12:30 वाजत आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया पछाडलेला या चित्रपटातील अभय दाते, ऋषिकेश रानडे आणि चेतन राणा यांच्या स्वरातील विवेक आपटे आणि विलास जगताप यांची रचना. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये या पुढील रचना आहे. जत्रा या चित्रपटातील अजय आणि आनंद शिंदे यांच्या स्वरातील प्रियदर्शन जाधव यांची रचना आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात यापुढील गीत ऐकूया. विनय मांडके, प्रज्ञा खांडेकर, किरण शेंबेकर आणि अविनाश हांडे यांच्या स्वरातील पुरुषोत्तम बेर्डे यांची रचना आणि संगीत आहे अनिल मोहिले यांचं. चित्रपट हमाल दे धमाल.

श्रोतो कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे दादा कोंडके गोंडके यांची राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली रचना आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा चित्रपट पळवा पळवी.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप मांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचा 1 वाजला आहे. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार पौर्णिमा पुजारे यांचं शास्त्रीय गायन ऐकणार आहोत. राग नायकी कानडा, विलंबित गत रूपक तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहेत. विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत मेरो पिया रसिया आणि येरी मा पिया बिन. तबल्यावर साथ केली आहे प्रवीण करकरे यांनी आणि संवादिनीला साथीवर आहेत शुभदा गायकवाड. तर सादर करीत आहोत कलाकार पौर्णिमा पुजारे यांचं शास्त्रीय गायन.

0: श्रोते हो, आत्ताच आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकलात, ज्यामध्ये आपण कलाकार पौर्णिमा पुजारी यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि संवादिनीला साथीवर होते शुभदा गायकवाड.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विल्यम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोते हो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
0: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम ऐकत आहात. रात्रीचा 1:30 आहे. आता सादर करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष लावण्यरंग भाग 88.
4: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
5: श्रोते हो, नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. महाभारतात वनपर्वाच्या अखेरीला पांडव आणि यक्ष यांच्यामध्ये प्रश्नोत्तरांचा प्रसंग झालेला आहे, तो देखील सादर केला जातो. तो प्रसंग नेमका काय घडला, वनवासी पांडव काम्यवनातून द्वैतवनात आलेले असतात, त्या सर्वांनाच तहान लागलेली असते, पाण्यासाठी ते व्याकुळ झालेले असतात. तशा या विकल अवस्थेत ते एका वटवृक्षाखाली विसावतात, पण सावलीत बसल्यानं त्यांची तहान शमणार नव्हती. तेव्हा युधिष्ठिरानं नकुलाला पाण्याचा शोध घेण्यास सांगितलं. नकुल झाडावर चढून आजूबाजूला पाहतो तर पाण्याकाठी वाढ

लेले वृक्ष त्याच्या दृष्टीस पडतात. युधिष्ठिरांच्या आज्ञेनुसार बाणाचा भाता घेऊन नकुल पाणी आणण्यासाठी जातो. शोध घेत घेत तो सरोवराच्या ठिकाणी येतो. ते स्वच्छ पाणी पाहताच तहानलेला नकुल पाणी पिण्यासाठी पुढे सरसावतो. तो पाणी पिणार एवढ्यात कुठून तरी आवाज येतो, थांब नकुला, तू हे पाणी पिण्याचं धाडस करू नकोस. तुला जर पाणी प्यायचं असेल तर प्रथम मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं दे. त्याची समाधानकारक उत्तरं दिलीस तरच तुला पाणी पिण्यास मी परवानगी देईन. माझ्या आज्ञेशिवाय तू पाणी प्राशन केलेस तर तुला मृत्यू येईल. आता रोशन सादरकर यांनी गायलेली एक दुर्मिळ लावणी आपण ऐकणार आहोत. साहेबराव कोकाटे यांची रचना, संगीतबद्ध केली आहे विठ्ठल शिंदे यांनी. औंदा ठरलं लगीन माझं ठरलं.

या लावणीपूर्वी आपण बघितलं की नकुल पाणी आणण्यासाठी जातो आणि त्याला सांगितलं जातं की माझ्या आज्ञेशिवाय तू पाणी प्राशन केलेस तर तुला मृत्यू येईल. नकुल त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतो आणि त्या सरोवरातलं पाणी पितो आणि लगेच निचेष्ट होऊन खाली पडतो. नकुलाचा शोध घेण्यासाठी सहदेव येतो. सरोवराकडे आल्यावर त्यालाही असंच सांगितलं जातं, तोही दुर्लक्ष करतो आणि पाणी पितो आणि त्याचीही नकुलासारखीच अवस्था होते. याच क्रमानं अर्जुन आणि भीम हे पराक्रमी वीरही आपल्या बंधू शेजारी निचेष्ट होऊन पडलेले दिसतात. शेवटी आपल्या भावांचा शोध घेत युधिष्ठिर त्या सरोवराजवळ येतो. आपले चारही भाऊ मरून पडलेले पाहून युधिष्ठिर शोकविवल होतो. मरून पडलेल्या भावांच्या अंगावर शस्त्राने आघात केल्याच्या खुणाही दिसत नाहीत, त्यामुळे त्याला वाटतं की हा पिशाच्य प्रकार

असावा किंवा शत्रूनं या सरोवरात विष तरी कालवलेलं असावं, तेव्हा या पाण्याचीच परीक्षा पाहावी म्हणून तो सरोवरात उतरू लागला। तोच त्याच्या कानावर आवाज आला, थांब राजा, पाण्याला स्पर्श करू नकोस, अगोदर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे, नाहीतर तुझ्या भावाप्रमाणेच तुझीही अवस्था होईल। त्या यक्षानं युधिष्ठिराला कोणते प्रश्न विचारले ते जाणून घेऊया एका लावणीनंतर। रोशन सातारकर यांनीच गायलेली साहेबराव कोकाटे यांची आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया। संगीतकार विठ्ठल शिंदे।

युधिष्ठिरानं त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं मान्य केलं तेव्हा बगळ्याच्या रूपात यक्ष पुढे आला. तेव्हा युधिष्ठिरानं त्याला विचारलं, तू कोण आहेस ते प्रथम मला सांग. मग यक्षानं आपली खरी ओळख सांगितली. त्यानंतर यक्षानं त्याला विविध प्रकारचे प्रश्न विचारले. या प्रश्नांमध्ये एकटा कोण हिंडतो किंवा नाहीसा झाला तरी पुन्हा कोण उत्पन्न होतो असे काही प्रश्न होते. याशिवाय कशाचा त्याग केल्यामुळं मनुष्य सर्वांना प्रिय होतो, कशाचा त्याग केला असता दुःख करावं लागत नाही, कशाचा त्याग केल्यानं माणूस सुखी होतो, निजला असता ज्याचे डोळे मिटत नाहीत असा कोण, किंवा पृथ्वीपेक्षा जड काय, आकाशापेक्षा उंच काय, वायूपेक्षा शीघ्र गती कोणाची, तृणापेक्षा हलकं कोण, असे अनेक कूट प्रश्न यक्षानं विचारले आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं युधिष्ठिरानं दिली. अशा प्रकारे कूट प्रश्न भेदिक कवनामध्ये विचारले जातात. पण ते का विचारले जातात याबद्दलची अधिक माहिती घेऊया एका ढंगदार लावणीनंतर. आता सुलोचना चव्हाण यांच्या आवाजामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव यांची रचना ऐकूया.

प्राचीन काळी कोणत्याही पूजायोग्य वस्तूला चैत्य म्हणत असत. चैत्य शब्दाचा मूळ अर्थ चितेशी संबंधित आहे. ज्या ठिकाणी शवाचं दहन करतात त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा केल्यानंतर मृताचं स्मारक म्हणून वृक्ष लावण्याची प्रथा आहे. तसंच मृताचं शरीर अथवा पार्थिव अवशेष ज्या ठिकाणी

वृत्तात त्या ठिकाणी दगड मातीचा स्तूप उभा करण्याचीही काही ठिकाणी प्रथा आहे. अशा स्मारकाला चैत्य अशी संज्ञा वापरली जाते. पूर्वी ज्याला वीरमरण प्राप्त झालेलं आहे त्याचं स्मारक उभारलं जात असे आणि ठराविक दिवशी त्या वीराचं स्मरण करण्यासाठी उत्सव साजरा केला जात असे. अशावेळी त्या स्मारकापुढं देखील भेदिक कवनाचे कार्यक्रम सादर केले जात होते. वीर म्हणजेच यक्ष. पूर्वी यक्षानं युधिष्ठिराला कूटप्रश्न विचारले होते म्हणून आपल्या वीरपुरुषांची आठवण जागवताना भेदिक कवनामध्ये कूटप्रश्न विचारले जातात हा त्या पाठीमागचा इतिहास आहे. सुलोचना चव्हाण यांच्याच आवाजामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव यांची आणखीन एक लावणी.

तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण भेदिक लावणी कशी असते, त्यामध्ये विविध पक्ष एकमेकांना कसे कूट प्रश्न विचारतात याबद्दलची माहिती घेतली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. कार्यक्रमाची सांगता सुलोचना चव्हाण यांनीच गायलेल्या एका लावणीनं करणार आहोत. रचना शाहीर प्रभाकर यांची आहे.

0: बरे तर मग आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, लावण्य रंग हा कार्यक्रम आता संपला.
3: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
4: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
3: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
5: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप मांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोतेहो, AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 2 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्र निर्मित स्वस्थ भारत.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत.

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बायपोलर डिसऑर्डर या आजाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. बायपोलर डिसऑर्डर नेमका काय असतो हे आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: बायपोलर डिसऑर्डर हा एक खूप प्रचलित असा मानसिक आजार आहे. याबद्दल माहिती कमी असली तरी पण जवळपास 100 पैकी 3 जणांना हा आजार होतो असं मानलं जातं. बायपोलर म्हणजे दोन ध्रुव, तर दोन ध्रुवांमध्ये हेलकावणारी स्थिती, म्हणजे मनाची मानसिक स्थिती अतिशय नैराश्य किंवा अतिशय उत्तेजना, अशा दोन एक्स्ट्रीम मध्ये, दोन पराकुटीच्या स्थितीमध्ये हेलकावणारी स्थिती म्हणजे बायपोलर डिसऑर्डर. यात नेमकं अशा दोन वेगवेगळे स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात ज्या कुठल्याही व्यक्तीच्या वागण्यात, स्वभावात, विचार करण्यात आणि राहणीमानात इतका आमूलाग्र बदल येतो की काही जो फेज असतो त्याला एक जे खालचं टोक आहे त्याला म्हटलं जातं डिप्रेशन, आणि वरचं जे टोक आहे जिथे अतिशय जास्त काही चिन्ह असतात त्याला म्हटलं जातं मेनिया, म्हणजे उन्माद. तर सामान्य लोकांपेक्षा वेगळं काय की काही जणांना

ना असे फेजेस येतात की जे डिप्रेशन असतात, आणि काही फेजेस असे येतात की ज्यांना मेनिया किंवा उन्माद म्हणतात. आपण एक एक करून बघूया. तर सामान्यत आपल्याला थोडंसं नाराज वाटणं, थोडंसं कधी मन शांत वाटतं, कशात छान रुची नाही वाटत, असं वाटणं अगदी स्वाभाविक असतं. एखाद्या गोष्टींनी आपण थोडंसं नाराज असतो, डिस्टर्ब असतो, तर काही वेळासाठी मला छान नाही वाटत, इथपर्यंत स्वाभाविक असतं. पण ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो तो एक आजार आहे. आजार मी जेव्हा म्हणतो, त्यांनी मला अपेक्षित आहे की आपल्या मेंदूमध्ये काही आमूलाग्र बदल येतात, ते ठळक असतात, आणि ते सामान्यतः आपण ज्या भावना व्यक्त करतो किंवा आपल्याला जाणवतात त्याच्यापेक्षा ते जास्त असतं. म्हणजे उदासीनता ही अत्याधिक असते. साधारणतः आपण उदासीन थोड्या वेळासाठी होतो, थोड्या वेळाने आपल्याला बरं वाटतं, पण डिप्रेशनमध्ये काय होतं की ही उदासीनता सतत राहते आणि कुठल्याही परिस्थितीत टिकून राहते. म्हणजे फक्त एका परिस्थितीत फक्त मला एकच दिवस थोड्या वेळासाठी वाईट वाटलं, नाही, ते डिप्रेशन आहे. डिप्रेशन म्हणजे ही उदासीनता सतत राहते, अधिक राहते, कुठल्याही स्थितीमध्ये राहते. यात अतिशय विचार जास्त येतात, मला नकोसे विचार जास्त येतात. जी सहसा सगळ्या गोष्टींमधली रुची असते ती कमी झाल्यासारखी वाटते. काही गोष्टींनी मला छान आराम वाटतो, ते केल्याने मला कसंही बरं वाटतं, पण ते बरं वाटणं सुद्धा कमी होतं, त्यातली ऊर्जा कमी होते. कुठल्याही गोष्टीसाठी जी आपली धडपड एनर्जी असते ती कमी झाल्यासारखी वाटते. लवकर थकल्यासारखं वाटतं. जे कामं सामान्यतः आम्ही करत होतो त्या कामांमध्ये आता मला लवकर थकवा येतोय, मी ते काम सोडून देतोय, गिवअप करतोय, टाळतोय, असं होतं. कशाचं हुरूप, उल्हास असा कमी होतो, हे डिप्रेशनचे लक्षण आहे. याशिवाय काय नेमकं होतं की झोप कमी होते, जेवणाची इच्छा, आसक्ती कमी होते. जसं आता हे जर स्टुडंट फेजमध्ये जर विद्यार्थी दशेत पाहायला गेलं तर तिथे नेमकं काय बदल जाणवतात डिप्रेशनमध्ये, की एकाग्रता कमी होते. जी पकड असते अभ्यासावरची, जी धडपड असते ती कमी होते. नैराश्याचा भाग जास्त येतो की मी काही केल्याने काही खास व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे काही करून अर्थ नाही, असे नकारात्मक विचारांचा भरणा आणि हा सतत टिकून राहणं, तर याला डिप्रेशन किंवा उदासीनतेचा रोग म्हटलं जातं. आता हे याला म्हणजे आजार केव्हा समजायचा, तर त्याला एक मानक दिला गेला की हे जर कमीत कमी 2 आठवड्यापेक्षा जास्त होत असेल तर त्याला आजार समजलं जातं. काही गोष्टी ज्या थोड्या वेळासाठी असतात, फ्लिटिंग सिम्टम म्हणतो आम्ही त्याला, की थोड्या वेळासाठी नाराज वाटलं पण नंतर रिकवर झालं, तर ते डिप्रेशन नाही. हा झाला फरक की साधं उदासीन नाराज वाटणं आणि डिप्रेशन असणं. या डिप्रेशनचे पराकोटीचे लक्षण जेव्हा जाणवतात आणि हे सतत होत राहतं, तेव्हा या डिप्रेसिव्ह डिसऑर्डरमध्ये कधी कधी आपल्याला इतकं हताश, इतकं निराश वाटू शकतं की माझ्या जगण्याला काही जणू अर्थच नाही, तर मनात बरे वाईट विचार येणं, स्वतःला संपवण्याचे विचार येणं, हे सुद्धा याचं पराकोटीचे लक्षण आहे. थोडक्यात आपली एनर्जी सगळी डाऊन झाली आहे आणि हा डिप्रेशनचा फेज असा जाणवतो. की यातले बहुतांशी पेशंट मला सगळे सांगतात की मला सगळं कळतंय की मला हे असं नको विचार करायला, पण ते थांबतच नाहीत. मला कळतंय की अर्थाने पण ते सतत येत राहतात आणि आता मग मला असं वाटतं की खरंच असं आहे, म्हणजे सगळंच वाईट आहे. मला स्वतःबद्दल काही चांगलं वाटत नाही, मला परिस्थितीबद्दल काही छान रुचकर वाटत नाही, आणि भवितव्य पुढचं भविष्य पाहिलं तर ते अंधकारमय वाटतंय. तर ही सहसा सतत निगेटिव्ह फिलिंग ही राहणं हे डिप्रेशन आहे. हे झालं खालचं टोक. बायपोलारमध्ये आपण जसं दुसरं टोक म्हटलं की इथे उन्माद असतो. आपल्याला कुठल्याही गोष्टीत छान वाटणं, एखाद्या गोष्टीबद्दल आनंद वाटतं, आपण गुणगुणत राहतो आणि आपण छान मोकळं वाटतं, फिरावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, इथपर्यंत अगदी छान आहे. पण उत्साहाच्या जागी अतिउत्साह येतो, त्याला म्हणतात उन्माद. अतिउत्साह या उन्मादाच्या, या मेनियाच्या फेजमध्ये व्यक्ती जास्त बोलू लागतो, अतिशय बोलतो, न थांबता बोलतो, त्या बोलण्याची धार वाढते, त्या बोलण्याची स्पीड वाढते, ते कोणाच्या थांबण्याने थांबत नाही, असं सतत बोलणं असं राहतं. आणि हे जाणवतं की हे इतकं का बोलताय आणि इतकं का फास्ट बोलताय, ते मग समोरचा व्यक्ती ओळखीचा असो की अनोळखी असो, सतत बोलत सुटतात. असं तर इतकी एनर्जी राहते की काय बोलू काय नाही काय, कारण यांना विचार जास्त स्पीडने येतात आणि विचारांचा भडीमार असतो की हे बोलू की हे करू की काय करू, असं एकदम अतिशय वेगाने असे विचार येत राहतात आणि खूप बोलू, खूप काही करू असं वाटतं. खूप करणं म्हणजे काय, की अतिशय काही ना काही काम करत राहणं. आता हे काम पूर्णत्वच जातं असंही नाही, मग एकना धड भाराभार चिंध्या असं होतं की इतक्या गोष्टींसाठी पुढाकार घेतात, इतक्या गोष्टी सुरू करून ठेवतात आणि त्या पूर्ण होत सुद्धा नाही. पण इतकी असं अतिउत्साह आणि अतिशय आत्मविश्वास इतका जास्त असतो की मी म्हणेल ती पूर्व दिशा. तेव्हा मग दुसऱ्यांच्या मताला, दुसऱ्यांच्या बोलण्याला, दुसऱ्यांच्या मताला काही गणनाच नसते की मी जे म्हटलं तेच खरं.

0: आणि तो इतका जास्त कॉन्फिडन्स असतो की त्यांना प्रामाणिकपणे असं वाटतं की असंच करायला हवं. पण या भरात, या अतिउत्साहाच्या भरात मग थोडं निष्काळजीपणा होतो, बेपरवाई होते, रेकलेसनेस होतं. लोक गाड्या खूप फास्ट चालवतात, निर्णय खूप त्वरित घेतात. म्हणजे आला विचार आणि बोलून टाकला, आला विचार आणि करून टाकला, आला विचार आणि काहीतरी खरेदी करून टाकला असं. तर अशा याच्यात खूप जास्त खरेदी करण्याचे पण चान्सेस जास्त असतात. आम्ही सहसा उदाहरणं पाहतो की, मी एक उदाहरण आता तुम्हाला देतो की माझे एक क्लायंट जे होते ते एक प्रोफेसर आहे जे एका तालुक्याच्या ठिकाणी राहतात. या उन्मादाच्या फेजमध्ये, या मेनियाच्या फेजमध्ये त्यांना इतका अतिउत्साह होता की काय करून काय नाही असं. त्यांना थोडंसं कुणी बढाई चढाई केली की ते सगळं म्हणायला तयार व्हायचे. असं कुठल्या चांगल्या लोकांच्या संगतीत नाही आले. आणि त्यांनी एकाच दिवशी त्या सरांनी चार फ्लॅट वेगवेगळ्या जागी बुक केले. आता यांना चार फ्लॅट काय, एका फ्लॅटची पण गरज नाही, राहतं घर अगदी संपन्न चांगलं आहे. तर त्या उत्साहाच्या भरात त्यांनी वेगवेगळ्या जागी ऍडव्हान्स देऊन ठेवले. आता याची काहीच गरज नव्हती. आता हा जेव्हा अतिउत्साहाचा फेज कमी झाला तेव्हा डोकं पकडावं लागलं की अरे मी एवढे पैसे कसे देऊन बसलो आणि माझं एवढं नुकसान झालं. अशा लोक गाड्या बुक करतात, अशा वस्तू घेतात की ज्यांची खरं तर गरज नाही, फक्त मला वाटलं आवडलं म्हणून मी घेऊन टाकलं असं. म्हणजे निर्बंधच राहत नाही, जिथे आपण मी स्वतःला नाही म्हणू शकत नाही असं आहे. तर अतिशय बोलणं, जास्त बोलणं, स्पीडने बोलणं, मोठे मोठे विचार येणं. मोठे मोठे विचार म्हणजे मी काही विलक्षण असल्यासारखं जाणवतं, मी काहीतरी ग्रेट आहे, मला सगळं कळतं. दुनिया कशी चिल्लर आहे, दुनियेला काही फारसं कळत नाही, फॅमिलीला काही कळत नाही, यांची तर काही विजनच नाही, यांना तर काही असं दृष्टिकोनच नाही. मला जे दिसतं, मला जे कळतं ते तुम्हाला कळत नाही, असं काहीतरी विशेष झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं की मी सगळ्या लोकांशी कनेक्टेड आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांशी माझे खूप संबंध आहे, मला हे ओळखतात, माझं ही प्रतिभा आहे, मी असं करू शकतो. अशा याच्यात काही काही जणांना अतिशय देवदेव करू लागतात. म्हणजे धार्मिक असून असं पण अतिशयच धार्मिकता अचानक उफाळून येते. आणि म्हणजे नको तेवढा खर्च, नको तेवढी मदत कुणाला केल्या जातं. मी काहीतरी विशेष आहे, देवानी पाठवलेला एक विशेष कुणी व्यक्ती आहे आणि माझ्याकडे असं विशेष कार्य आहे की मी आता समाजाचं उत्थान करावं, पूर्ण समाजाला जागृत करावं, त्यांना दिशा द्यावी, त्यांचं सगळं भलं करावं, अशी काहीतरी माझ्यात वेगळी प्रतिभा आल्यासारखी तेव्हा जाणीव होते. आणि त्या भरात मग लोक खूप जास्त खर्च करणं, खूप जास्त काही बोलून जाणं आणि त्या बोलण्यात कधी कधी खूप जास्त दुखावून देणं पण होतं. कारण तेव्हा परवाच नसते की समोरच्याला ते ऐकायचंय नाही ऐकायचंय, ते आता म्हणण्याची गरज आहे नाहीये, किंवा त्याचा दुसऱ्यांवर काय परिणाम होईल नाही होईल. हे म्हणजे मी जसं म्हटलं की इनिबिशन नसतं, निर्बंध नसतोच, बोलून दिलं जातं. त्याच्यामुळे खूप अग्रेसिव्ह असं, कधी कधी खूप हिंसक वागणं होतं. या मेनियाची एक तऱ्हा अशी आहे की त्या याच्यात लोक खूप बोलतात आणि अगदी खूप आनंदी जॉली असं काही काही जणांना जाम इम्प्रेसिव्ह वाटावं असं बोलणं चालणं असं येऊ लागतं. पण ते उथळ असतं, त्याला अर्थ काही नसतो असं. तर ते खूप आवडीचं काही बोलणं, सगळ्यांमध्ये एकदम छाप पाडणं असं वाटू शकतं. आणि अशा याच्यात मग लोक गातात सुद्धा, नाचतात सुद्धा. मी जसं म्हटलं की कुठे काय वागायचं ह्याचं तारतम्य त्या स्थितीमध्ये कमी झालेलं असतं. नको त्या गोष्टी एकदम करून बसणं असं होऊन जातं. आजकाल जे सोशल मीडियावर कधी कधी मला तो ट्रेंड दिसतो की अचानक शांत असलेला व्यक्ती अतिशय जास्त पोस्ट करू लागणार, खूप जास्त एकाच गोष्टीचा रेटा धरून राहणार, दुसऱ्यांचे मतं खोडून टाकण्यास अगदी पराकोटीचे पोस्ट टाकणार. हे अतिशय उन्मादाचे लक्षण होऊन जातात की तेव्हा असं पेटून उठल्यासारखं की मीच सगळं याचं करता धरता असल्यासारखं असं अति आत्मविश्वासामुळे केलं जातं, बोललं जातं. या स्थितीमध्ये झोपेची गरज फार कमी होते. म्हणजे लवकरच उठतात, सगळ्यांना उठवतात. म्हणजे 10 झोपलं तरी 2-3 उठणार आणि जवळपास म्हणजे तिथे मोठा गजर लावणार, मोठं म्युझिक लावणार, धार्मिक काही लावणार आणि परवाच नसते. त्यांना असं वाटतं की मी उलट दुनियेला सुधारतोय, तर त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो हे ध्यानच नाही राहत. याचा दुसरा एक नकोसा पार्ट असतं, त्याला म्हणतात इरिटेबल मेनिया. ते खूपच चिडचिडे, वैतागलेले असे असतात की प्रत्येक गोष्टीसाठी खूप कठोर, असंच झालं पाहिजे, आताच झालं पाहिजे, खूप डिमांडिंग, कुठल्याही गोष्टीसाठी अतिशय आग्रही. न ऐकूच नाही शकत आम्ही अशा स्थितीत येतात. त्याच्यामुळे अशा लोकांना सांभाळणं त्या फॅमिलीला खूप अवघड जातं, ते खूप त्रासून जातात, बाकीच्यांना समजावणं अवघड जातं, बाकीच्यांसमोर शोभा होते अशा वागण्याने. पण तेव्हा ते फॅमिलीला फार अवघड जातं ती स्थिती सांभाळणं असं.
1: यामध्ये आता एकाच व्यक्तीमध्ये हे प्रकार 2-3 असू शकतात का, असं होतं का कधी?
0: हो, एकाच व्यक्तीमध्ये हे दोन्ही प्रकार आलटून पालटून येतात. काही महिने असे डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर मग बरं वाटतं आणि काही वेळानंतर अचानक उचल येते आणि एकदम मेनिया येतो, एकदम हाय फेज होतो, असं होतं. तर सुरुवातीला असं स्वभावाचा भाग असेल वगैरे

0: प्रत्येक फॅमिलीमध्ये मोबाईल असतो, तर मी त्यांना एनकरेज करतो, मी त्यांना प्रोत्साहन देतो की प्लीज वाचा. हे वाचल्यानंतर त्यांना लक्षात येतं की अरे हे तर सगळे लक्षणं आपल्या व्यक्तीमध्ये आहे. मग
1: बरोबर.
0: थोडं त्या गोष्टीचं गांभीर्य येतं. आता बायपोलरमध्ये दुसरी अडचण ठळक अशी असते की जसं उन्माद आहे, मेनिया फेज आहे, त्या व्यक्तीला काहीच जाणीव नसते की मी काही वेगळं बोलतोय, मी काही वेगळं विचार करतोय, माझे निर्णय काही वेगळे होत आहे आणि मी माझं वागणं अतिशय विचित्र होत आहे. त्याच्यामुळे बाकी आजारांसारखं जशी जाणीव असते ना की मला काहीतरी त्रास आहे आणि मी डॉक्टरांकडे जायला हवं, ही जाणीव नसल्यामुळे मेनियाचे पेशंट येत नाहीत. मला काय झालंय, मी कशाला औषधं घेणार, इथपासून सगळ्यांची सुरुवात असते. पण बाकीच्यांना इतकं ठळकपणे जाणवत असतं की हे खूपच विचित्र अवस्था झाली आणि यांना ट्रीटमेंटची अतिशय गरज आहे. जसं ट्रीटमेंट मिळते, त्या ट्रीटमेंट नंतर मग हळूहळू हे लक्षात येऊ लागतं की अरे आपल्यात काहीतरी वेगळाच बदल झाला होता आणि हा मी नाहीये, हा मी मुळात नव्हतो, हा माझ्यात विचित्रसा बदल झालाय, त्याला डॉक्टर आजार म्हणतात. मग त्याबद्दल ते जाणतात, मग ते काळजी घेऊ लागतात. तर सुरुवात ही याची खूप अवघड असते, कारण त्या पेशंटला अक्षरशः आणावं लागतं. बऱ्याच जणांना ते खूप अग्रेसिव्ह हिंस्त्र असल्यामुळे अगदी पकडूनच आणावं लागतं. काही जण अगदी प्रेशरनी येतात, पण ट्रीटमेंट मात्र आवश्यक राहतं.
1: हां हां डॉक्टर, याची कारणं आपण जाणून घेणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे बायपोलर डिसऑर्डर आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर सागर छिद्दरवार. डॉक्टर, आता कारणांकडे आपण वळणार आहोत की बायपोलर डिसऑर्डरची नेमकी कारणं काय असतात.
0: बायपोलर डिसऑर्डरचं नेमकं एक कारण असं नाही सापडलं अजूनही. याला एक अनुवंशिकीय बाजू आहे. अनुवंशिकता खूप पाहिलं जातं, म्हणजे सहसा ज्याही बायपोलरचे क्लायंट्स माझ्याकडे येतात त्यांच्या फॅमिलीमध्ये कुठे ना कुठे मानसिक आजाराचे काही ना काही बीजं पाहिल्या जातात. तर काका, मावशी, मामा, आत्या कोणामध्ये तरी असं. तर भारतात एकही फॅमिली नाही आहे की जिथे हे नाही आहे. त्याच्यामुळे अनुवंशिकता हे एक प्रमुख कारण आहे. लहानपणी ज्या जडणघडणीच्या वेळी काही नकोशे असे अनुभव आलेले असतात, त्यानंतर ह्याची पॉसिबिलिटी, ह्याची शक्यता थोडी वाढली असं पाहिल्या गेलं सगळ्या स्टडीजमध्ये. म्हणजे खूप स्थित्यंतर, काही घरातले वादावादी खूप जास्त असणं, काही त्या व्यक्तीला नकोशे असे अनुभव आले, उदाहरणार्थ काही सेक्शुअल असॉल्ट वगैरे झालेलं असेल, किंवा खूप काही तानाचं असं सतत वातावरण असलेलं बालपण गेलेलं असेल, तर अशा व्यक्तींमध्ये बायपोलरचं प्रमाण थोडंसं काकणभर बाकी लोकांपेक्षा जास्त आढळतं. एखादा ठळक काही मुद्दा झालाय, ठळक काही अशी घटना घडली आणि त्याच्यामुळे अतिशय त्रासून गेलंय, म्हणजे उदाहरणार्थ काही घरात डेथ झाली असेल, किंवा काही असा अनुभव पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला जे त्या बालमनासाठी खूप जास्त त्रासदायक होतं, अशा नंतरही होतं. तरुण वयामध्ये काही गोष्टी याला थोडं कावळं बसलं आणि फांदी तुटली, तसं एखादं निमित्त घडतं आणि हे उघडकीस येतं. मग काही जणांमध्ये जिथे व्यसनाचा अंतर्भाव असतो तिथे हे त्रास जास्त असतात, बरेच जास्त असतात. त्याच्यामुळे हे काही ठळक आपण असं म्हणूया की ज्याच्यामुळे ही शक्यता, ही व्हल्नरेबिलिटी जी आहे ती वाढते.
1: डॉक्टर, मग निदान जर करायचं असेल तर त्यासाठी काही चाचण्या असतात का.
0: निदान हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे, म्हणजे डॉक्टरांकडे गेल्यानंतर जी तपासणी होते त्यात हे होतं. अशी कोणती ब्लड टेस्ट किंवा सिटी स्कॅन, एम आर आय ची अशी टेस्ट नाही की ज्याच्यामुळे बायपोलर पिन पॉइंट होईल, तर हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे.
1: मग त्यावर उपचार पद्धती काय करण्यात येतं जेव्हा डॉक्टरांना लक्षात येतं की या व्यक्तीला बायपोलर?
0: सहसा पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये कॉमन सारखंच राहतं. एक वयाच्या 20 हे लक्षात येऊ लागतं, म्हणजे काही मुलांमध्ये 17-18 वर्षाच्या मुलांमध्ये हे लवकर दिसू लागतं, मुलींमध्ये सुद्धा असं आहे. आणि एक 40-60 वर्षापर्यंत याची शक्यता जास्त असते, म्हणजे हे आपण 20-40 असा वयोगट घेऊया असं आहे. तर जसं हे लक्षात येतं की ठळक बाजू आहे, यातला जो खालचा पार्ट आहे डिप्रेशनवाला, लो फेज आपण म्हणूया याला, ती लो फेज बऱ्याचदा कोणाच्या लक्षात येत नाही आणि ती काही महिने चालते की एकदम कोमेजला सारखं व्यक्ती होतो, कशात रुची नाही, कशात आनंद नाही, सगळ्यांपासून अलिप्त, आपल्याच विचारात, आपल्याच तंद्रीत, काही करण्याची धडपड नाही, जी प्रगती साधत होती ती सोडून देणार, अशा विचारांमुळे जे प्रयत्न करायचे ते सोडून देणार असं. तर बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचा धक्का बसला असावा किंवा एखाद्या गोष्टीचा मनस्ताप झाला असावा असं विचार करून त्याच्याकडे दुर्दैवाने दुर्लक्ष केलं जातं. ते पास ऑफ होतं, काही महिने जातात, मग हळूहळू थोडं निघतं. मेनियाचा फेज मात्र ठळक असतो. आता या फेजमध्ये ना इतकं स्पष्ट दिसून पडतं की हे काहीतरी वेगळं होत आहे, त्यामुळे आवर्जून आणलंच जातं पेशंट

0: ला आणि मग ट्रीटमेंट केल्या जाते असं आहे. यातला एक छोटा पार्ट जो आहे तो मी मेन्शन करायला हवा इथे की मेनियापेक्षा एक छोटा पार्ट असतो ज्याला म्हणतात हायपोमेनिया. आता हायपोमेनिया म्हणजे अतिउत्साहच पण खूप प्रॉब्लेमॅटिक नाही. मी जसं म्हटलं की खूप छान बोलणं, खूप जास्त बोलणं, सगळ्यांशी जाऊन जाऊन बोलणं, स्वतःहून पुढाकार घेऊन बोलणं, त्याच्यामुळे असं छान वाटणारा पार्ट असतो, काहीच कामाचं नसतं. म्हणजे ते काही काम साध्य काहीच होत नाही, फक्त बोलण्या बोलण्यात ते जास्त होतं. आता मेनियामध्ये काही काही पेशंटना खूप हिंस्त्र होऊ लागतात, त्यांना खूप भ्रामक कल्पना येऊ लागतात आणि खूप असे भ्रम असल्यामुळे काही भास होऊ लागतात असे पण राहतात. तर हे पण एक वेगळी स्टेज आहे मेनिया पण आणि हायपोमेनिया पण. हायपोमेनिया बऱ्याच जणांना खूपच लोभसवाणं वाटतं की मी त्याच्यात खूपच छान कॉन्फिडंट होतो आणि मी छान होतो, पण दुनियेसाठी ते सहन करणं फार अवघड जातं असं. तर हे जेव्हा डिप्रेशन किंवा मेनिया असं लक्षात येतं तेव्हा ट्रीटमेंट इनिशिएट केले जाते. आता हे ट्रीटमेंट सुद्धा आपण हे जे तीन वेगळे फेज पाहिले की उन्माद म्हणजे अतिशय हाय फेज, नॉर्मल फेज आणि डिप्रेशन, या तिन्हीसाठी ट्रीटमेंट त्या फेजनुसार बऱ्याचदा वेगळी राहते, बऱ्याचदा काय पूर्ण वेळेस वेगळी राहते. तर जर डिप्रेशनची फेज असेल तर त्यानुसार ट्रीटमेंट राहते. त्यासाठी आता पूर्णतः चांगले औषधोपचार आहेत. या फेजमध्ये औषधोपचाराशिवाय थेरपी म्हणजे काउन्सिलिंग सेशन, समुपदेशन हे खूप आवश्यक असतं. उपचार पद्धती जे राहते ती आता मागच्या 15-20 वर्षात इतकी सरस झालेली आहे की याच्यात खूप चांगला उपचार होतो आणि व्यक्ती लवकर बराहून निघण्याचे चान्सेस असतात, पण त्याला सुद्धा थोडासा वेळ द्यावा लागतो. सहसा एक गैरसमज असा असतो की या मेडिसिनमुळे सहसा झोप येते, तर आता तसं नाही राहिलंय. माझे सगळे क्लायंट्स वर्किंग आहेत, त्यांना झोपून असणं शक्यच नाही आहे. त्याच्यामुळे डिप्रेशन निघावं हे आवश्यक असतं, पण सुस्त नको राहायला ही पण प्रयत्न केला जातात आणि हे सतत उपचार लागतो, लगातार उपचार लागतो, त्याचा असर पाहायला काही आठवडे लागतात, पण त्यांनी मजबूत ट्रीटमेंट होते आणि हे परत परत होण्याचे चान्सेस कमी होतात. समुपदेशनामध्ये ह्या आजारातले आपली जी विचारस्थिती वेगळी झाली असते, त्या विचारस्थितीमध्ये काय चुकीचं होत आहे ते कसं ओळखायचं, त्याचं काय पर्याय काढायचा आणि ते स्वतःला त्या क्षणी कसं हँडल करायचं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी डिटेल्ड समुपदेशन राहतं. तर ह्या दोन्ही गोष्टी तिथे आवश्यक राहतात. वरची जी फेज आहे मेनिया फेज आहे, तिथे मात्र बऱ्याचदा ऍडमिट करून ट्रीटमेंट करावं लागतं, कारण तो इतका स्वैराचार असतो, इतकं अनियंत्रित वागणं असतं की ते बऱ्याचदा मेडिसिन घ्यायला तयार नसल्यामुळे घरी सांभाळणं फार अवघड जातं. त्या स्थितीमध्ये काही अतिशय नुकसान नको करून बसायला, ते अग्रेसिव्ह होऊन स्वतःला कोणाला रिस्क नको म्हणून ट्रीटमेंट करणं अत्यावश्यक असतं. तर बऱ्याचदा त्या स्थितीमध्ये पेशंटला हे भान नसल्यामुळे की मला काय आजार आहे ते मेडिसिन घ्यायला तयार होत नाही. तर मेडिसिन सुद्धा अशा दिल्या जातात की जे त्यांच्या अप्रोक्ष सुद्धा दिल्या जाऊ शकतात, कारण अर्जंट असतं की यांनी लवकर बरं होणं, मग ते त्यांच्या मर्जीने होत नसेल त्यांच्या आजारामुळे, तर मग त्यांच्या म्हणजे मर्जीच्या शिवाय सुद्धा आपल्याला काही मेडिसिन्स असे द्यावं लागतात की ज्या विरघळवून मिक्स करून देता येईल, पण ही ट्रीटमेंट अत्यावश्यक असतं. आता हे बऱ्याचदा ऍडमिशन काही काही गोष्टींमध्ये, बहुतांशी ट्रीटमेंट जी आहे ती घरून होऊ शकते. काही काही पेशंट्समध्ये मात्र ही इमर्जन्सी सारखी स्थिती येते. ह्या कोणत्या स्थिती की बायपोलर डिसऑर्डरमध्ये दुर्दैवाने अतिशय भावनावेग असल्यामुळे काही काही चुकीचे आणि पराकुटीचे निर्णय घेण्याची टेंडन्सी जास्त आहे, त्याच्यामुळे इथे आत्महत्येचे विचार येणं आणि आत्महत्येचं प्रमाण हे जे आहे ते बाकी जनतेपेक्षा 10 पटीनं जास्त आहे असं आहे. म्हणून हे बायपोलरची ट्रीटमेंट ही अत्यावश्यक असते, काटेकोरपणे करावी, याच्यात अजिबात रिस्क घेऊ नये, कारण ह्याच्यात स्वतःला किंवा कुणाला अपाय करण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्या स्थिती मात्र इमर्जन्सी असतात, तिथे ऍडमिट करून एक प्रिफरेबल ट्रीटमेंट राहते ज्याला विद्युत उपचार म्हणतात, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी. म्हणजे एक त्या पेशंटला सुंगणी किंवा अॅनेस्थेशिया दिला जातो, जेणेकरून त्या पेशंटला अजिबातच काही त्रास होत नाही आणि त्यात एक विद्युत उपचार दिला जातो ज्यामुळे मला अतिशय त्वरित असे त्याचे रिझल्ट दिसू लागतात, जे मला मेडिसिनने कदाचित काही आठवडे लागले असते. पण जर पेशंट सुसाइडल असेल तर हे याला ईसीटी किंवा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणतात. ईसीटी इज अ वंडरफुल ऑप्शन, शुड बी द फर्स्ट ऑप्शन. अशा वेळेस मात्र ऍडमिट करून ईसीटी ही ट्रीटमेंट घेणं आवश्यक ठरतं.
1: डॉक्टर सरते, शेवटी आमचे जे श्रोता कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: आपण आता बायपोलर डिसऑर्डर बद्दल थोडस हे जाणून घेतलंय की हे आपल्या भावनांचं तीव्र होणं आणि ते फेज सतत काही आठवडे राहणं त्याला आपण आजार समजतो. जर कुठल्या व्यक्तीमध्ये हे दोन्ही पण भावनावेग अतिशय तीव्र

0: असतील, म्हणजे अतिशय उत्साह म्हणजे उन्माद मेनिया, किंवा अतिशय उदासीनता नैराश्य म्हणजे डिप्रेशन, तर कृपया ट्रीटमेंट अवश्य घ्यावी. हे फक्त तेवढ्यापुरती ट्रीटमेंट नसते, तर ट्रीटमेंट यासाठी सुद्धा आवश्यक असते की हे वारंवार व्हायला नको. म्हणून जसं वोल्टेज स्टेबिलायझर असतात फ्रीजसाठी वगैरे, तसे हे मूड स्टेबिलायझर मेडिसिन हे अत्यावश्यक असतात. ते आपल्या जवळच्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवून त्यांच्या सल्ल्याने कृपया नियमितपणे घ्यावे. यामुळे आपल्या लाईफमध्ये जे येणारे व्यत्यय आहे ते बरेच कमी होऊ शकतात, सूत्र तुमच्या हाती राहू शकतं. तर कृपया याकडे लक्ष द्यावे आणि ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यावे.
1: डॉक्टर सागर चिद्दरवार, आपण इथे आलात आणि बायपोलर डिसऑर्डर या आजाराविषयी सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, बायपोलर डिसऑर्डर या विषयावर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर सागर चिद्दरवार यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. रात्रीचे 2:25 होत आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया चौकट राजा या चित्रपटातील दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांची रचना. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

श्रोतेहो, कार्यक्रमात यापुढील गीत आहे तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

श्रोतेओ, कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे अनुपमा देशपांडे यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना आणि संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. चित्रपट पळवा पळवी.

श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत ऐकूया. उषा मंगेशकर यांच्या स्वरातील रामजी यांची रचना आणि संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं. चित्रपट सामना.

कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे गम्मत जम्मत या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील शांताराम रानगावकर यांची रचना आणि संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमामधील या पुढील गीत आहे अमर भोपाळी या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील वसंत देसाई यांची रचना.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता आपण वळत आहोत. तर शेवटचं गीत आता सादर करीत आहोत महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांची रचना, संगीत अजय अतुल यांचं.

0: श्रोतो, या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार इथं संपला.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
0: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 3 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील सूर्यकांत खांडेकर यांची रचना आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकरांचंच.

श्रोते हो, कार्यक्रमात यापुढील गीत आहे सुधाकर कुलकर्णी यांची भूमानंद बोगम यांनी संगीतबद्ध केलेली रचना आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता आपण वळत आहोत. सगळ्यात शेवटी ऐकूया योगिता बर्वे यांनी स्वरबद्ध केलेली मंगेश पाडगावकर यांची रचना.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथं संपला.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

श्रोतो ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 3:30 झाली आहेत. आता सादर करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम सादर करीत आहोत जयश्री बेलसरे यांच्या स्वरातील यशवंत पारिख यांची रचना.

0: श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमामध्ये मिश्र संगीत या कार्यक्रमामध्ये यापुढील गीत आहे बाबासाहेब देशमुख यांची रचना.
1: छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुण.

महाबळेश्वराचं दर्शन घेऊन महाराज पुण्याला परत निघाले होते. आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा. राजांची मान वळली. त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता. तो पळता पळता पंढा गेला, पुन्हा ओरडला, राजे थांबा. राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला. पाठीमागचं अश्वपथक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंडा. राजे पाय उतार झाले होते, राजांच्या पायाला धरला.

राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं। हे साजी राजा जा आणि पाटलाला घेऊन या। तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला, बोलला पाटलाला निरोप राजाचा। पटेल, राजांनी तुम्हाला बोलवलेलं आहे, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वळली नाही म्हणाव। मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे। मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणावं। आणि ऐकताच येसाजी तसाच परत आला। राजानी विचारलं, काय म्हणाला पाटील? राजे पाटील मग्रूर आहे तो। राजानं म्हणाला, अजून नाळ वळली नाही, तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला। राजानी हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं? रामजी, पुण्याला याल? हो।

आता चाललंय पुण्याला आणि महाराजांचा विचार चाललेला आहे. अजून नाळ वळली नाही. मिगावचा पाटील आहे. या पाटलाचं काय करायचं? आणि घोड्याच्या टपाचे आवाज सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत. राजे पुण्यात येऊन पोचले आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा. एसाजीचे बहुस्पुर

पुण्याला. पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजात प्रवेश करतात, सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुली वाईची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदी शक्ती तुळजा भवानी, आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे. मात्याला जिरेटोप घातलं आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाळली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला, सलामच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले.

दादू जिकडे वळले, मानेनं दादूजीला मुजरा केला, माँसाहेबांच्याकडे मान वळली, मानेनंच माँसाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा. सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता. एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते. पुढे ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे, तेरा चिविलवाणी केलेला आहे, आल्या आल्या म्हणत आहे, प्रणाम शिवाजी राजे, प्रणाम माँ साहेब, प्रणाम दादोजी. राजांची भवई चढली गेली. नामधारी शिवाजी म्हणणाऱ्या पाटील मग्रूर होता, पण आज एवढा कसा लावला गेला? काय रामजी, हाच का तो पाटील? हाच तो, यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं. पाणोत्यावर पाणी आणायला गेली असताना यांनीच यांनी तिला उचलून नेलं, तिला जीवनात भ्रष्ट केली. ती या जगातून गेली, हो या जगातून गेली. काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरं आहे का?

अपराधी आहे, मला गोमुखात न्याय द्या। पाटील, तुम्हाला न्याय मिळेल, पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केलेला आहे, ज्या मुलीला तुम्ही तिच्या जीवनात उद्ध्वस्त केलेला आहे, तिला या जगातून संपवलेलं आहे, तिचं काय करायचं? ती इथं जर तुमच्या बरोबर बोलायला असेल, ग्वाही देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ। नाही बाळासाहेब, माझ्या हातून चुकलेलं आहे, मला क्षमा असावी दादोजी, मला क्षमा असावी। पाटील, ही मुलगी त्यावेळेला तुम्हाला अशीच म्हटली असेल, तुम्ही आमच्या वडिलासारख्या, नका हो मला छेडू, माझं सील भ्रष्ट करू नका, पण ज्या हाताने तू तिला छेडलीस, ज्या भाऊबलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, ते तुझे हात कलम केले जातील। ए साजी, पाटलाला घेऊन जा, याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा, आणि पाटील रांजाला पाठवा। मासाहेब दादोजी, मासाहेब दादोजी पाटील। एसाजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे, घेऊन जा। अंतावर दिशी महाराज उठले गेले। आज काय झालं शिवबाला? मासाहेबांच्या मुखातून शब्द निघाले, दादूजी म्हणत आहेत, मासाहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला, न्याय मिळवून दिला। थोरले महाराज असते तर नाचले असते। मासाहेब, आम्ही गणपतीला जातो, अष्टातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना, माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा। गजानना, गजानना। राजे उठून गेलेले आहेत, इकडे पाटलाला बाहेर काढलेलं आहे। पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे? तोडून हातापायाला

श्रोतेहो, मिश्र संगीत या कार्यक्रमामध्ये शेवटचं सादरीकरण आहे शेख जुनाचंद यांच्या स्वरातील अमर शेख यांची रचना.

श्रोतेहो, या आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार रवींद्र सामंत यांचं बासरीवादन ऐकणार आहोत. राग अलहिया बिलावल. विलंबित गत 1 तालात आणि द्रुत गत 3 तालात निबद्ध आहेत. त्याला तबल्यावर साथ केली आहे राजेंद्र अंतरकर यांनी. तर ऐकूया कलाकार रवींद्र सामंत यांचं बासरीवादन.

0: सो त्यो शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आता जिथे संपला. कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं रवींद्र सामंत यांचं बासरी वादन, त्यांना तबल्यावर साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या

0: मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से बॉलीवुड टॉकीज अन्नू कपूर के साथ। रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां,
3: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां। देखना न भूलें सिर्फ DD नेशनल पर बॉलीवुड टॉकीज विद अन्नू कपूर,
2: प्रतिदिन दोपहर 1 बजे DD नेशनल पर।
4: श्रोतो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात। पहाटेचे 4:30 वाजले आहेत। आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार धनंजय जोशी यांचं शास्त्रीय गायन ऐकणार आहोत। राग गुजरी तोडी, विलंबित गत झुमरा, तर द्रुत गत 3 तालामध्ये निबद्ध आहेत। विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत भोर भई मै आयो आणि शंकर हर हर महादेव। त्यांना तबल्यावर साथ केली आहे अमित मिश्रा यांनी आणि संवादिनीवर साथीला आहेत मकरंद वैशंपायन। तर ऐकूया धनंजय जोशी यांचं शास्त्रीय गायन।

श्रोतेहो, नाद्यब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कलाकार धनंजय जोशी यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती अमित मिश्रा यांनी आणि संवादिनीवर साथीवर होते मकरंद वैशंपायन.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: श्रोते हो, AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात। पहाटेचे 5 वाजता आहेत। आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार। कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ आणि शरद जांभेकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीत आहे अनिल अरुण यांचं।

श्रोतेहो, गीत बहार या कार्यक्रमात यापुढील गीत आहे आराम हराम आहे. या चित्रपटातील सुधीर फडके यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना आणि संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोतेहो, गीतबहार या कार्यक्रमामधील सगळ्यात शेवटची सादरीकरण आहे. राम राम गंगाराम या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दादा कोंडके यांची रचना आणि संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलो हर्ट्स वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR.

0: श्रोते हो, ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील गदी माडगुळकर यांची रचना.
1: सर्व लंका पेटवल्यावर शांत चित्तानं हनुमंतानं आपलं पुच्छ सागर जलामध्ये भिजू दिलं आणि त्यानंतर आकाश मार्गानं तो परत श्रीरामांच्या पाशी आला. सीतेने दिलेला मणी श्रीरामाने अचूक ओळखला आणि अत्यंत आनंदाने हनुमंताला गाढ आलिंगन दिलं. असंख्य वानरासह राम लक्ष्मण दक्षिणेला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोचले आणि आता प्रश्न असा पडला की समुद्र उल्लंघावा कसा. 3 दिवस पर्यंत श्री रामाने सागराची प्रार्थना केली, परंतु सागर काही प्रगट झाला नाही. तेव्हा संतापून शेवटी रामाने सागरावरती शस्त्र उपसलं. रामबाणाच्या भयाने तो सागर साकार प्रगट झाला आणि नम्रतापूर्वक रामाना म्हणाला की रामा, आपल्या सैन्यामध्ये नळ नामाचा एक बानर आहे. तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा पुत्र आहे. त्याच्याकडून तुम्ही सेतू बांधवा आणि तो सेतू ही माझ्या छातीवर आनंदाने धारण करेल. श्री रामाने नळाला आज्ञा दिली आणि नळाच्या अधिपत्याखाली असंख्य वानर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता उच्च रवाने गाऊ लागले. सेतू